सुप्रभात श्रोतेहो, 100.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यनगर केंद्र. सर्व श्रोत्यांचं या प्रसारणात मी ऐश्वर्या ढवळीकर स्वागत करते. आज रविवार, भारतीय सौर दिनांक 21 आषाढ, शके 1948, 12 जुलै 2026. प्रसारणाला सुरुवात करूया मंगलध्वनीनं.

श्रोते हो उस्ताद बिस्मिल्ला खा आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेला राग ललित पंचम आपण ऐकलात. आपण ऐकत आहात आकाशवाणीचे अहिल्यानगर केंद्र. सकाळचे 6 वाजतायत. हिंदी बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

श्रोतेहो लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत होतं पी सावळाराम यांचं आणि संगीत होतं वसंत प्रभू यांचं. कार्यक्रमात आता ऐकूया माणिक वर्मा यांनी गायलेली भालचंद्र खांडेकर यांची रचना, संगीत आहे दशरथ पुजारी यांचं.

श्रोते हो, माणिक वर्मा यांनी गायलेलं हे गीत होतं भालचंद्र खांडेकर यांचं आणि संगीत होतं दशरथ पुजारी यांचं. मंगलप्रभात कार्यक्रमात आता ऐकूया यशवंत अभ्यंकर यांची रचना. स्वर आहे के जयस्वाल यांचं आणि संगीत आहे भानुकांत लुकतुके यांचं.

श्रुती हो नितीन मुकेश यांनी गायलेलं हे गीत होतं नंदू हुनप यांचं. कार्यक्रमात आता ऐकूया प्राणी वर्मा माफ करा ऐकूया आता हे एक भक्तिगीत.

श्रोते हो नितीन मुकेश यांच्या स्वरातलं हे भक्तिगीत आपण ऐकलं. कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया राणी वर्मा आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं ग. दि. माडगुळकर यांचं हे देशभक्तीपर गीत. संगीत आहे सी. रामचंद्र यांचं.

0: श्रोतेहो, राणी वर्मा आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं हे गीत होतं गदी माडगुळकर यांचं आणि संगीत होतं सी रामचंद्र यांचं. या गीताबरोबरच भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगल प्रभात आता समाप्त करत आहोत. सकाळचे 6:25 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत दिनविशेष.
1: श्रोतेहो, 12 जुलै या दिवसाचं जे महत्व आहे थोडंसं त्याविषयी जाणून घेऊया. 12 जुलै 1961 या तारखेला मुठा नदीच्या आंबी या उपनदीवरील पानशेत आणि खडकवासला ही धरणं फुटून पुण्यात महापूर आला. यात 2000 जास्त मृत्युमुखी पडले. आज जन्मदिवस असणारी काही महत्वाची नावं अशी आहेत. लेखक आणि विचारवंत हेनरी डेव्हिड थोरो यांचा जन्म 1817 या दिवशी झाला. थोरो यांच्या सविनय कायदेभंगाच्या तत्वज्ञानानं पुढं टॉलस्टॉय, महात्मा गांधी अशा अनेकांना प्रभावित केलं. 1864 इतिहासाचार्य वी का राजवाडे. चिली या देशाचे नोबेल विजेते कवी पाब्लो नेरुदा यांचा 12 जुलै 1904 हा जन्मदिन. रिकार्डो बसाल्टो हे त्यांचं मूळ नाव होतं. 1971 त्यांना नोबेल पुरस्कार देण्यात आला. महान चित्रपट दिग्दर्शक बिमल रॉय यांचा जन्म 1909 या तारखेला झाला. वास्तववादी शैलीतील त्यांचे चित्रपट वेगवेगळ्या सामाजिक विषयांवर आधारलेले असत. 2 बिघा जमीन, मधुमती, सुजाता, बंदिनी हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट.
2: जिंदगी में 50 रुपये भी कभी एक साथ नहीं, 235 रुपये मैं कहां से जुटाऊंगा.
3: कदम कदम दगी भूल भुलैया.
4: हमें और मेहनत करनी पड़ेगी बेटा, कम से कम 4 रुपये रोज तो कमाने ही होंगे.

12 जुलै 1913 या तारखेला इंग्रजीतून लिहिणारे कादंबरीकार मनोहर माळगावकर यांचा जन्म झाला. भारतीय सैन्यातून निवृत्त झालेल्या माळगावकरांनी द प्रिन्सेस, शालिमार, लाईफ अँड बॅटल्स ऑफ कान्होजी आंग्रे ही पुस्तकं लिहिली. अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचा जन्म 1954 साली या दिवशी झाला.

0: 1965 क्रिकेटपटू संजय मांजरेकर. आजचा दिवस ज्यांचा स्मृतिदिन आहे त्यापैकी काही नावं हे आहेत. 1295 संत सावतामाळे, अभिनेता राजेंद्र कुमार यांचं निधन 1999 साली या दिवशी झालं.
1: मैं तुम्हें गोली नहीं मारूंगा, मैंने तो तुमसे प्यार किया है, सचमुच प्यार किया है, मगर तुम जैसी औरत से प्यार करना भी पाप था. उस पाप की सजा मैं तुम्हें नहीं अपने आप को दूंगा.
2: ये मेरा प्रेम पत्र पढ़कर के तुम नाराज.
0: आपल्या 4 दशकांच्या कारकिर्दीत राजेंद्र कुमार यांनी अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. कुस्तीपटू आणि अभिनेता दारा सिंग यांचं निधन 2012 साली या तारखेला झालं. प्राण किशन सिकंद उर्फ अभिनेता प्राण यांचं निधन 12 जुलै 2013 या दिवशी झालं.
3: लेकिन मैं उस किस्म का जेलर नहीं हूँ. मैं ना तो छुट्टी पर जाऊंगा और ना तबादले की दरख्वास्त करूंगा. तुम्हारा वो रिकॉर्ड है तो हमारा भी एक रिकॉर्ड है.
0: आपल्या खलनायकी तसंच चरित्र भूमिकांनी प्राण यांनी अनेक मोठमोठ्या नटांच्या भाऊगर्दीतही स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. श्राव्य क्रांती घडवणाऱ्या बोस कॉर्पोरेशनचे जनक डॉक्टर अमर बोस यांचं निधन 2013 साली या तारखेला झालं.
4: श्रोते हो, आताच आपण ऐकलं दिनविशेष.
5: आरोग्य विषयक कार्यक्रम बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा रोज सकाळी 7:15 आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावर.
4: श्रोते हो, सकाळचे 6:30 आहेत. ऐकूया चिंतन. लेखन आहे पुंडलिक गवंडी यांचं आणि वाचक स्वर आहे रेखा शेटे यांचं.
6: श्रद्धेनं माणसाच्या मनात भक्ती निर्माण होते, भक्तीनं श्रद्धा दृढ होते, वाढीस लागते. जर माणसाच्या ठिकाणी भक्ती आणि श्रद्धा नसेल तर माणसाचं जीवन हे जीवनमूल्यांच्या दृष्टीनं निश्चितच कमी आहे असं समजलं पाहिजे. श्रद्धा आणि भक्ती या दोन्हींच्या पोटी आज्ञाधारकपणा बसलेला असतो. श्रद्धेनं भक्ती वाढते आणि वाढते भक्तीनं श्रद्धा. नसे आमच्या ठाई दोन्ही स्थिती आमची असे द्विधा. देवाचं देवपण दगडात नाही हे सर्वजण जाणतात, तरीसुद्धा दगडाच्या देवाला माणसं साकडं घालतातच ना, त्याची पूजा करतातच ना. मग प्रश्न हा निर्माण होतो की हे सारं ठाऊक असूनही माणूस हे सारखं का करतो. त्याच्या प्रश्नाला उत्तर आहे ते म्हणजे श्रद्धा आणि भक्ती. भक्ती म्हणजे माणसाच्या मागे उभी असलेली एक अपूर्व अशी अद्भुत शक्ती. आपल्या मागं कुणाचं तरी असणारं अस्तित्व आहे. कुणाच्या तरी अस्तित्वाची जाणीव म्हणजे श्रद्धा होय. केवळ माणसाच्या मनात निर्माण होणारी श्रद्धा जागृतपणानं मनात ठेवून माणूस अस्तित्वाची जाणीव ठेवतो ही महत्त्वाची गोष्ट आहे. अशा निर्माण झालेल्या भक्तीनं श्रद्धा दृढ होते. दृढ असलेल्या श्रद्धेनं माणसाच्या भरकटलेल्या मनात किंवा जीवनात मार्ग सापडतो. संकटांना सामोरं जाण्याची शक्ती, ताकद या दोन्ही गोष्टींमुळं माणसाच्या अंगी येते. म्हणून श्रद्धा आणि भक्ती या दोन्ही गोष्टी माणसाच्या जीवनात फार महत्त्वाच्या मानल्या पाहिजेत. या दोन्हींची सांगड जीवनात घालता आली पाहिजे. विद्यार्थ्यांच्या जीवनात ही सांगड कशी घालता येईल याकडं पाहिलं पाहिजे. आजच्या धकाधकीच्या जीवनात माणसाचं जीवन हे भक्तिहीन झालं आहे. त्यालासुद्धा आजची सामाजिक अवस्था आणि त्याचबरोबर

0: भौतिक साधनांची झालेली रेलचेल बहुतांशी कारणीभूत आहे. अशी अनेक भौतिक सुखं आजच्या पिढीतल्या लहान लहान मुलांना अनुभवायला मिळतात ही वस्तुस्थिती आहे. ती नाकारून चालणार नाही. आजकाल दूरध्वनी, विविध विषयांनी चित्रित झालेले चित्रपट, दूरचित्रवाणीवरील काही मालिका यांच्या माध्यमातून माणसाच्या समोर नको ते प्रसंग आणि नको त्या सवयी हे सारं पाहिलं म्हणजे माणसाचं मन आपोआपच त्या मार्गाकडे जाण्याला प्रवृत्त होतं. आता तर मोबाईलच्या आणि इतर काही साधनांच्या माध्यमातून सर्व माणसं ते अनुभवतात. ही गोष्ट एका अर्थानं चांगली आहे, पण त्याचबरोबर माणूस आत्मकेंद्री होतो याचा विचार व्हायला पाहिजे. मुलांची समज निश्चितपणे वाढली आहे, पण ते माणसांपासून दुरावलेले दिसतात हे ठामपणे अनुभवास येतं. त्यांना खेळायला क्रीडांगणं आहेत, बागडायला उद्यानं आहेत, मोकळं वातावरण आहे. अशा अनेक प्रकारांनी ती सुजाण निश्चितच बनत आहेत. हे त्यांचं भाग्य आहे. पण या मुलांना घरातलं प्रेम, आजीच्या गोधडीची ऊब, आजीचा खाऊ अशा गोष्टींची उणीव निश्चितच भासत आहे. आईच्या मांडीवर डोकं ठेवून आईच्या त्या संस्कृतीच्या ओव्या आजच्या मुलांनी ऐकल्या नाहीत. आजही ते ऐकताना माणसाचं मन कसं भरून येतं, हृदयात कालवाकालव होते. आजीची कुशी, आजीची भजनं दुर्मिळ झालेली आहेत. आजी नावाची संस्था जणू नामशेष झाल्यासारखी वाटते. लहान मुलांची मनं आपल्या श्रद्धायुक्त किंवा भक्तिमय संस्कारांनी ओलीचिंब करणारे हे संस्कार दुरावण्याची खंत आहे हे विसरून चालणार नाही. यातूनच आज्ञाधारकपणाचा अभाव निर्माण होतो. संस्कार वर्ग भरवून संस्कार होणार आहेत का हा प्रश्न आहे. संस्कार हे खरंच असे येतात का, येणार आहेत का, ही सारी कृत्रिमता दिखाऊपणा आहे. यातून का आजीच्या मायेची पाखर तिच्या काव्यमय संस्कारांची बरोबरी होणार आहे का, असे अनेक प्रश्न आज सर्वांच्या समोर उभे आहेत ते या कृत्रिम संस्कारांमुळेच. म्हणूनच माणसाच्या जीवनात भक्ती ही आवश्यक अशी बाब आहे. भक्ती हा मनाचा व्यायाम आहे. शरीराला जशी व्यायामाची गरज आहे त्याप्रमाणेच मनालाही भक्ती या व्यायामाची गरज आहे. भक्तीपोटी श्रद्धा येते आणि श्रद्धेनं मन सुसंस्कारित होतं. म्हणून भक्ती ही माणसाच्या जीवनात महत्त्वाची मानली गेली पाहिजे.
1: श्रोतेहो चिंतन आपण ऐकलं. लेखन होतं पुंडलिक गवंडी यांचं आणि वाचक स्वर होता रेखा शेटे यांचा.
2: निसर्गाच्या अनेक पैलूंचा वेध घेणारा कार्यक्रम त्रिमुखे हॉस्पिटल परिसर रोज सकाळी 6:50 आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर.
1: श्रोतेहो सकाळचे 6:35 झाली आहेत. आता जाणून घेऊया आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. प्रसारणात मी आपल्यासोबत ऐश्वर्या ढवळीकर. श्रोतेहो रूपरेषेनंतर 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात ऐकू शकाल कीड नियंत्रण याविषयी माहिती. 7:15 बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात किडनी स्टोन याविषयी डॉक्टर चैतन्य देशमुख यांची वैद्यही चौरे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग 4 सादर करते. संगीता अरजपुरे 6:50 त्रिमुखे हॉस्पिटल परिसर कार्यक्रमात ई कचरा आणि धोके याविषयी भावना चौधरी यांनी सांगितलेल्या माहितीचा भाग 4 सादर करते सचिन लाडोळे. 6:55 मॅक्युअर हॉस्पिटल अहिल्यनगर दिनांक संकलक बाळकुणाल अहिरे. 7:00 आजचा सुविचार 7:25 प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी मुंबई केंद्रावरून. 7:45 प्रायोजित कार्यक्रम हृदय स्वास्थ्य. 8:15 प्रायोजित कार्यक्रम मॅक्युअर हॉस्पिटल आरोग्यावर बोलू काही. 8:20 नाट्यसंगीत. 8:40 बालमेळा कार्यक्रमात ऐकू शकाल बालगीतं. 9:00 कार्यक्रम रुपेरी गाणी सोनेरी आठवणी. 9:25 प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सरला हरवूया. 9:30 कार्यक्रम नमस्कार अहिल्यनगर. 10:15 सुगम संगीत. 10:00 हिंदी चित्रपट संगीत. 10:15 श्रोत्यांच्या प्रतिक्रियांवर आधारित कार्यक्रम स्नेहांकित. 10:30 प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ पुणे. 10:35 मिश्र संगीत. 11:00 मराठी चित्रपट संगीत. 11:15 कार्यक्रम आपली गाणी. 11:30 कार्यक्रम मिश्र संगीताचा आणि 12:15 लोकसंगीताच्या

श्रोते हो, दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ, निर्मिती आकाशवाणी परभणी केंद्राची. 1 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून ऐकू शकाल. आमची सायंकालीन प्रसारण सभा सुरू होईल नेहमीप्रमाणे 5:02. सुरुवातीला ऐकू शकाल कार्यक्रम मिक्स मसाला. 5:30 वाजता कार्यक्रम युववाणी मुंबई केंद्रावरून. संध्याकाळी 6 वाजता मराठी चित्रपट संगीत 6:35 सांगितली जाईल. आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. 6:40 हिंदी भक्ती संगीत. 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून. 7:30 हिंदी कार्यक्रम मानस. 7:45 बालमेळा कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. 8:35 सुगम संगीत. 9:00 फोन इन कार्यक्रम हॅलो गीतबहार. निवेदन आणि संकलन दीपाली चुत्तर यांचं. 10:00 जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा. 10:30 शास्त्रीय संगीतात पंडित विश्वमोहन भट यांनी गिटारवर वाजवलेला राग बागेश्री आणि हंसध्वनी. याशिवाय सर्व प्रादेशिक आणि राष्ट्रीय बातमीपत्रं नेहमीच्याच वेळी प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू. ही होती आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा.

0: श्रोतेहो सकाळचे 6:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. कार्यक्रमाचा विषय आहे कीड नियंत्रण. वाचक स्वर आहे सोमनाथ कांडके यांचा.
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, अलीकडच्या कालावधीमध्ये कीटकनाशकांच्या किमती अतिशय महाग झाल्या आहेत, म्हणून याचा अविवेकी जास्त प्रमाणातला वापर टाळावा. पीक संरक्षणावरील खर्च परवडणारा आणि आटोक्यात आणला पाहिजे. त्याचबरोबर कीटकनाशकांच्या अतिवापरामुळं मित्र कीटक मारले जातात, शिवाय सूक्ष्मजीव आणि पिकांवर देखील अनिष्ट परिणाम दिसून येतात. म्हणून योग्य कीटकनाशकाचा योग्य वेळी आणि योग्य प्रमाणातच वापर करावा. अल्प खर्चात किडींचं नियंत्रण करण्यासाठी प्रतिबंधात्मक गोष्टींचा समावेश करावा. पीक लागवडीत बदल, स्वच्छता मोहीम, कीड सर्वेक्षण, वनस्पतीजन्य आणि जैविक कीटकनाशकांचा वापर या गोष्टींचा अवलंब केला पाहिजे. यासाठी कमी खर्चाचे प्रतिबंधात्मक उपाय आणि आवश्यक त्याचवेळी कीटकनाशकांचा वापर करावा. शेतकरी बंधू भगिनींनो, खरतर बियाणं, कलम, रोपं यांद्वारे काही रोग आणि किडींचा प्रसार होत असतो, म्हणून निरोगी कलम, रोपं आणि बियाणांचा वापर करावा. कीड प्रतिकारक जातींचा वापर करावा. तसंच कच्च्या शेणखतात हुमणीचा प्रादुर्भाव असतो, म्हणून पूर्ण कुजलेलं शेणखतच आपल्या शेतीसाठी वापरावं. पेरणीपूर्वी वेगवेगळ्या प्रकारच्या बीज प्रक्रिया कराव्यात. कोणतंही पीक वेळेवर पेरावं, फार अगोदर किंवा उशिरा पेरू नये, कारण खोडमाशी आणि इतर किडींचा प्रादुर्भाव त्या काळात होत असतो. शेतकरी बंधू भगिनींनो, पिकातलं तण नियंत्रण करणं अतिशय गरजेचं आहे. पीक काढल्यानंतर ज्या तणावर किडी जाऊन आपला जीवनक्रम पूर्ण करतात, अशी तणं वेळीच नष्ट करावीत. हंगाम संपल्यानंतर त्या क्षेत्रात जनावरं, मेंढ्या, शेळ्या चरायला सोडाव्यात. रासायनिक खतांचा योग्य मात्रेतच वापर करावा. त्याचप्रमाणे सापळा पीक पद्धतीचा वापर करावा. मित्र कीटकांच्या संवर्धनासाठी पिकात चवळी, मका ही पिकं घ्यावीत. किडींचा प्रादुर्भाव लक्षात येताच कामगंध सापळ्यांचा वापर करावा. किडींच्या प्रादुर्भावाचं सर्वेक्षण या सापळ्यांद्वारे करता येतं. कीडग्रस्त फांद्या, पानं नष्ट करावीत. पानाच्या खालच्या बाजूला असणाऱ्या अंडीपुंजांचा नायनाट करावा. त्याचबरोबर पिकांवरच्या मोठ्या अळ्या वेचून त्या नष्ट कराव्यात. काही किडी पिवळ्या रंगाकडे आकर्षिल्या जातात,

0: त्यांना पकडण्यासाठी पिवळ्या रंगाचे चिकट तेल लावलेले सापळे वापरावेत. सडकी आणि खराब झालेली फळं वेचून नष्ट करावीत. त्याचप्रमाणे निंबोळे अर्क, दशपर्णी अर्क यांचा वापर करून देखील योग्य प्रकारे किडींचं नियंत्रण करता येतं.
1: श्रोतेहो, कीड नियंत्रण याविषयी माहिती आपण ऐकली कृषीवाणी कार्यक्रमात. वाचक स्वर होता सोमनाथ कांडके यांचा.
2: शेतकरी बांधवांशी संवाद साधणारा कार्यक्रम आमचं शेत आमचा परिसर
3: सोमवार, बुधवार आणि शुक्रवार संध्याकाळी 7:30 ते 8 या वेळेत
2: शेतकरी बांधवांचं हक्काचं व्यासपीठ. यामध्ये शेतकऱ्यांशी गप्पा, त्यांचे अनुभव, तज्ञांच्या मुलाखती, अर्थात आपल्या शेतकरी बंधू भगिनींसाठी बरच काही.
4: ऐकायला विसरू नका कार्यक्रम आमचं शेत आमचा परिसर 100.1 MHz आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून.
1: श्रोते हो, कृषी अदालत या लाईव्ह कार्यक्रमासंबंधी निवेदन. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी अंतर्गत कृषी अदालत लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा

0: अचक स्वर होता सोमनाथ कांडके यांचा।
1: शेतकरी बांधवांशी संवाद साधणारा कार्यक्रम आमचं शेत आमचा परिसर
2: सोमवार बुधवार आणि शुक्रवार संध्याकाळी 7:30 ते 8 या वेळेत
1: शेतकरी बांधवांचं हक्काचं व्यासपीठ, यामध्ये शेतकऱ्यांशी गप्पा, त्यांचे अनुभव, तज्ञांच्या मुलाखती, अर्थात आपल्या शेतकरी बंधू भगिनींसाठी बरच काही।
3: ऐकायला विसरू नका कार्यक्रम आमचं शेत आमचा परिसर 100.1 MHz आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून।
0: श्रोते हो, कृषी अदालत या लाईव्ह कार्यक्रमासंबंधी निवेदन। कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी अंतर्गत कृषी अदालत लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा गुरुवारचा 16 जुलै 2026 विषय आहे खरीप हंगामातील प्रमुख पिकांचं आपत्कालीन व्यवस्थापन। कार्यक्रमात सहभागी होतील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले कृषी विद्या विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र गेठे, पारनेरचे तालुका कृषी अधिकारी गजानन घुले आणि मुक्काम पोस्ट रायतळे तालुका पारनेर इथले प्रगतशील शेतकरी अर्जुन साबळे। प्रसारणाची वेळ 7:30 ते 8 वाजेपर्यंत। संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 0241-242-3471 आणि 242-3672। निवेदन संपलं।
4: नगर जिल्ह्याच्या दैनंदिन घडामोडीवर आधारित कार्यक्रम मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक दररोज 6:55 आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर।
5: पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल,
4: गॅस्ट्रोस्कोपी, कोरोनोस्कोपी, ERCP, बँडिंग, दुर्बिणीद्वारे अन्न नलिका मोठी करणे, गिळलेले धातू, नाणी, बॅटरी काढणे, तसंच पोट विकारांसोबत इतरही सर्व शस्त्रक्रिया।
5: 105 बेड्स अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज पालवे गॅस्ट्रो हिल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मॉडेल कॉलनी रोड, तारकपूर बस स्टँड मागे, अहिल्यानगर।
6: ऐक ग,
7: काय झालं?
6: अगं, हालचालच करता येत नाहीये, सगळे सांधे दुखतायत, सकाळी सकाळी सगळं अंग आखडलंय, पाठ सुद्धा आखडलीये।
7: अहो, आणि हे काय, हाताची आणि पायाची बोटही सुजलीयेत।
6: हो ना,
7: काही काळजी करू नका। चला बरं, आपण संधिवात तज्ञ डॉक्टर आदित्य देशपांडेंना दाखवू।
6: कुठे भेटतील त्या?
7: नेक्स्ट जेन अर्थरायटिस अँड रुमॅटॉलॉजी क्लिनिक, कल्याणी नर्सिंग होम, पटांगण गल्ली, दिल्ली गेट, अहिल्यानगर। वेळ 11 ते 2
6: आणि फोन नंबर
7: 93-72-99-29-36
6: 93-72-99-29-36
0: श्रोते हो, सकाळचे 7:15 वाजले आहेत। ऐकूया कार्यक्रम बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा।
4: बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहे वंध्यत्व निवारणासाठी महाराष्ट्रातील सर्वात कमी दरात टेस्ट ट्यूब बेबी सुविधा देणारे बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, गोगादेव मंदिरामागे, लालटाकी रोड, अहिल्यानगर।
8: लग्न होऊन बरीच वर्ष झालीत पण मूल होत नाही, गर्भनलिका बंद आहेत,
4: पुरुषांमध्ये शुक्राणूचं प्रमाण कमी आहे, या आणि यासारख्या वंध्यत्वाच्या अनेक कारणांसाठी बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर
8: इथं IUI, IVF, ICSI तसंच एम्ब्रियो फ्रीझिंग आणि ब्लास्टोसिस्ट ट्रान्सफर सारख्या अद्ययावत सुविधा सर्वात कमी दरात उपलब्ध आहेत।
4: बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, गोगादेव मंदिरामागे, लालटाकी रोड, अहिल्यानगर।
0: श्रोते हो, कार्यक्रमात आज ऐकूया किडनी स्टोन या विषयी डॉक्टर चैतन्य देशमुख यांची वैदेही चौरे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग 4 सादरकर्त्या संगीता अरजपुरे।
9: नमस्कार डॉक्टर।
10: नमस्कार
9: डॉक्टर। बरीच माहिती आपण मूत्रखड्याविषयी म्हणजेच किडनी स्टोन विषयी जाणून घेतलेली आहे, पण आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा पडतो की मला होऊच नये असं प्रत्येकाला वाटतं, तर किडनी स्टोन होऊ नये म्हणून आपण काय करू शकतो?
10: बरोबर आहे, तर किडनी स्टोन होऊ नये याच्यासाठी मी एक 5 गोष्टी तुम्हाला सांगेल। सगळ्यात पहिली गोष्ट, जसं मी सांगितलं होतं की किडनी स्टोन होण्याच्या मागे मुख्य कारण आहे पाण्याची कमतरता। आपण पाण्याचं प्रमाण भरपूर ठेवा, भरपूर पाणी पिण्याची सवय लावा, पाणी इतकं प्यावं की आपण जेव्हा लघवी करतो त्या लघवीचा रंग पाण्यासारखा व्हावा। लघवीचा रंग युजली पिवळा असतो, पण तो जेवढा लाईट पिवळा राहील, जेवढा तो पाण्यासारखा क्लिअर राहील, तेवढं असं समजायचं की आपल्या शरीराला पाणी भरपूर मिळालेलं आहे। जेवढा तो घट्ट पिवळा रंग राहील, तेवढं समजायचं की बा आपल्या शरीराला पाण्याची कमतरता आहे। ते जेवढा डार्क येलो तेवढं आपली बॉडी अंडर हायड्रेटेड आहे असं आपण म्हणतो। आता एक कॉमन प्रश्न हा OPD मध्ये विचारण्यात येतो की डॉक्टर साहेब मी पाणी किती प्यावं, तर याच्यावर उत्तर एक ब्लँकेट उत्तर नाही आहे। याच्यावर मी त्यांना हेच समजवून सांगतो की तुमचं व्यवसाय काय आहे, तुमची दिनचर्या कशी आहे, तुम्ही तुमच्या पूर्ण डेली रुटीनमध्ये आउटडोर ऍक्टिव्हिटीज करता की तुम्ही एका चेंबरमध्ये बसून काम करत आहे, त्या चेंबरमध्ये AC आहे, कूलर फॅन आहे की नाही आहे, वातावरण कसं आहे, तुम्हाला घाम येण्याची टेंडन्सी आहे का। तर जास्त करून लोक जे ऑफिस गोइंग असतात 9 टू 5 जॉब्स वाले असतात जे शहरी लोक असतात त्या लोकांना मी म्हणतो की बा तुम्ही आपलं जे लिक्विड इंटेक आहे ते 3 लिटरच्या जवळपास ठेवा तरी भरपूर आहे खूपदा शेतकरी लोक येतात की डॉक्टर

0: मी सकाळी 9 वाजता शेतात जातो, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत शेतात काम करतो. मला माहिती आहे की त्यांना घाम खूप येणार आहे, कारण की ते उन्हात काम करत आहे. आपल्या घामापाळी 2-1 लिटर पाणी आपल्या शरीरातनं निघून जातं, तर या लोकांसाठी हे 3 लिटर पुरेसर होत नाही. त्यांना आम्ही म्हणतो की तुम्ही 5 ते 6 लिटर पाणी प्या. काही लोक स्पोर्ट्समन्स असतात, ॲथलीट्स असतात, की जे डेली बेसिसवर आउटडोर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज करतात, तर हे त्या इंडिव्हिज्युअलचं काय रुटीन आहे त्याला बघून आपण त्यांना ऍडवाईस करतो. पण एक जर
1: श्रोतेहो, किडनी स्टोन याविषयी डॉक्टर चैतन्य देशमुख यांची वैद्यही चौरे यांनी घेतलेला मुलाखतीचा भाग 4 आपण ऐकलात बेंद्रा हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात. सादरकर्त्या होत्या संगीता अरजपुरे.
2: बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते. वंध्यत्व निवारणासाठी महाराष्ट्रातील सर्वात कमी दरात टेस्ट ट्यूब बेबी सुविधा देणारे बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर गोगादेव मंदिरामागे लालटाकी रोड अहिल्यानगर.
3: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
4: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
3: कुठे आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
4: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
3: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
4: लगेच फोन करतो 95-95-24-25-59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95-95-24-25-59.
5: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
6: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
5: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
6: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
5: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर.
7: आई, आता तुझी कंबरदुखी दूर होणार, कारण पुण्यातील सुप्रसिद्ध मेंदू आणि मणके विकार तज्ज्ञ डॉक्टर सचिन चेमटे पाटील आता उपलब्ध आहेत आपल्या अहिल्यानगर मध्ये प्रत्येक शुक्रवारी दुपारी 12 ते 3 वाजता.
8: संपर्क 70-286-88-891. मेंदू किंवा मणक्यांच्या उपचारांसाठी डॉक्टर सचिन पाटील.

0: कांदा लसूण मसाला, स्पेशल काळा मसाला, चिकन बिर्याणी मसाला, सांबार मसाला, पनीर मसाला, चिकन मटन मसाला,
1: मग आजच वापरा स्वादिष्ट आणि केमिकल विरहित प्रथमेश मसाले।
2: श्रोतेहो, प्रसारित करत आहोत कार्यक्रम त्रिमुखे हॉस्पिटल परिसर।
0: त्रिमुखे हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळभाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड मार्केट यार्ड, अहिल्यानगर। पूर्ण वेळ हृदयरोग आणि फुफ्फुस रोग तज्ञ एकाच छताखाली, त्रिमुखे हॉस्पिटल।
1: एंजियोग्राफी, स्ट्रेस टेस्ट, एंजियोप्लास्टी, होल्टर मॉनिटरिंग, ऍडव्हान्स 2D इको आणि कलर डॉपलर, 24 तास ECG, हृदयाच्या झडपांच्या आजारांचे निदान आणि अत्याधुनिक उपचारासाठी डॉक्टर राहुल त्रिमुखे यांचं त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळबाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड, अहिल्यानगर। संपर्क 94-222-80-380।
2: कार्यक्रमात आज ऐकूया ई कचरा आणि धोके याविषयी भावना चौधरी यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा। सादर करते सचिन लाडोळे।
3: नमस्कार श्रोते हो, मागच्या भागात आपण ई कचऱ्यामुळे होणारे धोके आणि त्याचा पर्यावरणावर होणारा परिणाम समजून घेतला, पण समस्या समजून घेणं महत्वाचं आहे आणि त्याहूनही महत्वाचं आहे त्यावर योग्य तो उपाय करणं। ई कचऱ्याची समस्या कमी करण्यासाठी सर्वात आधी आपल्याला आपल्या वापरण्याच्या सवयी बदलायला हव्यात। यासाठी एक साधा आणि सरळ नियम लक्षात ठेवला पाहिजे, रिड्यूस, रियूज आणि रिसायकल। म्हणजेच गरज नसताना इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी कमी करणं, शक्य असेल तर जुन्या वस्तू पुन्हा वापरणं आणि योग्य पद्धतीनं त्यांचा पुनर्वापर करणं। आपल्याला एखादी वस्तू खराब झाली की लगेच फेकण्याची सवय कमी करायला हवी। अनेक वेळा छोटी दुरुस्ती करून ती वस्तू पुन्हाही वापरता येते। उदाहरणार्थ, एखादा जुना मोबाईल फेकण्याआधी तो दुसऱ्याच्या उपयोगी पडू शकतो का, त्याची दुरुस्ती होऊ शकते का याचा विचार करायला हवा। तसंच जुने मोबाईल, बॅटरी, चार्जर किंवा इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू सामान्य कचऱ्यात टाकू नयेत, त्या योग्य ई कचरा संकलन केंद्रावर द्यायला हव्यात, जेणेकरून त्यातील उपयोगी भाग पुन्हा वापरता येईल। ई कचऱ्याबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण कर

0: खूपच गरजेचं आहे. घरात, शाळेत किंवा समाजात याबद्दल चर्चा व्हायला हवी, कारण याविषयीची जागरूकता वाढली तरच लोक योग्य तो निर्णय घेतील. कंपन्यांची सुद्धा यामध्ये महत्त्वाची भूमिका आहे. त्यांनी पर्यावरणाचा विचार करून वस्तू तयार करायला हव्यात आणि जुन्या वस्तू परत घेण्यासारख्या योजनाही राबवायला हव्यात. पण मात्र यात सर्वात मोठी भूमिका आपली आहे. आपण ग्राहक म्हणून जबाबदारीनं वागलो तर मोठा बदल घडू शकतो. आपण आज एक जुना मोबाईल योग्य ठिकाणी दिला, कुठलीही बॅटरी चुकीच्या पद्धतीनं फेकली नाही किंवा एखादी वस्तू पुन्हा वापरली तरी त्याचा पर्यावरणाला फायदा होतो.
1: श्रोतेहो, ई कचरा आणि धोके याविषयी भावना चौधरी यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आपण ऐकलात त्रिमुखे हॉस्पिटल परिसर कार्यक्रमात. सादर करते होते सचिन लाडोळे आणि ही निर्मिती होती आकाशवाणी नागपूर केंद्राची.
2: त्रिमुखे हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमाचे प्रायोजक होते त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळभाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड मार्केट यार्ड, अहिल्यानगर.
3: अस्थिरोग अर्थात हाडांचे विकार असले ना की कशातच लक्ष लागत नाही, पण वेळेत अत्याधुनिक उपचार घेतले तर मोठा धोका टळू शकतो.
2: इंडस्ट्रियल ऍक्सिडेंट, हँड इंजुरी, जॉईंट रिप्लेसमेंट, रोड ऍक्सिडेंट, संधिवात, सांधेदुखी, फ्रॅक्चर यासारख्या सर्व अस्थिरोगांवर आधुनिक पद्धतीने उपचारासाठी डॉक्टर अविनाश गाडेकर पूर्ण वेळ उपलब्ध.
3: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर.
4: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीनद्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
5: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
4: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर.
5: फोन नंबर 0241-235-3515,
4: मोबाईल 960-44-988-36.
1: श्रोतेहो, सकाळचे 6:55 झाली आहेत. प्रसारित करत आहोत आता मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक.
3: मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत हजारो रुग्णांवर अत्याधुनिक वैद्यकीय सुविधेद्वारे उपचार करणार मॅक केअर हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर.
2: अहिल्यानगर मध्ये जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा आता एकाच छताखाली मॅक केअर हॉस्पिटल मध्ये.
3: अचूक सांधेरोपणासाठी रोबोट,
2: स्तनांच्या गाठींचे अचूक आणि लवकर निदान करण्यासाठी 3D डिजिटल मॅमोग्राफी,
3: अत्याधुनिक तंत्रज्ञानासह मेंदू शस्त्रक्रियेसाठी अत्याधुनिक न्यूरो मायक्रोस्कोप.
2: मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर.
1: संकलक बाळकुणाल आहे. नमस्कार, आजच्या ठळक घडामोडी. आषाढी पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना आरोग्य सेवेचा दिलासा, विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेला सहकार्य करावं, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गाढे. इमामपूर घाटाचे ज्ञानेश्वरी घाट असे नामकरण उत्साहात. छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार सर्व सामाजिक संघटना या संस्थेला जाहीर. आणि दिंडीतून प्रशासन आणि जनतेतील सुसंवाद व्यापक होईल, विजय मुळीक. सविस्तर घडामोडी. मुख्यमंत्री सहायता निधी कक्षामार्फत चरणसेवा उपक्रम अंतर्गत PV बेल्हेकर आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल नेवासा तसंच डॉक्टर विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटल अँड मेडिकल कॉलेज यांच्या माध्यमातून चरणसेवा आणि आरोग्यसेवा उपक्रमांचं आयोजन करून वारकऱ्यांची चरणसेवा करण्यात आली. उस्थळ दुमला अहिल्यानगर इथल्या मार्केट यार्ड परिसरात चरणसेवा करण्यात आली. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यभर राबवण्यात येत असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम 2026 अंतर्गत मतदार यादी अद्ययावत करण्याचं काम वेगानं सुरू आहे. यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी जाऊन गणनापत्र भरून घेत आहेत. नागरिकांनी या मोहिमेला सहकार्य करण्याचं आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुनील गाढे यांनी केलं. राहुरी तालुक्यातील कणगर इथं भेट देऊन प्रत्यक्ष कामाची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. संत परंपरेचा समृद्ध वारसा लाभलेल्या नेवासा येथील ज्ञानेश्वरी पायी दिंडी सोहळ्याच्या प्रस्थान मार्गावरील इमामपूर घाटाला आता ज्ञानेश्वरी घाट अशी नवी ओळख मिळाली आहे. या सोहळ्यात उद्धव महाराज नेवासेकर, माजी मंत्री शंकरराव गडाख, ज्ञानेश्वर देवस्थानचे अध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग यांच्या प्रमुख उपस्थितीत घाटाचं नामकरण करण्यात आलं. घाटाच्या पायथ्याशी संत ज्ञानेश्वर महाराजांचे भव्य शिल्प आणि पैसखांबाची आकर्षक प्रतिकृती लक्ष

0: वेधून घेत आहे. महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीनं देण्यात येणारा छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार 2024 कर्जत इथल्या सर्व सामाजिक संघटना या संस्थेला जाहीर झाला आहे. हरित कर्जतचा संकल्प उराशी बाळगून सर्व सामाजिक संघटना अनेक वर्षापासून श्रमदान करत आहे. सेवाभावी संस्था राज्यस्तर या गटामध्ये संघटनेने महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक पटकावला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी अहिल्यानगर ते पंढरपूर अशी प्रबोधन दिंडी काढली. या दिंडीतून शासनाच्या विविध कल्याणकारी योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवतानाचं त्याला अध्यात्माचं अनुष्ठानही मिळणार असून प्रशासन आणि जनतेतील सुसंवाद व्यापक होईल असा विश्वास जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक यांनी व्यक्त केला. शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी. आषाढी पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना आरोग्य सेवेचा दिलासा. विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेला सहकार्य करावं उपजिल्हा निवडणूक अधिकारी गाढे. इमामपूर घाटाचं ज्ञानेश्वरी घाट असं नामकरण उत्साहात. छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार सर्व सामाजिक संघटना या संस्थेला जाहीर आणि दिंडीतून प्रशासन आणि जनतेतील सुसंवाद व्यापक होईल विजय मुळीक. याबरोबरच अहिल्यानगर दिनांकमधील घडामोडी संपल्या. नमस्कार.
1: मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक या कार्यक्रमाचे प्रायोजक होते हजारो रुग्णांवर अत्याधुनिक वैद्यकीय सुविधेद्वारे उपचार करणार मॅक केअर हॉस्पिटल झोपडी कॅन्टीन मागे सावेडी अहिल्यानगर.
0: आकाशवाणीचे हे आहे अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो, सकाळचे 7 वाजले आहेत. आता ऐकूया आजचा सुविचार. भक्ती आणि श्रद्धा या मार्गाने जाणारा माणूस हा नेहमी क्षमाशील असतो. हा होता आजचा सुविचार.
2: श्रोतो हो, बाहेर पडणारा रिमझिम पाऊस, हातात वाफाळलेला चहाचा कप आणि मनात रुंजी घालणारं पावसाचं छानसं गीत.

तर याच आठवणींची वाट मोकळी करण्यासाठी आणि सोबतच पसंतीचं गीत ऐकवण्यासाठी घेऊन येत आहोत यावेळचा फोन गाणी कार्यक्रम आठवणीतला पाऊस.

0: तेव्हा जरूर सांगा आठवणी आणि पावसाचं गीत बुधवारी सकाळी 8:15 02-41-42-34-71 किंवा 02-42-36-72 या दूरध्वनी क्रमांकावर आणि ऐका फोन गाणी या कार्यक्रमाचं प्रसारण येत्या शुक्रवारी 17 जुलै रोजी 10:00
1: श्रोते हो, आठवणींना आवाज नसतो असं म्हणतात, पण कधी कधी छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला भूतकाळात घेऊन जातात.
2: आत्ताच्या मुलांना स्कूल बस मध्ये जाताना पाहून आपल्या शाळेतले ते रम्य दिवस आठवतात.
1: कधी पायी, कधी सायकल वरून, कधी शेताच्या बांधावरून उड्या मारत तालुक्याच्या शाळेला पोहोचणं असो,
2: तर कधी नवी पेन्सिल मिळावी म्हणून विनाकारण लिहिण्याचा हट्ट असो,
1: कधी वाढदिवसाच्या दिवशी चॉकलेट वाटायचे म्हणून शाळेत जाण्याची उत्सुकता असो,
2: तर कधी वक्तृत्व स्पर्धेत सगळ्यांना समोर पाहून विसरलेलं भाषण असो.
1: श्रोते हो, काळाच्या ओघात हे क्षण भूतकाळात जमा झाले खरे,
2: पण कधीतरी शांत बसलं की मन परत तिथेच रमत.

0: त्या शाळेत, त्या वर्गात आणि त्या बाकावर।
1: श्रोतेहो, तुमच्या अशाच शालेय आठवणी जरूर पाठवा स्नेह संवाद या कार्यक्रमासाठी।
0: 14 आणि 28 जुलै रोजी प्रसारित होणाऱ्या या कार्यक्रमात पत्र पाठवण्यासाठी आमचा पत्ता, आकाशवाणी अहिल्यानगर, सावेडी 4140003।
1: आणि आमचा ईमेल आयडी आहे duty room ahilyanagar@gmail.com।
2: एक विचारू का, आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आपण सुद्धा काही इन्व्हेस्टमेंट केल्याच असतील, नाही का?
3: हो, म्हणजे शिक्षणासाठी, लग्नासाठी किंवा इतरही काही।
2: पण या इन्व्हेस्टमेंट सोबतच आपल्या मुलांना भविष्यात पौष्टिक अन्न मिळावं, पिण्यासाठी मुबलक पाणी मिळावं आणि महत्त्वाचं म्हणजे जगण्यासाठी शुद्ध हवा मिळावी, यासाठी आपण काही गुंतवणूक केली आहे का?
3: आता फक्त विचार करण्याची नाही तर कृती करण्याची वेळ आली आहे।
2: तेव्हा वृक्षारोपण करा आणि आपल्या भावी पिढ्यांसाठी प्रदूषण मुक्त निसर्गाची पायाभरणी करा।
4: वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे।
5: श्रोते हो, आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राच्या माध्यमातून आपण आपल्या आस्थापनांची, योजनांची, दुकानांची आणि सेवांची माहिती जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात सहजपणे पोहोचवू शकता।
6: यासाठी संपर्क साधायचा आहे जाहिरात प्रसारण विभाग आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राशी।
5: 02-241-242-7620 या दूरध्वनी क्रमांकावर।
1: श्रोतेहो, सकाळचे 7:05 झाली आहेत।
7: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
8: हो मग,
7: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
8: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला।
7: का बरं?
8: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला। ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
7: पण कुठे?
8: मॅक केअर हॉस्पिटल, सांधेरोपण विभाग, सावेडी अहिल्यानगर इथं। आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे।
7: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98-23-852-852। अहो अहो कंडक्टर, थांबा, आमचे हे खालीच राहिले।
8: हॅलो हॅलो हॅलो,
7: अहो कुठे होता हो तुम्ही आणि हे काय आणलंय पिशव्या भरभरून?
8: अगं, अहिल्यानगरचा सुप्रसिद्ध रामप्रसाद चिवडा आता 6 महिने येणं होणार आहे का आपलं अहिल्यानगरला?
7: चोखंदळ ग्राहकांची एकच पसंत, रामप्रसाद चिवडा।
9: रुचकर आणि स्वादिष्ट सेवेची अविरत परंपरा, रामप्रसाद चिवडा, चितळे रोड, अहिल्यानगर।
7: दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
9: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथं अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात। शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेत जोडीला।
7: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर।

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून आता आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आषाढी वारी सुरू झाली आहे, मग छोटी दोस्त मंडळी मागे कशी राहतील? म्हणूनच यावेळच्या गंमत जम्मत कार्यक्रमामध्ये मी आपल्याला ऐकवणार आहे बालकीर्तनकार स्पृहा साठे हिनी सादर केलेलं कीर्तन गोकर्ण आख्यान.

0: कीर्तनकार स्पृहा साठे हिनी सादर केलेलं कीर्तन येत्या रविवारी 12 जुलैला संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
1: अभ्यासाचे गभीर नाटक, शब्दांची टरफले घोकते, बोट खुणेचे हळूच काढून मोर पीसते बघते बघते, बोट खुणेचे हळूच काढून मोर पीसते बघते बघते.
2: जरूर ऐका कवयित्री इंदिरा संत यांच्यावर केंद्रित कार्यक्रम इंदिराबाई अनोख्या चरोक्यातून.
1: ग्रीष्माची नाजूक टोपली उद्वावा कच भारतीच्यावर, जर्द विजेचा मत्त केवडा तिरकस माळावा वेणीवर.
2: लेखन आणि वाचन केलंय दीपाली दातार यांनी, सूत्रसंचालन सविता जेरे आणि सादरकर्ते आहेत सुमित श्रीबाद.
1: दिस भरलेली ही काय तरी गर्भार, टाकी तपावले चाले रम्य दुपार, टाकी तपावले चाले रम्य दुपार.
2: जरूर ऐका कार्यक्रम साहित्य सौरभ येत्या सोमवारी 13 जुलै रोजी संध्याकाळी 6:30 आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून.
3: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का, क्षणात वर क्षणात खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपली सदैव सोबत करणारी नको आहे.
4: आकाशवाणी पुणे, प्रशांत जाधव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 3 देशांचा यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी मायदेशी रवाना. बिहारमधील बोधगयासाठी सुरू करण्यात आलेल्या विशेष रेल्वेला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नागपुरात हिरवा झेंडा. पिंपरी चिंचवडमधील मोशी कचरा डेपो दुर्घटनेमधील मृतांची संख्या 9. राज्यात मान्सूननं पुन्हा जोर धरल्यानं खरीप हंगामातील पेरणीच्या कामांना वेग. आणि लंडनमध्ये ऐतिहासिक महिला कसोटी क्रिकेट सामन्यात भारताला विजयाची संधी. आता सविस्तर बातम्या. इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या 3 देशांचा यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी मायदेशी रवाना झाले आहेत. या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यातील त्यांची न्यूझीलंड भेट ऐतिहासिक ठरली. 4 दशकांहून अधिक काळानंतर भारतीय पंतप्रधानांनी न्यूझीलंडचा केलेला हा दौरा द्विपक्षीय संबंधांना मोठी चालना देणारा ठरला. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदींनी न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांच्याशी चर्चा केली. संरक्षण, पर्यटन, क्रीडा, आपत्ती व्यवस्थापन तसंच दुग्ध व्यवसाय आणि पशुसंवर्धन या 5 क्षेत्रांमध्ये यावेळी 10 सामंजस्य करार करण्यात आले. ऑकलंडमध्ये भारतीय वंशाच्या 10,000 नागरिकांच्या उपस्थितीत स्पार्क एरिना इथं झालेला कार्यक्रम या दौऱ्याचं प्रमुख आकर्षण ठरला. या कार्यक्रमात भारत एक विश्वासू मित्र असल्याचं लक्सन यांनी नमूद केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचं कौतुक देखील त्यांनी केलं. हा दौरा भारत आणि न्यूझीलंड संबंधांमध्ये एक नवीन अध्याय सुरू करेल असा विश्वास मोदी यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. शाश्वत, लवचिक आणि भविष्यासाठी सज्ज असलेली वाहतूक व्यवस्था उभारण्याकरिता ब्रिक्स देशांमध्ये अधिक दृढ सहकार्याचं आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काल नागपूरमध्ये केलं. भारताच्या अध्यक्षतेखाली आयोजित 3रा ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत उद्घाटनपर भाषण करताना ते बोलत होते. ब्रिक्स समूहाची ताकद, नाविन्यपूर्णता, भागीदारी आणि सामायिक जबाबदारीच्या माध्यमातून जागतिक गतिशीलतेचं भविष्य घडवण्याची एक अद्वितीय संधी उपलब्ध करून देते असंही ते म्हणाले. उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमधील वाहतूक क्षेत्रातील सहकार्य अधिक दृढ करण्याच्या दिशेनं ही बैठक एक महत्वपूर्ण पाऊल असल्याचं गडकरी यावेळी म्हणाले. बोधगया ही भगवान गौतम बुद्ध यांच्या विचारांची प्रेरणाभूमी आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नागपूरमध्ये केलं. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत नागपूर जिल्ह्यासह राज्यातील अन्य जिल्ह्यातील लाभार्थ्यांना बिहारमधील महाबोधी विहार बोधगया इथं घेऊन जाणाऱ्या विशेष रेल्वेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते. राज्य शासनानं सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिकांना मोफत तीर्थदर्शनाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू केली आहे. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या या योजनेअंतर्गत नागपूर जिल्ह्यातील 800 लाभार्थी

0: 11 ते 16 जुलै या कालावधीत विशेष रेल्वेनं महाबोधी विहार बोधगया इथं तीर्थयात्रेसाठी रवाना झाले. आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी काल दिवेघाटातून सासवड मुक्कामी पोहोचली, तर जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम काल लोणी काळभोर इथं होता. आज तुकाराम महाराजांची पालखी पुढे यवतकडे मार्गस्थ होईल. त्र्यंबकेश्वर इथून निघालेल्या श्री संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं अहिल्यानगर इथं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं. संत निवृत्तीनाथ महाराजांची दिंडी 2 दिवस अहिल्यानगर इथं मुक्काम करून पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे. महिला आणि बालविकास विभागाच्या सहकार्याने महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीनं आषाढी वारी काळात महिला उन्नती वारी हा विशेष उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमाचा प्रारंभ आज सकाळी 11 वाजता उरुळी कांचन इथल्या पालखी तळावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते होणार आहे. महिलांपर्यंत शासनाच्या विविध योजना, महिला सक्षमीकरण, महिला सुरक्षा तसंच महिलांच्या हक्कांविषयी माहिती प्रभावीपणे पोहोचवण्याच्या उद्देशानं महाराष्ट्र राज्य महिला आयोगानं महिला उन्नती वारी हा विशेष उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी मार्गावर डिजिटल चित्ररथांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. तसंच महिला आणि बालकांसाठी असलेल्या शासनाच्या विविध कल्याणकारी योजना, महिलांसाठी उपलब्ध विविध मदत वाहिनी क्रमांक आणि महिलांशी संबंधित विविध कायद्यांची माहिती, प्रचार प्रसिद्धी या उपक्रमातून करण्यात येणार आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. चंद्रपूर जिल्ह्यात यंदा सरेसरीच्या तुलनेत कमी पाऊस झाल्यामुळे शेतीची कामं लांबणीवर पडली आहेत. शेतकरी अजूनही समाधानकारक पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. ऐकूया याविषयीचा अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून.
1: चंद्रपूर जिल्ह्यात विशेषतः धानाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. इतर पिकाच्या तुलनेत धान पिकांना पाण्याची अधिक गरज असते. 23 जूनला जिल्ह्यात मान्सून दाखल झाला, मात्र जुलै महिन्याच्या सुरुवातीला 3 दिवस पाऊस पडल्यानंतर पावसाने अचानक दांडी मारल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे. जून महिन्यात 106 मिलीमीटर पाऊस तर जुलै महिन्यात 49.6 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. या अपुऱ्या पावसामुळे पेरणीचे कामे लांबणीवर पडल्याचे कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे. जिल्ह्यात कुठेही अधिकचा पाऊस नसल्यामुळे कुठेही पूर परिस्थिती उद्भवलेली नाही. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी मंगेश बिल्ले, चंद्रपूर.
0: राज्यात मान्सूननं पुन्हा जोर धरल्यानं खरीप हंगामातील पेरणीच्या कामांना वेग आला आहे. कृषी आयुक्तालयानं 7 जुलै रोजी प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार ऊस वगळता राज्यातील सरासरी 1,44,36,000 हेक्टर क्षेत्रापैकी 45% म्हणजेच 65,11,872 हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे, तर ऊसासह 42% क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. पुणे विभागात 22% पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. दरम्यान गेल्या वर्षी याच कालावधीत ऊसासह 69% तर ऊस वगळता 74% क्षेत्रावर पेरणी झाली होती. यंदा सुरुवातीच्या काळात पावसाचं असमान वितरण झाल्यामुळे पेरण्या काहीशा मंदावल्या होत्या, मात्र गेल्या आठवड्यात राज्यभर झालेल्या पावसामुळे रखडलेल्या पेरण्यांना गती मिळाली आहे. पुण्यातील पिंपरी चिंचवडमधील मोशी कचरा डेपो इथं झालेल्या दुर्घटनेमध्ये काल शोधमोहिमेदरम्यान इमारतीत आढळलेल्या 8 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला आहे. या कचरा डेपोमध्ये 8 जुलै रोजी कचऱ्याचा ढीग वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवरती कोसळून गंभीर दुर्घटना घडली होती. दरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काल घटनास्थळी भेट देऊन सुरू असलेल्या शोधकार्याची पाहणी केली होती. तसंच दुर्घटनेत बाधित झालेल्या नागरिकांच्या नातेवाईकांशी संवाद साधून त्यांनी धीर दिला. प्रशासनामार्फत सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही पवार यांनी दिली. दुर्घटनेच्या कारणांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असंही पवार यांनी म्हटलं. गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वेगाड्या रद्द झाल्यानं प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी मुंबई पुणे मार्गावर राज्य परिवहन महामंडळातर्फे दररोज 200 अतिरिक्त बस फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मुंबई पुणे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त कोल्हापूर जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीनं 10 ते 18 जुलै या कालावधीत कौशल्य सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. या सप्ताहात युवकांसाठी प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना, कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील संधी, कौशल्य विकास, उद्योजकता तसंच देश परदेशातील रोजगाराच्या संधी याबाबत विविध मार्गदर्शन सत्रांचं आयोजन करण्यात आलं आहे. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात अन्न आणि औषध प्रशासन विभागानं कारवाई करत 15 लाख रुपये किमतीचा 37,000 लिटरहून थोडा अधिक भेसळयुक्त दूध साठा नष्ट केला. अजिंक्य राणा मिल्क इंडस्ट्रीज या आस्थापनेला त्रुटी निवारण करेपर्यंत व्यवसाय बंद ठेवण्याचे

0: निर्देश देण्यात आले आहेत अशी माहिती सहायक आयुक्त साहेबराव देसाई यांनी काल दिली. संबंधित उद्योगाकडून दुधाचे 4 नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. क्रिकेट. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये काल रात्री इंग्लंडमधील साउदम्पटन इथं झालेल्या 5व्या आणि अंतिम T20 सामन्यात इंग्लंडनं भारताचा 56 धावांनी पराभव करून 5 सामन्यांची मालिका 4-0 अशी जिंकली. महिलांच्या क्रिकेटमध्ये लंडनच्या लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर खेळल्या जात असलेल्या ऐतिहासिक कसोटी सामन्यात भारतानं इंग्लंडचा पहिला डाव 170 धावात गुंडाळून पहिल्या डावात 115 धावांची आघाडी घेतली आहे. दुसऱ्या डावात देखील भारतानं दमदार सुरुवात करत काल दुसऱ्या दिवसाखेर एका खेळाडूच्या मोबदल्यात 154 धावा केल्या. स्मृती मानधना 69 तर यास्तिका भाटिया 39 धावांवर खेळत आहे. भारताकडे एकंदर 269 धावांची आघाडी असून सामन्याचे 3 दिवस बाकी असल्यानं भारताला विजयाची संधी आहे. प्रतिष्ठित लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर खेळली जाणारी ही पहिलीच महिला कसोटी असल्यानं हा एक ऐतिहासिक टप्पा ठरला आहे. हवामान. येत्या 24 तासात कोकणात अनेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 3 देशांचा यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी मायदेशी रवाना. बिहारमधील बोधगयासाठी सुरू करण्यात आलेल्या विशेष रेल्वे गाडीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नागपुरात झेंडा. पिंपरी चिंचवडमधील मोशी कचरा डेपो दुर्घटनेमधील मृतांची संख्या 9. राज्यात मान्सूननं पुन्हा जोर धरल्यानं खरीप हंगामातील पेरणीच्या कामांना वेग. आणि लंडनमध्ये ऐतिहासिक महिला कसोटी क्रिकेट सामन्यात भारताला विजयाची संधी. याबरोबरच प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: शंभर आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो, सकाळचे 7:20 झाली आहेत.

0: श्रोते हो, अहिल्यानगर जिल्ह्यातील मान्यवर साहित्यिकांचा साहित्य प्रवास जाणून घेऊयात साहित्य सौरभ या कार्यक्रमात.
1: तेव्हा अवश्य ऐका साहित्य सौरभ कार्यक्रम दर बुधवारी सकाळी 8:40 आणि पुनःप्रसारण रात्री 8:15 आकाशवाणी अहिल्यानगर 100.1 MHz
0: आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अगदी जगभरात कुठेही.
2: श्रोतेहो, कृषी अदालत या लाईव्ह कार्यक्रमासंबंधी निवेदन. शेतकरी बंधू भगिनो, किसानवाणी अंतर्गत कृषी अदालत लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा गुरुवारचा 16 जुलै 2026 विषय आहे, खरीप हंगामातील प्रमुख पिकांचं आपत्कालीन व्यवस्थापन. कार्यक्रमात सहभागी होतील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले कृषी विद्या विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र गेठे, पारनेरचे तालुका कृषी अधिकारी गजानन घुले आणि मुक्काम पोस्ट रायतळे तालुका पारनेर इथले प्रगतशील शेतकरी अर्जुन साबळे. प्रसारणाची वेळ सायंकाळी 7:30 ते 8 वाजेपर्यंत. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02-241-242-3471 आणि 242-3672. निवेदन संपलं.
1: श्रोतो हो, बाहेर पडणारा रिमझिम पाऊस, हातात वाफाळलेला चहाचा कप आणि मनात रुंजी घालणारं पावसाचं छानसं गीत.

तर याच आठवणींची वाट मोकळी करण्यासाठी आणि सोबतच पसंतीचं गीत ऐकवण्यासाठी घेऊन येत आहोत यावेळचा फोन गाणी कार्यक्रम आठवणीतला पाऊस.

0: 44 34 71 किंवा 242 36 72 या दूरध्वनी क्रमांकावर आणि ऐका फोन गाणी या कार्यक्रमाचं प्रसारण येत्या शुक्रवारी 17 जुलै रोजी सकाळी 10 वाजता. श्रोते हो, काही व्यक्तिमत्वच उत्साहाने भारलेली असतात, त्यामुळं वयाचे अडसर त्यांच्या कार्यकर्तृत्वाला अडवू शकत नाहीत. कोणत्याही कामात ते कायम टवटवीत असतात आणि आपल्याबरोबर इतरांनाही कार्य संजीवनी देत असतात. अशा वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांना भेटूया व्यक्तिवेध या कार्यक्रमात दर महिन्याच्या 2 आणि 4 शनिवारी सकाळी 8:40
1: आणि याच कार्यक्रमाचं पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 8:15.
0: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम ऐकू शकता जगभरात कुठेही.

आकाशवाणीचे हे आहे अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो, यानंतर 7:25 प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो मराठी भाषा विभागांतर्गत कार्य करणारी महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ ही संस्था कोश विश्वकोश ज्ञानकोश याबरोबरच मुलांसाठी कुमार विश्वकोश देखील संपादित करत असते. कुमार विश्वकोश संपादित करण्याची योजना 1980 नंतर विचाराधीन होती आणि त्या अनुषंगाने तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी कुमार विश्वकोश ही देखील योजना तयार केली होती. या भागात आपण कुमार विश्वकोश या प्रकल्पातील पूर्ण झालेला पहिला खंड जीवसृष्टी आणि पर्यावरण याविषयी माहिती घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्याकडे पल्लवी गायकवाड संपादकीय सहाय्यक मराठी विश्वकोश कार्यालय वाई जिल्हा सातारा या आलेले आहेत आणि त्यांच्याकडूनच आपण या कुमार विश्वकोशातील जीवसृष्टी आणि पर्यावरण याविषयी माहिती घेणार आहोत. तर मॅडम नमस्कार, आपलं या कार्यक्रमात खूप खूप स्वागत.
1: नमस्कार सर्व श्रोत्यांना.
0: मॅडम, कुमार विश्वकोश हा जो तयार होतोय तर याचा परिचय आम्हाला थोडक्यात करून द्या, म्हणजे त्यांचं उद्दिष्ट काय आहे आणि वाचक वर्ग कोणता असतो.
1: 1980 पर्यंत मराठी विश्वकोशाचे पहिले 9 खंड प्रकाशित झाले होतेच आणि यासोबतच बाल विश्वकोश आणि कुमार विश्वकोश अशा दोन भागांमध्ये मुलांसाठी विश्वकोश तयार करण्याची योजना मंडळाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगानेच महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या वतीने 12 खंडांचा कुमार विश्वकोशाचा प्रकल्प हाती घेण्यात आला आणि या 12 खंडांमध्ये भौतिक विज्ञान, तंत्रज्ञान, जीवसृष्टी, शेती, साहित्य, कला, क्रीडा, चरित्र, भौगोलिक दृष्ट्या आपला महाराष्ट्र आणि भारत अशा विविध विषयांचा समावेश केलेला आहे. कुमार विश्वकोशाचा वाचक वर्ग हा इयत्ता 9वी ते 12वी या वर्गातील मुले मुली असा अभिप्रेत आहे. म्हणजे असं असलं तरी देखील एखादी संकल्पना जेव्हा कुमारांना सोप्या आणि सुटसुटीत भाषेत समजावी किंवा स्वतःला

0: माहिती करून घेण्यासाठी प्रौढ वाचकही कुमार विश्वकोशाकडे वळतात. उदाहरणार्थ जीवसृष्टी आणि पर्यावरणाचा ज्या पहिल्या भागात अजेंडा 21 ही नोंद घेतली आहे, मग 21व्या शतकातील जगाच्या शाश्वत विकासाबाबतचा केलेला आराखडा असे पहिल्याच वाक्यात अजेंडा 21 म्हणजे नक्की काय हे आपण इथे स्पष्ट केलं आहे. कुमार विश्वकोशाचा वाचक वर्ग व्यापक आहे असं म्हटलं तरी साधारणपणे 14 ते 18 या वयोगटातील मुलामुलींना आपण डोळ्यासमोर ठेवून या कोशाची रचना केलेली आहे.
1: मॅडम, आत्ता आपण बोललात की कुमार विश्वकोश तयार केला आहे आणि त्याचा पहिला खंड प्रकाशित झालेला आहे, तर हा खंड नेमका कशाविषयी आहे याविषयी आम्हाला थोडक्यात सांगा.
0: आपला जे कुमार विश्वकोशाचे एकूण 12 खंडांचा प्रकल्प आहे त्यापैकी पहिला खंड जीवसृष्टी आणि पर्यावरण हा खंड पूर्ण झालेला आहे. म्हणजे जीवसृष्टी आणि पर्यावरण याचं वाढतं महत्व लक्षात घेता कुमार विश्वकोशासाठी अग्रक्रमाने जीवसृष्टी आणि पर्यावरण या खंडाची निर्मिती करण्यात आली. या संपूर्ण खंडाच्या निर्मिती प्रक्रियेमध्ये मराठी विश्वकोशाला होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राचे सहकार्य लाभलेलं आहे. या केंद्राचे तत्कालीन संचालक आणि मराठी विश्वकोश मंडळाचे माजी सदस्य दिवंगत डॉक्टर हेमचंद्र प्रधान यांनी अगदी खंडाच्या सुरुवातीपासून ते खंडाच्या शेवटच्या नोंदीपर्यंत आपलं समन्वयाचं काम विश्वकोशासोबत केलेलं आहे. त्यांच्या समन्वयातून आपण अनेक नोंदी कुमार कोशामध्ये प्रकाशित केलेल्या आहेत. त्यानंतर आपले जे ज्येष्ठ शास्त्रज्ञ आहेत डॉक्टर जयंत नारळीकर यांनी देखील हा खंड परिपूर्ण व्हावा यासाठी आपल्याला वेळोवेळी सातत्याने अत्यंत महत्वपूर्ण अशा सूचना केल्या. त्यांनीच सांगितलेल्या सूचनेप्रमाणे आपण कुमार विश्वकोशासाठी ज्या काही नोंदी लिहिलेल्या होत्या त्या नोंदींचे वाचन कुमारांच्या वयोगटासमोर केले आणि त्यांच्याकडून किंवा त्यांच्या अध्यापकांकडून जे काही आपल्याला सूचना आल्या त्या लेखी स्वरूपात आलेल्या ज्या काही सूचना होत्या जे मुलांसमोर वाचन केल्यानंतर त्या मुलांकडून आलेल्या सुद्धा सूचना, तर या सर्व सूचनांचा आपण अभ्यास केला आणि त्या अभ्यासावरून आपण आवश्यकतेनुसार नोंदींमध्ये योग्य ठिकाणी बदल देखील केलेले आहेत. आणि विशेष बाब म्हणजे या खंडाचं जे मुखपृष्ठ आहे त्यासाठी युवा चित्रकारांची स्पर्धा घेण्यात आलेली होती. त्यानंतर दत्तात्रय पाडेकर, चंद्रकला कदम, मोहन बने यांसारख्या नामवंत परीक्षकांनी महाराष्ट्रभरातून आलेल्या सुमारे 240 चित्रांमधून आत्ता सध्या जे मुखपृष्ठ आहे कुमार कोशाचे त्याची निवड केलेली आहे. जे जे स्कूल ऑफ आर्ट्सची विद्यार्थिनी यशस्वी कांबळे हिने हे चित्र तयार केलेलं होतं. मग अशा प्रकारे या सर्व दिग्गजांच्या साथीने आणि डॉक्टर विजया वाड यांच्या अध्यक्षतेखाली जीवसृष्टी आणि पर्यावरण या खंडाच्या निर्मिती प्रक्रियेस सुरुवात झाली आहे.
1: मॅडम, जीवसृष्टी आणि पर्यावरण आता हा जो खंड प्रकाशित झाला आहे याच्यामध्ये आणखीन उल्लेखनीय असं काय आहे?
0: आपला जो मराठी विश्वकोशाचा जो खंड होता तो सर्व विषय संग्रहक आहे. तसं कुमार विश्वकोशाची रचना ही विषयनिहाय करण्यात आलेली आहे. जीवसृष्टी आणि पर्यावरण या खंडामध्ये जीवशास्त्राच्या शाखा आणि उपशाखा या संदर्भातील सुमारे 1025 नोंदींचा आपण आढावा घेतलेला आहे. त्यामध्ये जीवशास्त्रातील प्रमुख आणि महत्त्वपूर्ण अनेक संकल्पना आहेत ज्या विद्यार्थ्यांना समजतील अशा सोप्या सुटसुटीत परंतु शास्त्रीय भाषेमध्ये स्पष्टीकरण केलेलं आहे त्यांचं. आणि हेच या खंडाचे मुख्य उद्दिष्ट आहे की विद्यार्थ्यांना समजेल अशा भाषेमध्ये खंड नोंद लिहिणे. हा खंड जीवसृष्टीशी जोडला गेला असल्याने यात प्रामुख्याने वनस्पती आणि प्राणी यांविषयीची माहिती देण्यात आलेली आहे. जसे की जैवविविधता आहे, पर्यावरण आहे, जीवसृष्टीमध्ये झालेली उत्क्रांती आहे, शरीर विज्ञान, ऊती, केंद्र, पेशी या संदर्भातली माहिती देखील आपण या खंडामध्ये घेतलेली आहे. अनुवंशिकी वगैरे अशा विविध विषयांवरच्या नोंदींचा देखील या खंडामध्ये अंतर्भाव करण्यात आलेला आहे. सध्या आधुनिक तंत्रज्ञानाचा पर्यावरणावर जो काही दुष्परिणाम झालेला आहे किंवा लोकसंख्येचा जो पर्यावरणावर दुष्परिणाम झालेला आहे या संदर्भातील नोंदी देखील आपण घेतलेल्या आहेत. त्यावरील उपाय याची माहिती देखील आपण पर्यावरण अवनती किंवा पर्यावरण व्यवस्थापन, पर्यावरण शिक्षण अशा नोंदींमधून दिलेली आहे. त्याचबरोबर जीवशास्त्राचा इतर विज्ञानाशी म्हणजेच भौतिकी असेल, रसायनशास्त्र असेल इत्यादींशी आलेला जो काही संबंध आहे याचे विवेचन जैव अमापन, जैव वस्तुमान यांसारख्या नोंदीतून करण्यात आलेले आहे. जीवशास्त्रातील उपपत्तींवर आधारलेली उत्पादन तंत्र आणि त्यांचा मानवी जीवनावर होणारा परिणाम यांविषयीचे विवेचन हा ह्या खंडाचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे.
1: गायकवाड मॅडम, आत्ता आपण जीवसृष्टी आणि पर्यावरण याविषयी ज्या खंडामध्ये नोंदी आहे त्याविषयी सांगितलं. जीवसृष्टी आणि पर्यावरण या संपूर्ण खंडाचं स्वरूप आता कसं आहे आणि परिभाषा कशी आहे किंवा त्याचं वाचन कुमारांनी कसं करावं असं अभिप्रेत आपल्याला आहे याविषयी आम्हाला थोडक्यात सांगा.
0: जीवसृष्टी आणि पर्यावरण या खंडाचा वाचक वर्ग लक्षात घेता आपण तो हाताळण्याच्या दृष्टीने सोयीस्कर व्हावा म्हणून त्याची पृष्ठसंख्या कमी ठेवलेली आहे.

0: विश्वकोशाच्या तुलनेमध्ये आकारमान देखील कमी ठेवलेले आहे आणि हा जो खंड आहे तो 250-300 ते 400 पानापर्यंतच आपण घेतलेला आहे आणि या एका खंडाचे जीवसृष्टी आणि पर्यावरण या एका खंडाचे आपण एकूण 4 भागांमध्ये विभाजन केलेले आहे. त्यातील पहिला भाग आहे तो अंकुरण ते ग्लुकोज, दुसरा भाग घटसर्प ते पॅरामेशियम, तिसरा भाग पांगारा ते लाजाळू आणि चौथा भाग लिंबू ते ज्ञानेंद्रिय. अशा प्रकारे या अपासून ते ज्ञपर्यंत सर्व नोंदी या 4 भागांमध्ये पूर्ण करून आपण कुमार विश्वकोशाच्या जीवसृष्टी आणि पर्यावरण हा खंड पूर्ण केलेला आहे.
1: अच्छा,
0: मराठी विश्वकोशाच्या धोरणाप्रमाणेच यातील नोंदी देखील आकारविल्लेच घेतलेल्या आहे आपण वर्णानुक्रमे आकारविल्ले. आणि यामध्ये आपण विश्वकोशाने स्वरांचा क्रम कसा घेतलेला आहे तर अ या स्वरानंतर ॲ, आ या स्वरानंतर ऑ, त्यानंतर ई, ई, ऊ, बाकी आपले जे आहे त्याप्रमाणे पुढचे, म्हणजे एकूण 14 खडी म्हणतो आपण त्याप्रमाणे आपण विश्वकोशाने घेतलेले आहे. फक्त अ, ॲ, आ, ऑ असे ठेवलेलं आहे. त्यानंतर व्यंजनं घेतलेली आहेत. जसं आता जो खंड आहे त्याचं एक पृष्ठ आहे ते आपण 2 रकानांमध्ये विभागलेले आहे, रकाना अ आणि आ अशा प्रकारे. मग त्यावेळेस ते नोंद शीर्षक आहे ते लगेच लक्षात यावं या दृष्टीने ते आपण लाल अक्षरात ठळक लाल रंगामध्ये केलेलं आहे आणि त्यापुढेच कंसामध्ये त्या नोंदीचे नाव इंग्रजी स्पेलिंग सहित दिलेले आहे. म्हणजे उदाहरणार्थ अंजीर ही नोंद आहे तर अंजीर हा शब्द आहे तो आपण लाल अक्षरात ठळक घेतलेला आहे आणि त्यापुढे कंसामध्ये कॉमन फिग असं त्याचं नाव दिलेलं आहे. उपशीर्षक जी आहेत, जसं आता वनस्पती ही नोंद घेतली समजा तर त्यामध्ये आवृत्तीबीज वनस्पती हे त्याचं उपशीर्षक झालं, तर ते उपशीर्षक आपण रखाणाच्या मध्यभागी घेतलेलं आहे. आणि जे त्याचं उप उपशीर्षक आहे जसं बीजी वनस्पती किंवा मग शिराजन्य वनस्पती हे जे उप उपशीर्षक आहेत ते आपण रकान्याच्या डाव्या बाजूला ठळक काळ्या अक्षरामध्ये घेतलेले.
1: हा, म्हणजे ते पोट प्रकार पुढे पुढे येत जातात,
0: पुढे येत जाणारे प्रकार त्याचे. त्यानंतर या खंडातला आपण जास्तीत जास्त चित्र देण्याचा प्रयत्न केलेला आहे, रंगीत चित्र दिलेले आहेत पूर्णपणे आणि छायाचित्रांवर अधिकाधिक भर आहे की आहे ती संकल्पना विद्यार्थ्यांना लगेच लक्षात यावी जे चित्राच्या माध्यमातून शक्य होतं.
1: हो, हे खूपच छान आहे कारण की मुलांनी सगळंच बघितलेलं असेल असं नाही आहे. जीवशास्त्र आणि पर्यावरण विषयक वनस्पती म्हणा किंवा सगळे जीव बघितलेले नसतील तर सचित्र गोष्टींचा त्यांना खूपच छान उपयोग होतो.
0: त्यामुळेच आपण या खंडामध्ये छायाचित्रांवर अधिकाधिक भर दिलेला आहे आणि जास्तीत जास्त चित्र असावीत याकडे देखील कटाक्ष ठेवण्यात आलेला आहे. काही वेळा कसं होतं एकाच गोष्टीसाठी विविध शब्दांचे किंवा संज्ञांचा वापर केला जातो. उदाहरणार्थ स्वादुपिंड यालाच अग्निपिंड असं देखील म्हटलं जातं. मग आपण ही एकच नोंद 2 वेळा घेणार का तर नाही. तर अशा वेळी काय केलं जातं की जो प्रचलित शब्द आहे जास्तीत जास्त त्या नावाने आपण नोंद घेतो. जसं आता दिलेल्या आत्ताच्या उदाहरणामध्ये स्वादुपिंड हा जास्त प्रचलित शब्द आहे तर त्यामध्ये आपण स्वादुपिंड या नावाने नोंद घेणार, सर्व काही माहिती आहे ते स्वादुपिंड या खाली देणार. आणि जेव्हा अच्या खंडामध्ये अग्निपिंड असं जिथं आपण ते देणार तो शब्द आपण सोडणार नाही, तो शब्द आपण देणार का तर काही जण अग्निपिंड या नावाने देखील माहिती असेल त्यांना तो अर्गण आहे तो, त्यामुळे मग त्याच्या पुढे अग्निपिंड पहा स्वादुपिंड असं करून आपण ती संज्ञा देखील तिथे घेत असतो. त्यानंतर विज्ञानाच्या विज्ञान विषयामध्ये कसं असतं की इटॅलिक नावं असतात, लॅटिन नावं असतात ती आपण इटॅलिक देतो तिरप्या अक्षरांमध्ये, कधी कधी ग्रंथनामा असतात ती देखील तिरपी देतो. या खंडात देखील आपण जी वनस्पतींची शास्त्रीय प्राण्यांची शास्त्रीय नावं आली आहेत ते तिरप्या अक्षरांमध्येच दिलेली आहेत आणि संक्षेप जे वापरले जातात जसं की ग्रॅ किलोग्रॅम किंवा सस म्हणजे समुद्र सपाटी यासारखे जे संक्षेप आहेत या संक्षेपांविषयीची माहिती देखील आपण सुरुवातीलाच दिली आहे. त्यानंतर अनुक्रमणिका, तर यामध्ये आपण मराठी शीर्षक आहेत ती मराठी शीर्षक त्याच्यापुढे इंग्रजी पारिभाषिक शब्द आणि पृष्ठ क्रमांक अशा प्रकारे आपण ती अनुक्रमणिका दिलेली आहे. मराठी विज्ञान विषयामध्ये इंग्रजी संज्ञांचे मराठी परिभाषिक शब्द तितकेसे प्रचलित नसतात. जसं आता ॲलर्जी हा शब्द आपल्याला माहीत असतो पण त्याला मराठी परिभाषा अधिहर्षता आहे हे आपल्याला लक्षात येत नाही, किंवा डायलिसिसला अपोहन आहे परंतु आपण नोंदी तर अपोहन शब्दाने घेणार आहोत. मग हे त्या वाचकाला लक्षात यावं यासाठी आपण ते इंग्रजी शब्द जे कंसात दिलेले आहेत त्यानुसार देखील आपण त्याची अनुक्रमणिका केलेली आहे. ते इंग्रजी शब्द आणि त्याच्या पुढे त्याचा पृष्ठ क्रमांक.
1: बरोबर आहे कारण एवढे शास्त्रीय शब्द मराठीत अजून आपल्या अंगवळणी पडले नाही,
0: प्रचलित नसल्यामुळे आपल्याला हे देखील आपण त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या दृष्टीने केलेलं आहे. जीवसृष्टी आणि पर्यावरणाच्या एकूण 4 भागांपैकी जे पहिले 2 भाग आहेत ते ग्रंथ स्वरूपात सध्या उपलब्ध आहेत आपल्याला आणि इतर सर्व म्हणजे 4ही भाग संकेतस्थळावर त्यांचं लोकार्पण करण्यात आलं आहे. ते सर्वांसाठी वाचनाला उपलब्ध आहे, मोफत उपलब्ध आहे. आपले संकेतस्थळ मराठी विश्वकोश .org या संकेतस्थळावर वरच्या भागामध्ये मराठी विश्वकोशाची इतर प्रकाशने यामध्ये जेव्हा आपण त्या

0: ॲपवर जातो तिथे आपल्याला कुमार विश्वकोश किंवा आपण स्क्रोल करत खाली आलो तर तिथं कुमार विश्वकोशाच्या पृष्ठाचं एक चित्र आहे. त्या चित्रावर जरी क्लिक केलं तरी आपण कुमार विश्वकोशच्या सर्व भागांचं वाचन करू शकतो. त्यानंतर आपण अंध व्यक्तींसाठी पहिल्या भागाच्या ब्रेल लिपीतील आवृत्तीचं देखील या तयार केलेली आहे. संकेतस्थळावर प्रकाशित झालेल्या पहिल्या दोन भागातील सर्वच नोंदी श्राव्य स्वरूपात उपलब्ध आहेत.
1: तर ह्या विश्वकोशामुळे कुमारांच्या देखील अज्ञान जे आहे ते दूर होणार आहे आणि त्यांनी नक्की आपल्या संकेतस्थळाला भेट देऊन त्याच्यामधून माहिती घ्यावी आणि त्यांचं ज्ञान वाढवावं हेच या प्रसंगी सांगणं उचित राहील. मॅडम, आज आपण इथं आलात आणि आम्हाला कुमार विश्वकोश, जीवसृष्टी आणि पर्यावरण याविषयी माहिती सांगितली. आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय यांची आम्ही वाट पाहत आहोत. आपण आमच्याशी या ईमेलवर नक्की संपर्क साधा. आपली मराठी 210@gmail.com aaplimaratihi210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25. वासंती काळे, तोपर्यंत आपला निरोप घेते. नमस्कार.
2: अभिजात मराठी, आपली मराठी.

0: प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी आताच आपण ऐकलात. सकाळचे 7:40
1: श्रुतेहो हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz. सकाळचे 7:40 झाली आहेत.
2: श्रुतेहो, राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा,
3: नाजूक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा,
2: अशा विविध वैशिष्ट्यांनी नटलेला आपला महाराष्ट्र.
3: आणि या महाराष्ट्राच्या विविध पर्यटन स्थळांची सफर आपण करणार आहोत फिरस्ती या कार्यक्रमात.
2: दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या मंगळवारी सकाळी 8:40
3: आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून 100.1 MHz वर
2: कार्यक्रम फिरस्ती.

0: मंगळवार गुरुवार आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 ते 8 या वेळेत ऐकायला विसरू नका कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी।
1: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर।
0: शेतकरी बंधू भगिनींनो, किसान वाणी कार्यक्रमात ऐकायला विसरू नका कृषी अदालत हॅलो बळीराजा हे लाईव्ह फोन इन कार्यक्रम।
1: तसंच प्रगतशील शेतकरी, संशोधक, शास्त्रज्ञ, कृषी विषयक तज्ञांच्या मुलाखती आणि अजूनही बरंच काही।
0: तेव्हा ऐकत रहा कार्यक्रम किसान वाणी, आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून।

0: काही जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा ऐकायला विसरू नका. रजनीगंधा
1: श्रोते हो, आठवणींना आवाज नसतो असं म्हणतात, पण कधी कधी

0: छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला भूतकाळात घेऊन जातात.
1: आत्ताच्या मुलांना स्कूल बस मध्ये जाताना पाहून आपल्या शाळेतले ते रम्य दिवस आठवतात.
0: कधी पायी, कधी सायकल वरून, कधी शेताच्या बांधावरून उड्या मारत तालुक्याच्या शाळेला पोहोचणं असो,
1: तर कधी नवी पेन्सिल मिळावी म्हणून विनाकारण लिहिण्याचा हट्ट असो,
0: कधी वाढदिवसाच्या दिवशी चॉकलेट वाटायचे म्हणून शाळेत जाण्याची उत्सुकता असो,
1: तर कधी वक्तृत्व स्पर्धेत सगळ्यांना समोर पाहून विसरलेलं भाषण असो.
0: श्रोते हो, काळाच्या ओघात हे क्षण भूतकाळात जमा झाले खरे,
1: पण कधीतरी शांत बसलं कि मन परत तिथेच रमत,
0: त्या शाळेत, त्या वर्गात आणि त्या बाकावर.
1: श्रोते हो, तुमच्या अशाच शालेय आठवणी जरूर पाठवा स्नेह संवाद या कार्यक्रमासाठी.
0: 14 आणि 28 जुलै रोजी प्रसारित होणाऱ्या या कार्यक्रमात पत्र पाठवण्यासाठी आमचा पत्ता: आकाशवाणी अहिल्यानगर, सावेडी 4140003.
1: आणि आमचा ईमेल आयडी आहे ड्युटी रूम अहिल्यानगर @gmail.com.

0: याच शालेय आठवणी जरूर पाठवा स्नेह संवाद या कार्यक्रमासाठी.
1: 14 आणि 28 जुलै रोजी प्रसारित होणाऱ्या या कार्यक्रमात पत्र पाठवण्यासाठी आमचा पत्ता आकाशवाणी अहिल्यानगर सावेडी 4140003
0: आणि आमचा ईमेल आयडी आहे duty room ahilyanagar@gmail.com.
2: सीट बेल्टचा वापर कराल आरामात कार चालवाल
3: भरधाव वेगात वाहन चालवाल नाक मुलाचा जीव गमवाल
4: वाहन वेगाने चालवू नका जीव धोक्यात घालू नका
2: सीट बेल्ट लावा कार चालवा कार प्रवासातला वेळ मजेत घालवा
4: फुलांसारखी लहान मुलं
3: रिक्षात बसवा समजून फुलं
2: सीट बेल्टचा वापर नियमित कारचा प्रवास नेहमीच सुरक्षित
3: रिक्षातल्या मुलांची संख्या वाढवाल तुम्हीच अपघाताला आमंत्रण द्याल
4: रिक्षात मुलांना कोंबू नका अपघात ओढून घेऊ नका
3: एका मागून एक वाहन चालवा वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न सोडवा
5: आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र श्रोते हो सकाळचे 7:45 आहेत आता प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम हृदय स्वास्थ्य
6: श्रोते हो नमस्कार हृदय स्वास्थ्य कार्यक्रमात मी किरण डहाळे आपलं स्वागत करतो दर रविवारी या कार्यक्रमात अहिल्यानगरच्या स्वास्थ्य हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर अभिजित पाठक यांच्याशी आपण संवाद साधत असतो आजही आपण असेच आपल्या मनातले दोन प्रश्न पाठक सरांना विचारणार आहोत श्रोते हो आपल्याला हृदय विकारासंबंधित काही समस्या असतील तर अहिल्यानगरच्या लालटाकी रोडवर असलेल्या स्वास्थ्य हॉस्पिटलशी जरूर संपर्क साधा डॉक्टर अभिजित पाठक तिथं पूर्ण वेळ उपलब्ध असतात दर रविवारी सकाळी 7:45 ऐकायला विसरू नका हृदय स्वास्थ्य प्रख्यात हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर अभिजित पाठक यांच्याशी किरण डहाळे यांनी साधलेला संवाद हृदय स्वास्थ्य सर नमस्कार
7: नमस्कार किरण
6: आजच्या कार्यक्रमातला पहिला प्रश्न हृदय विकाराचा झटका आल्यानंतर घरच्या घरी काही प्राथमिक उपचार करणं शक्य आहे का आणि रुग्ण स्वतः काही करू शकतो का
7: हृदयविकाराचा जर झटका येतोय असं आपल्याला वाटलं तर रुग्ण किंवा रुग्णाचे नातेवाईक फार लिमिटेड गोष्टी करू शकतात एकतर त्याला कुठली फार श्रमाचं काम करू न देणे म्हणजे उदाहरणार्थ जर जिना असला तर जिन्यातनं त्याला खाली उतरवणं गरजेचं असतं किंवा जिना चढायचा असेल तर त्याला व्हीलचेअरवर बसून किंवा साध्या खुर्चीवर बसून वर नेणं गरजेचं असतं कारण कुठल्याही प्रकारचा जर श्रम अशा वेळेला रुग्णाने केले तर रुग्णाला त्रास होऊ शकतो घरात जर ॲस्प्रिनची गोळी असली तर अशा वेळेला ते ॲस्प्रिनची गोळी रुग्णाला देऊ शकतात आणि जर कोणी दुर्दैवाने जर एखाद्या रुग्णाचं हृदय बंद पडलं आणि जर कोणी प्रशिक्षित व्यक्ती असला तिथे की आता एक कोल्ड्स नावाची सिस्टीम आहे किरण COLS म्हणजे कॉम्प्रेशन ओनली लाईफ सपोर्ट म्हणजे फक्त हृदयावरती दाब द्यायचा आणि एका ठराविक गतीने तो देत राहायचा म्हणजे साधारणतः 100 ते 120 बीट्स पर मिनिटनी तो दाब देत राहायचा जोपर्यंत रुग्ण हॉस्पिटलमध्ये पोहोचत नाही तोपर्यंत तर ह्या COLS म्हणजे फक्त कॉम्प्रेशन अलोन लाईफ सपोर्ट ह्याच्यामुळे सुद्धा रुग्ण वाचल्याची कितीतरी उदाहरणं आपल्याला डोळ्यासमोर दिसतात त्यामुळे लवकरात लवकर रुग्णाला हॉस्पिटलला नेणे आणि त्याच्यावरती उपचार चालू करणे वेळ न घालवणे हे मला असं वाटतं सगळ्यात महत्वाचं आहे घरी प्राथमिक उपचार करण्याकडे लक्ष देण्यापेक्षा कसा तो रुग्ण लवकरात लवकर हॉस्पिटलला पोहोचेल ह्याच्याकडे मला असं वाटतं त्यांनी स्वतःसुद्धा लक्ष दिलं पाहिजे आणि त्याच्या घरातल्या लोकांनी सुद्धा लक्ष दिलं पाहिजे म्हणजे दुर्दैवाची मी गोष्ट सांगतो तुला एक की एक पुण्या मुंबईतले एक नावाजलेले कार्डिओलॉजिस्ट होते त्यांच्या छातीत दुखायला लागलं तर त्यांनी त्यांच्या ड्रायव्हरला एक गोळी आणायला पाठवलं ऍक्च्युली त्यांनी त्या ड्रायव्हर बरोबर बसून हॉस्पिटलला जायला पाहिजे होतं
6: बापरे
7: छातीत दुखायला लागलं तर त्यांनी त्या ड्रायव्हरला गोळी आणायला पाठवलं बाय द टाइम ड्रायव्हर गोळी घेऊन आला त्यांचं हार्ट बंद पडलेलं होतं आणि ते दुर्दैवानी मृत्युमुखी पडले त्यामुळे एज्युकेटेड माणूस असला तरी तो दरवेळेला योग्यच निर्णय घेईल असं नाही विनाशक आले विपरीत बुद्धी असं जे म्हणलं म्हटलं जातं ना संस्कृतमध्ये ते काय चुकीचं नाही आहे त्यामुळे ही गाठ खूणगाठ मनाशी एकदम घट्ट बांधली पाहिजे की जर मला हृदयविकाराचा झटका येतोय तर मला लवकर हॉस्पिटलला जाण्याशिवाय पर्याय नाही ही घट्ट खूणगाठ मनाशी बांधली

0: तरच तो माणूस किंवा त्याच्या बाजूचे जवळचे लोक, घरातले लोक त्याला थोडीफार मदत करू
1: शकतात. बरोबर बरोबर. घरच्या घरी उपचार हा प्रकार हृदयविकाराच्या बाबतीत शक्य नाही.
0: नाही.
1: श्रोते हो, आपल्याला हृदयविकारा संबंधित काही समस्या असतील तर अहिल्यानगरच्या लालटाकी रोडवर असलेल्या स्वास्थ्य हॉस्पिटलशी जरूर संपर्क साधा. डॉक्टर अभिजित पाठक तिथं पूर्ण वेळ उपलब्ध असतात. दर रविवारी सकाळी 7:45 ऐकायला विसरू नका हृदय स्वास्थ्य. प्रख्यात हृदयरोग तज्ञ डॉक्टर अभिजित पाठक यांच्याशी किरण डहाळे यांनी साधलेला संवाद हृदय स्वास्थ्य. एक गोष्ट होते कधी कधी त्या रुग्णाला उलटी वगैरे होते आणि त्याला पाणी दिलं जातं किंवा काय असेल त्या त्यावेळेसचे सिम्पटम्स, तर त्यावेळेस त्याला पाणी देणं वगैरे ह्या गोष्टी योग्य आहेत?
0: अजिबात टाळाव्यात, कारण ते उलटी जी झालेली असते रुग्णाला ही शरीरातली वेगस नावाची नर्व स्टिम्युलेट झालेली असते आणि त्याच्यामुळे ते वेगल स्टिम्युलेशनमुळे उलटी होत असते. तुम्ही आणखीन पाणी द्या, आणखीन उलटी होईल. त्या उलट्या बंद होणार नाही जोपर्यंत पेशंटला त्या उलट्या कमी करण्यासाठी काही इंजेक्शन दिली जाणार नाही. त्यामुळे घरच्या घरी काहीच करण्याचा प्रयत्न करू नका. असे जर सिम्पटम्स असले तर पटकन त्याला हॉस्पिटलला आणण्याशिवाय दुसरा पर्याय नाही आहे.
1: बरोबर बरोबर. सर, आता याला जोडून आणखी एक प्रश्न असा आहे की हृदयाचा वॉल्व खराब असणं म्हणजे नेमकं काय आणि त्यावर काही उपचार आहेत का?
0: हृदयाच्या चार झडप असतात बरं का किरण? एक मायट्रल झडप, एक ट्रायकस्पिड झडप, एक एओर्टिक झडप आणि एक पल्मनरी झडप. हे चार झडपा ज्याला व्हाल्व्स असं इंग्रजीमध्ये म्हणतो आपण. व्हाल्वचं काम काय असतं? युनि डायरेक्शनल फ्लो, म्हणजे एकाच दिशेनी फक्त रक्त जाण्यासाठी हे व्हाल्व्स मदत करतात. जर या व्हाल्वमध्ये दोन प्रकारचे दोष उत्पन्न होऊ शकतात. व्हाल्व एक तर बारीक होऊ शकतो. व्हाल्व बारीक झाला तर त्यातनं जाणाऱ्या रक्ताला अवरोध निर्माण करतो तो, त्यामुळे रक्त त्यातनं पास होऊ शकत नाही, अडकून राहतं. किंवा व्हाल्व लीक होऊ शकतो की व्हाल्वमध्ये जे एका डायरेक्शनमध्ये रक्त जायला पाहिजे ते उलट्या डायरेक्शनमध्ये यायला लागतं आणि मग त्याला त्रास होतो. आता ह्याच्यामध्ये भारतामध्ये रुमॅटिक हार्ट डिसीज एक 10 वर्षापूर्वी खूप कॉमन होता, म्हणजे व्हाल्वचे आजार. ते सुदैवाने भारतामधलं जसं राहणीमान उंचावलेलं आहे तसे तसे हे रुमॅटिक हार्ट डिसीज कमी होत आहेत. ही अतिशय समाधानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. त्यामुळे या व्हाल्व डिसीज, व्हाल्वच्या आजारांचं प्रमाण कमी होतं हे निश्चित. व्हाल्वच्या आजारांना अतिशय चांगली ट्रीटमेंट उपलब्ध आहे. म्हणजे व्हाल्व जर बारीक झालेले असले तर त्याला व्हाल्वोटॉमी करता येते. व्हाल्व जर लीक झालेले असले तर त्याला व्हाल रिप्लेसमेंट करता येते. किंवा आजकाल त्या व्हाल्वला क्लिप लावून ते व्हाल्व जे लीकेज असतं ते कमी करता येतं, ज्याला मायट्रा क्लिप असं म्हणतात. त्यामुळे या व्हाल्वचा जर आजार असला त्याला अतिशय उत्तम ट्रीटमेंट्स आता उपलब्ध आहेत आणि त्या ट्रीटमेंटनी त्या रुग्णाचं आयुष्य हे पूर्णपणे नॉर्मल होण्यासाठी मदत करता येते.
1: श्रोते हो, आपल्याला हृदयविकारा संबंधित काही समस्या असतील तर अहिल्यानगरच्या लालटाकी रोडवर असलेल्या स्वास्थ्य हॉस्पिटलशी जरूर संपर्क साधा. डॉक्टर अभिजित पाठक तिथं पूर्ण वेळ उपलब्ध असतात. दर रविवारी सकाळी 7:45 ऐकायला विसरू नका हृदय स्वास्थ्य. प्रख्यात हृदयरोग तज्ञ डॉक्टर अभिजित पाठक यांच्याशी किरण डहाळे यांनी साधलेला संवाद हृदय स्वास्थ्य. आजच्या कार्यक्रमातला आणखी एक प्रश्न सर असा आहे की तो मुख्यत्वे खूप बेसिक आहे. हृदयविकार आपल्याला झटका येतोय हे कसं ओळखायला पाहिजे रुग्णाने?
0: रुग्णाला जर हृदयविकाराचा झटका आला तर त्याला बसल्या जागी, म्हणजे काही श्रम न करता अचानक छातीत किंवा पाठीत दुखायला लागतं, जबडा दुखायला लागतो, घाम यायला लागतो, उलटी होईल असं वाटतं, कधी कधी दोन्ही खांदे दुखायला लागतात, छातीत जळजळ होती असं वाटायला लागतं. बऱ्याच वेळा हे मिसइंटरप्रिटेशन होतं की जळजळ होते म्हटल्यानंतर ऍसिडिटी झाली का काय असं रुग्णांना वाटत राहतं. ती ऍसिडिटी वगैरे काही नसते, हृदयाला रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे तसं वाटत असतं. त्यामुळे जर असे सिम्पटम्स असले तर चटकन कुठल्या तरी जवळच्या हॉस्पिटलला जाणे, तिथे स्वतःचा ECG काढणे आणि ECG काढल्यानंतर त्या ECG काय बदल आहेत त्यानुसार योग्य ती ट्रीटमेंट घेणे हे मला असं वाटतं अतिशय महत्त्वाचं आहे. की हे जे सिम्पटम्स आहेत, छातीत मध्यभागी दुखणे, दोन्ही खांदे दुखणे, पाठ दुखणे, छातीवरती दाब आलाय असं वाटणे, घसा दुखणे, घाम येणे, उलटी झाल्यासारखं वाटणे, ह्यासारखे जर सिम्पटम्स असले तर डेफिनेटली लवकरात लवकर हॉस्पिटलला पोहोचा.
1: रुग्णाने नेमकं ओळखावं कसं की ती जवळजवळ ऍसिडिटीची आहे की हृदयविकाराची आहे?
0: आता हे ओळखणं बऱ्याच वेळा खूप चॅलेंजिंग असतं. जर काही तिखट खाल्लेलं नाही तू, मसाल्याचं खाल्लेलं नाही आणि अचानक जळजळ व्हायला लागली, मग ती हृदयविकाराची चाचण्याची शक्यता. आता तू जर भरपूर तिखट जेवण जेवलास

0: आणि त्याच्यानंतर जर जळजळ झाली तर ती ऍसिडिटीमुळे झाली असण्याची शक्यता जास्त. पण असा ठोकताळा 100% वेळा वापरणं हे चुकीचं असतं. जर जळजळ झाली, तुम्ही ऍसिडिटीची औषधं घेऊन जर ती जळजळ कमी झाली नाही तर मात्र मग लवकर हॉस्पिटल गाठणं हे मला असं वाटतं अतिशय महत्वाचं आहे.
1: श्रोते हो, आजच्या हृदय स्वास्थ्य कार्यक्रमात आपण इथंच थांबूया. आपल्याला हृदय विकारासंबंधित काही समस्या असतील तर अहिल्यानगरच्या लालटाकी रोडवर असलेल्या स्वास्थ्य हॉस्पिटलशी जरूर संपर्क साधा. डॉक्टर अभिजित पाठक तिथं पूर्ण वेळ उपलब्ध असतात. पुन्हा भेटू पुढच्या रविवारी याच वेळी हृदय स्वास्थ्य कार्यक्रमात. नमस्कार. श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्यासाठी सादर केला ॲडव्हाइस पब्लिसिटी यांनी. या कार्यक्रमाबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया आम्हाला व्हॉट्सअपद्वारे जरूर कळवा.

0: सकाळी 7:45 ऐकायला विसरू नका हृदय स्वास्थ्य प्रख्यात हृदयरोग तज्ञ डॉक्टर अभिजित पाठक यांच्याशी किरण डहाळे यांनी साधलेला संवाद हृदय स्वास्थ्य।
1: श्रोते हो, प्रायोजित कार्यक्रम हृदय स्वास्थ्य आपण ऐकलात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून,
2: ज्याची आपण सर्वजण अत्यंत उत्सुकतेने वाट पाहत होतात। तो जामगावकरांचा मॉन्सून सेल सुरू झाला आहे।
3: सर्व प्रकारच्या ब्रँडेड सिंथेटिक आणि कॉटन साड्या आधीच चॅलेंज रेट मध्ये मिळतात जामगावकरांकडे, आणि त्यावर आता 50% सूट। शिवाय सूटिंग शर्टिंग तसेच जेंट्स रेडीमेड्स वरही 50% सूट।
2: जामगावकरां इतकाच सेल मध्ये खरेदीचा खरा आनंद कुठेच नाही मिळणार। जामगावकर गंज बाजार अहमदनगर।
4: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत।
5: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ। तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे।
4: कुठे आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
5: पिंपरी चिंचवड मध्ये। तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन।
4: ओ, मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना।
5: लगेच फोन करतो 95 95 24 25 59। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59।
2: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय।
6: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल।
2: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
6: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
2: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर।
7: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीन द्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या।
8: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय।
7: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर।
8: फोन नंबर 02412335315।
7: मोबाईल 960 44 988 36।
9: शहीदांनी रक्त सांडलं, राष्ट्र नेत्यांनी यातना सोसल्या, प्राणांची कुरवंडी केली, ती काय आपापसात भांडण्यासाठी?
10: नाही, ही भारत माता सगळ्यांची, माय सगळ्यांची, तिच्या लेकरांनी एक व्हायचंय। राष्ट्रीय एकात्मता, मानवता, हाच आपला खरा धर्म।
11: भारत हमको जान से प्यारा है।
9: राष्ट्रीय एकात्मता, मानवता, हाच आपला खरा धर्म।

0: ऑल इंडिया रेडिओ, वेळेचं भान ठेवायला शिकवणारा तुमचा आमचा खरा मित्र.
1: तुझा आवाज कवा धरणार इतका सुधारला रे.
2: अरे गणप्या, यो आवाज माझा ना गं, माझ्या खिशातल्या रेडिओचा.
1: रेडिओ असं म्हणतोस
2: तर काय, यो रेडिओ दिवसभर माझ्या खिशातच असतो ना. वा, गाणी बी ऐकायची, माहिती बी व्हायची, आणि काम बी निपटायचं.
1: जय
2: बोलशी रेडिओ ग,
1: म्हणजे अगदी टाइम शिरच म्हणणं.
3: अरे तुमच्यात सामील होऊन द्या.

0: श्रोतेओ, भारतीय चलनी नोटेवर महात्मा गांधींचं चित्र अंकित केले हे आपल्याला माहीत आहे,
1: पण याच चलनी नोटेवर 15 विविध भारतीय भाषा गुण्यागोविंदानं एकत्र नांदतायत हे माहिती आपल्याला?

श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्राचे कार्यक्रम. सकाळचे 8 वाजतायत. समाचार प्रभात हिंदी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम मॅकेअर हॉस्पिटल आरोग्यावर बोलू काही.
1: श्रोते हो नमस्कार. मॅक केअर हॉस्पिटल आरोग्यावर बोलू काही या कार्यक्रमात मी नितीन जावळे आपण सर्वांचं स्वागत करतो. आपण संवाद साधतोय कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर सतीश सोनावणे यांच्याशी. सर नमस्कार, आपलं या कार्यक्रमात स्वागत.
2: नमस्कार.
1: श्रोते हो, कॅन्सर संदर्भातली अतिशय महत्वाची माहिती डॉक्टर सोनावणे यांच्याकडून आपल्याला मिळतीये. आपल्याला सुद्धा कॅन्सर संदर्भात काही प्रश्न असतील, समस्या असतील, तर आपण नक्की संपर्क करा मॅक केअर हॉस्पिटल डॉक्टर सतीश सोनावणे यांना. पत्ता आहे झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर. फोन 911-222-0729 911-222-0729 9112222-0729. तर सर, कॅन्सर कशामुळे होतो याबद्दल तुम्ही श्रोत्यांना माहिती देत होतात, पण तरीही तुम्ही सांगितलेली जी कारण आहेत त्या व्यतिरिक्त आणखी काही कारण असतील ना?
2: मग तर याही व्यतिरिक्त आपण जर बघितलं तर दारू म्हणा किंवा पोल्युशन, वायू प्रदूषण आपण ज्याला म्हणतो, रेडिएशनमुळे होणार कर्करोग, याच्यामध्ये फार आपण जर बघितलं तर दीज आर ऑल्सो सम ऑफ द फॅक्टर्स. उदाहरणार्थ आपल्या आहारामध्ये आता फार बदल झाले आहेत. पूर्वी आपण एक विशिष्ट प्रकारचं आपण अन्न खायचो, आता हल्ली केमिकल्स असतात, पेस्टिसाईड्स असतात, हे एक जे कारण आहे त्याच्यामुळे जंक फूड्स आहेत, हे सुद्धा फॅक्टर्स आहेत की ज्यामुळे कॅन्सरचे वन ऑफ द फॅक्टर्स आहेत. त्यामुळे अतिशय स्ट्रेस घेणं हे सुद्धा वन ऑफ द फॅक्टर्स विच इज सपोजिटली कॅन लीड टू कॅन्सर अशी आहेत. आपण जर बघितलं तर भारतामधला आहार जो आहे हा फार चांगला आहार आहे पाश्चात्य देशांच्या तुलनेमध्ये. जर बघितलं तर काय की आपण जर पाश्चात्य देशामध्ये बघितलं तर कोलॉन कॅन्सर म्हणजे मोठ्या आत्र्याचा कर्करोग, जर आपण जर बघितलं तर दर लाखापैकी जवळजवळ 60-70 लोकांना तिथे होतो. आपल्यामध्ये 1 लाख पॉप्युलेशन मागे फक्त 5-6 लोकांनाच होतो. म्हणजे आपला आहार खरोखर चांगला आहे. त्याच्यामुळे आपण नवीन पिढीलाही सांगितलं पाहिजे बाबा की पास्ता पिझ्झा वगैरे हे काही आपलं कल्चर नाही. एखाद्या वेळेस ठीक आहे, पण वी शूड मेक शुअर दॅट आवर चिल्ड्रन डू इट वॉट इज ॲक्च्युली इंडियन डायट अँड इन सेपल डायट, हे जास्त महत्त्वाचं आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपण जर बघितलं तर अनुवंशिकतेमुळे होणारे कॅन्सर्स हे दे कॅन बी कॉन्ट्रिब्युटिंग टू अराउंड 2% ऑफ द कॅन्सर्स, हे पण महत्त्वाचं आहे. म्हणजे हेरिडिटरी कॅन्सर्स.
1: ओके,
2: तर साधारणपणे ही कॅन्सरची कारणे आहेत.
1: म्हणजे सर, तुम्ही जसं म्हणालात की शुद्ध सात्विक आहार जे आपण आधीपासून घ्यायचो तोच योग्य पद्धतीचा आहार आजही आहे, आपली लाईफस्टाईल तशी हवी, आणि आता जे पिझ्झा कल्चर वगैरे हे कधीतरी करायला ठीक आहे, पण तो तुमचा दिनचर्या नको अगदी, हे महत्वाचं. पण या व्यतिरिक्त सुद्धा अनुवांशिकता ही सुद्धा कारणीभूत ठरते कॅन्सरसाठी.
2: हो, आता याच्यामध्ये कसं आहे की जे नॉन कॉजेस आहेत त्याच्यामध्ये जेनेटिक म्युटेशन जे असतात, म्हणजे आपल्या शरीरामध्ये काय की एका पेशीपासून दुसऱ्या पेशी तयार होतात, त्याच्यामध्ये आपली DNA प्रिंट देत असते, पण ज्या प्रिंट देताना एक कॉपी दिली, सेकंड कॉपी दिली, थर्ड कॉपी दिली, अशा प्रिंट्स असतात. याच्यामध्ये कुठेतरी मिस्टेक झाली आणि ती मिस्टेक वारंवार रिपीट झाली की मग त्याचं ते जेनेटिक म्युटेशन घडतं आणि ह्या म्युटेशनमुळे होणारे हे कॅन्सर्स असतात. अशा या म्युटेशनमुळे जर कॅन्सर होत असेल आणि याच्यामध्ये जर अनुवंशिकता असेल तर मी म्हणतो की समजा उदाहरणार्थ ब्रेस्टमध्ये आपण जर बघितलं तर 10-15% कर्करोग हे अनुवंशिकतेमुळे होणार आहेत. म्हणजे हे दॅट वी नो फॉर शुअर की हे याच्यामध्ये काहीतरी गुणसूत्रामध्ये बदल घडतो विच आर नोन म्युटेशन. फॉर एक्झाम्पल आपण जर बघितलं तर BRCA1 म्युटेशन म्हणा किंवा BRCA2 म्युटेशन, याच्यामुळे स्तनाचा कर्करोग होतो. पण हे फक्त 10-15% कर्करोगांची कारण आहेत. उदाहरण उरलेले जे 85% जे व्यवस्था असतो तो स्पोरॅडिक कॅन्सर असतो, याच्यामध्ये अनुवंशिकता नसते. याच्यामध्ये फॅमिलीमध्ये कोणाला तरी पहिल्यांदाच कोणाला तरी कॅन्सर होतो. फक्त आपल्याला हे शोधणं गरजेचं आहे वेदर इट इज हेरिडिटरी कॅन्सर. कारण असं जर आपल्याला माहीत असेल की आपल्या कोणामध्ये जर BRCA म्युटेशन असेल, BRCA1 म्हणा BRCA2, तर त्या फॅमिलीमध्ये त्या पेशंटला एका स्तनाचा कॅन्सर असेल दुसऱ्या स्तनाचा कॅन्सर होऊ शकतो, किंवा तिला परत ओव्हेरियन कॅन्सर होऊ शकतो, किंवा त्या फॅमिलीमध्ये जर त्याचा इनहेरिटन्स झाला म्हणजे खाली जर पास ऑन झालं हे म्युटेशन, तर त्या फॅमिलीमध्ये त्या नेक्स्ट जनरेशनमध्ये ब्रेस्ट कॅन्सर म्हणा, ओव्हेरियन कॅन्सर म्हणा, इव्हन पुरुषांमध्ये सुद्धा कधी कधी प्रोस्टेट कॅन्सर असेल किंवा इतर बाकीचे पॅनक्रियाटिक कॅन्सर असेल, अशा कॅन्सरची रिस्क असते. म्हणून आपण ब्रेस्ट कॅन्सर एखाद्या पेशंटला झाला असेल तर वेदर इट हॅज गॉट हेरिडिटरी पोटेन्शियल हे सुद्धा आजकालच्या तपासणीमध्ये एक अनिवार्य अशी टेस्ट आहे आणि ती करून घेणं गरजेचं आहे.
1: कॅन्सर होण्यासाठी अनुवांशिकता तितकीच महत्वाची ठरू शकते हेच आपल्याला डॉक्टरांनी सांगितलंय आणि ती टेस्ट फार महत्वाची असते. तर श्रोते हो, आजच्या भागात आपण इथेच थांबूयात. हे होते कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर सतीश सोनवणे. सर तुमचे मनापासून आभार आणि भेटूयात श्रोते हो पुढच्या भागात. पण तत्पूर्वी तुम्हाला सुद्धा कॅन्सरवर काही प्रश्न समस्या असतील तर अवश्य संपर्क करा डॉक्टर सतीश सोनावणे मॅक केअर हॉस्पिटल झोपडी कॅन्टीन मागे सावेडी अहिल्यानगर. फोन 911-222-0729. आज या कार्यक्रमात थांबूयात आणि पुन्हा भेटूयात तेव्हा आरोग्यावर बोलू काही. नमस्कार.

0: श्रोते हो, मॅककेअर हॉस्पिटल आरोग्यावर बोलू काही हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून.
1: ज्याची आपण सर्वजण अत्यंत उत्सुकतेने वाट पाहत होतात तो जामगावकरांचा मॉन्सून सेल सुरू झाला आहे.
2: सर्व प्रकारच्या ब्रँडेड सिंथेटिक आणि कॉटन साड्या आधीच चॅलेंज रेट मध्ये मिळतात जामगावकरांकडे आणि त्यावर आता 50% सूट. शिवाय सुटिंग शर्टिंग तसेच जेंट्स रेडीमेड वरही 50% सूट.
1: जामगावकरां इतकाच सेल मध्ये खरेदीचा खरा आनंद कुठेच नाही मिळणार. जामगावकर गंज बाजार अहमदनगर.
3: अस्थिरोग अर्थात हाडांचे विकार असले ना की कशातच लक्ष लागत नाही, पण वेळेत अत्याधुनिक उपचार घेतले तर मोठा धोका टळू शकतो.
4: इंडस्ट्रियल ऍक्सिडेंट, हँड इंजुरी, जॉईंट रिप्लेसमेंट, रोड ऍक्सिडेंट, संधिवात, सांधेदुखी, फ्रॅक्चर यासारख्या सर्व अस्थिरोगांवर आधुनिक पद्धतीने उपचारासाठी डॉक्टर अविनाश गाडेकर पूर्ण वेळ उपलब्ध.
5: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर.
6: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का
7: हो? हो मग.
6: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
7: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
6: का बरं?
7: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
6: पण कुठे?
7: मॅक केअर हॉस्पिटल, सांधेरोपण विभाग, सावेडी, अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
6: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9823852852.
8: दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई कोणाला न्यावं लागेल ना?
9: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथे अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला.
8: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.
0: श्रोते हो, आता ऐकूया नाट्यसंगीत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया विश्वनाथ बागुल यांच्या स्वरातलं प्रल्हाद केशव अत्रे यांचं नाट्यपद. नाटक आहे प्रीती संगम.

0: सालवे गैस्ट्रो हील सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल
1: गैस्ट्रोस्कोपी कोलोनोस्कोपी ईआरसीपी बँडिंग दुर्बिणीद्वारे अन्न नलिका मोठी करणे गिळलेले धातू नाणी बॅटरी काढणे तसंच पोट विकारांसोबत इतरही सर्व शस्त्रक्रिया
0: 105 बेड्स अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज सालवे गॅस्ट्रो हील सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल मॉडेल कॉलनी रोड तारकपूर बस स्टँड मागे अहिल्यानगर.
2: आई आता तुझी कंबरदुखी दूर होणार कारण पुण्यातील सुप्रसिद्ध मेंदू आणि मणके विकार तज्ज्ञ डॉक्टर सचिन चेमटे पाटील आता उपलब्ध आहेत आपल्या अहिल्यानगर मध्ये प्रत्येक शुक्रवारी दुपारी 12 ते 3 वाजता.
3: संपर्क 70 286 88 891. मेंदू किंवा मणक्यांच्या उपचारांसाठी डॉक्टर सचिन पाटील.
4: काय झालं?
5: हालचालच करता येत नाहीये, सगळे सांधे दुखत आहेत. सकाळी सकाळी सगळं अंग आखडलंय, पाठ सुद्धा आखडली
4: आहे. अहो आणि हे काय, हाताची आणि पायाची बोटही सुजली आहेत.
5: हो ना,
4: काही काळजी करू नका. चला बरं, आपण संधिवात तज्ञ डॉक्टर अदिती देशपांडेंना दाखवू.
5: कुठे भेटतील त्या?
4: नेक्स्ट जेन अर्थरायटिस अँड रुमॅटॉलॉजी क्लिनिक, कल्याणी नर्सिंग होम, पटांगण गल्ली, दिल्ली गेट, अहिल्यानगर. वेळ 11 ते 2.
5: आणि फोन नंबर
4: 93 72 29 36
5: 93 99 29 36.

0: लसूण मसाला, स्पेशल काळा मसाला, चिकन बिर्याणी मसाला, सांबार मसाला, पनीर मसाला, चिकन मटन मसाला।
1: मग आजच वापरा स्वादिष्ट आणि केमिकल विरहित प्रथमेश मसाले।
2: श्रोते हो, आता ऐकूया ययाती देवयानी या नाटकातलं रामदास कामत यांच्या स्वरातलं कवी कुसुमाग्रज यांचं नाट्यपद।

श्रुतेहो ययाती देवयानी या नाटकातलं हे नाट्यपद होतं कवी कुसुमाग्रज यांचं आणि स्वर होता रामदास कामत यांचा. या पदाबरोबरच नाट्यसंगीताचा कार्यक्रम समाप्त करत आहोत. सकाळचे 8:30 वाजतायत. पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या मराठी राष्ट्रीय बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी पराग चिंचोळकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. इंडोनेशिया ऑस्ट्रेलियासह न्यूझीलंडचा दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी मायदेशी दाखल. व्हिएतनाममधील बोट दुर्घटनेत 15 भारतीयांचा मृत्यू. पुण्यातील मोशी इथल्या दुर्घटनेतील मृतांची संख्या 9. इंग्लंड विरुद्ध एकमेव क्रिकेट कसोटी सामन्यात भारतीय महिला संघाला विजयाची संधी. आणि फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत नॉर्वेला हरवून इंग्लंड उपांत्य फेरीत. आता सविस्तर बातम्या. इंडोनेशिया ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या तीन देशांचा यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी मायदेशी दाखल झाले आहेत. या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यातील त्यांची न्यूझीलंड भेट ऐतिहासिक ठरली. 4 दशकांहून अधिक काळानंतर भारतीय पंतप्रधानांनी न्यूझीलंडला केलेला हा दौरा द्विपक्षीय संबंधांना मोठी चालना देणारा ठरला. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदींनी न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांच्याशी चर्चा केली. संरक्षण, पर्यटन, क्रीडा, आपत्ती व्यवस्थापन तसंच दुग्ध व्यवसाय आणि पशुसंवर्धन या 5 क्षेत्रांमध्ये यावेळी 10 सामंजस्य करार करण्यात आले. ऑकलंडमध्ये भारतीय वंशाच्या 10,000 नागरिकांच्या उपस्थितीत स्पार्क एरिना इथं झालेला कार्यक्रम या दौऱ्याचं प्रमुख आकर्षण ठरला. या कार्यक्रमात भारत एक विश्वासू मित्र असल्याचं लक्सन यांनी नमूद केलं आणि पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाचं कौतुकही केलं. हा दौरा भारत आणि न्यूझीलंड संबंधांमध्ये एक नवीन अध्याय सुरू करेल असा विश्वास मोदी यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. दिल्लीत होणाऱ्या पर्यावरण संरक्षण संकल्प कार्यक्रमात आज केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान सहभागी होणार आहेत. देशभरातून सहभागी होणाऱ्या 17,000 वृक्षमित्रांशी ते संवाद साधणार आहेत. सक्रिय जनसहभागातून पर्यावरण संरक्षणाचे रूपांतर देशव्यापी लोकचळवळीत करण्याचं आवाहन सिंह या मित्रांना करतील. त्यानंतर पुसा परिसरामध्ये वृक्षारोपण कार्यक्रमातही ते सहभागी होतील. हैदराबादला एक प्रमुख हायस्पीड रेल हब म्हणून विकसित करणार असल्याचं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. हैदराबादला पुणे, चेन्नई आणि बंगळुरूशी जोडणारं बुलेट ट्रेन कॉरिडॉर्स उभारले जाणार आहेत. या हायस्पीड रेल्वे नेटवर्कमुळे प्रवासाचा वेळ लक्षणीयरित्या कमी होईल आणि दक्षिण भारतातील प्रमुख आर्थिक केंद्रांमधील संपर्क व्यवस्था अधिक बळकट होईल असं वैष्णव म्हणाले. ते काल हैदराबादमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी देशातील वाढत्या इलेक्ट्रॉनिक्स आणि सेमीकंडक्टर क्षेत्रांवरही प्रकाश टाकला. पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत देशभरातील 2 लाखांहून अधिक सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना कर्ज मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेचा हा एक महत्वपूर्ण टप्पा ठरला आहे. या योजनेमुळे 20,300 कोटी रुपयांहून अधिक प्रकल्प गुंतवणूक झाले असून जवळपास 11 लाख प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. देशाच्या अन्न प्रक्रिया क्षेत्राच्या विकासासाठी हा एक भक्कम पाया असल्याचं केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान म्हणाले. नवी दिल्ली इथं काल आयोजित एका विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. एकूण लाभार्थ्यांपैकी महिला उद्योजकांचं प्रमाण जवळपास 44% आहे असंही पासवान यांनी अधोरेखित केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. व्हिएतनाममधील फू कोक बेटाजवळ काल भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी एक स्पीड बोट उलटली. या दुर्घटनेत 2 महिलांसह 15 भारतीयांचा मृत्यू झाला. स्थानिक प्रशासनानं 21 जणांना वाचवलं. व्हिएतनाममधील भारतीय दूतावासानं मृतांची यादी जाहीर केली असून मृतांपैकी 10 जण तमिळनाडूचे, 3 जण आंध्र प्रदेशचे आणि 2 जण केरळमचे आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. पुण्यातील पिंपरी चिंचवडमधील मोशी कचरा डेपो इथं झालेल्या दुर्घटनेमध्ये काल शोध मोहिमेदरम्यान इमारतीत आढळलेल्या 8 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेमध्ये 9 जणांचा मृत्यू झाला आहे. या कचरा डेपोमध्ये 8 जुलै रोजी कचऱ्याचा ढीग वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर कोसळून गंभीर दुर्घटना घडली होती. दरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काल घटनास्थळी भेट देऊन सुरू असलेल्या शोधकार्याची पाहणी केली तसंच दुर्घटनेत बाधित झालेल्या नागरिकांच्या नातेवाईकांशी संबंध साधून त्यांना धीर दिला. प्रशासनामार्फत सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही पवार यांनी दिली. दुर्घटनेच्या कारणांची

सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असंही पवार यांनी म्हटलं आहे. FSSAI अर्थात भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं स्विगी इन्स्टामार्ट या खाद्यपदार्थ पोहोच करण्याची सेवा देणाऱ्या कंपनीला 9 नोटिसा बजावल्या आहेत. या कंपनीनं अन्न सुरक्षा आणि मानक कायद्याचं उल्लंघन केल्याच्या अनेक तक्रारी आल्या होत्या. स्विगी इन्स्टामार्टमार्फत मुदत संपलेल्या खराब झालेल्या दूषित आणि इतर असुरक्षित अन्न पदार्थांचा पुरवठा करण्यात आला अशा तक्रारी आहेत. इराण अमेरिका तणाव आणखी वाढला आहे. होर्मुज समुद्रधुनीत सायप्रसच्या ध्वजाखालील मालवाहू जहाजावर इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सनं हल्ला केल्यानंतर अमेरिकेनं इराणवर नव्यानं हवाई हल्ले केले आहेत. हे हल्ले राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्देशानुसार करण्यात आल्याचं अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं म्हटलं आहे. दरम्यान इराणनं होर्मुज समुद्रधुनी पुढील आदेशापर्यंत बंद करण्याची घोषणा केली आहे. अमेरिकेचा हस्तक्षेप संपेपर्यंत या समुद्रधुनीतून कोणत्याही जहाजाला मार्गक्रमण करू दिलं जाणार नसल्याचं इराणच्या नौदलानं स्पष्ट केलं आहे. समुद्रधुनी खुली असल्याची आणि व्यापारी जहाजांवर हल्ले होणार नसल्याची घोषणा इराणनं करावी अशी मागणी अमेरिकेनं केली आहे. दरम्यान तणावपूर्ण परिस्थिती असूनही इराण बरोबरच्या वाटाघाटी सुरूच राहतील असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. बोधगया ही भगवान गौतम बुद्ध यांच्या विचारांची प्रेरणाभूमी आहे असं प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नागपूरमध्ये केलं. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत नागपूर जिल्ह्यासह राज्यातील अन्य जिल्ह्यातील लाभार्थ्यांना बिहारमधील महाबोधी विहार बोधगया इथं घेऊन जाणाऱ्या विशेष रेल्वेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते. राज्य शासनानं सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिकांना मोफत तीर्थदर्शनाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू केली आहे. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या या योजनेअंतर्गत नागपूर जिल्ह्यातील 800 लाभार्थी 11 ते 16 जुलै या कालावधीत विशेष रेल्वेनं महाबोधी विहार बोधगया बिहार इथं तीर्थयात्रेसाठी रवाना झाले. एक देश एक निवडणूक या प्रस्तावाशी संबंधित विधेयकांची छाननी करणाऱ्या संयुक्त संसदीय समितीचं 2 दिवसीय चर्चासत्र गोव्यात झालं. संविधान 129वी घटनादुरुस्ती विधेयक 2024 आणि केंद्रशासित प्रदेश कायदे दुरुस्ती विधेयक 2024 या 2 विधेयकांवर चर्चा करण्यात आली. एकत्रित निवडणुकांमुळे खर्चात कमी होईल आणि प्रशासन सक्षम होण्यास मदत होणार आहे असं समितीचे अध्यक्ष आणि खासदार पी चौधरी यांनी सांगितलं. लंडनमध्ये लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर खेळल्या जाणाऱ्या ऐतिहासिक आणि एकमेव महिला कसोटी सामन्यात भारतानं इंग्लंडचा पहिला डाव 170 धावात गुंडाळून पहिल्या डावात 115 धावांची आघाडी घेतली आहे. दुसऱ्या डावातही भारतानं दमदार सुरुवात करत काल दुसऱ्या दिवसाखेर एका खेळाडूच्या मोबदल्यात 154 धावा केल्या. स्मृती मानधना 69 तर यास्तिका भाटिया 39 धावांवर खेळत आहे. भारताकडे एकंदर 269 धावांची आघाडी असून सामन्याचे 3 दिवस बाकी असल्यानं भारताला विजयाची संधी आहे. प्रतिष्ठित लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर खेळली जाणारी ही पहिलीच महिला कसोटी असल्यानं हा एक ऐतिहासिक टप्पा ठरला आहे. पुरुष क्रिकेटमध्ये काल रात्री इंग्लंडमधील साऊदम्प्टन इथं झालेल्या 5व्या आणि अंतिम T20 सामन्यात इंग्लंडनं भारताचा 56 धावांनी पराभव करून 5 सामन्यांची मालिका 4-0 अशी जिंकली. इंग्लंडनं विजयासाठी दिलेल्या 258 धावांच्या आव्हानासमोर भारताला निर्धारित 20 षटकात 8 बाद 201 धावाच करता आल्या. दोन्ही संघांमधील पहिला T20 सामना पावसामुळे अनिर्णित राहिला होता. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत फ्लोरिडातील मियामी स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार आज पहाटे झालेल्या सामन्यात इंग्लंडनं नॉर्वेचा 2-1 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली आहे. टेनिसमध्ये लंडनच्या सेंटर कोर्टवर काल रात्री झालेल्या विम्बल्डन महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात 21 वर्षीय लिंडा नोवोस्कानं आपल्याच देशाच्या कॅरोलिना मुचोवाचा 6-2, 5-7, 6-3 असा पराभव करून पहिलं ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावलं. पुरुष एकेरीच्या आज रात्री होणाऱ्या अंतिम सामन्यात जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेला यानिक सिनर जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेवशी सामना करेल. हवामान. भारतीय हवामान विभागानं देशाच्या उत्तर आणि पूर्व भागात पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. इंडोनेशिया ऑस्ट्रेलियासह न्यूझीलंडचा दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी मायदेशी दाखल. व्हिएतनाममधील बोट दुर्घटनेत 15 भारतीयांचा मृत्यू. पुण्यातील मोशी इथल्या दुर्घटनेतील मृतांची संख्या 9. इंग्लंड विरुद्ध एकमेव क्रिकेट कसोटी सामन्यात भारतीय महिला संघाला विजयाची संधी. आणि फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत नॉर्वेला हरवून

0: उपांत्य फेरीत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: शंभर अंश एक मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो, सकाळचे 8:40 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम बालमेळा.

नमस्कार बालदोस्तांनो, आजच्या बालमेळा कार्यक्रमात ऐकूया आपण काही बालगीतं. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरातलं भरत व्यास यांचं गीत. संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

श्रोते हो, लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत होतं भरत व्यास यांचं आणि संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. कार्यक्रमात आता ऐकूया शम्मा आणि संजीवनी खळे यांच्या स्वरातलं मंगेश पाडगावकर यांची गीतरचना. संगीत आहे किरण प्रधान यांचं.

श्रोतेहो, शम आणि संजीवनी खळे यांच्या स्वरातलं हे बालगीत होतं मंगेश पाडगावकर यांचं आणि संगीत होतं किरण प्रधान यांचं. याबरोबरच बालमेळा हा कार्यक्रम आता इथंच समाप्त करत आहोत. नमस्कार.

0: शंभरांश एक मेगाहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोतेहो, सकाळचे 9 वाजले आहेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम रुपेरी गाणी सोनेरी आठवणी थोड्याच वेळात.
1: पोलीस
2: मिस सीमा.
1: हो, बोलते.
2: लगेच पोलीस स्टेशनला या. थांबा, नाहीतर घरी येऊ. हा,
1: पण का? मी
2: एकट्या दुसऱ्या खोलीत जा. तुमचा मुलगा आमच्या कस्टडीमध्ये आहे आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलाय.
1: डिजिटल अरेस्ट?
2: 1,00,000 द्या, वाचाल.
1: इतके पैसे?
2: बरं ठीक आहे, एक लिंक पाठवली आहे, लगेच प्रोसेसिंग साठी 30,000 द्या, नाहीतर मुलगा जेल मध्ये जाईल.
1: जेल मध्ये तर तू जाणार, तुझा चेहरा रेकॉर्ड झालाय. डिजिटल अरेस्ट असं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे. म्हणून घाबरू नका. पोलीस, बँक, RBI इत्यादींच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध रहा. त्यांना पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा.
3: हॅलो मम्मा.
1: हाय.
4: RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क रहा.
0: श्रोतेहो, कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया कुमार सानू आणि साधना सरगम यांच्या स्वरातलं समीर यांचं गीत. संगीतकार आहेत नदीम श्रवण आणि चित्रपट आहे दीवाना.

0: श्रुते हो दिवाना या चित्रपटातलं हे गीत होतं समीर यांचं. स्वर होता कुमार सानू आणि साधना सरगम यांचं, तर संगीतकार होते नदीम श्रवण.
1: प्लॅटफॉर्म नंबर 2 ते चलने वाली सुपरफास्ट एक्सप्रेस.

0: I'm here.
1: ताई तुला नाही घाला मोबाईल चार्ज करायचा होता.
0: तुझं डोकं चार्ज कर.
1: असा पब्लिक पोर्टने फोन चार्ज केला तर पर्सनल डेटा होईल पब्लिक.
0: पाहिलंस
1: बाबा थांबा मी पे करतो. नो सिग्नल. आता काय करशील, फ्री वायफाय आहे ना.
0: बुद्धू सुधर जरा.
1: पेमेंट साठी नो ओपन वायफाय म्हणजे फ्रॉड ला करा बाय बाय. आरबीआय सांगते
2: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.

0: सोने चांदी आणि हिऱ्यांसाठी स्वतंत्र दालने असलेलं
1: सराफ बाजार आणि सावेडी अहिल्यानगर.
2: श्रोतेहो कार्यक्रमात ऐकूया हिरो नंबर वन या चित्रपटातलं उदित नारायण आणि पौर्णिमा यांच्या स्वरातलं समीर यांचं गीत. संगीत आहे आनंद मिलिंदी यांचं.

0: श्रुती हो हिरो नंबर वन या चित्रपटातलं हे गीत होतं समीर यांचं. गायलं होतं उदित नारायण आणि पौर्णिमा यांनी, तर संगीतकार होते आनंद मिलिंद.
1: अहो अहो कंडक्टर थांबा, आमचे हे खालीच राहिले.
2: हॅलो हॅलो हॅलो.
1: अहो कुठे होता हो तुम्ही आणि हे काय आणलंय पिशव्या भरभरून?
2: अगं अहिल्यानगरचा सुप्रसिद्ध रामप्रसाद चिवडा. आता 6 महिने येणं होणार आहे का आपलं अहिल्यानगरला?
3: चोखंदळ ग्राहकांची एकच पसंत रामप्रसाद चिवडा.
4: रुचकर आणि स्वादिष्ट सेवेची अविरत परंपरा रामप्रसाद चिवडा, चितळे रोड, अहिल्यानगर.
0: श्रोतेहो कार्यक्रमात आता ऐकूया अभिजित आणि अलका याज्ञिक यांच्या स्वरातलं टक्कर या चित्रपटातलं माया गोविंद यांचं गीत. संगीत आहे अनु मल्लिक यांचं.

0: श्रोते हो, अनुराधा पौडवाल आणि कुमार सानू यांच्या स्वरातलं हे गीत होतं समीर यांचं. संगीतकार होते राजेश रोशन आणि चित्रपट होता दाग. या गीताबरोबरच रुपेरी गाणी सोनेरी आठवणी हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यनगर केंद्र. सकाळचे 9:25 झाली आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल, कॅन्सरला हरवूया.
1: श्रोते हो, नमस्कार. गरुड कॅन्सर हॉस्पिटल प्रायोजित कार्यक्रम कॅन्सरला हरवूया यामध्ये मी नितीन जावळे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. श्रोते हो, या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेत आहोत गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर योगेश गरुड यांच्याकडून कॅन्सर संदर्भातली इत्यंभूत माहिती. डॉक्टर, आपण मागच्या भागात बोललो गुदद्वाराच्या कॅन्सर विषयी. गुदद्वाराचा कॅन्सर काय आहे, त्याची लक्षणं काय आहेत, तो का होतो, पण त्या लक्षणानंतर रुग्णांनी पुढे काय करायचं याबद्दल आजच्या भागात सांगा. तत्पूर्वी श्रोते हो, आपल्याला सुद्धा कॅन्सर संदर्भातली आणखी काही माहिती हवी असेल तर आपण नक्की संपर्क करा गरुड कॅन्सर हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, सावेडी, अहिल्यानगर. मोबाईल 98-220-40-375, 98-220-40-375. डॉक्टर, रुग्णाला जर गुदद्वाराच्या कॅन्सरची लक्षणं आढळली तर त्यानं पुढं काय करावं याबद्दल सांगताय तुम्ही.
2: लगेच तुम्ही कॅन्सर तज्ञांना म्हणजे एमसीएच सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट आपण जे म्हणतो त्यांना दाखवा ऑन्कोसर्जनला.
1: अच्छा.
2: आणि मग पुढच्या तपासण्या चालू करायला लागतील. कोलोनोस्कोपी आहे त्यात. आणि कोलोनोस्कोपीमध्ये आपण गुदद्वाराची जागा बघतोच, त्यातनं बायोप्सी घेतो, तुकडा काढतो आणि कन्फर्म करतो कॅन्सर आहे की नाही. आणि त्यासोबत आपल्याला पूर्ण कोलांचं म्हणजे मोठ्या आतड्याचं तपासणी करायला लागते की असेच गाठी अजून कुठे आतड्यात आहे का. कधी कधी सिंक्रोनस कॅन्सर म्हणजे फक्त गुदद्वारात तर गाठ आहे पण अजून बाकी आतड मोठ्या आतड्यामध्ये पण कॅन्सर असू शकतो.
1: बरोबर.
2: ते आपल्याला कोलोनोस्कोपीमध्ये बघायला लागतं. दुसरं म्हणजे सिटी स्कॅन म्हणजे इमेजिंग करून आपल्याला तेवढी जागा बघायला लागते की तो गाठ तिथल्या तिथे किती वाढली, तेवढी फक्त आतड्याच्या म्हणजे गुदद्वाराच्या आतमध्येच आहे की आजूबाजूला पण बाहेर पसरली आहे,
1: त्याच्यावर
2: आपल्याला स्टेज कळते. आणि त्याच्यानंतर मग त्या स्टेजिंगनुसार मग आपल्याला उपचार करायला लागतात.
1: बरं, मग ते काय उपचार त्याच्यावर काय काय आहेत?
2: उपचारामध्ये त्याच्यात पहिला रोल येतो खास करून गुदद्वारामध्ये तो किमो रेडिएशन हे पहिले आहे. बऱ्याचदा आपल्याला वाटतं की गाठ झाली म्हणजे काढून टाकायचे, असं नाहीये. अन्ननलिका आणि गुदद्वार हे अशा जागा आहेत आणि अजून काही ठिकाणे आहेत जिथे आपल्याला किमो रेडिएशन हे पहिले द्यायला लागतं. त्यातला ते गाठ आपल्याला छोटी करायला लागते आणि मग ऑपरेशन करायला लागतं. कारण जर गाठ थोडी जरी मोठी असेल 1-2 सेंटीमीटरहून जास्त तर मग किमो रेडिएशन पहिले दिल्याने फायदा असा होतो की ती गाठ छोटी होते, आतल्यात श्रिंक व्हायला लागते. आणि त्यामुळे जेव्हा ऑपरेशन करायला जाऊ तेव्हा मार्जिन निगेटिव्ह म्हणजे R0 रिसेक्शन म्हणजेच कम्प्लिटली ती गाठ आपल्याला काढता येते आणि ऑपरेशनला पण कॉम्प्लिकेशन्स कमीत कमी होतात.
1: बर.
2: तर ते आपल्याला किमो रेडिएशन हा पहिला उपचार. किमो आणि रेडिएशन एकत्र झालं, किमोच्या गोळ्या कॅप्सिडॅमिन नावाच्या गोळ्या देतात.
1: अच्छा.
2: आणि रेडिएशन तेवढ्या भागाला जेवढं गुदद्वाराला जेवढी गाठ आहे ती कॉम्प्युटरला तेवढीच गाठ मार्क करून टार्गेटेड थेरपी आपण म्हणतो ते आपल्या इथं दिलं जातं गरुड हॉस्पिटलला. आपण काय करतो सिटी स्कॅन जो होतो तो कॉम्प्युटरला घेतो, मग ती जी गाठ असेल 2-3 सेंटर 4 सेंटर जी पण ती कॉम्प्युटरवर आपल्या इथे मार्क केली जाते. आपल्या गरुड हॉस्पिटलला एक पर्टिक्युलर सॉफ्टवेअर आहेत आणि व्हेरियंट रुबीमचं रेडिओथेरपी मशीन आहे. तर त्या मशीनवर स्पेसिफिकली टॉप मशीन आहे ते वर्ल्ड मधलं, तर स्पेसिफिकली टार्गेटेड रेडिओथेरपी दिली जातं. त्याच्यामुळे काय होतं की फक्त गाठ कॅन्सरची पेशीची गाठ ती नाहीशी होते पण आजूबाजूला गुदद्वाराला किंवा आतड्याला कुठं काही डॅमेज होत नाही. तर त्यामुळं रेडिएशनचं मशीन सुद्धा चांगलं असणं गरजेचं आहे. टेक्नॉलॉजी चांगली ऍडव्हान्स आली आहे, त्याला मिलीमीटरची अॅक्युरेसी असते म्हणजे फक्त गाठीला जाणार बाकी मिलीमीटर सुद्धा नॉर्मल याला काही डॅमेज नाही होणार, साईड इफेक्ट नाही होणार. तर ते आपण गरुड हॉस्पिटलला रेग्युलर बेसिसवर करत आहोत आणि रिझल्ट एक्सलंट आहेत. म्हणजे फक्त किमो रेडिएशन बऱ्याचदा पूर्ण गाठ जाते आणि जर ती राहिली असेल, जर गाठ किमो रेडिएशन

0: सुद्धा गाठ शिल्लक राहिली असेल तर ऑपरेशन करून ती गाठ पूर्ण काढायला लागते.
1: बरोबर.
0: आणि एकदम संडास जागी टोकाला असेल तर मग एपीआर ऑपरेशन करून आपल्याला स्टोमा काढायला लागतो, स्टोमा म्हणतात त्याला, आणि स्टोमा बॅग लावायला लागते. मग काय आयुष्यभर संडास त्यांना स्टोमा बंद करायला लागते पोटाच्या इथनं.
1: पिशवी
0: म्हणतो आपण त्याला, तर ती पिशवी रिकामी करायला. पण त्याच्यात काही घाबरायचं नाही, बरेच लोक सगळे आपलं काम करतात. काही पोलीस आहेत आणि काही वेगवेगळे जॉबचे स्पोर्ट्स पर्सन आहेत, सगळ्यांचं लाईफस्टाईल सेम राहतं.
1: अच्छा.
0: तर ते ट्रीटमेंट पूर्ण केलं तर ते सुद्धा बरं होऊ शकतो. पण जर गाठ वरती असेल तर आतल्यात ती गाठ काढून आतडे एकमेकांना आपण जोडू शकतो. हे सगळं करून पेशंट पूर्णपणे बरा होऊ शकतो, पण लवकर दाखवणं गरजेचं आहे.
1: श्रोते हो, आपल्याला सुद्धा कॅन्सर संदर्भात आणखी काही माहिती हवी असेल तर नक्की संपर्क करा गरुड कॅन्सर हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, सावेडी, अहिल्यानगर. मोबाईल 98-220-40-375. श्रोते हो, आज पुरतं या कार्यक्रमात आपण इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे कॅन्सरला हरवूया. नमस्कार.
2: श्रोते हो, प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सरला हरवू या आपण ऐकलं आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. सकाळचे 9:30 वाजले आहेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम नमस्कार अहिल्यानगर.

नमस्कार श्रोतेहो, आजच्या नमस्कार अहिल्यानगर कार्यक्रमात मी ऐश्वर्या ढवळीकर सर्व श्रोत्यांचं स्वागत करते. श्रोतेहो, विठ्ठल नामाच्या गजरात मार्गस्थ होणाऱ्या दिंडीच्या माध्यमातून शहराला आणि परिसराला हिरवगार करण्यासाठी एक मोहीम राबवली जात आहे, एक वृक्ष एक जीवन. या उपक्रमात शहरातून जाणाऱ्या दिंडीत सहभागी होणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याला 92 प्रकारच्या विविध बियाण्यांचं एक पाकिट दिलं जाणार आहे. वारीच्या मार्गावरून जात असताना रोडच्या कडेला हे वारकरी या पाकिटातल्या बियाण्यांचं बीजारोपण करतील. पावसाळ्यात या बिया रुजून मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड होण्यास मदत होईल. ग्रीन सिटी अंतर्गत पर्यावरण पूरक मोहीम राबवली जात आहे. वारीच्या माध्यमातून भक्ती आणि निसर्ग संगोपनाची अनोखी सांगड सध्या घातली जात आहे.

श्रोतेहो, आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर प्रदूषणमुक्त पर्यावरणाचा संदेश देत लोणी ते पंढरपूर सायकल वारीचं आयोजन करण्यात आलं आहे. भक्तिमय वातावरणात निघणारी ही सायकल दिंडी पंढरपूर इथल्या ऐतिहासिक आणि मानाच्या सायकल रिंगणातसुद्धा विशेष सहभाग नोंदवणार आहे. गेल्या काही वर्षात आषाढी वारीमध्ये सायकल वारीचं आकर्षण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. प्रदूषणमुक्त पर्यावरण आणि धावपळीच्या युगात निरोगी आरोग्यासाठी सायकल चालवा हा सामाजिक संदेश घेऊन ही सायकल वारी पंढरीच्या दिशेनं निघणार आहे. श्रोतेहो तरुणाईच नाही तर ज्येष्ठ नागरिकसुद्धा या सायकल दिंडीत सहभागी होणार आहेत.

श्रोते हो, आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याला परंपरेचा मोठा वारसा लाभलेला आहे. आषाढी वारी म्हटलं की टाळ मृदुंगाचा गजर लक्ष वेधून घेतो. राज्यातील वारकऱ्यांच्या गळ्यातला हा टाळ अहिल्यानगरमध्ये तयार होतो. गेल्या 65 वर्षांपासून या व्यवसायाची परंपरा आपल्या अहिल्यानगरमध्ये जपली जाते. आषाढी वारी आली की राज्याच्या कानाकोपऱ्यातून नगरी टाळांना विशेष मागणी असते. वारकरी संप्रदाय भजन कीर्तनात वापरलं जाणारे हे टाळ महत्त्वाचं तालवाद्य आहे. संतोष कलमदाने यांचं हे कुटुंब गेली 65 वर्ष हा व्यवसाय करते. पंढरपूर, आळंदी, देहूसह राज्यात सर्वत्र हा टाळ विकला जातो. मागच्या वर्षी 1800 किलो तर यावर्षी 2600 किलो इतक्या प्रति विक्रीचा व्यवसाय या कुटुंबानं केलेला आहे. कार्यक्रमात अजून बोलणारच आहोत. ऐकूया हे एक भक्तिगीत.

श्रोतेहो नमस्कार, अहिल्यनगर कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत आहे. श्रोतेहो, वाढतं तापमान आणि बदलत्या हवामानाच्या संकटावर मात करण्यासाठी अहिल्यानगर शहरात शिवक्रांती प्रतिष्ठान आणि महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमानं हरित कल्याण रोड परिसर संकल्पना या मोहिमेची सुरुवात करण्यात आलेली आहे. या मोहिमेअंतर्गत संपूर्ण परिसरात 500 वृक्षांची लागवड केली जाणार असून केवळ झाडं लावण्यापुरता हा उपक्रम मर्यादित न ठेवता प्रत्येक झाडाचं संवर्धन, संरक्षण आणि देखभालीची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली जाणार आहे. पर्यावरण संवर्धन हे प्रत्येक नागरिकाचं सामाजिक कर्तव्य आहे. महापालिकेच्या हरित शहर उपक्रमाला सर्व नागरिकांनी प्रोत्साहन दिलं पाहिजे.

श्रोते हो, शरीरातील सर्वात महत्त्वाचा आणि नाजूक अवयव म्हणजे डोळे. पण वयाच्या एका टप्प्यावर हेच डोळे कमकुवत होतात. अहिल्यानगर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या प्रेरणेतून फिनिक्स सोशल फाउंडेशननं मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया असा उपक्रम राबवला. या उपक्रमामध्ये 32 ज्येष्ठ नागरिकांच्या आयुष्यात पुन्हा एकदा प्रकाश फुलला आहे. श्रोते हो, आर्थिकदृष्ट्या दुर्बल असो असे अनेक ज्येष्ठ नागरिक पैशांअभावी उपचार घेऊ शकत नाहीत. अशाच गरजू नागरिकांना दृष्टी मिळावी या उद्देशानं दृष्टीदान ही व्यापक चळवळ सुरू आहे. अशाच प्रयत्नांनी आपण सुद्धा एखाद्याच्या आयुष्यातली खूप मोठी उणीव भरून काढू शकतो.

श्रोते हो, नुकतीच दक्षिण आफ्रिकेमध्ये कॉम्रेड अल्ट्रा मॅरेथॉन 2026 मोठ्या उत्साहात पार पडली. या मॅरेथॉनमध्ये अहिल्यानगरच्या डॉक्टर अमित बडवे आणि सहकाऱ्यांचा समावेश होता. कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धेत 22,000 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. भारतातून 250+ धावपटूंनी स्पर्धेत भाग घेतला होता. आरोग्य

हीच खरी संपत्ती आहे आणि त्याची काळजी घेतली पाहिजे असा संदेश या मॅरेथॉनमधून दिला गेला. नगरमधल्या डॉक्टर संकेत मुंदडा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही मॅरेथॉन 9 तास 58 मिनिटात यशस्वीरित्या पूर्ण केली. श्रोते हो, याबरोबरच आजच्या नमस्कार अहिल्यनगर कार्यक्रमात मी इथंच निरोप घेते. नमस्कार.

आकाशवाणीचे हे आहे अहिल्यानगर केंद्र, श्रोते हो, सकाळचे 10:15 वाजले आहेत. आता आनंद घेऊया सुगम संगीताचा. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया देवकी पंडित यांच्या स्वरातलं पल्लवी देशपांडे यांचं गीत. संगीत आहे नरेंद्र देशपांडे यांचं.

श्रोते हो देवकी पंडित यांच्या स्वरातलं हे गीत होतं पल्लवी देशपांडे यांचं आणि संगीत होतं नरेंद्र देशपांडे यांचं. कार्यक्रमात आता ऐकूया सौमित्र यांची रचना. स्वर आणि संगीत आहे मिलिंद इंगळे यांचं.

श्रोते हो, स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरातलं हे गीत होतं मिलिंद जोशी यांचं आणि संगीत होतं अशोक पत्की यांचं. या गीताबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.

सकाळचे 10 वाजले आहेत. आता प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया सुझेन डिमेलो आणि कैलाश खेर यांच्या स्वरातलं समीर यांचं गीत. संगीत आहे प्रीतम यांचं आणि चित्रपट आहे नक्षा.

तर याच आठवणींची वाट मोकळी करण्यासाठी आणि सोबतच पसंतीचं गीत ऐकवण्यासाठी घेऊन येत आहोत यावेळचा फोन गाणी कार्यक्रम आठवणीतला पाऊस.

तेव्हा जरूर सांगा आठवणी आणि पावसाचं गीत बुधवारी सकाळी 8:15 02:41-02:43-34 किंवा 02:42-36 या दूरध्वनी क्रमांकावर आणि ऐका फोन गाणी या कार्यक्रमाचं प्रसारण येत्या शुक्रवारी 17 जुलै रोजी 10:00. श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया 01 Killed Jessica या चित्रपटातलं अमिताभ भट्टाचार्य यांचं गीत. स्वर आहेत ओचिरायना, श्रीराम अय्यर आणि सहकाऱ्यांचा, तर संगीत आहे अमित त्रिवेदी यांचं.

0: श्रुतीहून नो वन किल्ड जेसिका या चित्रपटातलं हे गीत होतं अमिताभ भट्टाचार्य यांचं. स्वर होता तोची रैना, श्रीराम अय्यर आणि सहकाऱ्यांचं, तर संगीत होतं अमित त्रिवेदी यांचं. या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. सकाळचे 10:15 वाजले आहेत.
1: ज्याची आपण सर्वजण अत्यंत उत्सुकतेने वाट पाहत होतात तो जामगावकरांचा मॉन्सून सेल सुरू झाला आहे.
2: सर्व प्रकारच्या ब्रँडेड सिंथेटिक आणि कॉटन साड्या आधीच चॅलेंज रेट मध्ये मिळतात जामगावकरांकडे, आणि त्यावर आता 50% सूट. शिवाय सूटिंग, शर्टिंग तसेच जेंट्स रेडीमेड वरही 50% सूट.
1: जामगावकरां इतकाच सेल मध्ये खरेदीचा खरा आनंद कुठेच नाही मिळणार. जामगावकर, गंज बाजार, अहमदनगर.
0: श्रोते हो, आता प्रसारित करत आहोत श्रोत्यांच्या प्रतिक्रियांवर आधारित कार्यक्रम स्नेहांकित.

नमस्कार श्रोते हो, आजच्या स्नेहांकित कार्यक्रमात मी सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते. कार्यक्रमाला सुरुवात करूया आणि हे कार्यक्रमातलं पहिलं पत्र आहे साईबन कॉलनी पंचवटी भिस्तबाग चौक अहिल्यानगर इथून मधुकर तेजस माधुरी भाले श्वेता शाल्वी शंतनू काजळे आणि भाले परिवार यांचं. ते लिहितात की 6 जुलै सोमवारचा सकाळी 9 वाजता रुपेरी गाणी सोनेरी आठवणी हा कार्यक्रम डॉक्टर प्राची शेकटकर यांनी आशा भोसले सुधीर फडके लता मंगेशकर यांच्या स्वरांमध्ये सुमधूर गाणी ऐकवली. खरोखरच सोनेरी आठवणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून जाग्या झाला, कार्यक्रम मनापासून आवडला. त्याच दिवशी सोमवारी सकाळी 9:30 वाजता प्रसारित झालेला आहार विहार हा कार्यक्रमसुद्धा आवडला. शारीरिक स्वास्थ्य मानसिक स्वास्थ्य चांगलं राहण्यासाठी छान माहिती सांगितली, काही टिप्स सांगितल्या, कार्यक्रम आवडला अशी प्रतिक्रिया या श्रोत्यांनी पाठवलेली आहे. यांचंच आणखी एक पत्र आहे, त्यात ते लिहितात की रोज सकाळी 6:30 वाजता प्रसारित होणारं चिंतन आम्ही ऐकतो. चिंतनाचा एक एक शब्द फार महत्त्वाचा आहे. चांगले आणि योग्य विचार हेच आनंदाचे पहिले पाऊल आहे. अध्यात्म ज्ञान प्राप्तीचं रहस्य ज्यात साठवलं आहे त्याला चिंतन असं नाव. अशी सखोल आणि सर्वव्यापी अशी माहिती या चिंतनातून मिळते अशी प्रतिक्रिया त्यांनी या पत्रातून पाठवलेली आहे. तुमच्या या दोन्ही प्रतिक्रियांबद्दल मनापासून धन्यवाद.

श्रोते हो, यानंतरचं पत्र आहे नंदकुमार अद्वंत, उर्मिला अद्वंत आणि अद्वंत परिवार, बालम टाकळी, अहिल्यानगर इथून. कार्यक्रमातलं हे पत्र आहे, त्यात ते लिहितात की 5 जुलै रोजी सकाळी 6 वाजता चिंतन या कार्यक्रमात दुर्वा याविषयीची जी माहिती सांगितली गेली, श्रीमती वसुंधरा कुलकर्णी यांनी जी माहिती सांगितली, 21 दुर्वांची माहिती, 21 देवतांच्या नावाबद्दल, एक एक दुर्वा कोणत्या देवतांशी जोडलेले आहेत आणि त्याबद्दलची पौराणिक आणि धार्मिक अशी जी सविस्तर माहिती ऐकायला मिळाली, अशी प्रतिक्रिया या श्रोत्यांनी पाठवलेली आहे. तर तुमच्या या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

श्रुती हो दयानंद नगर नांदेड इथून, प्रकाश जैन तिरुपती नगर लातूर इथून, संगीता जैन सूरत जैन, पी आर जैन या श्रोत्यांचं हे पत्र आहे. ते लिहितात की 26 जून शुक्रवार रोजीचा वर्षा बांगर यांनी सादर केलेला लाईव्ह फोन गाणी हा कार्यक्रम खूप आवडला. आर डी बर्मन यांच्यावर केंद्रित हा कार्यक्रम. ज्येष्ठ अभिनेते अशोक कुमार यांनी पंचमदा हे नाव ठेवलं होतं. आर डी बर्मन हे शोले या चित्रपटांमुळं अतिशय लोकप्रिय झाले आणि त्यांनी संगीतबद्ध केलेली गाणी आजही ऐकायला मिळतात अशी प्रतिक्रिया या श्रोत्यांनी कळवलेली आहे. तुमच्या या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

श्रोते हो, यानंतरचं पत्र आहे मौजे गोवर्धन तालुका रिसोडवरून. रवींद्र पवार, मीनाताई, श्रीकांत, एकनाथ काळे यांचं ते लिहितात की आम्ही अहिल्यानगर केंद्राचे सर्वच कार्यक्रम रोज ऐकतो. आम्हाला तुमचे सर्वच कार्यक्रम आवडतात. स्नेहांकित, आपली आवड, आपकी पसंत, फोन इन कार्यक्रम. आमच्या पत्राला कार्यक्रमामधून तुम्ही उत्तर देता त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत, अशी प्रतिक्रिया या श्रोत्यांनी कळवलेली आहे. तुमच्या या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद.

श्रुती होय आनंदरचं पत्र आहे. गणेश पेठ पाथर्डीतून अंबादास शिंदे, संगीता शिंदे आणि परिवार यांचं ते लिहितात की सकाळी 10:30 26 जून रोजी संत परंपरा हा कार्यक्रम खूपच आवडला. साईबाबाविषयी खूप मोलाची माहिती आणि महत्त्व मनाला खूपच आवडलं. तसंच रात्री 9:30 हरिभक्त परायण महादेव महाराज यांचं हरिकीर्तन हे देखील आम्हाला खूप आवडलं. कार्यक्रमाबद्दल धन्यवाद अशी प्रतिक्रिया या श्रोत्यांनी कळवलेली आहे. तुमच्या या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

श्रोते हो, यानंतरचं पत्र आहे फकीरा रेडिओ श्रोता संघ बीड इथून रणजित कुमार, नामदेव थोरात, रितेश, आकाश, रश्मी, रंजना, गबरू पैलवान थोरात, प्रकाश दादा जैन यांचं. त्यांची दोन पत्रं आहेत. त्यातल्या पहिल्या या पत्रात ते लिहितात की 29 मे 2026 रोजी शुक्रवारचा डॉक्टर प्राची शेकटकर यांनी ज्येष्ठ दिवंगत अभिनेत्री स्मिता तळवलकर यांच्यावर सादर केलेला सुहाना सफर हा कार्यक्रम आवडला. स्मिता तळवलकर या मुंबई दूरदर्शन केंद्रावरून 17 वर्ष वृत्त निवेदिका होत्या. त्यांनी मराठी चित्रपट आणि अनेक नाटकांमध्ये अभिनयाचा ठसा उमटवला. वयाच्या 5व्या वर्षापासून नाट्य तालीम दिली चौकटराजा या चित्रपटास महाराष्ट्र शासनाचा राष्ट्रीय पुरस्कार दिला गेला, अशी प्रतिक्रिया या श्रोत्यांनी कळवलेली आहे. त्यांचंच दुसरं पत्र आहे. त्यात ते लिहितात की 4 जून 2026 संतोष मते यांनी सादर केलेला शेतकऱ्यांच्या आवडीचा कार्यक्रम कृषीवाणी हा कार्यक्रम अतिशय आवडला. कृषीवाणीमध्ये सध्या पृथ्वीचं वाढतं तापमान ही चिंतेची बाब आहे. आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. संपूर्ण शेती ही पावसावर अवलंबून आहे. त्यासाठी संतोष मते यांनी कृषीवाणीमध्ये शेतामध्ये शेततळे कशा प्रकारे उभं राहावं हे कार्यक्रमात सांगितलं. शेततळ्यांचं पाणी उन्हाळ्यामध्ये शेतीसाठी उपयुक्त आहे हे कार्यक्रमाद्वारे समजलं, अशी प्रतिक्रिया या श्रोत्यांनी पत्राद्वारे पाठवलेली आहे. तुमच्या या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

श्रोते हो, मधुकर तेजस भाले, श्वेता शालवी, शंतनू काजळे भाले परिवार यांचे आणखी दोन पत्र आज कार्यक्रमात आहेत. तर या पत्रात ते लिहितात की 27 जून शनिवार

रोजी रात्री 9:30 वाजताचा सुहाना सफर हा कार्यक्रम ऐश्वर्या ढवळीकर यांचं ज्येष्ठ अभिनेते कलाकार राजकुमार यांच्याविषयी छान माहिती अभ्यासपूर्वक परिपूर्ण अशी सांगितली. त्यांनी अभिनय केलेल्या चित्रपटातली सुमधूर गीतं ऐकायला मिळाली. तसंच 29 जून सोमवारी रोजी 9:30 वाजता आहार विहार हा कार्यक्रम जो सादर केला गौरी जोशी यांनी, हा कार्यक्रम आम्हाला अतिशय आवडला अशी प्रतिक्रिया त्यांनी या पत्राद्वारे पाठवलेली आहे. त्यांच्याच दुसऱ्या पत्रात ते लिहितात की 23 जून मंगळवारी 8:40 वाजता फिरस्ती हा कार्यक्रम जो सादर केला संकलन आणि निवेदन होतं अंजली बडवे यांचं आणि वंदना साबळे यांचं. पारनेर तालुक्यातील निघोज या गावातील मंदिराविषयी इतिहास आणि वैशिष्ट्य काय आहेत हे सांगितलं, त्याबद्दल छान माहिती सांगितली. तिथंपर्यंत कसं जायचं याचं मार्गदर्शन केलं. कार्यक्रम मनापासून आवडला अशी प्रतिक्रिया या श्रोत्यांनी पाठवलेली आहे. तुमच्या या दोनही पत्रांबद्दल मनापासून धन्यवाद.

श्रोतेहो, यानंतरचं पत्र आहे जय हिंद रेडिओ श्रोता संघ मुक्काम हिपरसोगा तालुका औसा जिल्हा लातूर इथून उस्मान शेख फौजी सायरा बानो शेख दस्तगीर शेख बाबा सिमर सानिया शकील पठाण इलान करिश्मा चांदनी आयुब सय्यद बाळराजे अमन सय्यद यांची सविस्तर अशी प्रतिक्रिया आहे. ते लिहितात की 16 जून रोजीचा आपली आवड हा कार्यक्रम आम्हाला आवडला. बावरची हा एक फिल्म हा कार्यक्रमसुद्धा आवडला. तसंच त्याच दिवशी रात्रीचा रजनीगंधा हा कार्यक्रमसुद्धा आवडला. त्यानंतर 18 जून रोजीचा हॅलो गीतबहार जो वंदना साबळे यांनी सादर केला होता तो आवडला. वर्षा बांगर यांनी सादर केलेला रजनीगंधा हा कार्यक्रमसुद्धा आवडला. त्यानंतर अमरीश पुरी यांच्यावर केंद्रित असलेला शीतल ठोंबरे यांनी सादर केलेला फोन गाणी हा कार्यक्रम आवडला. तसंच गोष्ट एका राजाची हे लोकनाट्य आवडलं. 20 जून रोजीचा आपकी पसंद हा कार्यक्रम आवडला. तसंच 21 जून रोजीचा स्नेहांकित हा कार्यक्रमसुद्धा आवडला. अशी प्रतिक्रिया या श्रोत्यांनी कळवलेली आहे. सविस्तर अशी तुमच्या या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

श्रोते हो, याच श्रोत्यांचा आणखी एक पत्र आहे. त्यात ते लिहितात की 22 जून रोजीचा आपकी पसंद हा कार्यक्रम आवडला, तसंच रजनीगंधा हा कार्यक्रमसुद्धा आवडला. 23 जून रोजीचा साज संगीत हा कार्यक्रम, हार्मोनियम या वाद्याविषयीची माहिती या कार्यक्रमामध्ये सांगितली. कोमल पाटील यांनी हा कार्यक्रम सादर केला. तसंच 24 जून रोजीचा हॅलो डॉक्टर, पक्षाघात या विषयावर डॉक्टर मुकुंद विधाते यांच्याशी जो संवाद साधला त्याबद्दल माहिती मिळाली, ती खूप आवडली. तसंच आर डी बर्मन यांच्यावर केंद्रित असलेला फोन गाणी हा कार्यक्रमसुद्धा आवडला, अशी सविस्तर प्रतिक्रिया या श्रोत्यांनी कळवलेली आहे. तुमच्या या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

श्रोतेहो खळदकर यांचं हे पत्र आहे अहिल्यानगर इथून. ते लिहितात की मी आपल्या भक्तिसंगीताचा कार्यक्रम रोज ऐकतो, मन भक्तिमय होतं आणि भक्तिसंगीताचे कार्यक्रम आम्हाला विशेष आवडतात, अशी प्रतिक्रिया त्यांनी या पत्राद्वारे पाठवलेली आहे. तुमच्या या पत्राबद्दल मनापासून धन्यवाद. श्रोतेहो कार्यक्रमातली पत्र आता संपलेली आहेत. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमचा पत्ता आहे कार्यक्रम प्रमुख आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र सावेडी अहिल्यानगर, पिनकोड आहे 414003. मेल करण्यासाठी आमचा ईमेल आय डी आहे dutyroomahilyanagar@gmail.com. आपल्या प्रतिक्रियांची आम्हाला प्रतीक्षा असेल. कार्यक्रमात आज इथंच निरोप घेते. नमस्कार.

0: आकाशवाणीचे हे आहे अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz. श्रोते हो, सकाळचे 10:30 वाजले आहेत. आता प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ पुणे.
1: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: आकाशवाणीच्या सर्व रसिक श्रोत्यांना माझा म्हणजे प्रियांका गोगटेचा मनापासून नमस्कार. श्रोते हो, आज आपण पुण्यातील 100 वर्ष जुनी सुवर्ण पेढी जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणाऱ्या श्री गजांत लक्ष्मी अंगठी बद्दल माहीत करून घेणार आहोत. श्रोते हो, ही अंगठी धारण करणाऱ्याला आर्थिक विवंचनेतून बाहेर पडण्यास मदत करू शकणारी, तसंच धनवृद्धी सोबत आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यास मदत करू शकणारी श्री गजांत लक्ष्मी अंगठी म्हणजे खरोखरच एक महत्वाची भूमिका निभावते असा अनुभव आपल्या असंख्य बंधू भगिनींना आला आहे. संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित श्री गजांत लक्ष्मी अंगठी केरळ सोडल्यास संपूर्ण भारतात फक्त जितेंद्र घोडके सराफांकडेच मिळते. श्री गजांत लक्ष्मी अंगठी जेवढ्या शास्त्रशुद्ध पद्धतीनं आणि श्रद्धेनं तयार केली जाते, तेवढ्याच श्रद्धेनं स्वतः श्री जितेंद्र घोडके सराफ यांच्या हस्ते ती अंगठी धारण करणाऱ्यास दिली जाते, आणि तेवढ्याच श्रद्धेनं आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं ती एका विशिष्ट मुहूर्तावर अर्थात दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटांच्या कालावधीतच ती धारण करायची असते. जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणारी ही श्री गजांत लक्ष्मी अंगठी सोनं, चांदी, तांब किंवा पंचधातू मध्ये एक विशिष्ट आणि अतिशय दुर्मिळ अशा घटक पदार्थाच्या मदतीनं तयार केली जाते. पण श्रोते हो, एक अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जर श्री गजांत लक्ष्मी अंगठी प्रथमच धारण करत असाल तर ही सोन्याची न घेता चांदी, तांब किंवा पंचधातू मध्येच बनवावी असा स्पष्ट सल्ला श्री जितेंद्र घोडके सराफ अर्थात सर्वांचे लाडके दादा आपल्या सर्व ग्राहकांना देतात, आणि ते अतिशय अभिमानानं आणि विश्वासानं असंही सांगतात की या दिवाळीत जी व्यक्ती चांदी, तांब किंवा पंचधातू मध्ये ही अंगठी धारण करते ती व्यक्ती पुढल्या वर्षी सोन्याची अंगठी घेण्यास स्वतः तर येतेच, पण इतर 10-12 लोकांनाही सोबत घेऊन येते. श्रोते हो, दिवसेंदिवस श्री गजांत लक्ष्मी अंगठीची वाढती मागणी, त्यामुळे शेवटच्या काही दिवसात होणारी गर्दी आणि कितीही प्रयत्न करून सुद्धा नाईलाजानं मागणी पूर्ण करू शकण्याची असमर्थता आणि त्यामुळे आमच्या प्रिय ग्राहकांची होणारी निराशा टाळण्यासाठी जितेंद्र घोडके सराफ यांनी या वर्षी मार्च महिन्यापासूनच श्री गजांत लक्ष्मी अंगठीची विक्री सुरू केली आहे. आपणास श्री गजांत लक्ष्मी अंगठी हवी असल्यास आजच आमच्या दालनात आपलं सहर्ष स्वागत आहे. इतर शहरातील ग्राहक फोन करून अंगठी बुक करू शकतात. या अंगठीची किंमत धातू म्हणजेच चांदी, तांब, पंचधातू आणि त्यामध्ये 1 लाईन, 2 लाईन, 3 लाईनचे डिझाईन त्याचप्रमाणे अंगठीचा साईज यावर ठरते. अंगठीचा साईज कसा द्यायचा हे फोनवर सांगितलं जाईल. त्याचप्रमाणे व्हिडिओ कॉलवर विविध डिझाईन्स दाखवण्याची सुद्धा सोय आहे. एकदा अंगठीची निवड झाली, पेमेंट केलं की लागलीच तुम्हाला व्हॉट्सअपवर पावती पाठवली जाईल, आणि अंगठी भारतात कुठेही कुरिअरनी पाठवण्याची सुद्धा सोय जितेंद्र घोडके सराफ यांनी केली आहे. एक अत्यंत महत्वाचं म्हणजे ही अंगठी जरी आता घेऊन गेलात तरीही ही अंगठी इतर शुभ मुहूर्त जसं की गुढीपाडवा, अक्षय तृतीया, दसरा किंवा गुरुपुष्यामृत या दिवशी धारण न करता आधी सांगितल्याप्रमाणे फक्त आणि फक्त दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तेही फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटातच 5 मिनिटांचा विधी करून भक्तिभावानं ती धारण करायची आहे. घरी करण्यात येणाऱ्या या विधीसाठी कुठलाही खर्च येत नाही. तर मग श्रोते हो, आता वाट कसली बघताय? आजच श्री गजांत लक्ष्मी अंगठी घरी घेऊन जा आणि आपल्या आर्थिक अडचणींवर मात करून आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. आमचा पत्ता जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड.

0: बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स 93-56-360-175 किंवा 93-56-370-970 किंवा 83-90-212-143 किंवा 98-81-211-748. आमचे लँडलाईन नंबर्स 0-20-244-78-286 किंवा 0-20-244-80-135.
1: श्रोते हो, प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घुडके सराफ पुणे आपण ऐकलात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. आता प्रसारित करत आहोत मिश्र संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया चंद्रशेखर सानेकर यांची गीतरचना. स्वर आणि संगीत आहे अवधूत गुप्ते यांचं.

श्रुतीहू चंद्रशेखर सानेकर यांची रचना आपण ऐकली. स्वर आणि संगीत होतं अवधूत गुप्ते यांचं. मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया कोंधळात कोंधळ या चित्रपटातलं. जगदीश खेबुडकर यांचं गीत, स्वर आहे आशा भोसले यांचं आणि संगीत आहे विश्वनाथ मोरे यांचं.

श्रुते हो जगदीश खेबुडकर यांचं हे गीत होतं. स्वर होता आशा भोसले यांचं आणि संगीत होतं विश्वनाथ मोरे यांचं गोंधळात गोंधळ या चित्रपटासाठी. कार्यक्रमात आता ऐकूया विद्याहरण या नाटकातलं कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं नाट्यपद. स्वर आहे प्रभाकर कारेकर यांचा.

श्रोते हो, विद्याहरण या नाटकातलं हे नाट्यपद होतं कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं आणि स्वर होता प्रभाकर कारेकर यांचा. कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरातली ही गझल.

श्रोते हो, आशा भोसले यांच्या स्वरातली ही गझल आपण ऐकली मिश्र संगीताच्या कार्यक्रमात. याबरोबरच मिश्र संगीताचा हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. सकाळचे 11 वाजले आहेत. आता प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया चंद्रशेखर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं शरद निफाडकर यांचं गीत. संगीत आहे राम लक्ष्मण यांचं आणि चित्रपट आहे नवरे सगळे गाढव.

श्रोतेहो, चंद्रशेखर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं हे गीत होतं शरद निफाडकर यांचं. संगीत होता राम लक्ष्मण यांचं आणि चित्रपट होता नवरे सगळे गाढव. श्रोतेहो, एक निवेदन. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय अहिल्यानगर यांच्या आधिपत्याखाली असलेल्या सैनिकी मुला

मुलींचे वसतिगृह, माजी सैनिक विश्रामगृह तसंच महासैनिक लॉनमध्ये निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात सहाय्यक वसतिगृह अधीक्षक, सहाय्यक व्यवस्थापक, चौकीदार, स्वयंपाकी, माळी कामगार, सफाई कामगार उमेदवारांची नियुक्ती करावयाची आहे. या पदासाठी नागरी उमेदवार देखील अर्ज करू शकतात, परंतु माजी सैनिकांना प्राधान्य दिले जाईल. तसंच उमेदवार निर्व्यसनी असणं आवश्यक आहे. चौकीदार यांच्या कामाचा कालावधी 24 तासाचा असेल. पात्र असलेल्या उमेदवारांकडून दिनांक 15 जुलै 2026 पर्यंत अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्जासमवेत सैन्य सेवेतील डिस्चार्ज बुक, माजी सैनिक ओळखपत्र, आधार कार्ड यांच्या छायांकित प्रती जोडाव्यात. उमेदवारांचे वय 45 वर्षापेक्षा कमी असणं आवश्यक आहे. विहित मुदतीत अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारांना मुलाखतीची तारीख कळवण्यात येईल. इच्छुक माजी सैनिक आणि नागरी व्यक्तींनी या संधीचा फायदा घ्यावा असं आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अहिल्यानगर यांनी केलं आहे. निवेदन संपलं. मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया महानंदा या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत. संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

श्रुतीहू अनुराधा पौडवाल, पुष्पा पागधरे यांच्या स्वरातलं हे गीत होतं सुधीर मुघे यांचं. संगीत होतं सुधीर फडके यांचं माहेरची माणसं या चित्रपटासाठी. आणि या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्राचे कार्यक्रम. सकाळचे 11:15 वाजले आहेत, आता ऐकूया.

कार्यक्रम आपली गाणी. कार्यक्रमात सुरुवातीला स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरातलं चंद्रशेखर सानेकर यांचं गीत. संगीतकार आहेत राजश्री लेले.

0: ज्याची आपण सर्वजण अत्यंत उत्सुकतेने वाट पाहत होतात, तो जामगावकरांचा मॉन्सून सेल सुरू झाला आहे.
1: सर्व प्रकारच्या ब्रँडेड सिंथेटिक आणि कॉटन साड्या आधीच चॅलेंज रेट मध्ये मिळतात जामगावकरांकडे, आणि त्यावर आता 50% सूट. शिवाय सुटिंग, शर्टिंग तसेच जेंट्स रेडीमेड्स वरही 50% सूट.
0: जामगावकरां इतकाच सेल मध्ये खरेदीचा खरा आनंद कुठेच नाही मिळणार. जामगावकर, गंज बाजार, अहमदनगर.
2: श्रोते हो, आपली गाणी कार्यक्रमात आता ऐकूया शंकर महादेवन यांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं गीत. संगीत आहे अजय अतुल यांचं.

श्रोते हो, गुरु ठाकूर यांची रचना आपण ऐकली. स्वर होता शंकर महादेवन यांचा आणि संगीत होतं अजय अतुल यांचं. आपली गाणी कार्यक्रमात आता ऐकूया सुरेश भट यांची रचना. स्वर आहे आर्या आंबेकर यांचं आणि संगीतकार आहेत सलील कुलकर्णी.

श्रोतेहो, आर्य आंबेकर यांच्या स्वरातलं हे गीत होतं. सुरेश भट यांचं आणि संगीत होतं सलील कुलकर्णी यांचं. या गीताबरोबरच आपली गाणी हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. ऐकूया मिश्र संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया सलमा आघा यांच्या स्वरातलं हसन कमाल यांचं गीत. संगीत आहे रवी यांचं आणि चित्रपट आहे निकाह.

0: श्रुती हो सलमा आघा यांच्या स्वरातलं हे गीत होतं हसन कमाल यांचं आणि संगीत होतं रवी यांचं निकाह या चित्रपटासाठी.
1: श्रोते हो, आठवणींना आवाज नसतो असं म्हणतात, पण कधी कधी छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला भूतकाळात घेऊन जातात.
2: आत्ताच्या मुलांना स्कूल बस मध्ये जाताना पाहून आपल्या शाळेतले ते रम्य दिवस आठवतात.
1: कधी पायी, कधी सायकल वरून, कधी शेताच्या बांधावरून उड्या मारत तालुक्याच्या शाळेला पोहोचणं असो,
2: तर कधी नवी पेन्सिल मिळावी म्हणून विनाकारण लिहिण्याचा हट्ट असो,
1: कधी वाढदिवसाच्या दिवशी चॉकलेट वाटायचे म्हणून शाळेत जाण्याची उत्सुकता असो,
2: तर कधी वक्तृत्व स्पर्धेत सगळ्यांना समोर पाहून विसरलेलं भाषण असो.
1: श्रोते हो, काळाच्या ओघात हे क्षण भूतकाळात जमा झाले खरे,
2: पण कधीतरी शांत बसलं की मन परत तिथेच रमत,
1: त्या शाळेत, त्या वर्गात आणि त्या बाकावर.
2: श्रोते हो, तुमच्या अशाच शालेय आठवणी जरूर पाठवा स्नेह संवाद या कार्यक्रमासाठी.
1: 14 आणि 28 जुलै रोजी प्रसारित होणाऱ्या या कार्यक्रमात पत्र पाठवण्यासाठी आमचा पत्ता: आकाशवाणी अहिल्यानगर, सावेडी 4140003.
2: आणि आमचा ईमेल आयडी आहे duty room ahilyanagar@gmail.com.
0: श्रोतेहो, कार्यक्रमात आता ऐकूया निदा फाजली यांची गझल. स्वर आणि संगीत आहे जगजीत सिंग यांचं.

श्रुति हो जगजीत सिंग यांच्या स्वरातली निदा फाजली यांची गझल आपण ऐकली आणि या गीताबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. सकाळचे 12:15 वाजले आहेत. आता प्रसारित करत आहोत लोकसंगीत. आज ऐकूया लोकगीतं. सादर करते आहेत रेखा माडवी आणि सहकारी.

लग्नातील हळदी समारंभाचंही गीत आहे. ज्यावेळेस नवरी मुलीला हळद लावायला येतात त्यावेळेस नवरी मुलीचे सर्व नातेवाईक आणि त्या निसर्गाची शोभा ह्या हळदी समारंभामध्ये ह्या गीतामधनं ते मुलीला हळद लावताना हे गीत आदिवासी बायका सादर करतात.

आदिवासी गाण्यामध्ये त्या मुलीच्या जेवढ्या भावजया असतील त्या सर्वांचे नाव घेतलं जातं आणि त्या सर्व भावजांनी मिळून

तेल पाणी लावायचं असते आणि त्या तेल पाण्यावरती सेवया सुद्धा तिच्या डोक्यावरती ठेवल्या जातात आणि ते कशा तरी

चणी सवासनी येऊन त्या मुलीला नाभू घालतात आणि परत भावजे यांचं त्या गाण्यामध्ये

श्रोते हो, लोकगीतं आपण ऐकली. लोकसंगीताच्या कार्यक्रमात सादरकर्त्या होत्या रेखा मांडवी आणि सहकारी. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यनगर केंद्र. दुपारचे 12 वाजतात. कार्यक्रम वनिता मंडळ, निर्मिती आकाशवाणी परभणी केंद्राची. हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. दुपारी 1 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून ऐकू शकाल. तेव्हा या सकाळच्या प्रसारणातून मी ऐश्वर्या ढवळीकर आपली रजा घेते. नमस्कार.

मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व मैत्रिणींचं सहर्ष स्वागत करत आहे.

मैत्रिणींनो, आयुष्यामध्ये जीवनाच्या प्रवासात नाना प्रकारच्या अडचणींना आपल्याला तोंड द्यावं लागतं. मग त्या अडचणी प्रपंचातील असो किंवा प्रपंचाबाहेरचे असो, पण प्रत्येकाच्या जीवनामध्ये अडचणी या असतातच. हं, तेव्हा आपण या अडचणींना सावधतेने

सामोरं जाणं आवश्यक असतं. आता बघा हा, एखादा व्यक्ती मुखवटा धारण करून आनंदी आहे असं जरी दाखवत असला तरी सुद्धा त्याच्या आयुष्यात अनंत अडचणी असतात. मग अशा वेळी त्या अडचणींना आपण सावधतेने दूर करणं आवश्यक असतं. असं म्हटलं जातं, जीवन हा खेळ आहे, पण खेळात सुद्धा सावध असायला हवं, नाहीतर आपण आऊट होऊन जाऊ. संसार रूपी सागर सांभाळत असताना तर अगदी क्षणाक्षणाला सावधगिरी बाळगायला हवी. आता बघा हा, सीमेवर असलेल्या जवानांना सतर्क सावधान राहण्याचा संदेश दिला जातो. कोणी आजारी असेल तर आपण सहजच बोलून जातो, टेक केअर, प्रिकॉशन घ्या, म्हणजेच काय तर काळजी घ्या, सावधानता बाळगा. कोणत्या आजाराची साथ आली तर तो आपल्याला होऊ नये म्हणूनही सावधगिरी बाळगावी लागते. पैशांची गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगावी लागते. या सोबतच कोणत्याही गोष्टीची खरेदी करताना, एखादा उद्योग उभा करताना आपल्याला सावधगिरी बाळगावीच लागते की. एकूणच काय तर आपण सदैव सावध, दक्ष, जागरूक आणि जागृत असायला हवं, हेच खरं. या विचारासह मैत्रिणींनो वळूया आजच्या वनिता मंडळी या कार्यक्रमाकडे. मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळी या कार्यक्रमाअंतर्गत सुरुवातीला आपण ऐकणार आहात बालिका तसेच महिला सुरक्षा विषयक कायदे आणि त्यांची अंमलबजावणी याविषयी. ॲडव्होकेट भक्ती धोंडोपंत कुलकर्णी यांच्या सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा.

0: मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या आपल्या वनिता मंडळी या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा सर्व मैत्रिणींचं सहर्ष स्वागत. मैत्रिणींनो, पालिकांच्या आणि महिलांच्या सुरक्षाविषयक जे काही कायदे आहेत आणि त्या अनुषंगानं जी आवश्यक माहिती आहे ती आपण जाणून घेऊया. तेव्हा मॅडम, सर्वप्रथम आपलं खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये.
1: नमस्कार.
0: आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण महिला आणि पालिकांच्या सुरक्षेविषयी असणारे कायदे, त्या कायद्यान्वये त्यांची सुरक्षा कशा प्रकारे केली जाऊ शकते किंवा कशा प्रकारे त्या एक सुरक्षित आयुष्य अजन्म जगू शकतात हे आपण या कायद्यांच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आता हे कायदे केवळ अस्तित्वात असून उपयोग नाही, तर या कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी ही होणं तितकंच गरजेचं आहे. मग ती कशा प्रकारे होऊ शकते यासाठी प्रशासन आणि कायदेविषयक जी एक प्रणाली आहे ती कशी कार्य करते याविषयी सविस्तर आपण माहिती जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे ॲडव्होकेट भक्ती धोंडोपंत कुलकर्णी यांना. मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आपण महिला आणि बालिका यांच्या सुरक्षेविषयी असणारे कायदे, त्या कायद्यांची आवश्यकता, नेमके ते कायदे कोणकोणते आहेत आणि त्या कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी सध्या होणं कसं गरजेचं आहे याविषयी सविस्तर अशी माहिती तज्ज्ञ मार्गदर्शकांकडनं जाणून घेणार आहोत. मॅडम, आता आपल्या भारत देशामध्ये महिला आणि बालिकांच्या सुरक्षेविषयक जे कायदे आहेत ते निश्चितच खूप कडक कायदे आहेत, नाही तसं नाही, कडक कायदे आहेत, पण त्यांची जी प्रत्यक्षात होणारी अंमलबजावणी आहे ती अंमलबजावणी संथ गतीने होते किंवा प्रभावीपणे होत नाही असा जनसामान्यांचा सूर आहे. हे कितपत योग्य आहे याविषयीचं तुमचं मत काय आहे?
1: डेफिनेटली आपल्याकडे जे काही सध्या कायदे आहेत त्याची अंमलबजावणी थोडी स्लो पद्धतीने होतीये, याच्यामध्ये नक्कीच दुमत नाहीये. त्याला रिझन असं आहे की आपल्याकडे अवेलेबल असणारी जी सिस्टीम आहे, मशिनरी आहे, हिची कमतरता डेफिनेटली आहे. म्हणजे आपल्याकडे पोलीस मशिनरी असेल, ज्युडिशियरी असेल, त्याच्यानंतर ॲडव्होकेटचं प्रमाण आहे, बाकी सगळ्या गोष्टी आहेत, ह्या कुठेतरी कमी पडत आहेत. म्हणजे जेवढी त्यांची आवश्यकता आहे त्याच्यापेक्षा संख्या कमी आहे, त्याच्यामुळे प्रत्येकाकडे वर्कलोड आहे.
0: नक्कीच.
1: मग प्रत्येक गोष्टीला न्याय देणं पॉसिबल होत नाही, मग कुठेतरी ती पद्धत स्लो चालते.
0: आणि त्यासोबतच कायदेविषयक कार्य करणारी जी तुमची पूर्ण टीम असते टीम मध्ये पण लॉयल्टी असणं तितकंच गरजेचं आहे.
1: महत्त्वाचं आहे डेफिनेटली.
0: ही पण गोष्ट इथे खूप महत्त्वाची आहे. याविषयीचं काय मत आहे तुमचं?
1: बीइंग ॲडव्होकेट फक्त आपण वकील नाहीयेत, एक समाजाचं प्रतिनिधित्व करणारी व्यक्ती आहे आणि आपल्याला ऑफिसर ऑफ द कोर्ट असं म्हटलं जात.
0: बरोबर.
1: मग ते प्रायव्हेट ॲडव्होकेट असतील, डिफेन्स लॉअर असतील किंवा

0: गव्हर्नमेंट लॉयर असतील. जेव्हा कोर्टासमोर आपण काम करतो तेव्हा फक्त त्या एका केस पुरतं किंवा स्वतःच्या बेनिफिटसाठी विचार न करता ऑफिसर ऑफ द कोर्ट म्हणून त्या व्यक्तीला न्याय मिळवून देण्यासाठी ही फक्त एका कोणाची जबाबदारी नाही आहे.
1: बरोबर आहे.
0: आणि घटना काय आहे हे फक्त दोघांनाच माहिती असते, तक्रार करणाऱ्याला आणि ज्याच्यासोबत घडली त्याला.
1: बरोबर.
0: थर्ड पर्सन म्हणजे जजेस असतील किंवा ऍडव्होकेट यांना माहिती नसतं, त्यांच्यासमोर जे काय कागदपत्र येतात त्याच्यानुसार त्यांना गोष्टी आहेत. मग त्यामधून आपल्याला न्याय देण्यासाठी आपलं काम काय आहे, त्या गोष्टी कोर्टापुढे आणण्याची जी पद्धत आहे ती योग्य पद्धतीने जर आपण कोर्टापुढे आणली तर समोर न्याय देणाऱ्या न्यायाधीशांना सुद्धा न्याय देताना खूप इझी जाईल, सोपं होऊन जाईल. मग त्यांच्यासमोर येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत कोर्टात जेव्हा आपण सादर करतो त्या करताना आपण न्यायदानासाठी मदत करणारे कर्मचारी जरी आपण म्हटलं तरी चालेल, किंवा त्याचे पालक थोडक्यात डिफेन्स लॉयर आहे म्हणून फक्त फीस येण्यासाठी किंवा माझ्या आरोपीची बाजू मांडेल आणि मला त्या आरोपीला सोडायचे असा विचार न करता, किंवा मी सरकारी वकील म्हणून मला त्या आरोपीला शिक्षाच द्यायची असा विचार नाही करून चालेल. तुम्हाला त्या गोष्टीला न्याय द्यायचा आहे. डेफिनेटली नैतिकता आहेत, व्हॅल्यूज आहेत, तुम्हाला त्या मॉरल्सचा विचार करायचा, आपल्याला न्याय द्यायचा आहे. एखाद्या कायद्याची अंमलबजावणी करताना त्या कायद्याचा उद्देश काय आहे, त्या कायद्याला ज्यांनी बनवलाय त्या लेजिस्लेचरला काय अभिप्रेत आहे ह्याचा विचार करून आपण ते कोर्टासमोर बाजू मांडणं तरच त्या व्यक्तीला न्याय मिळणं सोपं होईल. फक्त त्याला शिक्षा देणं किंवा बाहेर काढणं हा माझा उद्देश नाहीये.
1: म्हणजे मुळात आपल्या न्यायव्यवस्थेची जी निर्मिती आहे ती मूल्याधिष्ठित करण्यात आलेली आहे, त्याची योग्य अंमलबजावणी होणं
0: खूप आवश्यक आहे. म्हणजे दोघांनीही त्या पद्धतीने ते कायद्याच्या ज्या गोष्टी आहेत त्या जर कोर्टासमोर व्यवस्थित मांडण्यात आल्या तरच त्याची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने असं होय मला वाटतं.
1: अगदी अगदी मॅडम. आता महिला किंवा बालिकांना न्याय वेळेत मिळत नाही असं खूप वेळा घडतं, मग फास्ट ट्रॅक पद्धतीने एखाद्या घडलेल्या घटनेवर न्यायदान करणं किंवा त्या पद्धतीने न्याय प्राप्त करणं ही एक पद्धत आपल्याकडे रूढ आहे किंवा ही एक सुविधा आपल्याकडे जनसामान्यांना कायद्याने प्राप्त झालेली आहे. तर या गोष्टीची अंमलबजावणी किंवा या फास्ट ट्रॅक पद्धतीने अगदी गतिमानतेने जे निर्णय येणं अपेक्षित आहे त्या पद्धतीने खरोखर ते येतात का? एक कायदेतज्ञ म्हणून तुम्हाला काय वाटतं?
0: ते जसं मग अशी म्हटलं की आपल्याकडे असणारी जी मशिनरी आहे त्याची कुठेतरी कमतरता आहे. पेंडन्सी ऑफ केसेस आहेत पण तेवढी जजेसची संख्या नाहीये.
1: बर,
0: मग एक व्यक्ती वर्कलोड किती घेणार? मग तेवढी जजेसची संख्याही वाढवणं आवश्यक आहे. त्यानुसार तिथला कर्मचारी स्टाफ असेल, पोलीस मशिनरीचा असतील. मग कसं होतं ना की एवढ्या सगळ्या पेंडन्सीमध्ये प्रत्येक गोष्टीला न्याय देणं पॉसिबल नाही होत. आपल्याकडे पोस्को सारख्या कायद्याला स्पेशल कोर्स आहेत, स्पेशल ऍडव्होकेट अपॉइंट केलेले आहेत. फास्ट ट्रॅकच चालतं, त्याची टाइम लिमिट त्या ऍक्टमध्ये दिली की एक वर्षाच्या तुम्हाला ते ट्रायल संपवायलाच पाहिजे. त्याच्यामध्ये पोलिसांना सांगितलेलं आहे की एफ आय आर दाखल झाल्यापासून 60 दिवसाच्या त्याची चार्जशीट तुम्ही कोर्टात फाईल करा आणि चार्जशीट फाईल झाल्यानंतर चार्ज फ्रेम करून तुम्हाला एक वर्षाच्या ट्रायल संपवायचे. पण ते एक वर्षाच्या ट्रायल संपवताना स्पेशल कोर्ट जरी असलं तर त्यांच्याकडे ऑदर सेशनचे कामाचं लोड आहेच आहे. मग जेव्हा तुम्ही स्पेशल कोर्ट म्हणता तेव्हा त्यांच्याकडे त्याची संख्या, आपल्याकडे प्रत्येक कोर्टाला स्पेशल कोर्ट केलेला आहे. मग प्रत्येक कोर्टाला जेव्हा स्पेशल कोर्ट करतो त्यांच्याकडे फक्त पोस्को सारखेच मॅटर नाही आहेत, 376 सारखे रेप सारखेच मॅटर नाही आहेत, ऑदरही काही ट्रायल्स आहेत. मग ह्याचे जे स्पेशल कोर्ट आहेत त्यांच्याकडे फक्त मग त्याचेच ट्रायल चालले पाहिजे. ही संख्या आपलं वाढवणं काम आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी एक किंवा दोन असतं, मग ती संख्या कशी वाढवता येईल? तालुक्याच्या ठिकाणी एकच कोर्ट असतं, मग त्याला आपण 2-3 जर केलं मग ते अशा केसेस चालवण्यासाठी एकच कोर्ट तुम्ही ठेवा. जे कोर्ट ठेवताय 2 किंवा 3 मग त्यांच्याकडे तेच चाललं पाहिजे तर ते कुठेतरी फास्ट होईल. अशा केसेस 10 असतात, 10 च्या 10 केसेस रोज चालवणं पॉसिबल होत नाही.
1: नुसतं तुम्ही आम्ही फास्ट ट्रॅक मध्ये केस लढवू किंवा केस टाकू असं म्हणून उपयोग नाही,
0: त्याची संख्या वाढवणं आवश्यक आहे.
1: खरंच आहे, खरंच.
0: एक आजच्या बोर्डावर जर माझ्याकडे 10 केसेस असतील तर 10 च्या 10 आज मी नाही कंडक्ट करू शकत ना.
1: खरंच
0: बरोबर आहे. माझ्याकडे ऑदरही वर्कलोड आहे आणि त्याला पण न्याय देणं एका केसमुळे मी बाकीच्या वर अन्याय नाही करू शकत. कायद्यापुढे तर सगळेच समान आहे,
1: सर्व समान आहे.
0: मग त्याच्यासाठी तेवढं मेकॅनिझम प्रोव्हाइड करणं हे कुठेतरी आवश्यक आहे तरच आपल्याला ते फास्ट हे करता येईल.
1: जे आपण म्हणतोय की अनेक गुन्हे घडतायत, गंभीर गुन्हे घडतायत पण त्यावर कुठल्याही प्रकारचा न्याय व्यक्तींना मिळत नाहीये, तो जर न्याय आपल्याला योग्य प्रकारे पाहिजे असेल तर त्यासाठी ही सगळी प्रणाली
0: वाढवणं गरजेचं
1: आहे.
0: जरी समजा एक वर्षाच्या ट्रायल इथे तुम्हाला लिमिट सांगितलं मला एक वर्षाच्या जजेसला करणंच आहे, बरोबर आहे, झालं सेशन कोर्टातून झालं, म्हणजे स्पेशल कोर्ट असेल सेशन कोर्टातून झालं, पुढे हायकोर्ट आहे. तिथे लेन पेंडन्सी एवढी आहे की तिकडे 10-15 वर्ष मॅटर्स पडून राहतात.

0: सुप्रीम कोर्ट आहे तिकडे मग इथे एक वर्षाचा उपयोग काय? पुढे पेंडिंग राहते ना. आणि ते करून जरी समजा एखाद्या स्पेशल कोर्टाने एखाद्या गंभीर गुन्ह्यामध्ये डेथ पेनॉल्टी दिली, जसं आपण फाशीची शिक्षा म्हणतो, ते हायकोर्टातून कन्फर्मेशन व्हायला वेळ लागतं.
1: बरोबर.
0: पुढे जरी हायकोर्टाने कन्फर्मेशन केलं, सुप्रीम कोर्टात वेळ लागतो. आणि तिथे कन्फर्म झालं तर पुढे राष्ट्रपतींची दया याचिका आहे. मग ह्या सगळ्या पुढे लेंदीच्या प्रोसेस आहेत, त्याला आपल्याला कसं कमी करता येईल? आणि मला तर वाटतं आपण फाशीची शिक्षा फक्त रेअरेस्ट ऑफ रेअर केसमध्ये म्हणतो, पण जिथे आता तुम्ही मगाशी मला विचारलं की जिथे प्रौढ व्यक्ती सुद्धा लहान मुलांवर हे करतात, मग अशा केसेस रेअरेस्ट ऑफ रेअरमध्ये येत नाहीत का? हा सुद्धा मोठा प्रश्न आहे. याच्यावरही कुठंतरी कायद्याने विचार करायला हवा असं मला वाटतं. प्रशासनाने याच्यावरही विचार करायला हवा आणि त्याच्यानुसार ही जी गोष्टी आहेत ह्या आपल्याला कशा आणखीन चांगल्या पद्धतीने करता येतील याच्यासाठी कुठेतरी प्रणालीमध्ये आपल्या सुधारणा व्हायला हवी.
1: खरोखर आहे, खरोखर.
0: अशा लोकांना दया कितपत दाखवावी हा एक मोठा प्रश्न आहे.
1: खरोखर.
0: एक वेळ आपण म्हणतो की भारतामध्ये आपल्या रिफॉर्मेटरी थेरी आहे की ठीक आहे बाबा, माणूस आहे, गुन्हा करणार, चुका होतात, त्याला चुकीला त्याला जी काही शिक्षा व्हायची ती होणारच आहे. त्याच्यानंतर ती शिक्षा बघून आल तर त्यांना समाजामध्ये चांगल्या पद्धतीने वावरावं, परत त्या चुका करू नयेत, हा आपला उद्देश असतो शिक्षा देण्यामागचा. पण अशा गुन्ह्यांमध्ये रिफॉर्मेशनचे काय चान्सेस आहे?
1: खरंच आहे, खरंच आहे. यासोबतच मॅडम आणखी एक महत्वाची गोष्ट, गुन्हे अख्ख्या देशभरात सतत प्रत्येक क्षणाला कुठे ना कुठे काही ना काही गुन्हा घडतच राहतो. काही गुन्हे खूप गंभीर असतात, काही गुन्हे ठीक आहे, काही विशिष्ट शिक्षेनंतर त्या गुन्हेगाराला दया दिली जाऊ शकते, किंवा अति गंभीर नसणारे गुन्हे किंवा गंभीर नसणारे गुन्हेही काही असतात, सर्वसाधारण गुन्हेही असतात, पण गंभीर स्वरूपाचे गुन्हेही देशभरात सतत घडत राहतात. आणि त्या गुन्ह्यांची नोंद जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पीडितांमार्फत केली जाते तेव्हा आपण अनेक वेळा बघतो की मुळात ती नोंदच होत नाही. बऱ्याच वेळा म्हणजे FIR योग्य पद्धतीने करणं,
0: खूप
1: दाखल करून घेणं अत्यंत गरजेचं आहे. याविषयीचं तुमचं मत काय आहे?
0: FIR बाबतीत अनेक जजमेंट मध्ये ललिता कुमारीचं जजमेंट असेल किंवा आता अर्नेश कुमारचे जजमेंट असेल, त्याच्यात अक्यूटचे राईट प्रोटेक्ट केलेले. ललिता कुमारीच्या जजमेंट मध्ये सांगितलेलं आहे की बाबा अशा केसेस मध्ये लैंगिक अत्याचाराच्या ज्या केसेस आहेत त्याच्यामध्ये FIR फाईल करणं मॅन्डेटरी आहे. FIR फाईल करून घेणं मॅन्डेटरी, तुम्ही तिथे त्यांना नाकारू शकत नाही पीडितांना. मग त्याच्यामध्ये स्पेशल महिला अधिकारी जे असतील, DYSP लेवलचे अधिकारी यांच्या समोर ते आणि त्यांनी ते केलं पाहिजे असे बरेच गाईडलाईन्स आहेत. आणि त्याच्यासाठी मग स्पेशल डॉक्टर्स असतील, यांच्याकडून त्यांचे जे मेडिकल चेकअप असेल, ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात आणि तसे प्रावधान सुद्धा केलेले आहेत. बरोबर आहे. आणि इथे मग ते की सुरुवातीला मी जसं म्हटलं की माणूस हा बदनामीला भीतो की समाजात माझी बदनामी होईल, त्याच्यामुळे बऱ्याच वेळेस FIR करायला पण जात नाहीत गुन्हा घडला असून सुद्धा. मग ह्यावेळेस तिथे त्यांना काउन्सिलिंगची आवश्यकता असते.
1: बरोबर.
0: आणि लहान मुलं जर असतील त्यांच्यासोबत एक फ्रेंडली वातावरण पाहिजे. बऱ्याच वेळेस खूप घाबरलेले असतात पीडिता असतील, पीडित मुलगा असेल, खूप घाबरलेले असतात. मग त्यांच्यासोबत फ्रेंडली आपल्याला नेचर राहिलं पाहिजे तर ते तुम्हाला फ्रीली सांगतील. बऱ्याच वेळेस ते सांगत पण नाही आणि त्यांची ती मानसिकता पण नसते की गुन्हा घडल्यानंतर मी काहीतरी सांगावं. मग त्यांना ते वातावरण फ्रेंडली फ्री वातावरण करून देणं ही त्या पोलीस मशिनरीची असेल किंवा कन्सर्न अथॉरिटीची जबाबदारी आहे. त्याच्यासाठी नालसा जे आहे, नॅशनल लीगल सर्व्हिस अथॉरिटी जी आहे, यांनी चाइल्ड फ्रेंडली लीगल सर्व्हिस स्कीम जी आहे फॉर चिल्ड्रन्स ही 2024 मध्ये आणलेली आहे.
1: बरोबर.
0: जिथे बालमित्र जे असतील त्या मुलांना फ्री करण्यासाठी की जे मोकळेपणाने बोलू शकतील, त्यांना प्रॉपर काउन्सिल करू शकतील.
1: अगदी अगदीच. एकंदरीत
0: जेणेकरून ते न घाबरतात त्यांच्यावर जे काही गोष्टी घडल्या त्यांच्यासोबत हे फ्रीली सांगू शकतात. तुम्हाला जसं FIR च्या बाबतीत जर काही आलं तर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तुम्ही तक्रार करू शकता.
1: बरं.
0: ते करायला पाहिजे जर समजा तुम्हाला तसा काही प्रॉब्लेम आला असता.
1: नक्कीच नक्कीच. मॅडम आता शाळांमध्ये मग प्राथमिक लेवलला असेल किंवा माध्यमिक लेवलला असेल, गुड आणि बॅड टच याविषयी शिक्षण आणि स्वसंरक्षणाविषयी सक्तीचं शिक्षण करणं ही काळाची गरज आहे. आणि त्यासोबतच कायद्यात राहून किंवा कायदेविषयक काही गोष्टी ही मुलांना कळणं तितकंच गरजेचं आहे. तर त्याविषयीचं तुमचं मत काय आहे? त्या कशा इम्प्लिमेंट होऊ शकतील आजच्या परिस्थितीमध्ये?
0: शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये जसं स्पोर्ट्स हा शिक्षणासोबत कंपल्सरी विषय असतोच आहे, मग त्या स्पोर्ट्समध्ये तलवारबाजी सारखे असतील, कराटे सारखे असतील किंवा लाठीकाठी सारखे प्रशिक्षण असेल हे कंपल्सरी आणि सक्तीचे केले पाहिजेत. प्रत्येक वेळेस त्या द्रौपदीला वाचवायला श्रीकृष्ण नाही येणार, सीतेला वाचवायला राम नाही येणार आहे. तुझं संरक्षण तुला करायला पाहिजे. जेव्हा मी म्हणते की समाजामध्ये समानता आहे, इक्वल आहे, तेव्हा तुझं संरक्षण तुलाच करायचं.
1: बरोबर.
0: तर त्या याच्यानुसार त्यांना तयार करणं हे प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्याच्यासाठी त्यांना मग शैक्षणिक

0: अभ्यासक्रमामध्ये स्वसंरक्षणाचे धडे स्पोर्ट्स असतील तशा पद्धतीचे काही हे देणं कंपल्सरी आहे.
1: नक्कीच. महिला आणि बालिकांच्या पुनर्वसन आणि त्यांना मानसिक धक्क्यातून बाहेर काढण्यासाठी सरकार आणि समाजातही पुरेशी सुविधा सध्या उपलब्ध आहे का? आणि बऱ्याच वेळा असं होतं की कायद्यापर्यंत तुम्ही पोहोचल्यानंतरही ज्यावेळी तुम्हाला तुमचं मत मांडायला वेळ दिला जातो त्यावेळी कुठेतरी मनात एक भीती असते, कुठेतरी एक न्यूनगंड असतो. तुम्ही म्हणाल्याप्रमाणे प्रतिष्ठेचाही प्रश्न कुठेतरी
0: सगळ्यात मोठा प्रश्न तोच असतो समाजामध्ये
1: गंभीर स्वरूपात आपल्याला दिसून येतो. मग अशा वेळी ही काउन्सिलिंगची खूप गरज आहे. त्याविषयी काय सांगाल?
0: आपल्याकडे विक्टिम कॉम्पेन्सेशन ऍक्ट आहे, त्याची स्कीम पण आहे की अशा ज्या महिला असल्या असेट अटॅकच्या असतील, रेपच्या असतील, ज्या पीडित महिला आहेत किंवा पोस्को सारख्या असतील, त्यांना त्या विक्टिम्सला कंपेन्सेशन दिलं जातं. पण कसं आता हे कंपेन्सेशन पैशाच्या स्वरूपात वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, पण प्रत्येक वेळेस पैसे दिले किंवा काहीतरी कंपेन्सेशन दिलं म्हणजे त्या जी विक्टीम आहे तिचा न्यूनगंड गेला असं होत नाही. एखादं अनैतिक कृत्य झाल्यानंतर फक्त त्या व्यक्तीच्या शरीरालाच त्रास होतो असं नाही, शरीराच्या जखमा काय कधी भरून येतात, पण मनाला जी जखम झाली असते त्यावेळेस तिला त्या कंपेन्सेशन वगैरे ठीक आहे, आता ते पुढच्या याच्यासाठी आपण हेल्प म्हणून देऊ शकतो, एड म्हणून, पण तिची ती मानसिकतेतून बाहेर येण्यासाठी तिला प्रॉपर काउन्सिल आवश्यक आहे की तिचा तो न्यूनगंड कसा जाईल याच्यासाठी तिला काय करू शकतो हे कुठेतरी मला वाटतं आपण तिथे कमी पडतोय.
1: खरंच मन आणि मेंदू पटेलावर जे काही कोरल्या जातं किंवा जे काही
0: त्यातून बाहेर पडण्यासाठी तिला ज्या काही गोष्टी प्रोव्हाइड करणं आवश्यक असतात तिथे कुठेतरी आपण कमी पडतोय असं माझं वैयक्तिक मत आहे.
1: आणि तिथेच खऱ्या अर्थाने मला वाटतं की बालिका असेल, महिला असेल, पुरुष असेल, मुलगा असेल, प्रत्येकाला त्याच वेळी गरज असते की खऱ्या अर्थाने त्यांचं समुपदेशन, म्हणजे केवळ त्यांचं समुपदेशन नाही तर त्यांच्या कुटुंबाचं समुपदेशन होणंही तितकंच गरजेचं आहे. समाजाचं समुपदेशनही खूप होणं गरजेचं आहे. म्हणजे एखाद्या पीडित स्त्रीकडे, बालिकेकडे किंवा कुठल्याही व्यक्तीकडे समोरच्या समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोनही कसा असायला हवा, किती शुद्ध हवा, किंवा कसं केवळ सहानुभूतीच्या नजरेने त्यांच्याकडे न पाहता एक सामान्य व्यक्ती म्हणून त्यांना समाजामध्ये वावरता यायला
0: हवं. ती बदलणं खूप आवश्यक,
1: त्यासाठी ही जनजागृती होणं अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं. मॅडम, आता महिला आणि बालिकांसाठी सुरक्षितता निर्माण व्हावी आणि पुरुष मानसिकतेत बदल व्हावी हे आज सामाजिक आणि वैयक्तिक स्तरावर दोन्ही पद्धतीने होणं खूप गरजेचं आहे, तर एक कायदे तज्ञ म्हणून याविषयी बोलताना आपण काय सांगाल? बरं,
0: जसं म्हटलं की प्रत्येक गोष्टीचा बेस जर बघितला, मूळ जर बघितलं, तर हे कुठेतरी आपलं कुटुंब आहे, समाज आहे, हे आहे, ह्याची मानसिकता बदलण्यासाठी आपण जिथे राहतो हा भारत देश जो आहे, एवढे महापुरुष, संत, महात्मे, एवढी मोठी हिंदू संस्कृती आपली आहे ज्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीला महत्व आहे, मग ते तुमचे सण उत्सव असतील किंवा एखादी कृती असेल, प्रत्येक गोष्टीच्या मागे काही ना काहीतरी सायंटिफिक रिझन आहे. मग तुमचं वागणं असेल, बोलणं असेल, राहणीमान असेल, एखादं कार्य करण्याची पद्धती असेल, ह्या सगळ्या गोष्टीला कुठेतरी सायंटिफिकली रिझन आहे. फक्त देवदेव करणं किंवा धार्मिक असं नाही, पण त्याला वैज्ञानिक शास्त्रशुद्ध सुद्धा त्याच्या मागे महत्व दिलेलं आहे. मग ते महत्व प्रत्येक व्यक्तीला समजून सांगणं आवश्यक आहे, ते त्यांना पटवून देणं हे खूप आवश्यक असतं. त्याच्यानंतर मला नाही वाटत की प्रत्येकाला आपल्या संस्कृतीचं, संस्काराचं महत्व पटल्यानंतर कोणाची तरी मानसिकता असं दुष्कृत्य करण्याची होईल असं मला नाही वाटत.
1: खरोखर
0: आज नाही, पूर्वापार देवादिकांपासून सुद्धा महिलांना मान सन्मान दिलेला आहे. आपण देवी देवतांची पूजा करतो,
1: देवाचं
0: नवरात्रामध्ये 9 दिवस देवीच्या 9 रूपांची आपण पूजा करतो. देव सुद्धा, ते सुद्धा बरेच देवांची आपण जर उदाहरणं पाहिली की त्यांच्या आईच्या नावावरून, त्यांच्या पत्नीच्या नावावरून त्यांना ओळखलं जातं.
1: खरं
0: जसं की आपण अनुसयानंदन म्हणतो, दत्तात्रयांना, मारुतीला अंजनी हे म्हणतो, अंजनी पुत्र म्हणतो, व्यंकटेशाला लक्ष्मीकांत म्हणतो आपण, रामाच्या आधी आपण सीतेचं नाम घेतो, सीताराम म्हणतो. मग ते जर त्यांना एवढं महत्व देत असतील तर मग साधी सोपी एक विचार करण्याची गोष्ट आहे की देव जर एवढा सन्मान स्त्रियांना देतो, आपण तर माणूस आहे, मग आपण का नाही द्यायला पाहिजे? मग आपण जर त्यांना सन्मान नाही दिला, त्यांचा अपमान केला, त्यांच्यावर अन्याय अत्याचार केला, तो माफ करेल का आपल्याला? आणि जसं मला आवडणारं एक गाणं की जैसे जैसे कर्म तैसे फळ देतो रिश्व, त्यातली एक गोष्ट मला खूप, म्हणजे एक लाईन जी आहे ती मला खूप भावते. क्षणिक सुखासाठी आपल्या कुणी होत नीतिभ्रष्ट, त्या एका क्षणिक सुखासाठी आपली नीतिमत्ता सोडून एवढा 64 योनी मधून पार पडल्यानंतर मनुष्य देह भेटलाय आणि त्याचा आपण कसा उपयोग करायचा? म्हणजे आपण त्या एका सुखासाठी आपल्या स्वतःचं नुकसान, समाजाचं नुकसान, त्या व्यक्तीचं आयुष्यभराचं नुकसान करायचं?

0: बघा का त्याला सत्कार मी लावून समाजासाठी चांगलं कार्य करायचं हे आपल्या हातात आहे.
1: खरोखर म्हणजे हा केवळ एक प्रॅक्टिकल विषय नाहीये तर भावनांशी जोडला yes. केलेला खरोखर हा विषय आहे. आणि या विषयावर केवळ प्रॅक्टिकली व्यावहारिक विचार न करता तेवढंच भावनिक दृष्ट्याही या गोष्टीकडे बघायला पाहिजे. एक माणूस म्हणून तुम्ही जगत आहात, एक माणूस म्हणून तुमचं वर्तन कसं असायला हवं हे खरंच प्रत्येकाने विचार करण्यासारखी गोष्ट आहे.
0: या गोष्टी आपल्याला संस्कारातून आपल्या संस्कृतीमधून भेटतात आणि मग त्या संस्कृतीचं महत्व प्रत्येकाला असलं पाहिजे ते त्यांना जाणवून देणं हे आपलं कर्तव्य प्रत्येकाचं कर्तव्य
1: खरंच आहे. आणि कैक वर्षांपासून प्रत्येकावर संस्कार केले जातात पण त्या संस्कारांना वेळोवेळी लक्षात ठेवून आपण आपल्यामध्ये नैतिकता आणणं ती टिकवणं आणि ती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीपर्यंत पोहोचवणं
0: हे
1: व्यक्तिगत आपलं कार्य आहे. आपण हे प्रत्येक व्यक्तीने करणं गरजेचं आहे. ही गोष्ट कुठेतरी आज समाजात रुजवणं रुजली जाणं आणि ती लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं.
0: कायदे काय प्रत्येक गोष्टीवर कायदा आहे त्याची अंमलबजावणी कडक होईल सगळ्या गोष्टी होतील त्याचा विषय नाहीये. पण एक माणूस म्हणून स्वतः पुरता आपण म्हणतो माणूस हा खूप स्वार्थी आहे. मग ठीक आहे ना स्वार्थी आहे ना तर मग त्या स्वतःच्या स्वार्थासाठी तर विचार करा की ही गोष्ट केल्यानंतर मला पुढे त्याचा परिणाम काय आहे.
1: खरोखर खरोखर वैद्यकीय क्षेत्रामध्ये नेहमी म्हटलं जातं की कुठलाही आजार झाल्यानंतर त्या आजारावर तुम्ही औषधोपचार घेण्यापेक्षा तो आजार तुमच्यापर्यंत पोहोचणारच नाही
0: याची काळजी
1: तुम्ही घ्यायला पाहिजे. अगदी तसंच आहे. कायद्यापर्यंत किंवा कायद्या जवळ जाण्याची आपल्याला मुळात गरजच पडली पाहिजे नाही असं जर प्रत्येकाचं शुद्ध आणि योग्य नीती मूल्यांवर आधारित असं आचरण आदर्श असं आचरण असेल तर नक्कीच संरक्षणासाठी कायदे करण्यात आले तरीही त्या कायद्यापर्यंत जाण्याची गरज पडणार नाही असं मला वाटतं.
0: आणि या सगळ्या याच्यामध्ये म्हणजे आपण जसं म्हणतो की थोडस स्वार्थी विचार होऊन जरी आपण केला तरी ह्या गोष्टी आपल्या आपल्याला कळायला पाहिजेत.
1: नक्कीच नक्कीच
0: बरोबर आहे. मी काय करावं आणि काय नाही हे ज्याचं त्यांना ठरवायचं. कोणी किती जरी सांगितलं आणि काही जरी केलं तर काही उपयोग नसतो ह्या गोष्टींचा. स्वतःची आयडेंटिटी स्वतःचं स्टेटस आहे तो स्वतः जपणं खूप आवश्यक असतं.
1: अगदी बरोबर आहे. आणि मला ही खूप अविचारी गोष्ट वाटते की अनेक वेळा गंभीर वाईट घटना प्रसंग घडल्यानंतर म्हटलं जातं की तो व्यक्ती मनोरुग्ण आहे किंवा त्याची मानसिक स्थिती योग्य नाही. अरे मानसिक स्थिती त्याची योग्य नाही मनोरुग्ण आहे तर मग वाईट दुष्कृत्य करावं असं त्याला का वाटलं.
0: प्रत्येकाला समाजामध्ये स्वातंत्र्य आहे. मग त्या स्वातंत्र्याचा स्वैराचार करायचा का ते स्वातंत्र्य अबाधित ठेवायचं हे ज्याच्या त्याच्या हातात आहे.
1: खरोखर खरोखर. मॅडम आता आपल्या समाजातील प्रत्येक नागरिक महिला आणि बालिकांच्या सुरक्षेसाठी आणखी कोणती कलम नियम नव्यानं आपण स्वीकारली पाहिजेत याविषयी जाता जाता आपण काय सांगाल.
0: त्याच्यामध्ये फक्त मी जसं म्हटलं की आपलं मेकॅनिझमची वाढ डेफिनेटली होणं आवश्यक आहे. जसं शैक्षणिक जे अभ्यासक्रम आहे त्याच्यामध्ये स्वसंरक्षणासारखे विषय जे आहे ते कंपल्सरी वाढवणं आवश्यक आहे. आणि कायद्याचा यूज आणि मिसयूज हे दोन्ही पद्धतीने केला जातो. जसं मग अशी मी सांगितलं की विक्टिम कंपल्सरी एखादी पीडिता असेल तिच्यावर जर हे झालं तर तिला आपण व्यक्तीं कंपेन्सेशन देतो काउन्सिलिंग करतो वगैरे सगळ्या गोष्टी. पण इथे विचार करण्यासारखी गोष्ट आहे आपण फक्त एका बाजूने विचार करतो पण जिथे कायद्याचा मिसयूज होऊन खोटे गुन्हे दाखल केले जातात तिथे काय. जिथे असं समोर येतं की बाबा हा खोटा गुन्हा आहे नंतर तो आरोपी सुटला जातो पण त्याची जी काही बदनामी झालेली आहे त्याची जी काही समाजातली प्रतिष्ठा डाऊन झालेली आहे त्याच्याबद्दल काय. कुठेतरी त्याच्याबद्दल सुद्धा प्रोव्हिजन्स मग अशा खोट्या केसेस करणाऱ्यांविरुद्ध सुद्धा ऍक्शन घेणं आवश्यक आहे.
1: नक्कीच.
0: तसं जर प्रोव्हिजन्स काही करता आले तर याचा विचार नक्कीच व्हायला हवा की म्हणजे लोकांना कायदे कडक आहेत त्याच्याबद्दल दुमत नाहीच आहे त्याची अंमलबजावणी होत आहे जे तो आपल्या आपल्या पद्धतीने त्याची अंमलबजावणी कठोर पद्धतीने करायचा प्रयत्न करतोय पण जिथे मिसयूज होते तिथे सुद्धा अशा खोट्या केसेस करणाऱ्यांवर धाक असणं आवश्यक आहे. मग त्यांना मग हेवी कंपेन्सेशन म्हणा किंवा आणखीन दुसऱ्या काही ज्या योग्य त्या त्या परिस्थितीनुसार पनिशमेंट्स असतील त्या आपण काय देऊ शकतो की जिथे कुठेतरी वचक बसेल हे सुद्धा आपण विचारात घेतणं प्रशासनाला आवश्यक आहे.
1: खरोखर खरोखर. एकंदरीतच महिला आणि बालिकांच्या सुरक्षेविषयीचा आजचा जो प्रश्न आहे तो व्यक्तिगत सामाजिक प्रशासकीय प्रत्येक स्तरांवर यावर
0: जनजागृती करणं आणि त्याचं प्रॉपर काउन्सिलिंग होणं आणि त्याबद्दलची माहिती गंभीरता त्याचं महत्व पटवून देणं हे खूप आवश्यक आहे.
1: नक्कीच नक्कीच. म्हणजे जोपर्यंत घराघरात याविषयी माहिती पोहोचणार नाही व्यक्ती व्यक्तीपर्यंत ही माहिती पोहोचणार नाही तोपर्यंत हे जे गंभीर स्वरूपाचे होणारे जे गुन्हे आहेत अपराध आहेत ते थांबणं आणि थांबवणं कठीण आहे असं म्हणायला काही हरकत नाही. गरज आहे आपण घरापासून आणि आपल्या घरातल्या व्यक्तीपासून

0: याविषयीची जनजागृती करणं
1: आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याची सुरुवात आधी स्वतःपासून करणं ही खूप महत्वाची आहे.
0: नक्कीच नक्कीच.
1: आणि त्याच्यासाठी आपल्याकडे प्रसार माध्यमाच्या बाबतीत आता जसं बालक पालक मूवी आहे, केरळला स्टोरी एक आणि दोन आहेत, त्याचे दोन्ही भाग असतात, किंवा बालक पालक सारखी मूवी आहे की त्याच्यामध्ये खूप छान संदेश दिलेला आहे. मला तो वैयक्तिक भावला की जेव्हा मुलांना काही प्रश्न पडतात तेव्हा जर त्यांना त्यांच्या कुटुंबाकडून त्याची उत्तरं नाही भेटली तर मग ते कुठल्या पद्धतीने ते शोधतात आणि त्याचे परिणाम काय होतात हे बालक पालक मध्ये खूप छान पद्धतीने सांगितलेलं आहे. केरळ स्टोरी मध्ये सुद्धा पार्ट वन पार्ट टू मध्ये पाहिलं आपल्या संस्कृतीचं महत्व त्या मुलांना योग्य पद्धतीने समजलं नसल्यामुळे त्यांचं पुढे काय होतं आणि मग ते का चुकीच्या पद्धतीने जातात आणि नंतर त्याचे परिणाम काय होतात, तर ही कुठेतरी सुरुवात आपण आपल्यापासून आपल्या कुटुंबापासून करणं गरजेचं आहे.
0: एक चुकीचा निर्णय
1: आयुष्य पूर्ण उद्ध्वस्त करतो.
0: नक्कीच नक्कीच.
1: त्याच्यामुळे कुठेतरी ही सुरुवात आपल्यापासून आपल्या कुटुंबापासून करणं आवश्यक.
0: खरंच आहे, म्हणजे एक चुकीचा निर्णय आणि एक चुकीचं काम माणसाला आपल्या आयुष्यातून कसं उठवू शकतं किंवा आपल्या आयुष्याचा कसा अंत घडवून आणू शकतं याचं उत्तम उदाहरण आपण यासारख्या अनेक गोष्टींमधून पाहू शकतो आणि हे आपण उघड्या डोळ्याने पाहणं आणि त्यावर योग्य ती ऍक्शन घेणं किंवा या गोष्टी मनामध्ये रुजवून आपलं आचरण योग्य ठेवणं अत्यंत गरजेचं आहे.
1: म्हणजे गुन्हा करणाऱ्यापेक्षा गुन्हा सहन करणारा जितका दोषी आहे तेवढाच माहिती असून सुद्धा न सांगणारा पाहणारा दोषी आहे असं म्हणावं लागेल.
0: खरंच खूप छान मॅडम वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या माध्यमातून अतिशय महत्वपूर्ण उपयुक्त आणि समाज जनजागृतीच्या दृष्टिकोनातून म्हणता येईल खूप फायदेशीर अशी माहिती आम्हा सर्व मैत्रिणींपर्यंत आपण पोहोचवलीत त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद आणि आयुष्यातील यापुढील आपल्या वाटचालीसाठी आमच्या संपूर्ण आकाशवाणी परिवारातर्फे आपणास खूप सारे शुभेच्छा.
1: धन्यवाद. आपणही मला माझे विचार मांडण्याची आकाशवाणी केंद्रावर संधी दिली त्याबद्दल आपल्या संपूर्ण टीमचे मनपूर्वक आभार.

मैत्रिणींनो, आताच आपण वनिता मंडळ या कार्यक्रमाअंतर्गत बालिका तसेच महिला सुरक्षा विषयक कायदे आणि त्यांची अंमलबजावणी याविषयी ऍडव्होकेट भक्ती धोंडोपंत कुलकर्णी यांच्या सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा ऐकला. मैत्रिणींनो, कार्यक्रमामध्ये आता आपण आनंद घेऊया एका गीताचा.

0: या गीतानंतर मैत्रिणींनो, आता आपण वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये ऐकणार आहात महिलांचे आजार आणि योग याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग शिक्षिका डॉक्टर मंजुषा चौधरी यांच्या सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा. नमस्कार मैत्रिणींनो, वनिता मंडळ या कार्यक्रमात मी आपली रेडिओ सखी सुषमा कुलकर्णी आपल्या सर्वांचं अगदी सस्नेह स्वागत करते. मैत्रिणींनो, मागच्या भागामध्ये आपण स्त्रियांचे विविध आजार आणि योगासनं याविषयी माहिती जाणून घेत होतो आणि सोबतच स्त्रियांच्या शारीरिक अवस्थेच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर योगासनांचा कशा रीतीने फायदा होतो हेही आपण जाणून घेतलं. तर याच संवादाचा उर्वरित भाग आज आपण ऐकणार आहोत आणि याविषयी सविस्तर अशी माहिती देण्यासाठी पुनश्च एकदा आज आपल्या सोबत आहेत आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग शिक्षिका डॉक्टर मंजुषा चौधरी. मॅडम, कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम आपलं स्वागत आहे.
1: धन्यवाद. नमस्कार मैत्रिणींनो.
0: तर मॅडम, मागच्या भागात संवाद साधत असताना आपण सांगितलं की गर्भावस्थेमध्ये त्या स्त्रीला आणि होणाऱ्या बाळाला योगासनांचा कसा फायदा होतो. तर मॅडम, प्रसूती नंतर सुद्धा महिलांनी खरं तर योगासनं करायला पाहिजे, पण त्यांच्या मनामध्ये प्रश्न असतो योगासनं करण्याचा योग्य काळ कुठला आहे आणि तो कशा पद्धतीने सुरू करावा, तर त्याबद्दल काय सांगाल.
1: बरोबर आहे की जसं आपण पाहिलं की गरोदरपणात महिलांच्या मनात शंका असते की आसनं करावीत का, योग अभ्यास करावा का, तसंच प्रसूतीनंतरही त्यांच्या मनात शंका असते की किती दिवसांनी करावा किंवा करावा की नाही, मग माझं सिझरियन झालेली आहे तर आतल्या टाक्यांना त्रास होईल का, किंवा नॉर्मल डिलिव्हरी आहे तर मग गर्भाशय पिशवीला शैथिल्य येईल का, असे काहीतरी शंका कुशंका त्यांच्या मनामध्ये असतात, नक्कीच असतात. पण प्रसूती नैसर्गिक असो किंवा शस्त्रक्रियेने म्हणजे सिझेरियन असो, आपण आसनं आणि प्राणायाम पुन्हा सुरू करणं प्रसूतीनंतर तर ते आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने आणि उदरातील इंद्रियांना बळकटी देण्याच्या दृष्टीने अतिशय हितकारक आहे. म्हणजे आपण योगासन योगाभ्यास पुन्हा सुरू करावा हे तर अगदी नक्की 100% करायलाच पाहिजे. पण कधी करायचा, नॉर्मल डिलिव्हरी नंतर कधी, तर नॉर्मल डिलिव्हरी असेल तर तिसऱ्या महिन्यापर्यंत काय होतं की आईची जी इंद्रिय असतात ओटीपोटातली ती पूर्वपदावर पूर्वस्थितीमध्ये येतात आणि त्याच्यानंतर मग ती आपल्या नियमित जे योगासन आहे किंवा योगाभ्यास आहे ती पूर्वीसारखं पूर्ण करू शकते. आणि समजा शस्त्रक्रिया झालेली आहे, सिझेरियन सेक्शन आहे, तर सिझेरियनची जखम जुळून येईपर्यंत साधारण 2 ते 3 महिनेपर्यंत सुरुवातीचे तिने फक्त शवासन किंवा उज्जयी प्राणायाम असं करावं, बाकीची आसनं किंवा योगाभ्यास करू नये. आणि त्याच्यानंतर म्हणजे 3 महिन्याच्या नंतर किंवा जेव्हा तिला असं कम्फर्टेबल वाटेल 6 महिने 4 महिनेपर्यंत तर ती त्याच्यानंतर 3 महिन्याच्या नंतर जेव्हा तिला व्यवस्थित वाटेल काही त्रास नाही अशा वेळेला ती सेतुबंधासन, पर्वतासन, जनुशीर्षासन ही करू शकते. ही सगळी आसनं 6 महिनेपर्यंत आणि 6 महिन्याच्या नंतर मग ती नियमितपणे योगाभ्यास करू शकते. अगदी सिझेरियन झालेला असेल तरीही पुन्हा सुरू करण्यास काहीच हरकत नाही.
0: म्हणजे प्रत्येक स्त्रीनं गर्भावस्थेनंतर म्हणजे प्रसूती झाल्यानंतर योगासनं करायलाच हवी, कारण बरीचशी झीज झालेली असते शरीराची या काळामध्ये आणि ती भरून येण्यासाठी म्हणजे तिच्या स्वतःच्या आरोग्यासाठी तिने या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यायला हवं. तर मॅडम, आता कसं आहे ना की स्त्रीचं आरोग्य किंवा तिचं आयुष्य म्हणा वेगवेगळ्या टप्प्यावरनं जातच असतं.
1: बरोबर.
0: ती जसे वेगवेगळ्या जबाबदाऱ्या निभावत असते, वेगवेगळ्या भूमिका पार पडत असते, तसंच शरीरात सुद्धा तिच्या वेगवेगळे टप्पे येतात आणि त्याच्यामध्ये महत्वाचा टप्पा जो असतो तो शेवटचा म्हणजे रजोनिवृत्तीचा काळ, हा महिलांसाठी खूप महत्वाचा असतो. मग या काळामध्ये तिच्या शरीरामध्ये अंतर्बाह्य असे बदल होतात, तर मग या बदलांना तिला सामोरं जात असताना ही योगासनं कितपत फायदेशीर ठरू शकतात.
1: निश्चितच फायदेशीर ठरतील योगासनं, कारण हा जो काळ आहे रजोनिवृत्तीचा काळ, तर तो साधारण वयाच्या 40 ते 50 वर्षापर्यंत असतो. आणि या काळात काय होतं की स्त्रियांच्या मासिक चक्रामध्ये बदल होतात. एकतर पाळी अचानक थांबते किंवा अनियमित होते, किंवा कधी कधी काय होतं की रक्तप्रवाहाचं प्रमाण कमी किंवा जास्त होऊ शकतं. असं म्हणजे तिचे जे रेग्युलर जे पिरियड्स आहेत किंवा रेग्युलर तिचे जे सायकल्स आहेत, शरीराच्या ज्या रेग्युलर क्रिया आहेत त्या म्हणजे डिस्टर्ब होऊन जातात. आणि ह्या डिस्टर्ब कशामुळे होतात

0: तर स्त्रियांच्या ठिकाणी असणारा जी प्रजनन संस्था त्याचा कार्यकाळ संपत आल्याची ही नैसर्गिक लक्षणं आहेत.
1: बरोबर.
0: रजोनिवृत्ती हा सुद्धा आजार नाहीये, तर ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे की जशी पाळी सुरू झाली की रजस्वला ती जेव्हा झाली तसंच मग तो एक ठराविक पिरियड असतो आणि त्याच्यानंतर मग आपलं बीजग्रंथी काम करायचं बंद करतात आणि मग आपल्याला रजोनिवृत्ती येते. म्हणजे हा एक नैसर्गिक बदल आहे. पण हा बदल होत असताना स्त्रियांमध्ये इतके काही शरीराच्या अंतर्गत आणि बाह्य इतके काही बदल होतात, कारण तेव्हा काय होतं की जे मुख्य हार्मोन्स असतात फेमिनाईन हार्मोन्स ज्याला आपण म्हणतो की एस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन हे जे स्त्रीत्वाचे लक्षणं दाखवणारी जी हार्मोन्स आहेत ती हार्मोन्स ची पातळी कमी होते आणि त्या काळात काय होतं मग थायरॉइड आणि अॅड्रिनल ज्या ग्रंथी आहेत कधी कधी अधिक कार्यशील होतात त्या.
1: बर.
0: आणि मग त्याच्यामुळे वाढणारे जे आजार आहेत की मेनोपॉज मध्ये असणारे किंवा त्या काळातल्या स्त्रियांचे आपण तक्रारी ऐकतो की खूप घाम येतोय, एक्सेसिव्ह स्वेटिंग होतंय किंवा खूप धडधड होतंय, घबराट होते, टेन्शन येतंय किंवा नैराश्य येतं
1: अगदीच
0: किंवा ब्लड प्रेशर वाढतं किंवा मग एखाद्यांना शुगरचा त्रास सुरू होतो. मग ही जी सगळी बदल आहेत तर हे ह्या हार्मोन्समुळे होतात की तुमच्या शरीरातले फेमिनाईन हार्मोन्स कमी झाले आणि दुसरे जे हार्मोन्स आहेत अॅड्रिनल ग्लँडचे किंवा थायरॉइड ग्लँडचे किंवा पॅनक्रियाचे हे जे हार्मोन्स आहेत ते डिस्टर्ब झालेत. मग त्याच्यामुळे तुम्हाला ह्या ज्या गोष्टी आहेत यांचा त्रास सुरू होतो. आपण घाबरून जातो की खूप घाम येतोय म्हणजे मला अटॅक येतो का किंवा मला दुसरं काहीतरी होतंय का मला काय होतंय हे स्त्रियांच्या लक्षात येत नाही आणि मग ते घाबरून जातात. तर ही असे जे मेनोपॉजच्या काळामधले जे लक्षणं आहेत तर यांचा समतोल आपल्याला योगाभ्यासाद्वारे साधता येतो. कधी कधी काय होतं शरीर असं एकदम गरम झाल्यासारखं होतं, ही सुद्धा तक्रार असते बऱ्याच महिलांची की एकदम अंग गरम झाल्यासारखं होतं किंवा हॉट फ्लॅशेस ज्याला आपण म्हणतो की गरम वाफा जे आपल्या योनी भागातून निघतात तर अशा सुद्धा तक्रारी बऱ्याच महिलांच्या असतात. किंवा स्तनांमध्ये जडत्व येणं, स्तनांमध्ये गाठी होणं किंवा डोकेदुखी आहे, निद्रानाश आहे, लठ्ठपणा आहे, हे स्ट्रेस आहे, हे जे सगळे त्रास आहेत ते आपल्याला मेनोपॉजमध्ये बऱ्याच वेळा सुरू होतात. आणि मुख्य गोष्ट काय असते की मासिक धर्म बंद होतो आणि मग स्त्रियांची भावनिक स्थिती इतकी नाजूक झालेली असते या स्तरावर मेनोपॉजच्या स्तरावर की शारीरिक मानसिक आणि भावनिक सगळाच बदल तिच्यामध्ये झालेला असतो. आणि हे सगळे बदल तिच्यात होत असताना त्याच्याशी जुळवून घेताना तिला खूप त्रास होतो.
1: बरोबर.
0: की माझी मासिक पाळी बंद झाली म्हणजे माझ्यातलं काहीतरी हरवलंय असं तिला वाटायला लागतं की मी आता फेमिनाईन नाहीये, माझं स्त्रीत्व नाहीसं झालंय, संपलंय, मग माझ्यामध्ये काही चार्म नाहीये असं ती स्वतःलाच एक तिच्या आतल्या आत एक द्वंद आतल्या आत एक युद्ध सुरू असतं की मी काहीतरी कमी झाले आता माझ्यातलं काहीतरी कमी झालंय. हा जो एक भावनिक संघर्ष असतो तिच्यामधला जो स्ट्रेस असतो मग तो सुद्धा कधी कधी नवीन आजारांना आमंत्रण देतो असं सुद्धा होतं. मग ह्या सगळ्या अचानक बहवणाऱ्या बदलांशी जुळवून घेताना तिची आरोग्याचं शारीरिक आणि मानसिक स्थैर्य असणं आणि ते सुधारणं याची खूप गरज असते. मग अशा वेळेला चिडचिड, भीती, नैराश्य असे जे मानसिक आजार झालेले असतात तर त्यातून आपण मनाचा समतोल कसा साधायचा. मग आपण तिच्याशी काउन्सिलिंग करू. ती समजा एखाद्या डॉक्टरांकडे स्त्री रोग तज्ञाकडे गेली किंवा मानसोपचार तज्ञांकडे तर ते तिच्याशी काउन्सिलिंग करतील. पण फक्त काउन्सिलिंग केल्याने होणार आहे का? नाहीच. मग त्याच्यासाठी तिला योगाभ्यास याचा खूप म्हणजे अगदी छान प्रकारे तिला याचा फायदा होऊ शकतो. योगाभ्यासामध्ये यम नियमापासून जर आपण तिला अगदी सुरुवातीपासून सांगितलं की कसे पाळायचे यम नियम, कसं समाजामध्ये राहायचं, कसं घरामध्ये राहायचं, काय गोष्टी तू केल्या पाहिजे काय नाही केल्या पाहिजे हे सगळं जर आपण तिला समजवून सांगितलं, यम नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी हे जे अष्टांग आहेत तर त्याच्यामध्ये प्रत्याहार इतका महत्वाचा आहे की तुम्ही तुमच्या इंद्रियांवर नियंत्रण करताय, इंद्रियांचे जे तुम्ही लाड पुरवताय त्याच्यावर तुम्ही बंधनं आणताय, त्याच्यावर तुम्ही नियंत्रण मिळवताय. त्याच्यामध्ये सगळंच असेल. चिडचिड म्हणजे काय की एक मानसिक त्रास आहे ना तो, मग तो तुमच्या इंद्रियांचाच मनाचाच त्रास आहे ना तो, तुमच्या मस्तिष्काचा त्रास आहे, तुमच्या मेंदूचा त्रास आहे. मग हे जे असे मानसिक त्रास आहेत त्याच्यावर तुम्ही कंट्रोल करू शकता.
1: बरोबर.
0: म्हणून मग अशा वेळेला योगाभ्यास हा कधीही अतिशय उपयोगी पडू शकतो,
1: ठरू शकतो. तर स्त्रियांनी निश्चितच रजोनिवृत्तीच्या काळामध्ये तज्ञांच्या मदतीने योगासन जाणून घ्यावेत, योग्य पद्धतीने ते कसे करावेत हे जर त्यांनी आत्मसात केलं तर निश्चित रजोनिवृत्तीचा हा जो काळ आहे तिच्यासाठी अवघड जाणार, सुखावं होईल. तर मॅडम हे झालं शारीरिक आजारांविषयी पण आतापर्यंत बोलत आलोय, पण मानसिक आरोग्याचा सुद्धा विचार करता आज अनेक महिलांमध्ये ताणतणाव, चिंता, नैराश्य दिसून येतं. मग यामागचं साधारण काय कारण असू शकतं आणि यामध्ये नियमित योगासन किंवा प्राणायाम या गोष्टींपासून त्यांना या कारणांना दूर ठेवता येऊ शकतं का?
0: नक्कीच. आपण जेव्हा आरोग्याचा विचार करतो किंवा शरीराच्या सुस्थितीचा विचार आपण करतो तेव्हा

0: मानवी अस्तित्वाच्या सर्व स्तरांचा म्हणजेच शरीर इंद्रिय आणि मन यांचा एकत्रित विचार आपल्याला करावा लागतो. जेव्हा आपण शरीराच्या सुस्थितीचा विचार करतो तर शरीर आणि मन यांच्या कार्याचे योग्य संतुलन जर झालं तर असे मानसिक आजार होणार नाहीत.
1: बरोबर.
0: की आपलं शरीर आणि मन ह्या दोन्ही गोष्टी जेव्हा एकत्र असतील, दोन्ही गोष्टी सुस्थितीत असतील, दोन्हीचं समतोल जेव्हा असेल किंवा समन्वय जेव्हा असेल तर तेव्हा असे मानसिक आजार आपल्याला होणार नाही. हा समन्वय कसा साधता येईल आपल्याला, योगाद्वारे कसा साधता येईल हे आपल्याला बघायचं आहे. किंवा मन बुद्धी आणि अहंकार यांचा संगम म्हणजे काय, चित्त, जे आपण म्हणतो की चित्त थाऱ्यावर नाही, किंवा योगाच्या भाषेमध्ये जे आम्ही चित्त म्हणतो तर ते योगाभ्यास म्हणजे काय किंवा योग म्हणजे काय, तर चित्तवृत्ती निरोधा म्हणजे योग. मग चित्त म्हणजे काय, तर मन बुद्धी अहंकार. मग ह्याचे विकार म्हणजेच मानसिक विकार. चित्ताला जेव्हा आपण कंट्रोलमध्ये ठेवतो, त्याच्या वृत्तीचा जेव्हा निरोध करतो तर तेव्हाच आपल्याला हे सगळं साध्य होणार आहे. आणि योगाची परिभाषाच ती सांगितलेली आहे की चित्तवृत्ती निरोधा, म्हणजे तुमचे मानसिक शारीरिक आजार जे आहेत त्यांचं नियंत्रण करणं, त्यांना कंट्रोल करणं, हेच आपल्याला योगाद्वारे साध्य करायचं आहे. किंवा जे आपले सत्व रज तम हे गुण आहेत, या गुणांची जेव्हा वृद्धी होते किंवा रज आणि तम हे जेव्हा गुण वाढतात आणि सत्वगुण कमी होतो तेव्हा आपल्याला मानसिक आजार होतात. मानसिक विकाराची उत्पत्तीच ह्या विकारांमधून आहे, सत्व रजतमामधून. आणि यातले अनेक जे मानसिक आजार आहेत ते राग, दुःख किंवा अनियंत्रित कामवासना असतील, किंवा चिंता असेल, असमाधान असेल, किंवा संयमी वृत्ती नसेल, म्हणजे संयम कुठे ठेवावा हे जेव्हा कळत नसेल, किंवा द्वेष असेल, अहंकार असेल, किंवा कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस असेल, तर ह्या सगळ्यांमुळं जे आपल्याला त्रास होतो आणि याच्यातून जे निर्माण होणारे मानसिक आजार आहेत ते जर कंट्रोलमध्ये करायचे असतील तर मी आत्ता मगाशी बोलले जसं अष्टांग योग आपण जो सांगितला की जे केवळ शरीरच सुदृढ करत नाही तर मन सुद्धा सुदृढ करतं. आणि ह्या अष्टांग योगामुळं सद्भावना, उत्साह, धैर्य, सद्विचार, आशावाद, पॉझिटिव्हिटी हे सगळं निर्माण व्हायला मदत होते. जेव्हा आपण आधी सुरुवातीपासून आपण बोललो की अष्टांग योगाचा अभ्यास करायचा यमनियमापासून ते ध्यान समाधीपर्यंत, हा जर आपण अभ्यास योग्य पद्धतीने केला, त्याच्यामध्ये नियमितता असली तर नक्कीच आपण कुठल्याही मानसिक आजारावर नियंत्रण मिळवू शकतो किंवा मनही आपलं सशक्त आणि सुदृढ आपण करू शकतो. आपल्या योगाच्या सरावानी मनाच्या कार्यात सुयोग्य संतुलन आपल्याला साधता येतं. मनाला स्थिरता, शांतता, दृढता हे गुण विकसित आपण करू शकतो आणि सत्वगुणाची निर्मिती होऊन मानसिक आजारावर आपण नियंत्रण मिळवू शकतो. जसं की जे आपले ऋषी आहेत पतंजली, त्यांच्या योगसूत्रामध्ये सांगितलेले हे यम दुःख मनागतम म्हटलेलं आहे, म्हणजेच योगाच्या अभ्यासाने भविष्य काळातील दुःखही टाळता येतात.
1: अगदीच.
0: म्हणजे इतकं हे योगशास्त्र विकसित, प्रगल्भ आणि व्यासंगी आहे.
1: बरोबर. नाहीतरी भगवद्गीतेमध्ये असं सांगितलं की समत्वम योग उच्चते, म्हणजे मन, शरीर आणि विचार यांचं संतुलन जर साधता आलं योगामुळे तर निश्चितच हे ताणतणाव दूर होऊ शकतील. तर मॅडम, हे झालं स्त्रियांच्या स्वास्थ्यासाठी किंवा आरोग्यासाठी योगासन आणि प्राणायाम कशा पद्धतीने काम करू शकतो आणि याचा फायदा स्त्रियांना कसा होऊ शकतो हे आपण अगदी सखोल असं सांगितलंय. पण या योगासनासोबत स्त्रियांना त्यांचा दैनंदिन आहार सुद्धा तितकाच महत्वाचा आहे, तर अशामध्ये स्त्रियांचा आहार कशा पद्धतीचा असावा किंवा दैनंदिन जीवनामध्ये त्यांनी कोणत्या आरोग्यदायी सवयी अंगीकाराव्यात?
0: आपण महिलांना सगळ्या कुटुंबाला घेऊन चालतो, अगदी आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला, मुलांना शिस्त लावायचा प्रयत्न करतो. चांगल्या सवयी त्यांना कशा लागतील याच्यासाठी आपण अगदी दक्ष असतो, पण स्वतःच्या बाबतीत मात्र नेहमीप्रमाणेच दुर्लक्ष करतो. की आरोग्यदायी सवयीमध्ये मुख्यतः मग काय असायला पाहिजे महिलांच्या, जसं आपण मुलांना योग्य वेळी जेवण, योग्य वेळी डबा, किंवा झोपण्याच्या सवयी असतील, मलविसर्जनाच्या सवयी असतील, किंवा स्वच्छतेच्या सवयी असतील, पर्सनल हायजीन असेल किंवा सोशल हायजीन असेल, ह्या ज्या सवयी आपण सगळ्या मुलांना लावतो, मग ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपण स्वतःला पडताळून बघायला पाहिजे की आपण हे सगळं करतो का. आपण मुलांना वेळेवर जेव, व्यवस्थित जेव, सगळं खायला पाहिजे, अगदी आपण सकस आहार किंवा चौरस आहार जो म्हणतो तो आपण मुलांना देतोच, मग तशाच पद्धतीचा चौरस आहार आपण घेतो का. आपण जेवायला बसल्यानंतर आपण आपल्या ताटाचं परीक्षण करायला पाहिजे की आपण ताटात काय काय वाढून घेतलेलं आहे. ह्या गोष्टींचं परीक्षण जर महिलांनी केलं तर हा चौरस आहार त्यांच्यामध्ये जातोय का हे त्यांनी स्वतःलाच विचारून बघावं. मग ह्या सवयी त्यांनी स्वतःला काय लावून घ्यायला पाहिजेत, तर सगळ्यात सुरुवातीची गोष्ट आहे की स्वतःसाठी वेळ काढावा.
1: पहिली महत्वाची
0: गोष्ट ही आहे की तुमच्या दैनंदिन ज्या कामाच्या गरजा आहेत किंवा दैनंदिन जे तुमचं रुटीन आहे त्याचं एक वेळेचं नियोजन करून त्याच्यातून

त्यांनी स्वतःसाठी वेळ काढावा आणि हे अगदी म्हणजे मस्ट आहे. हे तुमचं पहिलं, मी तर असं म्हणेल की तुमचं कर्तव्य आहे की स्वतःसाठी वेळ काढणं. आणि तो वेळ काढल्यानंतर त्या वेळामध्ये आपण स्वतःसाठी काय करतोय, वेळ काढला तुम्ही एक तास, पण त्या वेळात तुम्ही स्वतःसाठी काय करताय हे पण लक्षात घ्यायला पाहिजे. मग माझ्या आरोग्यासाठी कोणत्या सवयी मी अंगीकारल्या आहेत किंवा माझ्या आरोग्यासाठी मी स्वतःसाठी काय करते ह्याच्यामध्ये, तर ह्या वेळामध्ये मग आपण आता योगाचा विचार करतोय तर तुम्ही योग, प्राणायाम, ध्यान, शवासन हे करत जा. तुम्ही रिलॅक्स व्हा थोडेसे रोजच्या ताणतणावातून. जर तुम्ही अगदी आसनं जरी तुम्हाला रोज नाही जमले तरी तुम्ही आठवड्यातनं 3 दिवस 2 दिवस असं काहीतरी एक ठराविक वेळ काढा स्वतःसाठी. आणि शवासन तर अगदी सगळ्या महिलांनी रोज डेली केलं पाहिजे शवासन, किंवा निदान योग निद्रा इतकं तरी केलं पाहिजे की जेणेकरून तुमचं डोक्यापासून ते पायापर्यंत संपूर्ण शरीर रिलॅक्स होईल, तणावरहित होईल. म्हणून प्रत्येक महिलेने हे करावं. अगदी म्हणजे आमच्या फील्डमध्ये तर डॉक्टर्स काही काही ओपीडीमध्ये किंवा ओटीमध्ये स्वतः योगनिद्रा शवासन करतात. स्ट्रेस जेव्हा जास्त येतो, खूप हेवी वर्कलोड झालं की मग 5 मिनिटं 10 मिनिटं स्वतःसाठी काढायचे आणि रिलॅक्स व्हायचं.

0: करते याच्यामध्ये, तर ह्या वेळामध्ये मग आपण आता योगाचा विचार करतोय, तर तुम्ही योग, प्राणायाम, ध्यान, शवासन हे करत जा, तुम्ही रिलॅक्स व्हा थोडेसे रोजच्या ताणतणावातून. जर तुम्ही अगदी आसनं जरी तुम्हाला रोज नाही जमले तरी तुम्ही आठवड्यातनं 3 दिवस 2 दिवस असं काहीतरी एक ठराविक वेळ काढा स्वतःसाठी. आणि शवासन तर अगदी सगळ्या महिलांनी रोज डेली केलं पाहिजे शवासन, किंवा निदान योग निद्रा इतकं तरी केलं पाहिजे की जेणेकरून तुमचं डोक्यापासून ते पायापर्यंत संपूर्ण शरीर रिलॅक्स होईल, तणावरहित होईल. म्हणून प्रत्येक महिलेने हे करावं. अगदी म्हणजे आमच्या फील्डमध्ये तर डॉक्टर्स काही काही ओपीडीमध्ये किंवा ओटीमध्ये स्वतः योगनिद्रा शवासन करतात. स्ट्रेस जेव्हा जास्त येतो, खूप हेवी वर्कलोड झालं की मग 5 मिनिटं 10 मिनिटं स्वतःसाठी काढायचे आणि रिलॅक्स व्हायचं, म्हणजे परत काम करायला आपल्याला तेवढीच ऊर्जा मिळते. म्हणून हे प्रत्येक स्त्रीने हा विचार करावा की मला ऊर्जा टिकवायची आहे माझ्या कुटुंबासाठी, बरोबर, माझ्या मुलांसाठी. हा विचार करावा आणि तिने स्वतःसाठी वेळ काढावा, हे पहिलं कर्तव्य. त्याच्यानंतर आहाराविषयी तिने जागरूक असावं आणि आपण आपल्या कामाच्या ठिकाणी आपलं पोश्चर कसं आहे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. की आपण बसतो, उभे राहतो, तेव्हा आपण कुठे बेंड होतोय का चुकीच्या पद्धतीने, किंवा उभं राहताना आपण एका पायावर जास्त भार पडतो का, कमरेवर जास्त, कधी आपण असं टेकून उभं राहतो, एक हात टेकवतो, मग अशा पद्धतीने जास्त वेळ उभं राहिल्यानंतर त्या त्या भागातल्या स्नायूंना, त्या त्या भागातल्या अस्थींना त्रास होतो आणि मग वेगवेगळे आजार आपल्याला सुरू होतात. कंबर दुखणं, पाय दुखणं, गुडघे दुखणं हे आजार सुद्धा आपल्याला लागू शकतात. म्हणून पोश्चरल तुमचं जे पोझिशन आहे त्याच्यावर सुद्धा तुम्ही लक्ष केंद्रित, म्हणजे अगदी ही छोटीशी गोष्ट आहे, ही गोष्ट महिलांच्या लक्षातच येत नाही की आपण कसं बसतोय. तर हे एक महत्वाचं आहे, कामाच्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने नाही बसणं. आणि त्याच्यानंतर पाण्याचं प्रमाण भरपूर, निदान 4 ते 5 लिटर पाणी तुम्ही डेली घ्यायला पाहिजे. आणि स्वतःच्या शरीरात होणारे बदल सकारात्मक पद्धतीने स्वीकारायचे, ही एक चांगली सवय लावून घ्यायची.
1: बरोबर,
0: माझ्या मते तरी महिलांनी ह्या इतक्या जरी गोष्टी केल्या तरी त्यांच्यामधले 70% आजार कमी होतील.
1: म्हणजे एकंदरीतच या चांगल्या सगळ्या सवयी जर महिलांनी लावून घेतल्या तर निश्चितपणे त्यांचं आरोग्य हे सुदृढ राहू शकतं. सगळ्या कुटुंबासोबत सुद्धा त्या स्वतःची काळजी चांगल्या पद्धतीने घेऊ शकतात. तर मॅडम काय होतं की बऱ्याचदा स्त्रियांमध्ये वाढत्या वयाबरोबर आजार सुरू झालेले असतात आणि स्त्रियांना एक प्रश्न पडतो की योगाभ्यास या वयामध्ये करणं सुरक्षित आहे का, आणि दुसरं म्हणजे योगासनं करण्याचा योग्य कालावधी कोणता आहे, याविषयी आपण काय सांगाल.
0: वाढत्या वयाबरोबर शरीरात बदल होतात हे तर आपल्याला निश्चितच माहिती आहे. 12 ते 14 हे वय वाढत आहे, म्हणजे ह्या वयामध्ये झपाट्याने
1: स्त्रियांची
0: वाढ व्हायला सुरू होते. आणि त्याचसोबत जसं जसं वय वाढत जातं तसं तसं त्यांच्यामध्ये बदल होतच जातो. उंची वाढणं असेल किंवा दुसरे काही सेक्शुअल चेंजेस असतील, सेकंडरी कॅरेक्टर्स असतील, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा त्यांच्यामध्ये वाढायला सुरू होतात तर ह्या वयामध्ये आपण योगाभ्यास सुरू करावा की नाही हे एक नक्की माहीत नसतं की कोणत्या वयात करावा, किंवा लहान मुलांनी करावा की नाही, किंवा लहान मुलींनी करावा की नाही, कोणत्या वयात योग्य आहे हे आपल्याला माहीत नसतं. तर ह्याच्यासाठी एक छान श्लोक हठयोग प्रदीपिकेमधला हा श्लोक आहे की युवा वृद्ध अतिवृद्ध वा व्याधितो दुर्बलो अपि अभ्यासात सिद्धी मापनोती सर्व योगेश्व तंद्रिधा. म्हणजे तरुण, वृद्ध, अतिवृद्ध, रोगी, दुर्बल हे सर्वजण योग करू शकतात.
1: अगदी
0: म्हणजे अगदी अगदी परफेक्ट त्यांनी हठप्रदीपिकेमध्ये व्याख्या केलेली आहे की कुणी करावं किंवा कुणी करू नये. म्हणून योगासनं किंवा योगाभ्यास हे लहान मुलं सुद्धा करू शकतात, फक्त त्यांच्या शक्तीनुसार.
1: बर,
0: आणि योग्य वय म्हणजे 12 ते 14 पासून योगाभ्यास सुरू करता येतो. बालवयातही योगासनांची ओळख व्हावी म्हणून आपण त्यांना योगाभ्यासाची थोडीफार माहिती देऊ शकतो. आणि योग शिक्षणाचा आरंभ आता आपण ह्या श्लोकात पाहिल्याप्रमाणे कधीही करू शकतो, म्हणजे वृद्ध अतिवृद्ध.
1: अच्छा,
0: हे त्यांनी सांगितलेलं आहे की अगदी जर्जर झालेला व्यक्ती सुद्धा
1: योगासन
0: करू शकतो. आणि आपण स्त्रियांच्या बाबतीत जर म्हणू की शारीरिक बदल होत असले तरीही योग्य मार्गदर्शनाखाली योगाभ्यास करूच शकतात. फक्त काय असतं की वाढतं वय जे आहे, आता आपण टीनेज बघितलं 12-14, पण जसं 40 पुढे गेल्यानंतर 40-50 जे हे वय असतं, मग त्या वयामध्ये काही आजार असतील किंवा कुठल्याही वयामध्ये काही आजार असतील, शस्त्रक्रिया झालेल्या असतील, तर अशा वेळेला योग्य मार्गदर्शनाखाली करायचंय. किंवा अस्थमा असेल, हाय ब्लड प्रेशर असेल, हार्ट पेशंट असतील, किंवा असे काही गंभीर आजार असतील, तर अशा वेळेला पोटावरची शस्त्रक्रिया असेल किंवा पोटावर ताण पडतील अशी असणं मग तेव्हा करता येत नाही. मग अशा वेळेला डॉक्टरांच्या आणि योग शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे आसनं योगाभ्यास सुरू करू शकतो.
1: अच्छा, म्हणजे योगासनं सुरू करण्यासाठी वयाचं बंधन नाहीये. मूल जन्माला आल्यानंतर झाला कळायला सुरुवात झाली तेव्हापासून योगा करायला सुरुवात केली तरी हरकत नाही, म्हणजे करून घेतला त्याच्याकडून तरी हरकत नाही. ते 80 वर्षाच्या वयोवृद्धापर्यंत योगासनं हे केली जाऊ शकतात. तर निश्चितच स्त्रियांनी योग करायला काही हरकत नाही. आणि

0: काय होतं मॅडम की बऱ्याचदा स्त्रियांमध्ये काही गैरसमज सुद्धा आढळून येतात योगासनांबद्दल, तर त्याबद्दल थोडक्यात काय सांगाल?
1: गैरसमज तर भरपूर असतात महिलांमध्ये, पण खरं पाहायला गेलं तर महिलांना असं वाटतं की जेव्हा आपल्याला त्रास होईल तेव्हा बघू.
0: अगदीच,
1: हा, ही अगदी म्हणजे नॉर्मल कन्सेप्ट आहे त्यांची योगाभ्यासाबद्दल की काहीच त्रास नाहीये मग कशाला योगाभ्यास करायचा. जेव्हा त्रास होईल, जेव्हा गुडघे देखतील, किंवा मी काय आता म्हातारी आहे का योगा वगैरे करायला, असं सुद्धा कधी कधी त्यांची संकल्पना त्यांच्या मनामध्ये असते. तर असं काहीही नाही. आपण सुरुवातीलाच बघितलं की स्वास्थ्य रक्षणम हे आपलं कर्तव्य आहे. मग आजार झाल्यानंतर करण्यापेक्षा आजार व्हायच्या आधीच जर आपण आपलं आरोग्य सुस्थितीमध्ये ठेवलं तर हे पुढचे प्रॉब्लेम येणारच नाहीत. आणि ह्याच्यासाठी म्हणजे आपल्या थोडस विस्ताराने 5 मिनिटात सांगते मी की आपल्या पुराण काळातल्या ज्या स्त्रिया आहेत तर त्या योगविद्या पारंगत होत्या. त्यातलं अगदी एक दोन उदाहरण म्हणले तर पुराणामधली मदालसा, ती योगिनी होती. ती तिची एक कथा आहे पुराणामध्ये मदालसेची. आणि महाभारतात सुद्धा सुलभा नावाचं एक व्यक्तिमत्व आहे, ती सुद्धा योगविद्या विभूषित होती. आणि जे मैत्रेयी सुद्धा आहे ती सुद्धा योगाभ्यास तिचा झालेला होता. म्हणजे ह्या ज्या पुराण काळातल्या स्त्रिया आहेत ह्या योगविद्या विभूषित होत्या. पण मधला जो काळ होता अधोगतीचा भारताच्या, तर त्या काळामध्ये स्त्रियांकडे दुर्लक्ष झालं म्हणा किंवा स्वतःला त्यांनी एक बंदिस्त करून घेतलं की भारतावर आक्रमण होत गेली, स्त्रियांच्या असुरक्षिततेमुळे त्या थोड्याशा मागे खेचल्या गेल्या, अशा ह्या काही गोष्टींमुळे मग स्त्रियांनी स्वतःकडे दुर्लक्ष केलं की घरामध्ये बंदिस्त त्यांचं आयुष्य झालं. पण योगाभ्यासाची गरज नाही ही कन्सेप्टच चुकीची आहे. किंवा माझे गुडघे दुखतील तेव्हा मी करेल, मला जेव्हा सांधे झिजायला सुरू होतील, जेव्हा सांध्याचा त्रास होईल, जेव्हा मला खाली बसता येणार नाही, जेव्हा खुर्चीची सवय लागेल, ह्या सगळ्या गोष्टी होण्याच्या आधीच जर आपण त्याच्यावरचे उपाय सुरू केले तर ते केव्हाही चांगलं.
0: अगदीच. म्हणून नाहीतरी योगामध्ये सांगितलं जातं की योग ही जी क्रिया आहे ती आजार होण्याच्या आधी करण्याची आहे, आजार होऊ नये म्हणून करायची आहे. बऱ्याचदा असं होतं की योगासनांमुळे आजार कुठे नीट झालाय असा प्रश्न पडतो. पण हे चुकीचं उत्तर आहे. योगाची जी पद्धत आहे किंवा जे पुरातन काळापासून सांगण्यात आलंय, तर योगा हा आजार टाळण्यासाठी करायचा आपल्याला. तर मॅडम हे सगळं माहीत करून घेत असताना आणखी एक प्रश्न मनात येतोय, तो म्हणजे की योगासनांसाठी सकाळची वेळ उत्तम मानली गेली आहे, त्याचं नेमकं काय कारण असावं?
1: त्याचं कारण असं आहे, ती आदर्श वेळ असते. तर का असते? कारण त्यावेळेला आपलं शरीर आणि मन दोन्ही शांत आणि स्थिर असतं, हे एक मुख्य कारण आहे. आणि त्याच सोबत उन्हाची वेळी असणं करायची नसतात. कारण उन्हाच्या वेळी काय आपली ऊर्जा निर्माण होण्यापेक्षा बाहेर जाऊ शकते ती. किंवा भोजनाची वेळ आणि योगासनाची वेळ याच्यामध्ये अंतर पाहिजे, हे सुद्धा एक कारण आहे की आपण हलकासा नाश्ता जर केला आपण तर त्याच्यानंतर 2 तासांनी आपण योगाभ्यास करू शकतो. पण आपण फुल जेवण केल्यानंतर जवळपास 4 तास आपण योगाभ्यास करू शकत नाही. म्हणून मग हे दोन्ही तिन्ही कारण आहेत की सकाळच्या वेळी मन आणि शरीर दोन्ही स्थिर असतं, दुसरं आपलं पोट रिकामं असतं, आपले प्रातर्विधी सगळे झालेले असतात, आणि तिसरं म्हणजे उन्हाची वेळ नाहीये, थंड वेळ आहे. त्याच्यामुळे आपल्यामध्ये ऊर्जा, आपल्याला प्राणवायू हे सगळं जास्त प्रमाणात आपण त्याचा फायदा घेऊ शकतो, मिळवू शकतो. एक कारण आहे
0: योगासनाची सकाळची
1: वेळ, अगदी आदर्श वेळ आहे.
0: तर मॅडम आता जाता जाता शेवटी आपलं आरोग्य उत्तम राहण्यासाठी तरुणींना आणि महिलांना आपण काय संदेश द्याल किंवा काय मार्गदर्शन कराल? शेवटी आपण काय सांगाल मैत्रिणींना?
1: मैत्रिणींनो, उत्तम आरोग्य ही आपली संपत्ती आहे. आणि ज्याप्रमाणे आपल्या कुटुंबातल्या प्रत्येकाला खुश ठेवण्याचा आपण प्रयत्न करतो, प्रत्येकाला हवं नको ते आपण बघत असतो आणि त्याच्या आरोग्याची काळजी सुद्धा घेत असतो, त्याचप्रमाणे आपणही स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी, हा एक माझा तुम्हाला संदेश आहे. आणि दुसरं म्हणजे स्त्री ही कुटुंबाची मुख्य घटक आहे, कुटुंबाचा आधारस्तंभ आहे स्त्री म्हणजे. तर सांख्ययोगात तर तिला प्रकृतीची उपमा दिलेली आहे की योगाचा जो बेसिक ग्रंथ आम्ही मानतो सांख्ययोग, तर सांख्ययोगामध्ये तिला प्रकृतीची उपमा दिलेली आहे. आणि कवी कालिदासांनी तिला कुटुंबातील चैतन्य असं म्हटलेलं आहे की चैतन्याची ठिणगी असा शब्द त्यांनी वापरलेला आहे कवी कालिदासांनी. मग ही चैतन्याची ठिणगी कुटुंबाबरोबरच समाजाचाही उद्धार करते, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे की फक्त कुटुंबच हे तिच्यावर अवलंबून नाही तर संपूर्ण समाज, संपूर्ण राष्ट्राची ती आधारशिला आहे. आपण तिला शक्ती स्वरूप मानतो स्त्रीला. आणि ही मग शक्ती कायम असणं, दृढ असणं आणि स्थिर असणं हे आपल्या राष्ट्रासाठी आवश्यक आहे. म्हणजे फक्त आपण आपल्या पुरता विचार न करता आपल्या कुटुंबाचा, आपल्या समाजाचा, आपल्या राष्ट्राचा एक व्यापक विचार करून आपलं आरोग्य कसं स्थिर राहील, कसं आपण आरोग्यदायी असू, हा एक संदेश मला सर्व महिलांना द्यावासा वाटतो की तुम्ही स्वतःची तब्येत, स्वतःचं मानसिक शारीरिक आरोग्य सांभाळा, म्हणजे तुम्ही तुमचं राष्ट्राच्या हिताला हातभार लावल्यासारखं आहे. हे एक माझं त्यांना सांगणं आहे. आपले विविध कर्तव्य, जबाबदारी आणि आरोग्य यांचा समतोल तिला साधायचा आहे प्रत्येक स्त्रीला, प्रत्येक महिलेला, प्रत्येक मुलीला हा समतोल साधता आला पाहिजे. आणि त्यास

0: साठी तिला आसन, प्राणायाम, ध्यान हा मार्ग अगदी योग्य आहे. आणि यासाठी मग आपण असा संकल्प करूयात की संतुलित आहार, नियमित योग साधना आणि आयुर्वेदोक्त दिनचर्या आणि आपला योग दिनाचा जे हेतू साध्य करायचा आहे तो यातून निश्चितपणे साध्य होईल. हेच माझं सगळ्या महिलांना सांगणं आहे की करा योग आणि रहा निरोग.
1: तर मैत्रिणींनो, आजच्या या संवादातून आपण जाणून घेतलं की योग हा केवळ शरीर तंदुरुस्त ठेवणारा व्यायाम नसून मानसिक शांतता, भावनिक स्थैर्य आणि संपूर्ण आरोग्य देणारी जीवनशैली आहे. तर विशेषतः खरं तर महिलांनी स्वतःसाठी थोडासा तरी वेळ काढून नियमित योग, प्राणायाम आणि ध्यान यांचा अंगीकार केला तर आरोग्यदायी आणि आनंदी जीवनाकडे त्यांची वाटचाल निश्चितच सुलभ होईल. तर मॅडम, आजच्या या माहितीपूर्ण संवादासाठी सर्व मैत्रिणीच्या वतीने आणि आकाशवाणीच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: मैत्रिणींनो, आताच आपण वनिता मंडळी या कार्यक्रमाअंतर्गत महिलांचे आजार आणि योग याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग शिक्षिका डॉक्टर मंजुषा चौधरी यांच्या सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा ऐकलात. मैत्रिणींनो, आजचा हा संपूर्ण कार्यक्रम आपण सर्वांना कसा वाटला हे आम्हाला पत्राच्या माध्यमातून जरूर कळवा. मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळी या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि या कार्यक्रमाची निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. वेळ झालेली आहे मैत्रिणींनो आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. तेव्हा सकारात्मकतेची कास धरा, आरोग्याची काळजी घ्या, सुरक्षित राहा. या नोट्ससह मी सुमेधा कुलकर्णी आजच्या आपल्या वनिता मंडळी या कार्यक्रमामधून आपण सर्वांची रजा घेत आहे. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

आकाशवाणी मुंबई राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. इंडोनेशिया ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या तीन देशांचा यशस्वी दौरा आटपून प्रधानमंत्री मायदेशी परतले. पुण्यातल्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 9. व्हिएतनामच्या प्रधानमंत्र्यांनी दिले बोट दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश. ज्येष्ठ गायिका एस जानकी यांचं निधन. विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीत लिंडा नॉस्कोवा अजिंक्य. पुरुष एकेरीच्या विजेतेपदासाठी आज सिनर आणि ज्वेरेव यांच्यात लढत. आणि इंग्लंड आणि भारताच्या महिला क्रिकेट संघात लॉर्ड्स इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर भारताकडे दुसऱ्या डावात 269 धावांची भक्कम आघाडी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपला 3 दिवसांचा दौरा आटपून काल नवी दिल्लीत परतले. दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात त्यांनी इंडोनेशियाला भेट दिली आणि इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रोबोवो सुबियांतो यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. तर दुसऱ्या टप्प्यात प्रधानमंत्र्यांनी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बनीज यांच्यासमवेत भारत ऑस्ट्रेलिया वार्षिक शिखर परिषदेत भाग घेतला. तसंच भारत ऑस्ट्रेलिया सीईओ फोरम दरम्यान दोन्ही देशांच्या

उद्योजकांना संबोधित केलं. या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यातली त्यांची न्यूझीलंड भेट ऐतिहासिक ठरली. 4 दशकांपेक्षा जास्त काळानंतर भारतीय प्रधानमंत्र्यांनी न्यूझीलंडचा केलेला हा दौरा द्विपक्षीय संबंधांना मोठी चालना देणारा ठरला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी न्यूझीलंडचे प्रधानमंत्री क्रिस्तोफर लक्सन यांच्याशी चर्चा केली. संरक्षण, पर्यटन, क्रीडा, आपत्ती व्यवस्थापन तसंच दुग्ध व्यवसाय आणि पशुसंवर्धन या 5 क्षेत्रांमध्ये यावेळी 10 सामंजस्य करार करण्यात आले. ईपीएफओ म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं 6 महिन्यांची विशेष माफी योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत प्राप्तिकर कायद्यांतर्गत मान्यताप्राप्त भविष्य निर्वाह निधी ट्रस्ट चालवणाऱ्या आस्थापनांना आपलं पीएफ ट्रस्ट ईपीएफओकडे नियमित करण्याची संधी देण्यात आली. ज्या कंपन्यांनी स्वतःचा पीएफ ट्रस्ट बनवलाय मात्र त्यांच्याकडे सरकारची अधिकृत मंजुरी नाही त्यांना नियमित होण्याची ही संधी एकदाच मिळणार आहे. ही योजना 6 महिन्यांसाठी खुली असेल आणि पात्र आस्थापनांना आपला अर्ज ईमेलद्वारे संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडे पाठवावा लागेल. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे महासंचालक प्रवीर रंजन यांनी आज जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम इथल्या नुवान बेस कॅम्पला भेट दिली आणि सध्या सुरू असलेल्या अमरनाथ यात्रेतल्या सुरक्षा स्थितीचा आढावा घेतला. रंजन यांनी तैनात असलेली सुरक्षा प्रणाली, प्रवेश नियंत्रण उपाय, संवाद यंत्रणा, देखरेख व्यवस्था, वैद्यकीय सहाय्य, सर्व सुरक्षा दलांमधली समन्वय यंत्रणा, तैनातीची महत्वाची ठिकाणं, तपासणी नाके, सीआरपीएफचं संपर्क केंद्र, सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष आणि साधन सामग्रीच्या व्यवस्थेचीही पाहणी केली. महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यातल्या मोशी कचरा डेपो दुर्घटना प्रकरणातल्या मृतांची संख्या 9 वर पोचले. बचाव कार्यादरम्यान काल या ठिकाणी आणखी 7 जणांचे मृतदेह सापडले. पुणे जिल्ह्यात मोशी इथं 8 जुलै रोजी एका इमारतीवर कचऱ्याचा ढिगारा कोसळून झालेल्या या दुर्घटनेत 23 जण अडकले होते. त्यापैकी 5 जण सुरक्षितपणे बाहेर आले तर 9 जणांची सुटका करण्यात आली. दुर्घटनेच्या ठिकाणी अद्याप बचाव कार्य सुरू असून बेपत्ता झालेल्यांचा शोध सुरू असल्याचं स्थानिक सूत्रांनी सांगितलं. व्हिएतनामचे प्रधानमंत्री ले मिन होन यांनी फू कोक या बेटाजवळ काल झालेल्या स्पीडबोट दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिलेत. या अपघाताची प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कारणं शोधावीत, भविष्यात अशा घटना होऊ नयेत यासाठी उपाययोजना कराव्या, तसंच या अपघाताला कारणीभूत ठरणाऱ्यांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करावी असे निर्देश त्यांनी दिल्याचं मुंबईतल्या व्हिएतनामच्या वाणिज्य दूतावासानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय. व्हिएतनाममध्ये काल पर्यटकांना घेऊन जाणारी स्पीड बोट उलटून झालेल्या या दुर्घटनेत 15 भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ज्येष्ठ गायिका एस जानकी यांचं काल कर्नाटकमध्ये मैसूर इथं वृद्धापकाळानं निधन झालं. त्या 88 वर्षांच्या होत्या. दक्षिणेची कोकिळा अशी ओळख असलेल्या एस जानकी यांनी आपल्या 6 दशकांपेक्षा मोठ्या कारकिर्दीत बंगाली, पंजाबी, कन्नड, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि हिंदी यासह विविध भारतीय भाषांमध्ये जवळजवळ 48,000 गाणी गायली. इलियाराजा, एम एस विश्वनाथन आणि ए आर रहमान यांच्यासारख्या दिग्गज संगीत दिग्दर्शकांबरोबर त्यांनी काम केलं. एस जानकी यांना 4 राष्ट्रीय पुरस्कार, 33 राज्य पुरस्कार आणि भारत सरकारच्या पद्मभूषण या पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एस जानकी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केलाय. त्यांच्या निधनानं संगीत विश्वाची अपरिमित हानी झाली असून त्यांचा स्वर येणाऱ्या अनेक पिढ्यांना मंत्रमुग्ध करेल असं त्यांनी आपल्या शोक संदेशात म्हटलंय. कर्नाटकमध्ये बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या 2 पाकिस्तानी नागरिकांना पोलिसांनी आज चिक्कबल्लापूर इथून अटक केली. या दोघांनी आपलं खरं नागरिकत्व लपवून अवैधरित्या शिधापत्रिका आणि मतदार ओळखपत्र देखील मिळवलं होतं अशी माहिती पोलिसांनी दिली.

0: येमेनमध्ये जाणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी 2017 मध्ये लागू केलेल्या अटींबाबतची अधिसूचना परराष्ट्र मंत्रालयानं मागे घेतली. येमेनमधलं युद्ध आणि सशस्त्र संघर्षामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ही अधिसूचना जारी करण्यात आली होती. अमेरिकेनं इराणवर पुन्हा हल्ले केले असून इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉप्सनं होर्मुज सामुद्रधुनीत सायप्रसच्या ध्वजाखालच्या मालवाहू जहाजावर हल्ला केल्यावर अमेरिकेनं प्रत्युत्तरादाखल हे हवाई हल्ले केलेत. हे हल्ले अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्देशानुसार केल्याचं अमेरिकेच्या लष्करानं म्हटलंय. इराणनं केलेल्या हल्ल्यात जहाजावरचा कर्मचारी बेपत्ता झाला असून इंजिन रूमला आग लागल्यानं जहाज पुढे जाऊ शकणार नाही. दरम्यान इराणनं पुन्हा एकदा होर्मुझच्या समुद्रधुनीचा मार्ग बंद केलाय. भारतानं ओमानच्या किनाऱ्यावरच्या GFS गॅलेक्सी या व्यावसायिक जहाजावर झालेल्या हल्ल्याचा निषेध केलाय. या जहाजावरच्या 11 भारतीय नागरिकांपैकी 10 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली असून एक जण बेपत्ता आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलंय. विम्बल्डन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेच्या महिला एकेरीत 21 वर्षाच्या लिंडा नॉस्कोव्हा हिनं अजिंक्यपदाला गवसणी घातली. काल झालेल्या अंतिम सामन्यात तिनं कॅरोलायना मुकोव्हा हिच्यावर 6-2, 5-7, 6-3 असा विजय मिळवला आणि कारकिर्दीतलं पहिलं ग्रँड स्लॅम जेतेपद पटकावलं. पुरुष एकेरीत आज संध्याकाळी अग्रमानांकित आणि विद्यमान विजेता यानिक सिनरचा सामना अलेक्झांडर झेरेवशी होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार 8:30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात इंग्लंड आणि अर्जेंटिनानं आपापले सामने जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केलाय. इंग्लंडनं अतिरिक्त वेळेत गोल करत नॉर्वेवर विजय मिळवला तर अर्जेंटिनानं स्वित्झर्लंडवर मात केली. स्पेन आणि फ्रान्सने याआधीच उपांत्य फेरीतलं स्थान निश्चित केलंय. आता येत्या बुधवारी उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात फ्रान्स आणि स्पेन यांच्यात लढत होईल. स्पर्धेचा अंतिम सामना 20 जुलै रोजी न्यूयॉर्क न्यूजर्सी स्टेडियमवर होणार आहे तर तिसऱ्या क्रमांकासाठीचा सामना 19 जुलैला होणार आहे. इंग्लंड आणि भारताच्या महिला क्रिकेट संघात लॉर्ड्स इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवस अखेर भारतानं दुसऱ्या डावात 269 धावांची भक्कम आघाडी घेतली. कालचा खेळ संपला तेव्हा भारतानं दुसऱ्या डावात 1 बाद 154 धावा केल्या होत्या. त्याआधी भारतानं पहिल्या डावात इंग्लंडच्या संपूर्ण संघाला 170 धावांमध्ये माघारी पाठवलं होतं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. इंडोनेशिया ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या 3 देशांचा यशस्वी दौरा आटपून प्रधानमंत्री मायदेशी परतले. पुण्यातल्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 9 वर. व्हिएतनामच्या प्रधानमंत्र्यांनी दिले बोट दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश. ज्येष्ठ गायिका एस जानकी यांचं निधन. विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीत लिंडा नॉस्कोव्हा अजिंक्य. पुरुष एकेरीच्या विजेतेपदासाठी आज सिनर आणि झेरेव यांच्यात लढत. आणि इंग्लंड आणि भारताच्या महिला क्रिकेट संघात लॉर्ड्स इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवस अखेर भारताकडे दुसऱ्या डावात 269 धावांची भक्कम आघाडी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: भास्कराचार्य द्वारा रचित ग्रंथ लीलावती अंक पर आधारित है और एक ग्रंथ है आर्यभट्ट आर्यभट्टीय, यह भी अंक पर आधारित है. बिल्कुल सही. विष्णु धर्मोत्तर पुराण यह एक प्रमुख पुराण है जिसे विश्वकोश माना जाता है. संख्या गणना इसमें खगोल शास्त्र गणित काल समय विभाजन के अलावा ब्रह्मांड के माप का विस्तृत वर्णन भी है. इसके साथ न्यूमरोलॉजी सिर्फ अंकों पर ही आधारित होती है जी, हम इसे मान सकते हैं. हमारे श्रोताओं ने बहुत अच्छे से जिक्र किया है लीलावती ग्रंथ का. फिर से बात आई है, उन्हीं सभी ग्रंथों की बात फिर से आई है और इस बात के लिए बहुत अलग अलग परंपराओं की बातें कही हैं और उन ग्रंथों के बारे में भी बताया है कि सुंदरी विद्या जो थी वो अंक विद्या कही जाती है, जो प्रथम तीर्थंकर भगवान ऋषभदेव ने अपनी पुत्री सुंदरी को 1 से 9 तक के अंकों को सिखा कर दी थी ऐसा कहा जाता है. दशकुमार चरितम पंचतंत्र की कहानी पर आधारित मगर शीर्षक संख्या पर है. क्या बात है, इतनी सारी जानकारी मुझे भी मिल रही है. कई चीज़ें तो मुझे भी नहीं पता थी. मैं एक शिक्षक हूँ मगर आज बच्चों को 1, 2, 3 तो आते हैं पर हिंदी के

प्रसार भारतीच्या वेव्स ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर दुपारी ठीक 3 वाजता आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई भक्ती सोंटक के प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या तीन देशांचा यशस्वी दौरा आटोपून प्रधानमंत्री मायदेशी परतले. पुण्यातल्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 9 वर. पंढरपूरकडे निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्या पुण्याहून मार्गस्थ. विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीत लिंडा नॉस्कोवा अजिंक्य. पुरुष एकेरीच्या विजेतेपदासाठी आज सिन्नर आणि झ्वेरेव यांच्यात लढत. आणि राज्यात मान्सूनची गती मंदावल्यानं अनेक भागांमध्ये पावसाची प्रतीक्षा कायम. येत्या काही दिवसात पावसाचं प्रमाण तुलनेनं कमी राहील असा हवामान विभागाचा अंदाज. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपला 3 दिवसांचा दौरा आटोपून काल नवी दिल्लीत परतले. दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात त्यांनी इंडोनेशियाला भेट दिली आणि इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. तर दुसऱ्या टप्प्यात प्रधानमंत्र्यांनी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांच्यासमवेत भारत ऑस्ट्रेलिया वार्षिक शिखर परिषदेत भाग घेतला. तसंच भारत ऑस्ट्रेलिया सीईओ फोरम दरम्यान दोन्ही देशांच्या प्रमुख उद्योजकांना संबोधित केलं. या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यातली त्यांची न्यूझीलंड भेट ऐतिहासिक ठरली. 4 दशकांहून अधिक काळानंतर भारतीय प्रधानमंत्र्यांनी न्यूझीलंडचा केलेला हा दौरा द्विपक्षीय संबंधांना मोठी चालना देणारा ठरला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लक्सन यांच्याशी चर्चा केली. संरक्षण, पर्यटन, क्रीडा, आपत्ती व्यवस्थापन तसंच दुग्ध व्यवसाय आणि पशुसंवर्धन या 5 क्षेत्रांमध्ये यावेळी 10 सामंजस्य करार करण्यात आले. ईपीएफओ म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं 6 महिन्यांची विशेष माफी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत प्राप्तिकर कायद्याअंतर्गत मान्यताप्राप्त भविष्य निर्वाह निधी ट्रस्ट चालवणाऱ्या आस्थापनांना आपलं पीएफ ट्रस्ट ईपीएफओकडे नियमित करण्याची संधी देण्यात आली आहे. ज्या कंपन्यांनी स्वतःचा पीएफ ट्रस्ट बनवला आहे मात्र त्यांच्याकडे सरकारची अधिकृत मंजुरी नाही त्यांना नियमित होण्याची ही संधी एकदाच मिळणार आहे. ही योजना 6 महिन्यांसाठी खुली असेल आणि पात्र आस्थापनांना आपला अर्ज ईमेलद्वारे संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडे पाठवावा लागेल. पुणे जिल्ह्यातल्या मोशी कचरा डेपो दुर्घटना

धरणातल्या मृतांची संख्या 9 पोहोचली आहे. बचाव कार्यादरम्यान काल या ठिकाणी आणखी 7 जणांचे मृतदेह सापडले. पुणे जिल्ह्यात मोशी इथं 8 जुलै रोजी एका इमारतीवर कचऱ्याचा ढिगारा कोसळून झालेल्या या दुर्घटनेत 23 जण अडकले होते. त्यापैकी 5 जण सुरक्षितपणे बाहेर आले तर 9 जणांची सुटका करण्यात आली. दुर्घटनेच्या ठिकाणी अद्याप बचाव कार्य सुरू असून बेपत्ता झालेल्यांचा शोध सुरू असल्याचं स्थानिक सूत्रांनी सांगितलं. आषाढी एकादशीच्या निमित्तानं पंढरपूरकडे निघालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालख्या पुण्यातला मुक्काम संपवून पुढे मार्गस्थ झाल्या आहेत. तुकोबांची पालखी आज हडपसरहून तर माऊलींची पालखी सासवडहून पुढे रवाना होईल. श्री संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी अहिल्यानगर इथं दाखल झाली. बेसिक ट्रेनिंग रेजिमेंट या लष्करी संस्थेच्या वतीनं वारकऱ्यांना फराळ तसंच पाण्याचं वाटप करण्यात आलं. संत मुक्ताई यांच्या पालखीचं काल बीड शहरात आगमन झालं. पैठणच्या संत एकनाथ महाराजांची पालखीही आज बीड जिल्ह्यात राक्षस भुवन इथल्या मुक्कामावरून पुढे रवाना होईल. महिला आणि बालविकास विभागाच्या सहकार्यानं महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीनं आषाढी वारी काळात महिला उन्नती वारी हा विशेष उपक्रम राबवण्यात येणार असून या उपक्रमाचा प्रारंभ आज उरळी कांचन इथल्या पालखी तळावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते होत आहे. महिलांपर्यंत शासनाच्या विविध योजना, महिला सक्षमीकरण, महिला सुरक्षा तसंच महिलांच्या हक्कांविषयीची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्याच्या उद्देशानं महाराष्ट्र राज्य महिला आयोगानं हा विशेष उपक्रम हाती घेतला आहे. अकोल्यात आज बनावट बियाण्यांची विक्री करणाऱ्या 2 कंपन्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. शेतकऱ्यांची दिशाभूल करणारे दावे करणाऱ्या या कंपन्यांपैकी एक जालना जिल्ह्यातली तर दुसरी मध्य प्रदेशातली आहे. संबंधित कंपन्यांच्या बियाण्यांच्या क्षमतेबाबत शेतकऱ्यांकडून तक्रारी प्राप्त झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. पॅकेटवर केलेला दावा बियाणे नियमांची दिशाभूल करणारा असल्याचं तपासणीत स्पष्ट झालं आहे अशी माहिती जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकांनी दिली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. विम्बल्डन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेच्या महिला एकेरीत 21 वर्षाच्या लिंडा नॉस्कोवा हिनं अजिंक्यपदाला गवसणी घातली. काल झालेल्या अंतिम सामन्यात तिनं कॅरोलाइना मुकोवा हिच्यावर 6-2, 5-7, 6-3 असा पराभव केला आणि कारकिर्दीतलं पहिलं ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावलं. पुरुष एकेरीत आज संध्याकाळी अग्रमानांकित आणि विद्यमान विजेता यानिक सिनरचा सामना अलेक्झांडर झ्वेरेवशी होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार 8:30 सामन्याला सुरुवात होईल. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात इंग्लंड आणि अर्जेंटिनानं आपापले सामने जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. इंग्लंडनं अतिरिक्त वेळेत गोल करत नॉर्वेवर 2-1 असा विजय मिळवला तर अर्जेंटिनानं स्वित्झर्लंडवर 3-1 अशी मात केली. स्पेन आणि फ्रान्सनं याआधीच उपांत्य फेरीतलं स्थान निश्चित केलं होतं. आता येत्या बुधवारी उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात फ्रान्स आणि स्पेन यांच्यात लढत होईल. दुसरा उपांत्य सामना गुरुवारी इंग्लंड आणि अर्जेंटिना यांच्यात होणार आहे. दोन्ही सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार 12:30 सुरू होतील. स्पर्धेचा अंतिम सामना 20 जुलै रोजी न्यूयॉर्क न्यूजर्सी स्टेडियमवर होणार आहे तर तिसऱ्या क्रमांकासाठीचा सामना 19 जुलैला होणार आहे. इंग्लंड आणि भारताच्या महिला क्रिकेट संघात लॉर्ड्स इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवस अखेर भारतानं दुसऱ्या डावात 269 धावांची भक्कम आघाडी घेतली आहे. कालचा खेळ संपला तेव्हा भारतानं दुसऱ्या डावात 1 बाद 154 धावा केल्या होत्या. यास्तिका 39 तर स्मृती मंधाना 69 धावा करून खेळपट्टीवर टिकून होत्या. त्याआधी भारतानं पहिल्या डावात इंग्लंडच्या संपूर्ण संघाला 170 धावांमध्ये माघारी धाडत 115 धावांची आघाडी मिळवली. भारताच्या वतीनं क्रांती गौडीनं 35 धावात इंग्लंडच्या 5 खेळाडूंना बाद केलं. इंग्लंडमध्ये साऊथहॅम्प्टन इथं काल झालेल्या टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतल्या अखेरच्या सामन्यात भारताचा इंग्लंडनं 56 धावांनी पराभव केला. यासोबतच इंग्लंडनं 5 सामन्यांची ही मालिकाही 4-0 अशी जिंकली. या सामन्यात नाणेफेक जिंकून भारतानं

प्रथम क्षेत्र रक्षणाचा निर्णय घेतला होता. इंग्लंडचा सलामीवीर जॉस बटरच्या धडाकेबाज 131 आणि हॅरी ब्रुकच्या फटकेबाज नाबाद 95 धावांच्या खेळीच्या जोरावर इंग्लंडनं निर्धारित 20 षटकात 2 बाद 157 धावा केल्या. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा इथल्या समाज कल्याण विभागाच्या शासकीय निवासी शाळा आणि वसतिगृहात काल रात्री विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना शहादा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यापैकी 6 विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्यानं त्यांना खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. गेल्या 10 दिवसांपासून कामबंद आंदोलनावर असलेल्या तुमसर नगर परिषदेतल्या 60 कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांनी प्रशासनाविरोधात शुक्रवारपासून अधिक तीव्र आंदोलन पुकारलं आहे. गेल्या 2 महिन्यांपासून रखडलेलं वेतन, किमान वेतनाचा लाभ न मिळणं आणि सुरक्षेसाठी आवश्यक मूलभूत साहित्याचा पुरवठा न होणं या मागण्यांसाठी कामगारांनी मुख्याधिकाऱ्यांच्या गाडीला घेराव घातला. यानंतर ठोस आश्वासन न मिळाल्यानं न्याय मिळेपर्यंत आमरण उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. कर्नाटकमध्ये बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या 2 पाकिस्तानी नागरिकांना पोलिसांनी आज चिकबल्लापूर इथून अटक केली. या दोघांनी आपलं खरं नागरिकत्व लपवून अवैधरित्या शिधापत्रिका आणि मतदार ओळखपत्र देखील मिळवलं होतं अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या 3 देशांचा यशस्वी दौरा आटोपून प्रधानमंत्री मायदेशी परतले. पुण्यातल्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 9. पंढरपूरकडे निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्या पुण्याहून मार्गस्थ. विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीत लिंडा नॉस्कोवा अजिंक्य. पुरुष एकेरीच्या विजेतेपदासाठी आज सिनर आणि झ्वेरेव यांच्यात लढत. आणि राज्यात मान्सूनची गती मंदावल्यानं अनेक भागांमध्ये पावसाची प्रतीक्षा कायम. येत्या काही दिवसात पावसाचं प्रमाण तुलनेनं कमी राहील असा हवामान विभागाचा अंदाज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: वाहिनी।
1: अस्मिता वाहिनीच्या या दुसऱ्या सभेत आमच्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत। सायंकाळचे 5 वाजत आहेत, ऐकूया ठळक बातम्या काही क्षणातच।

श्रोतेहो नमस्कार. 100.1 मेगाहर्ट्स FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. या सायंकालीन प्रसारण सभेत मी सुजाता जपे सर्व श्रोत्यांचं स्वागत करते. सायंकाळचे 5:02 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम मिक्स मसाला. मिक्स मसाला कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात जुना ते सोना चित्रपटातलं ग दि माडगुळकर यांचं गीत. स्वर आहे रेखा डावजेकर यांचा आणि संगीत दत्ता डावजेकर यांचं.

0: श्रुतीहू रेखा डावजेकर यांच्या स्वरातलं जुनं ते सोनं चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीतकार होते ग. दी. माडगुळकर आणि संगीतकार दत्ता डावजेकर.
1: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
2: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
1: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
2: पिंपरी चिंचवड मध्ये.
3: तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
1: मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
3: लगेच फोन करतो. 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
4: श्रोते हो, राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा,
5: नाजूक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा,
4: अशा विविध वैशिष्ट्यांनी नटलेला आपला महाराष्ट्र.
5: आणि या महाराष्ट्राच्या विविध पर्यटन स्थळांची सफर आपण करणार आहोत फिरस्ती या कार्यक्रमात.
4: दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या मंगळवारी सकाळी 8:40
5: आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून 100.1 MHz वर कार्यक्रम फिरस्ती.
0: श्रोते हो, मिक्स मसाला कार्यक्रमात आता ऐकूयात हम दिल दे चुके सनम चित्रपटातलं उस्ताद सुलतान खान, शंकर महादेवन आणि कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं मेहबूब यांचं गीत. संगीत आहे इस्माईल दरबार यांचं.

हम दिल दे चुके सनम चित्रपटातलं मेहबूब यांचं गीत आपण ऐकलं. गायलं होतं उस्ताद सुलतान खान, शंकर महादेवन आणि कविता कृष्णमूर्ती यांनी, तर संगीतकार होते इस्माईल दरबार. श्रोतेहो, मिक्स मसाला कार्यक्रमातलं यानंतरचं गाणं ऐकण्यापूर्वी ऐकूयात हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमासंबंधी हे निवेदन. श्रोतेहो, येत्या बुधवारच्या हॅलो डॉक्टर या थेट प्रसारणाच्या कार्यक्रमाचा अर्थात 15 जुलै 2026 विषय आहे संधिवात, कारणं, लक्षणं आणि आधुनिक उपचार पद्धती. आपल्या शंकांचं निरसन करतील डॉक्टर विद्या बांगर सांगळे. लाईव्ह प्रसारणाची वेळ रात्री 9 ते 10. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02-41-242-34-71 आणि 42-36-72. निवेदन संपलं. श्रोतेहो, मिक्स मसाला कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून 100.1 MHz आणि लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून. कार्यक्रमात आता ऐकूयात संशय कल्लोळ नाटकातलं गोविंद बल्लाळ देवल यांचं नाट्यपद. स्वर आहे पंडित वसंतराव देशपांडे यांचा.

0: पंडित वसंतराव देशपांडे यांच्या स्वरात संशय कल्लोळ नाटकातलं नाट्यपद आपण ऐकलत. पद होतं गोविंद बल्लाळ देवल यांचं.
1: श्रोतो हो, बाहेर पडणारा रिमझिम पाऊस, हातात वाफाळलेला चहाचा कप आणि मनात रुंजी घालणारं पावसाचं छानसं गीत.

तर याच आठवणींची वाट मोकळी करण्यासाठी आणि सोबतच पसंतीचं गीत ऐकवण्यासाठी घेऊन येत आहोत यावेळचा फोन गाणी कार्यक्रम आठवणीतला पाऊस.

0: तेव्हा जरूर सांगा आठवणी आणि पावसाचं गीत बुधवारी सकाळी 8:15 02-41-42-34-71 किंवा 02-42-36-72 या दूरध्वनी क्रमांकावर आणि ऐका फोन गाणी या कार्यक्रमाचं प्रसारण येत्या शुक्रवारी 17 जुलै रोजी 10:00
1: श्रोतेहो मिक्स मसाला कार्यक्रमात आता ऐकूयात चोरी चोरी चित्रपटातलं लता मंगेशकर यांच्या स्वरातलं हसरत जयपुरी यांचं गीत. संगीत आहे शंकर जयकिशन यांचं.

चोरी चोरी चित्रपटासाठी हा स्वर होता लता मंगेशकर यांचा. गीतकार होते हसरत जयपुरी आणि संगीतकार शंकर जयकिशन. श्रोतेहो, ऐकूयात कृषी अदालत या लाईव्ह कार्यक्रमासंबंधीचं हे निवेदन. शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी अंतर्गत कृषी अदालत लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा गुरुवारचा अर्थात दिनांक 16 जुलै 2026 विषय आहे खरीप हंगामातील प्रमुख पिकांचे आपत्कालीन व्यवस्थापन. या कार्यक्रमात सहभागी होतील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले कृषी विद्या विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ राजेंद्र गेठे, पारनेरचे तालुका कृषी अधिकारी गजानन घुले आणि मुक्काम पोस्ट रायतळे तालुका पारनेर इथले प्रगतशील शेतकरी अर्जुन साबळे. प्रसारणाची वेळ 7:30 ते 8 वाजेपर्यंत. शेतकरी बांधवांना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठीचे दूरध्वनी क्रमांक आहेत 02-41-242-34-71 आणि 2-42-36-72. निवेदन संपलं. श्रोतेहो, आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz. मिक्स मसाला कार्यक्रमात आता ऐकूया सोनू निगम यांच्या स्वरात फैज अनवर यांचं गीत. संगीत आहे साजिद वाजिद यांचं.

श्रोतेहो सोनू निगम यांच्या स्वरात फैज अनवर यांचं गीत आपण ऐकलत. संगीतकार होते साजिद वाजिद. या गीताबरोबरच मिक्स मसाला कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. यानंतर ठीक 5:30 युवक मित्रमैत्रिणींसाठी कार्यक्रम युववाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत पखवाज वादक ऋषिकेश पांचाळ या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ही परभणी आकाशवाणी केंद्राची निर्मिती आहे.

हाय गाईज, गुड इव्हिनिंग. युवकांच्या मनाचा ठाव घेणारी वाणी, अर्थातच युववाणी या आजच्या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व मित्रमैत्रिणींचं सहर्ष स्वागत करत आहे. फ्रेंड्स, आठवणी ह्या नेहमीच अविस्मरणीय असतात. काही वेळा आपण रडलेले क्षण आठवून खूप हसत असतो, तर काही वेळा आपण आनंद साजरा केलेले क्षण आठवून खूप रडतो. हीच आपल्या आयुष्याची गंमत असते. या विचारासह वळूया आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमाकडे. फ्रेंड्स, आजच्या युववाणी या कार्यक्रमाअंतर्गत आपण चर्मवाद्य अर्थातच तालवाद्याचं शास्त्रोक्त शिक्षण घेणाऱ्या युवा मित्राशी संवाद साधणार आहोत. तेव्हा आता आपला फारसा वेळ न घेता आजच्या युववाणी या कार्यक्रमामध्ये आता आपण ऐकूया पखवाज वादक ऋषिकेश पांचाळ या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत. मित्रमैत्रिणींनो नमस्कार. आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. फ्रेंड्स, आपण बघतो की युववाणी आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण नेहमीच वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज मंडळी आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित करतो. मग त्यामध्ये कधी आपण कलाक्षेत्राविषयी माहिती जाणून घेतो, कधी आपण ज्ञानात्मक विविध शाखांविषयी माहिती जाणून घेतो, विद्यार्थ्यांनी करिअर क्षेत्रामध्ये स्वतःची प्रगती करत असताना काय करायला हवं याविषयी आपण तज्ज्ञांकडनं माहिती जाणून घेत असतो. आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण संगीत क्षेत्राविषयी आणि संगीत क्षेत्रातील पखवाज या वाद्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. मित्रमैत्रिणींनो, गायनाच्या माध्यमातून आपण आपलं करिअर घडवतो, अगदी तसंच विविध वाद्यवादनातूनही करिअर घडवणारे अनेक युवा मित्रमैत्रिणी आहेत. त्यातीलच एक तालवाद्य म्हणजेच पखवाज हे तालवाद्य. मग पखवाज वादनामध्ये यश संपादित केलेल्या आणि अगदी बालपणापासून पखवाज वादनाचं शास्त्रोक्त शिक्षण घेऊन पखवाज वादनामध्ये यश संपादित केलेल्या युवा मित्राशी आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण संवाद साधणार आहोत. आणि या युवा मित्राचा आजपर्यंतचा पखवाज वादनातील संपूर्ण प्रवास जाणून घेणार आहोत. आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमामध्ये आपण आमंत्रित केलेला आहे ऋषिकेश पांचाळ या युवा मित्राला. हा युवा मित्र सध्या श्री शिवाजी महाविद्यालय परभणी येथे BA द्वितीय वर्षामध्ये शिक्षण घेत आहे. त्यासोबतच शास्त्रीय पखवाज वादनाच्या मध्यमापूर्णपर्यंतच्या परीक्षा या युवा मित्राने दिलेल्या आहेत आणि सध्या पखवाज वादनाच्या शास्त्रोक्त शिक्षणातील उपांत्य विशारद या परीक्षेचा अभ्यास या युवा

0: मित्राचा सुरू आहे, तो त्या मित्राशी प्रत्यक्ष संवाद साधून आपण जाणून घेणार आहोत. तेव्हा सर्वप्रथम ऋषिकेश, तुझं खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये.
1: धन्यवाद.
0: पखवाज या वादनाचं शास्त्रोक्त शिक्षण आपण घेतलेलं आहे. सुरुवातीला पखवाज या वाद्याविषयी आणि पखवाज वादनाविषयी आपण काय सांगाल?
1: नमस्कार. पखवाज हे वाद्य अतिशय प्राचीन काळापासून प्रचलित आहे. त्याला एक शास्त्रीय तालवाद्य असं म्हणतात, त्याला चर्मवाद्य असे देखील म्हणतात, कारण जनावराचं जे कातड असतं त्या कातडीपासून पखवाजाची निर्मिती केली जाते. पखवाजाचे मुख्यतः दोन बाजू असतात, उजव्या बाजूला धूमपान असे म्हणतात आणि डाव्या बाजूला जे असतं त्याला शाईपुडा असं म्हणतात. तर उजव्या बाजूला जे धूमपान असतं त्याला एक असा नाद निर्माण होतो, तर तो नाद निर्माण होण्यासाठी त्याला गव्हाच्या पिठाची कणिक लावली जाते. तर तो कमी जास्त प्रमाणात आपण लावू शकतो, जसा आपल्याला नाद येईल तसा तो लावला जातो. आणि पखवाजा जर अतिशय मुख्य अशा बाजूचा विचार करायला गेला तर तो म्हणजे शाईपूड. तर शाईपूड ही अत्यंत एक पखवाजाचं मुख्य अंगच म्हणा की असं आहे. तर त्यामध्ये पखवाजाच्या मुख्य अंगामध्ये त्याला वेगवेगळ्या स्वरामध्ये लावलं जातं. त्यामध्ये काळी दोन आहे, पांढरी दोन आहे, पांढरी चार आहे, काळी एक आहे. आता हे जे स्वर मी तुम्हाला सांगत आहे ते स्वर एक वेगवेगळ्या मंचावर असे उपयोगात आणले जाते. त्यामध्ये आपण मग पखवाजाचा जर उपयोग पाहायला गेलं तर त्यामध्ये तालवाद्य म्हणजेच आपण पाहिलं सोलो वादनामध्ये आहे, स्वतंत्र सोलो वादन. त्यानंतर कीर्तन भजनाच्या सातसंगतीसाठी, त्यानंतर शास्त्रीय जे गायन आहे ध्रुपद धमार, यामध्ये या पखवाजाचा खूप मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. त्यामध्ये स्वतंत्र सोलो वादन जे आहे ती काळी एक किंवा काळी दोन या स्वरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर केलं जातं. त्यानंतर कीर्तन आणि भजनासाठी काळी दोन, काळी एक, पांढरी दोन, पांढरी चार हे जे वेगवेगळे स्वर आहेत, म्हणजेच गायक ज्या स्वराच्या पट्टीमध्ये गायन करत आहे त्यामध्येच आपला पखवाज वाजवणारे सर्व स्वरात लावतात. त्यानंतर मग ध्रुपद धमार आहे, यामध्ये खास करून पखवाजाचा जो मुख्य ताल आहे म्हणजे चौताल, तो बारा मात्रेचा ताल आहे. तर या चौतालामध्ये देखील स्वतंत्र सोलो वादन करतात, परंतु याचा वापर ध्रुपद धमार तुम्ही गायन प्रकार ऐकले असतील कधी.
2: होय होय.
1: तर या दोन गायन प्रकारासाठी याचा चौतालाचा उपयोग केला जातो. तर पखवाजाचा एक विशेष ताल किंवा मुख्य तालच म्हणा की मुख्य ताल म्हणून चौतालाची ओळख आहे. त्यामध्ये स्वतंत्र सोलो वादन तर करतातच, पण ध्रुपद धमार देखील त्याच्यामध्ये गायन करतात. पखवाज हे वाद्य आहे, माझी खूप याच्यावर श्रद्धा आहे आणि अगदी मी याला माझा प्राणच समजतो.
0: खरोखर संगीत क्षेत्रामध्ये वाद्यांचा ज्यावेळी आपण अभ्यास करतो त्यावेळी कोणतंही वाद्य असो ते आपलं दैवत असतं. आता साधारणतः तुम्ही म्हणालात की तुम्ही अगदी बालपणापासून पखवाज वादनाला सुरुवात केलेली आहे, तर साधारणतः वयाच्या कितव्या वर्षापासून तुम्ही पखवाज वादन करता? आणि आपल्या झालेल्या चर्चेप्रमाणे आपण जसं शास्त्रीय गायनाच्या अलंकारपर्यंतच्या परीक्षा दिल्या जातात अगदी तसंच वादनामध्ये पखवाज वादनाच्याही प्रारंभिकपासून अलंकारपर्यंत शास्त्रीय परीक्षा दिल्या जातात आणि तुम्हीही शास्त्रोक्त शिक्षण पखवाज वादनाचं घेतलेलं आहे, तर आजपर्यंत शास्त्रीय पखवाज वादनाच्या तुमच्या किती परीक्षा झालेल्या आहेत?
1: अगोदर तुम्ही विचारलं तसं मी अगदी लहान वयापासून पखवाजच म्हणजे मला आवड निर्माण झालेली आहे. त्यामध्ये मी सातव्या वर्षापासून मी पखवाज वाजवत आहे.
0: बर.
1: त्यामध्ये सातव्या वर्षापासून म्हणायला गेलं तर आपण तेव्हा दुसरी या वर्गात असतो, तर तेव्हापासून मला पखवाजाची आवड निर्माण झाली. आमच्या घरी जे असं एक सांप्रदायिक वातावरण आहे त्यामध्ये आमच्या घरी नित्यनेमाचं रोज भजन होतं. त्यामध्ये असंच शाळेतून घरी आल्यानंतर मी भजनात बसायचो, छंदच लागला म्हणजे मी भजनाला बसायचो, म्हणजे ते कानाला ऐकायला छान वाटायचं. माझे आजोबाजी आहेत आसारामजी पांचाळ, ते पूर्वीच्या काळातील एक जुने पखवाज वादक होते. म्हणजे ते असे काही शास्त्रीयरित्या असे काय वगैरे शिकलेले नव्हते, पण ते अतिशय तालात पक्के होते. तर त्यांचं मी पखवाज वादन ऐकायचो. तर मी म्हणायचो हे कसं वाजवत असतील, आपल्याला येईल का भजन झाल्यानंतर? मी उगच ते पखवाज वाजवून बघायचा. मग असंच मी वाजवत राहिलो तर आजोबाला वाटलं की ह्याला शिकायचंय वाटतंय पखवाज. तर आजोबांच्या मनात विचार आला की आपण याला शिकूया शाळेसोबतच. आणि माझे जे काका आहेत भगवानजी महाराज पांचाळ, तर ते आळंदीला स्थायिक आहेत. तर आजोबांनी म्हणजे माझ्या काकाला विचारलं की हा चांगला वाजवत आहे, ह्याला तू आळंदीला घेऊन जाय. मी तेव्हा सातवी या वर्गात होतो तेव्हा मला माझ्या काकांनी आळंदीला पंडित युवराज महाराज देशमुख गुरुजी काकांनी मला त्यांच्याकडे घेऊन गेले. मग युवराज महाराज देशमुख गुरुजी यांनी माझा हात पाहिला कसा वाजवतो, मग त्यांना पण माझं वाजवणं आवडलं. त्यानंतर त्यांनी मला आणखीन त्याच्या पुढचे बोल जे असतात म्हणजे जे सोलो वादनामध्ये किंवा सांप्रदायिक कीर्तन भजनामध्ये जे बोल

0: उपयोग असतात ते त्यांनी मला शिकवले आणि मी जेव्हा आळंदीत होतो तेव्हा मला आणखी एका गुरुकडे शिकण्याची संधी मिळाली ती म्हणजे प्रसाद महाराज जाधव गुरुजी पुण्याचे. प्रसाद महाराज जाधव यांनी माझ्या हाताची ठेवण जी आहे तर याचं त्यांनी मला शास्त्रीयरित्या मार्गदर्शन केलं. पुन्हा मग मी असे खुल्याची स्पर्धा असतात पक्वाद वादनाच्या खुल्या स्पर्धांमध्ये मी भाग घेत राहिला. खूप व्यक्तींचं श्रवण करण्यासाठी आळंदीमध्ये मला मिळालं. त्यामध्ये पंडित कृष्णादादा सळुंखे गुरुजी आहेत, सुरेशदादा तळवळकर गुरुजी आहेत, असे जे नामांकित पखवाज वादक आहेत शास्त्रीय, तर त्यांचं मी खूप ऐकत राहिलो. तर कृष्णादादा साळुंखे गुरुजी यांचं मी श्रवण करीत राहिलो आणि माझ्या आयुष्यामध्ये आणि माझ्या पखवाज वादनाच्या कलेमध्ये मी त्यांनाच एक माझं प्रेरणास्थान मानलेलं आहे. तर माझ्या काकाजींनी त्यांच्याकडे मला घेऊन गेले. याची खूप इच्छा आहे की तुमच्याकडे सोलो वादन शिकण्याची. गुरुजी म्हणले काय हरकत नाही. गुरुजी म्हणले काय येतं तुला वाजून दाखव. मग मी आदिताल जो आहे तो माझा आवडता ताल आहे 16 मात्रेचा. तर आदिताल हा ताल मी त्या गुरुजींना त्यांना वाजवून दाखवला आणि तेव्हापासून क्लास मी त्यांच्याकडे सुरू केले. त्यांनी रियाजाचं देखील महत्व सांगितलं. आम्ही पण आता मी तुम्हाला सांगतो कॉलेज करत करत जेव्हा वेळ भेटतो तेव्हा मी घरी रोज कमीत कमी 4 तास रियाज करतो.
1: आता एवढा रियाज करता आणि एवढं बालपणापासून तुम्ही आजपर्यंत पखवाज वादनाचं अगदी शास्त्रोक्त शिक्षण घेतलेलं आहे. आता आपला हा संवाद असाच चालू राहील पण सोलो वादन आहे पखवाजचं तर ते आता आम्हाला ऐकण्याची खूप इच्छा आहे. सोलो वादनामधील कुठला जम घ्याल?
0: सोलो वादनामध्ये आता बंदिश वगैरे तर आहेतच पण सर्वात सोपा आणि असा एक भाग म्हणजे परण आहे. तर त्यामध्ये भगवान शंकरजीचं परण आहे, हनुमान परण आहे, सरस्वती मातेचं परण आहे, दुर्गादेवीचं परण आहे, गणेशजी तर यांचं देखील परण आहे. तर मी तुम्हाला शंकरजीचं परण पखवाजावर वाजून दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर सर्वप्रथम मी तुम्हाला पहिल्यांदा पडंत करून दाखवतो. म्हणजेच पडंत म्हणजेच तोंडाने जे काय तुम्ही खाली पखवाजावर वाजवणार आहेत तर ते अगोदर म्हणून दाखवणे. तर मी तुम्हाला शिवजीचं परण शंकर परण आहे ते म्हणून दाखवतो. धा धिकिटता धिकिटता का धिकिटता गे तेट धिकिटता धाकिट धाकिट धाकिट टकड धाकिट टकड धाकिट दिन दिन दिन धिटत तगेन गंगाधर नीलकंठ विश्वना तकिट धिकिट डिमि डिमि डिमि डमरू बजता धिकट तक धिकिट हर हर महादेव शिव शंकर त्रिकट तक त्रिकट गिरधा शिव शंकर त्रिकट तक त्रिकट गिरधा शिव शंकर त्रिकट तक त्रिकट गिरधा. तर आता हे मी तुम्हाला पखवाजावर वाजून दाखवेन. धाकिट धाकिट धाकिट टकड धाकिट टकड धाकिट दिन दिन दिन धटा तगेन गंगाधर नीलकंठ विश्वनाथ ताकिट धेकिट डेमिट डेमिट डमरू बजत त्रिकट त्रिकट हर हर महादेव शिव शंकर त्रिकट त्रिकट गिंद शिव शंकर त्रिकट त्रिकट गिंद शिव शंकर त्रिकट त्रिकट गिंद.
1: क्या बात है, संगीतामध्ये गायनासोबतच वादनाचं जे महत्व आहे
0: अगदी अगदी
1: ते अनन्य साधारण असं महत्व आहे. आणि खरंच वादन ऐकल्यानंतर आपण त्याची प्रत्यक्ष अनुभूती घेतो. तुमचा आजपर्यंतचा जो सांगीतिक प्रवास आहे, तुमचे जे गुरु आहेत सांगीतिक गुरु आहेत पखवाज वादनातील, त्याविषयी अतिशय सविस्तर तुम्ही आम्हाला सांगितलेलं आहे. निश्चितच एवढा सराव तुम्ही दररोज करता, वेगवेगळ्या गुरूंकडनं तुम्ही पखवाज वादनाचं शास्त्रोक्त शिक्षण घेतलेलं आहे, तर निश्चितच आजपर्यंत वेगवेगळे सोलो वादनाचे पखवाज वादनाचे कार्यक्रम तुम्ही केले असतील, त्याविषयी तुम्ही काय सांगाल? सांघिक कार्यक्रमांमध्येही सहभागी झाला असाल त्याविषयी काय सांगाल बरं?
0: तर सर्वप्रथम मी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड, तर ह्या विद्यापीठाने आयोजित एक दरवर्षी युवक महोत्सव आयोजित करतात. तर त्या युवक महोत्सवामध्ये वेगवेगळ्या स्पर्धा त्यामध्ये आयोजित असतात. तर तालवाद्याच्या स्पर्धा आयोजित करतात, तर त्यामध्ये मी सर्वप्रथम सहभाग घेतला होता. माझा आवडता जो पखवाजाचा ताल आहे आदिताल 16 मात्रेचा, तर तो मी बसवला होता. तर त्या आदितालामध्ये मी वेगवेगळ्या बंदिश वाजवल्या, रचना वाजवल्या, रेल्ले आणि सुरुवातीला गणेश पुरण वाजवलं आणि शेवट त्याचा मी शंकरजीच्या परणाने केला. आता मला ह्याच्या अगोदर काही स्पर्धेचा अनुभव नव्हता, हा एकदम सुरुवातीचा माझा अनुभव होता स्पर्धेचा. 9:45 माझं वादन झालं होतं. मग त्यानंतर मला जसं अपेक्षित होतं त्यापेक्षा कितीतरी पट्टीने अतिशय चांगल्या प्रकारे माझं सादरीकरण झालं. युवक महोत्सवाचा समारोपाकडे आलं शास्त्रीय तालवाद्याच्या. या स्पर्धेचे जे पारितोषिक मिळणार होते तर त्याची त्यांनी अनाऊन्स सुरू केली. मग त्यांनी प्रथम क्रमांक ते पारितोषिक त्यांनी पुकारलं. मग त्यानंतर आमच्या शिवाजी महाविद्यालयाचा त्यांनी क्रमांक पुकारला. मग ते ऐकून माझा आनंद गगनात मावेना असं झालं ना. कारण मला वाटलं नव्हतं की माझा प्रथम क्रमांकच येईल. इथे काय झालं, मग माझा पहिला नंबर आल्यानंतर माझी इंद्रधनुष्य युवक महोत्सवासाठी निवड झाली.

0: त्यामध्ये माझी दोन कला प्रकारासाठी निवड झाली. एक म्हणजे हे शास्त्रीय तालवाद्य पखवाज सोलोवादन आणि त्यानंतर लोकवाद्य. तर लोकवाद्य हे एक असा कला प्रकार आहे जे महाराष्ट्रातील ज्या प्राचीन अशा काळापासून चालत आलेल्या परंपरा आहेत त्यामध्ये जे जे वाद्य वापरली जातात त्यामध्ये पखवाज आहे, ढोलकी आहे, संबळ आहे, दिमडी आहे, ढोल, झांज, ताशा या सर्वांचा लोकवाद्य या कला प्रकारात उपयोग केला जातो. मग आमचं इंद्रधनुष्यामध्ये दोन्ही कला प्रकारामध्ये अतिशय उत्तमरित्या सादरीकरण पार पडलं. मग इंद्रधनुष्याचा निकालाचा दिवस आला तर त्यामध्ये शास्त्रीय सोलोवादनामध्ये माझा द्वितीय क्रमांक आला. मग तिथून मग जे असाच स्पर्धेचा जो प्रवास आहे माझा चालत राहिला. दुसरी जी पुढची स्पर्धा होती ती म्हणजे सेंट्रल झोन युवक महोत्सव. तर ती संभाजीनगर इथे होती. सेंट्रल झोन युवक महोत्सवामध्ये लोकवाद्य आणि सोलोवादन या दोन्ही स्पर्धेमध्ये माझा सहभाग होता. लोकवाद्य हे सांघिक कला प्रकारात आणि हे वैयक्तिक म्हणजे माझं शास्त्रीय तालवाद्य. सेंट्रल झोनचं एक विशेषता काय आहे, त्या स्पर्धेमध्ये जर तुम्हाला पारितोषिक मिळालं तर तुम्ही नॅशनल स्पर्धेला जाऊ शकता, म्हणजेच राष्ट्रीय युवक महोत्सवात तुम्ही भाग घेऊ शकता. तर त्यामध्ये एक खंत वाटते मला की तालवाद्याचं जे पारितोषिक होतं ते काही कारणास्तव मिळालं नाही, कारण माझी जी सोलोवादनामध्ये तालवाद्याचं. दुसऱ्या एका गोष्टीचा आनंद वाटतो की जो सांघिक कला प्रकारात माझा सहभाग होता पखवाजाची साथ करण्यासाठी लोकवाद्याच्या, तर त्या सांघिक कला प्रकारामध्ये आमचा दुसरा क्रमांक आला, म्हणजे आम्हाला द्वितीय पारितोषिक मिळालं. त्यानंतर मग नॅशनल जे आमचं हे युवक महोत्सव होतं तर हे सत्यभामा विद्यापीठ चेन्नई तमिळनाडू येथे होतं. तर मग तिथे आम्ही गेलो, तिथे आमचं पहिल्याच क्रमांकाला सादरीकरण होतं. आम्ही आमचं सादरीकरण अतिशय चांगल्या प्रकारे पार पाडलं. समारोपाचा दिवस आला, निकालाचा दिवस उजळल्यानंतर जेव्हा दुसऱ्या क्रमांकाचं आम्हाला पारितोषिक मिळालं तर तो एक आनंद खूप वेगळा होता की आतापर्यंत ज्या स्पर्धेमध्ये आम्हाला पारितोषिक मिळाले त्यापेक्षा हा आनंद खूप खूप वेगळा होता.
1: खरंच म्हणजे विद्यापीठ स्तरावर तुम्ही पहिल्याच वर्षात पदार्पण केलेलं होतं युवक महोत्सवामध्ये, त्यातही राष्ट्रीय स्तरापर्यंत तुम्ही पोहोचलात आणि तिथेही तुम्हाला बक्षीस प्राप्त झालं, तिथेही तुमचा क्रमांक आला. अतिशय आनंदाचीच ही बाब आहे आणि एका वर्षात एवढ्या स्पर्धांना सामोरं जाणं आणि त्यात यश संपादन करणं खरंच खूप कौतुकास्पद आहे. आणि अशा प्रकारे मग तुम्ही पहिल्याच वर्षामध्ये विद्यापीठीय विविध स्पर्धांचा अनुभव घेतलात, त्या अनुभवातून तुम्ही खूप काही शिकलात. तुम्ही म्हणाल्याप्रमाणे अनेक स्पर्धा अशा झाल्या की ज्याविषयी तुम्हाला माहितीही नव्हती आणि हेच आपण अनुभवातून शिकत जात असतो. निश्चितच तुमचा हा संपूर्ण प्रवास खूप छान, आनंददायी आणि कौतुकास्पद असाच आहे. तुम्ही शास्त्रोक्त पखवाज वादनाचं शिक्षण घेतात तर त्यात प्रात्यक्षिक आणि लेखी अशा दोन्ही स्वरूपाच्या परीक्षा घेतल्या जातात. तर तुम्ही ज्या शास्त्रोक्त परीक्षा पखवाज वादनाच्या देतात त्या परीक्षेचा प्रात्यक्षिकचा आणि थेरी परीक्षेचा असं दोन्हीचाही अभ्यासक्रम साधारणतः कशा स्वरूपाचा आहे? बरं,
0: साधारणतः लेखी परीक्षा आणि प्रात्यक्षिक परीक्षेमध्ये अभ्यासक्रमिक जवळपास त्यांचा सारखाच असतो. परंतु जे लेखी परीक्षा असतात, आता जशा गायनाच्या जशा परीक्षा असतात त्यामध्ये तुम्हाला रागाची माहिती विचारतात, अलंकार विचारतात, त्यामध्ये वेगवेगळ्या गीत प्रकाराची माहिती विचारतात. तसंच पखवाजाच्या ज्या विशारदच्या परीक्षा असतात त्यामध्ये लेखी परीक्षेमध्ये पखवाजाविषयीच विचारलं जातं. त्यामध्ये कसं असतं, तबला आणि पखवाज दोन्हीची जी प्रश्नपत्रिका असते तर ती एक कंबाईन असते. तर या लेखी परीक्षेमध्ये पखवाजाचा इतिहास विचारला जातो, पखवाजाची निर्मिती कशा प्रकारे झाली आणि पखवाजाचा प्राचीन काळापासून ते आताच्या ह्या आधुनिक काळापर्यंत कशा कशा प्रकारे त्याचा विकास होत गेला, तर याविषयी माहिती विचारतात. किंवा पखवाज हे वाद्य कोणकोणत्या गायन प्रकारासाठी वापरलं जातं किंवा त्याचा काय उपयोग होतो, तर ह्या अशा प्रकारची संपूर्ण माहिती ही लेखी परीक्षेमध्ये विचारली जाते. प्रात्यक्षिक परीक्षेमध्ये जे तुम्ही सोलो वादन करता किंवा जे वेगवेगळ्या गायन प्रकाराच्या साथीसाठी जे तुम्ही पखवाज वाजवता तर ते पखवाज वादन कशा प्रकारे वाजवावं किंवा एक पुरेपूर माहिती जी असते ती प्रात्यक्षिक परीक्षेमध्ये आपल्याला विचारली जाते.
1: हा आपला असा संवाद सुरू असतानाच पुन्हा एकदा आपण तुमच्या पखवाज वादनाकडे येऊया. आता काय ऐकवाल तुम्ही आम्हाला?
0: आता मी तुम्हाला एक रचना वाजवून दाखवतो. तर ती 81 मात्रेची रचना आहे.
1: बर,
0: तर त्या रचनेमध्ये एक भारदस्त काही अक्षरांचा उपयोग केलेला आहे.
1: बर.

0: छान.
1: यासोबतच मी एक गणेशपुराण वाजवून दाखवण्याचा प्रयत्न करतो. मी ते तुम्हाला सर्वप्रथम अगोदर म्हणून दाखवतो. धागे तिट तागे तिट जय जय गणपती, धुमकिट तागे तिट मंगल मूर्ती, देन देन तागे तिट महागणपती, सिद्धि विनायक धिट धिटता, एक दंत गण नायक गणपती प्रणाम धा प्रणाम धा प्रणाम धा तिट धा तिट कटकता, एक दंत गण नायक गणपती प्रणाम धा प्रणाम धा प्रणाम धा तिट धा तिट कटकता, एक दंत गण नायक.

0: अधा।
1: क्या बात है,
2: मस्त। बालपणापासून सुरू झालेला तुमचा हा पखवाज वादनाचा प्रवास अव्याहतपणे सुरू आहे आणि बी ए द्वितीय वर्षात तुम्ही सध्या श्री शिवाजी महाविद्यालय परभणी येथे शिक्षण घेत आहात। तिथेही बी ए म्युझिक हा तुमचा सब्जेक्ट आहे। निश्चितच वेगवेगळ्या गुरूंकडनं तुम्ही पखवाज वादनाचं आजपर्यंत भरघोस असं शिक्षण घेतलेलं आहे आणि ते आणखीही पुढे सुरूच आहे। आता हे सगळं होत असताना ना आपण जेव्हा महाविद्यालयीन शिक्षणाकडे वळतो त्यावेळी निश्चितच करिअर क्षेत्राकडे आपली धाव असते। आपण आपलं करिअर निश्चित करतो की आपल्याला नेमकं कुठल्या क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे। आपले काही ध्येय असतात, आपल्या काही महत्वाकांक्षा असतात, त्याविषयी तुम्ही काय सांगाल? बरं, तुमच्या महत्वाकांक्षेविषयी तुम्ही काय सांगाल?
0: मला जी पखवाजामध्ये आवड निर्माण झाली तर मी आतापर्यंत पखवाजच करत आहे आणि शालेय जे शिक्षण जे माझं चालू आहे, मी आता सध्या पदवी बी एच्या द्वितीय वर्षाला आहे, तर त्यामध्ये देखील माझं संगीत या विषयामध्ये शिक्षण चालू आहे माझं। मग त्यानंतर मी बी ए माझी पदवी प्राप्त झाल्यानंतर मी पोस्ट ग्रॅज्युएशन मी संगीत या विषयातच करणार आहे। मग त्यानंतर मला माझं एक करिअर पखवाजातच घडवायचं आहे, म्णजे संगीत क्षेत्राशी मला जोडलेलंच राहायचं असं म्हणायचं मला।
2: अव्याहतपणे
0: अगदी आहे
2: पखवाज वादक म्हणून तुम्हाला?
0: हा, एक पखवाज वादक म्हणूनच मला एक ओळख निर्माण करायची आहे।
2: छान, तुम्ही सोलो वादन केलंय, सांघिक लोकवाद्य वादनामध्येही तुम्ही तुमचा सहभाग नोंदवलेला आहे। छान, जाता जाता आजच्या युवकांना तुम्ही काय हितगुज त्यांच्याशी साधाल की अभ्यासासोबतच आणि इतर करिअर क्षेत्राप्रमाणेच कला क्षेत्रातही उत्तम करिअर आपण आपलं घडवू शकतो, याविषयी तुम्ही काय सांगाल?
0: अगदी फार छान असा तुम्ही प्रश्न विचारला। ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला आवड आहे त्यामध्ये जर तुम्ही सातत्य ठेवून जर कार्य करत राहिलात अविरतपणे तर नक्कीच तुम्हाला यश मिळेल। युवक हे आता तुम्ही म्हणलात तसं डॉक्टर, वकील, सीए वगैरे यांकडे लक्ष देत आहेत, पण प्रत्येक क्षेत्रामध्ये त्याच प्रमाणात स्पर्धा झालेली आहे।
2: नक्कीच,
0: परंतु कला क्षेत्र जे असं क्षेत्र आहे, नोकरी तुमची पोट भरू शकते पण कला जी ही आहे ती तुमची एक ओळख निर्माण करते।
2: खरोखर,
0: तर तुम्हाला जर एक तुमची स्वतःची नवीन ओळख निर्माण करायची असेल तर तुम्हाला कला क्षेत्र निवडावं लागेल। पण कला क्षेत्र हे असे क्षेत्र आहे की ज्यामध्ये तुम्हाला कलेला वेळच द्यावा लागतो।
2: खरोखर प्रचंड मेहनत आहे,
0: प्रचंड मेहनत आहे, रियाज आहे, श्रवण आहे, मनन चिंतन आहे, ह्या सर्व गोष्टी आहेत। कला क्षेत्राकडे तुम्ही वळलं पाहिजे, कारण बऱ्याच युवकांना असं वाटतं की कलेमध्ये काय आहे, तर असं नाही, त्यामध्ये देखील करिअर आहे, भवितव्य आहे। तर मी जाता जाता एक तरुणांना विनंती करतो की तुम्ही कला क्षेत्र निवडा आणि त्यामध्ये सातत्य टिकून ठेवा, प्रयत्न करा, प्रामाणिकपणाने प्रयत्न करा, यश हे तुम्हाला हमखास मिळतो।
2: खूप छान, आज कला क्षेत्राकडे खरंच युवकांनी वळणं आणि त्यात आपलं करिअर शोधणं खूप गरजेचं आहे। स्थिरता, संयम आणि अथक परिश्रमातून तुम्ही याही क्षेत्रामध्ये उच्चतम असं यश प्राप्त करू शकता आणि तुमच्या जीवनातील सारी स्वप्न तुम्ही पूर्ण करू शकता। आजच्या आपल्या युववाणी कार्यक्रमाच्या माध्यमातून आजपर्यंतचा तुमचा पखवाज वादनातील संपूर्ण जो प्रवास आहे तो अत्यंत उत्तम असा तुम्ही कथन केलात, अतिशय छान असा संवाद आम्हा सर्वांशी साधलात। आता जाता जाता तुमच्या पखवाज वादनाची आणखी एक झलक आम्हाला ऐकायची आहे। आता काय बरं तुम्ही जाता जाता आजच्या या कार्यक्रमामध्ये सादर कराल?
0: तर जाता जाता तुम्हाला मी एक रेला वाजून दाखवतो। नागे ते टगदी गन नागे ते टगदी गन नागे ते टगदी गन नागे गदी गन नागे ते टगदी गन नागे ते टगदी गन नागे ते टगदी गन नागे ते टगदी गन नागे ते टगदी गन नारे गदी गन नागे ते टगदी गन नागे ते टगदी गन नागे ते टगदी गन नागे ते टगदी गन नागे ते टगदी गन नागे ते टगदी गन नागे ते टगदी गन नागे ते टगदी गन नागे ते टगदी गन नागे

0: तर शेवटी तुम्हाला एक मी यामध्ये तिहाई वाजून दाखवतो. तिहाई म्हणजेच असा बोल समूह आहे की जो तीन वेळेस वाजवला जातो आणि तिसरं जे शेवटचं आवर्तन आहे ते समेवर येतं.
1: क्या बात है, खूप छान.
0: तर रेल्ला हा वादन प्रकार आपण ऐकला. यासोबतच एक मी तुम्हाला एक बंदिश वाजवून दाखवतो. ती बंदिशीची जी सुरुवात आहे ती पाचव्या मात्रेपासून होते. तर ही जी बंदिश मी वाजवतो ती सोळा मात्रेमध्ये वाजवून दाखवतो. तर त्याची सुरुवात पाचव्या मात्रेपासून आहे. तर मी तुम्हाला अगोदर म्हणून दाखवतो. कत्ता धत्ता तक धत्ता धत्ता कद्धा धत्ता त्रक धत्ता धद्धा त्रिकट कदिगिन धा त्रिकट कदिगिन धा त्रिकट कदिगिन धा त्रिकट कदिगिन धा त्रिकट कदिगिन धा त्रिकट कदिगिन धा त्रिकट कदिगिन धा त्रिकट कदिगिन धा त्रिकट कदिगिन धा. एक दोन. कत्ता धत्ता तक धत्ता धत्ता कद्धा धत्ता त्रक धत्ता धद्धा त्रिकट कदिगिन धा त्रिकट कदिगिन धा त्रिकट कदिगिन धा त्रिकट कदिगिन धा त्रिकट कदिगिन धा त्रिकट कदिगिन धा त्रिकट कदिगिन धा त्रिकट कदिगिन धा त्रिकट कदिगिन धा. एक दोन. कत्ता धत्ता तक धत्ता धत्ता कद्धा धत्ता त्रक धत्ता धद्धा त्रिकट कदिगिन धा त्रिकट कदिगिन धा त्रिकट कदिगिन धा त्रिकट कदिगिन धा त्रिकट कदिगिन धा त्रिकट कदिगिन धा त्रिकट कदिगिन धा त्रिकट कदिगिन धा. मी तुम्हाला वाजवून दाखवतो.

0: खूप छान ऋषिकेश, तुमच्याकडनं पखवाज वादनाचा जेवढा आम्ही आनंद घेऊ तेवढा आम्हाला कमी वाटतंय. आजच्या युववाणी या कार्यक्रमामध्ये आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि पखवाज वादनाविषयी आणि आजपर्यंतच्या तुमच्या या क्षेत्रातील प्रवासाविषयी खूप छान असा संवाद आम्हा सर्वांशी साधलात. त्यासोबतच उत्तम असं तुमचं पखवाज वादन सादरीकरण आपण आज इथे केलं त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद आणि आयुष्यातील यापुढील वाटचालीसाठी आपणास खूप सारे शुभेच्छा.
1: धन्यवाद.
0: फ्रेंड्स, आत्ताच आपण युववाणी या कार्यक्रमाअंतर्गत पखवाज वादक ऋषिकेश पांचाळ या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत ऐकलीत. आजचा हा कार्यक्रम आपणास कसा वाटला हे आमच्यापर्यंत जरूर कळवा. फ्रेंड्स, आजच्या युववाणी या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. वेळ झालेली आहे मित्रांनो आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची, तेव्हा सकारात्मकतेची कास धरा, आरोग्याची काळजी घ्या, सुरक्षित राहा या नोट्ससह मी सुमेधा कुलकर्णी आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमामधून आपण सर्वांची रजा घेत आहे. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

शंभरांश एक मेगाहर्स आणि लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. सायंकाळचे 6 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट संगीत. कार्यक्रमाला सुरुवात करूया क्षणभर विश्रांती चित्रपटातल्या गुरु ठाकूर यांच्या गीतानं. स्वर आहे ऋषिकेश कामेरकर आणि शिल्पा पै यांचा आणि संगीत दिलंय ऋषिकेश कामेरकर यांनी.

0: ऋषिकेश कामेरकर आणि संगीत ऋषिकेश कामेरकर यांनी संगीतबद्ध केलेलं क्षणभर विश्रांती चित्रपटातलं गुरु ठाकूर यांचं गीत आपण ऐकलं. गायलं होतं ऋषिकेश कामेरकर आणि शिल्पा पै यांनी.
1: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
2: हो मग.
1: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
2: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
1: का बरं?
2: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
1: पण कुठे?
2: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथं आहे.
1: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98 23 852 852.

श्रोतेहो, मराठी चित्रपट संगीत आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूयात मितवा चित्रपटातलं स्वप्नील बांदोडकर आणि जान्हवी प्रभू अरोरा यांच्या स्वरातलं अश्विनी शेंडे यांचं गीत. संगीत आहे निलेश मोहरीर यांचं.

0: स्वप्नील बांदोडकर आणि जान्हवी प्रभू अरोरा यांच्या स्वरातलं मितवा चित्रपटातलं हे गीत होतं अश्विनी शेंडे यांचं. संगीतकार होते निलेश मोहरीर.
1: श्रोते हो, आठवणींना आवाज नसतो असं म्हणतात, पण कधी कधी छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला भूतकाळात घेऊन जातात.
2: आत्ताच्या मुलांना स्कूल बस मध्ये जाताना पाहून आपल्या शाळेतले ते रम्य दिवस आठवतात.
1: कधी पायी, कधी सायकल वरून, कधी शेताच्या बांधावरून उड्या मारत तालुक्याच्या शाळेला पोहोचणं असो,
2: तर कधी नवी पेन्सिल मिळावी म्हणून विनाकारण लिहिण्याचा हट्ट असो,
1: कधी वाढदिवसाच्या दिवशी चॉकलेट वाटायचे म्हणून शाळेत जाण्याची उत्सुकता असो,
2: तर कधी वक्तृत्व स्पर्धेत सगळ्यांना समोर पाहून विसरलेलं भाषण असो.
1: श्रोते हो, काळाच्या ओघात हे क्षण भूतकाळात जमा झाले खरे,
2: पण कधीतरी शांत बसलं की मन परत तिथेच रमत,
1: त्या शाळेत, त्या वर्गात आणि त्या बाकावर.
2: श्रोते हो, तुमच्या अशाच शालेय आठवणी जरूर पाठवा स्नेह संवाद या कार्यक्रमासाठी.
1: 14 आणि 28 जुलै रोजी प्रसारित होणाऱ्या या कार्यक्रमात पत्र पाठवण्यासाठी आमचा पत्ता: आकाशवाणी अहिल्यानगर, सावेडी 4140003.
2: आणि आमचा ईमेल आयडी आहे duty room ahilyanagar@gmail.com.
0: श्रोते हो, मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया सोनू निगम आणि सायली पंकज यांनी गायलेलं दुनियादारी चित्रपटातलं मंगेश कांगणे यांचं गीत. संगीत आहे पंकज पडघन यांचं.

0: श्रोतेहो, जान्हवी प्रभू अरोरा यांच्या स्वरातलं मितवा चित्रपटातलं हे गीत होतं अश्विनी शेंडे यांचं. संगीतकार होते, माफ करा, दुनियादारी चित्रपटातलं मंगेश कांगणे यांचं गीत गायलं होतं सायली पंकज यांनी. संगीत होतं पंकज पडघन यांचं.
1: श्रोतेहो, आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राच्या माध्यमातून आपण आपल्या आस्थापनांची, योजनांची, दुकानांची आणि सेवांची माहिती जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात सहजपणे पोहोचवू शकता.
2: यासाठी संपर्क साधायचा आहे जाहिरात प्रसारण विभाग आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राशी.
1: 0241-242-7620 या दूरध्वनी क्रमांकावर.
0: श्रोतेहो, मराठी चित्रपट संगीत आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूयात कुटुंब चित्रपटासाठी रूपकुमार राठोड आणि बेला शेंडे यांचा स्वर. बोल आहेत जितेंद्र जोशी यांचे आणि संगीत अभिजित कवठाळकर यांचं.

रूपकुमार राठोड आणि बेला शेंडे यांच्या स्वरातलं कुटुंब चित्रपटातलं हे गीत होतं जितेंद्र जोशी यांचं. संगीतकार होते अभिजित कवठाळकर. यानंतरचं गीत आहे कोकणस्थ चित्रपटातलं मंदार चोळकर यांचं. संगीत आहे अक्षय हरिहरन यांचं आणि स्वर हरिहरन आणि साधना सरगम यांचा.

हरिहरन आणि साधना सरगम यांच्या स्वरात कोकणस्थ चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं मंदार चोळकर यांचं आणि संगीत अक्षय हरिहरन यांचं. आता ऐकूया माझं घर माझा संसार चित्रपटातलं सुधीर मोघे यांचं गीत. गायलं आहे अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी. संगीत दिलंय अरुण पौडवाल यांनी.

0: अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरातलं हे गीत होतं सुधीर मोघे यांचं, संगीत होतं अरुण पौडवाल यांचं आणि चित्रपट होता माझं घर माझा संसार. श्रोतेहो, या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. सायंकाळचे 6:30 वाजले आहेत.
1: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
2: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
1: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
2: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
1: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर.
3: ज्याची आपण सर्वजण अत्यंत उत्सुकतेने वाट पाहत होतात तो जामगावकरांचा मॉन्सून सेल सुरू झाला आहे.
4: सर्व प्रकारच्या ब्रँडेड सिंथेटिक आणि कॉटन साड्या आधीच चॅलेंज रेट मध्ये मिळतात जामगावकरांकडे आणि त्यावर आता 50% सूट. शिवाय सुटिंग, शर्टिंग तसेच जेंट्स रेडीमेड्स वरही 50% सूट.
3: जामगावकरांइतकाच सेल मध्ये खरेदीचा खरा आनंद कुठेच नाही मिळणार. जामगावकर, गंज बाजार, अहमदनगर.

0: कांदा लसूण मसाला, स्पेशल काळा मसाला, चिकन बिर्याणी मसाला, सांबार मसाला, पनीर मसाला, चिकन मटन मसाला,
1: मग आजच वापरा स्वादिष्ट आणि केमिकल विरहित प्रथमेश मसाले। श्रोत्यांच्या प्रश्नोत्तरांवर आधारित लाइव्ह फोन इन कार्यक्रम नक्की ऐका। हॅलो डॉक्टर दर बुधवारी रात्री 9 वाजता।
2: श्रोतेहो हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमासंबंधी हे निवेदन। श्रोतेहो येत्या बुधवारच्या हॅलो डॉक्टर या थेट प्रसारणाच्या कार्यक्रमाचा अर्थात 15 जुलै 2026 विषय आहे संधिवात कारणं लक्षणं आणि आधुनिक उपचार पद्धती। आपल्या शंकांचं निरसन करतील डॉक्टर विद्या बांगर सांगळे। लाईव्ह प्रसारणाची वेळ आहे रात्री 9 ते 10। संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 0241-242-3471 आणि 242-3672। निवेदन संपलं।
3: शेतकरी बांधवांशी संवाद साधणारा कार्यक्रम आमचं शेत आमचा परिसर
4: सोमवार बुधवार आणि शुक्रवार संध्याकाळी 7:30 ते 8 या वेळेत
3: शेतकरी बांधवांचं हक्काचं व्यासपीठ। यामध्ये शेतकऱ्यांशी गप्पा, त्यांचे अनुभव, तज्ञांच्या मुलाखती, अर्थात आपल्या शेतकरी बंधू भगिनींसाठी बरच काही।
5: ऐकायला विसरू नका कार्यक्रम आमचं शेत आमचा परिसर 100.1 MHz आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून।
6: श्रोते हो, मोबाईल मुळे झालेले अपघात अनेकांना कायमचं अपंगत्व देऊन गेलेत,
7: तर काहींना अशा अपघातांमध्ये आपला जीव सुद्धा गमवावा लागला आहे।
6: त्यामुळे गाडी चालवताना मोबाईलवर बोलणं आणि मोठ्या आवाजात गाणी ऐकणं टाळा।
7: मोबाईलवर दाखवलेल्या मॅपऐवजी तिथे आसपास राहणाऱ्यांना संबंधित रस्त्यांविषयी विचारा।
6: आणि महत्त्वाचं म्हणजे गाडी चालवताना रील्स बनवणं बंद करा।

0: मंगळवार गुरुवार आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 ते 8 या वेळेत ऐकायला विसरू नका। कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी।
1: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर।
0: शेतकरी बंधू भगिनींनो, किसान वाणी कार्यक्रमात ऐकायला विसरू नका। कृषी अदालत, हॅलो बळीराजा हे लाईव्ह फोन इन कार्यक्रम,
1: तसंच प्रगतशील शेतकरी, संशोधक, शास्त्रज्ञ, कृषी विषयक तज्ञांच्या मुलाखती आणि अजूनही बरच काही।
0: तेव्हा ऐकत रहा कार्यक्रम किसान वाणी, आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून।
2: श्रोतेहो, कृषी अदालत या लाईव्ह कार्यक्रमासंबंधीचं निवेदन ऐकूया। शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी अंतर्गत कृषी अदालत लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा गुरुवारचा अर्थात दिनांक 16 जुलै 2026 विषय आहे खरीप हंगामातील प्रमुख पिकांचे आपत्कालीन व्यवस्थापन। या कार्यक्रमात सहभागी होतील महात्मा

फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले कृषी विद्या विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ राजेंद्र गेठे, पारनेरचे तालुका कृषी अधिकारी गजानन घुले आणि मुक्काम पोस्ट रायतळे तालुका पारनेर इथले प्रगतिशील शेतकरी अर्जुन साबळे. प्रसारणाची वेळ आहे सायंकाळी 7:30 ते 8 वाजेपर्यंत. शेतकरी बांधवांना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठीचे दूरध्वनी क्रमांक आहेत 02-41-242-34-71 आणि 42-36-72. निवेदन संपलं. श्रोते हो, काही निवेदनं आपण ऐकलीत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. सायंकाळचे 6:35 झाली आहेत. या प्रसारणात मी आपल्यासोबत आहे सुजाता जपे. जाणून घेऊयात आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर लगेचच 6:40 हिंदी भक्ती संगीत, 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून, 7:30 लोकसंगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल काही अभंग. छोट्या दोस्तांसाठीचा कार्यक्रम बालमेळा रात्री 8:15, सुगम संगीत 8:35. रात्री 9:00 हॅलो गीत बहार हा फोन इन कार्यक्रम, संकलन आणि निवेदन दीपाली चुत्तर यांचं. जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा रात्री 10:00 आणि 10:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित विश्वमोहन भट यांचं गिटारवादन, राग बागेश्री आणि हंसध्वनी.

आता असे आहेत उद्या सोमवार दिनांक 13 जुलै 2026 चे दिवसभरात प्रसारित होणारे कार्यक्रम. प्रसारण सभेला सुरुवात करू नेहमीप्रमाणे सकाळी 5:51 6:05 मंगल प्रभात. दिनविशेष 6:25 सकाळी 6:30 कवयित्री इंदिरा संत स्मृती दिनानिमित्त चिंतन. लेखन डॉक्टर शिवाजी काळे यांचं. सकाळी आणि सायंकाळी 6:35 सांगितली जाईल कार्यक्रमांची रूपरेषा. कृषीवाणी हा कार्यक्रम सकाळी 6:40 यात दर्जेदार रोपांसाठी बियाण्यांची उगवण क्षमता आणि जोम महत्वाचा याविषयी माहिती. 7:15 बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात त्वचाविकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर भारती चिलगर यांनी दिलेली माहिती. त्रिमुखी हॉस्पिटल कार्यक्रमात 6:50 पावसाळ्यातील सण उत्सव याविषयी प्राध्यापक बापूराव आंधळे यांनी दिलेली माहिती. सादर करते सदानंद कांबळी. 6:55 मॅककेअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक संकलक बाळ कुणाल अहिरे. 7:00 आजचा सुविचार. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून. प्रायोजित कार्यक्रम एस हॉस्पिटल 7:40. 7:50 प्रायोजित कार्यक्रम गरुड हॉस्पिटल कॅन्सर बरा होऊ शकतो. 8:15 आणखी एक प्रायोजित कार्यक्रम मॅककेअर हॉस्पिटल आरोग्यावर बोलू काही. सुगम संगीत 8:20 आणि त्यानंतर 9:45. 8:40 पायी वारी पंढरीची हा लोणी काळभोर ते यवत येथून संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यावर आधारित आकाशवाणी वृत्तांत. निर्मिती आकाशवाणी पुणे केंद्राची. हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल आम्ही सहक्षेपित करू. 9:00 रुपेरी गाणी सोनेरी आठवणी. 9:25 प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सरला हरवूया. आहार विहार 9:30. 10:00 मराठी चित्रपट संगीत. 10:30 आमच्या संग्रहातून यात थोर संत परंपरा. सादर करते प्रदीप हलसगीकर. 11:00 हिंदी चित्रपट संगीत. आपली गाणी 11:15. 11:28 NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 12:00 महिलांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ. निर्मिती आणि प्रसारण मुंबई केंद्राचं. 1 ते 5:00 मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. आमची सायंकालीन प्रसारण सभा सुरू होईल 5:02 मिक्स मसाला या कार्यक्रमानं. 5:30 युवक मित्र मैत्रिणींसाठी कार्यक्रम युववाणी. विषय इमोशनल की प्रॅक्टिकल. सूत्रसंचालन तनया कुलकर्णी हिचं आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटुळे. 6:40 लोकसंगीताच्या कार्यक्रमात हमीद अमीन सय्यद आणि सहकाऱ्यांनी सादर केलेलं भारूड. 7:15 वृत्तविशेष. आमचं शेत आमचा परिसर हा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम प्रसारित होईल 7:30. यात सुरुवातीला फळबाग लागवडीचे नियोजन याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी

इथल्या उद्यानविद्या विभागाचे कनिष्ठ संशोधन सहाय्यक राहुल विनायक पाटील यांची मुलाखत. त्यानंतर डाळिंब शेतीचे अनुभव याविषयी मुक्काम पोस्ट रांजणी तालुका जिल्हा अहिल्यानगर इथले प्रगतशील शेतकरी संजय शिवाजी चिमटे यांची मुलाखत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटुळे. 8:15 मिश्र संगीत, सुगम संगीत 8:35. रात्री 9:00 आपकी पसंद हा श्रोत्यांच्या पत्रपसंतीचा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. 9:30 जयंती सहस्रबुद्धे यांचे प्रवचन आणि रात्री 10:00 रजनीगंधा. याशिवाय नेहमीच्याच वेळेवर प्रसारित होतील सर्व बातमीपत्र. ही होती आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा.

आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. प्रसारित करत आहोत हिंदी भक्ती संगीत. सुरुवातीला ऐकूयात जगजीत सिंग यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं हे भक्तिगीत.

0: श्रोते हो, या गीताचे गायक आणि संगीतकार होते जगजीत सिंग.
1: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीनद्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
2: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
1: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर.
2: फोन नंबर 0241-235-3515.
1: मोबाईल 960-44-988-36.
0: आता ऐकूया नंदिनी शरण यांनी गायलेलं हरिओम शरण यांचं गीत. संगीत आहे वेद सेठी यांचं.

नंदिनी शरण यांनी गायलेलं हरिओम शरण यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते वेद सेठी. हिंदी भक्ती संगीत आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया सोनू निगम यांच्या स्वरात राजेंद्र कृष्ण यांचं गीत. संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं.

श्रोतेहो, सोनू निगम यांच्या स्वरातलं हे गीत होतं राजेंद्र कृष्ण यांचं. संगीतकार होते कल्याणजी आनंदजी. या गीताबरोबरच हिंदी भक्ती संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. यानंतर ठीक 7 वाजता मुंबई केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी मुंबई मनोज अणावकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. रेल्वे फाटक मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी येत्या 3 वर्षांमध्ये 145 रेल्वे उड्डाणपूल बांधायची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. मोशी कचरा डेपो दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 9 बचाव कार्य थांबलं. 56व्या भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताच्या 5 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक. मुंबईचा श्रेष्ठ सुरैया, पुण्याचा कनिष्क जैन यांचा समावेश.

आणि राज्यात मान्सूनची गती मंदावल्यानं अनेक भागांमध्ये पावसाची प्रतीक्षा कायम. येत्या काही दिवसांमध्ये पावसाचं प्रमाण कमी राहण्याचा अंदाज. रेल्वे फाटक मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी येत्या 3 वर्षांमध्ये 145 रेल्वे उड्डाणपुलांचं बांधकाम केलं जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर इथं केली. वर्धमान नगर इथं रेल्वे क्रॉसिंगवर 4 पदरी रोड ओव्हरब्रिज तसंच 484 कोटी रुपयांच्या 9 महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधांचं लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. रेल्वे फाटकाअभावी दरवर्षी 21,000 लोकांचा मृत्यू होतो त्यामुळे या कामाला प्राधान्य दिलं आहे असं ते म्हणाले. या कार्यक्रमाला केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. महारेलच्या स्थापनेमुळे रेल्वेच्या पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना मिळाली आहे आणि मेट्रो प्रकल्पामुळे नागपूरचा गौरव वाढला आहे असं नितीन गडकरी यांनी सांगितलं. नागपूर महापालिकेच्या महर्षी सुदर्शन वाल्मिकी वसाहत आणि प्रधानमंत्री आवास शहरी योजना 2 अंतर्गत स्वप्नपूर्ती सदनिका प्रकल्पांचं भूमिपूजनही आज गडकरी आणि फडणवीस यांच्या उपस्थितीत झालं. सफाई कर्मचाऱ्यांसह समाजातल्या प्रत्येक घटकाच्या आर्थिक सामाजिक उन्नतीसाठी राज्य सरकार महापालिका कटिबद्ध आहे. महानगराच्या वाढत्या गरजा आणि आव्हानं लक्षात घेता लवकरच लाडपागे समितीच्या शिफारसींनुसार सुमारे 500 जणांना नियुक्तीचे आदेश निर्गमित केले जात असल्याचं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वित्त राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यावेळी उपस्थित होते. या समाजानं आता आधुनिक काळाच्या गरजा लक्षात घेऊन आदरातिथ्याच्या क्षेत्रात पदार्पण करावं, छोट्या छोट्या कंपन्या सुरू करून सेवा पुरवाव्यात आणि रोजगारांची निर्मिती करावी असं आवाहन गडकरी यांनी यावेळी केलं. पिंपरी चिंचवडमध्ये मोशी कचरा डेपो इथं झालेल्या दुर्घटनेत 4th दिवशीच्या शोधमोहिमेत रात्री आढळून आलेल्या एका नागरिकाचाही मृत्यू झाला आहे त्यामुळे या दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 9 झाली आहे. या दुर्घटनेतल्या सर्व नागरिकांचा शोध पूर्ण झाल्यानं बचाव कार्य थांबवलं आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबांना 40 लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे. यामध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेकडून 10 लाख, राज्य शासनाकडून 5 लाख आणि ठेकेदार कंपनीकडून 25 लाख रुपयांची मदत दिली जाणार असल्याचं महापौर रवी लांडगे यांनी सांगितलं. केंद्र आणि राज्य शासनाच्या नागरिकांच्या आरोग्यदायी जीवनासाठी विविध योजनांच्या माध्यमातून काम करत आहेत त्याचा लाभ नागरिकांना होत आहे. मात्र निरोगी जीवनासाठी योग पर्यावरणपूरक जीवनशैली ही आवश्यक आहे असं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले. नाशिकच्या अशोका हेल्थ सिटी आणि अशोका महिला आणि बाल रुग्णालयाचं लोकार्पण आज सायंकाळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. करोना काळात महाराष्ट्रात विकसित केलेली लस उपयोगात आली. नवसंशोधन, नवतंत्रज्ञान याच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण केंद्र उभारली गेली पाहिजेत असंही बिर्ला म्हणाले. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, राजस्थानचे ऊर्जा राज्यमंत्री हिरालाल नागर, खासदार राजाभाऊ वाजे, खासदार शोभा बच्चाव यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर महिलांसाठीच्या शासनाच्या विविध योजना, महिला सक्षमीकरण, महिला सुरक्षा तसंच महिलांच्या हक्कांविषयीची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्याच्या उद्देशानं महिला उन्नती वारी उपक्रमाचं आयोजन केलं आहे. अधिकाधिक महिलांनी त्याचा लाभ घ्यावा तसंच महिला वारकऱ्यांनी आरोग्य तपासणी करून घ्यावी असं आवाहन महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केलं आहे. महिला उन्नती वारी 2026 या विशेष उपक्रमाचा प्रारंभ उरळी कांचन इथं झाला त्यावेळी तटकरे बोलत होत्या. महिला आणि बालविकास विभाग तसंच महाराष्ट्र राज्य महिला आयोग यांनी संयुक्तपणे या उपक्रमाला सुरुवात केली आहे. दरम्यान पुण्याहून आज वारी पंढरपूरकडे रवाना झाली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कोलंबियामध्ये बुकारामांगा इथं 5 ते 12 जुलै दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या 56व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड 2026 भारताच्या 5 विद्यार्थ्यांनी सुवर्णपदकं पटकावली. मुंबईचा श्रेष्ठ सुरैया, पुण्याचा कनिष जैन, मध्य प्रदेशमध्ये इंदूर इथला रिद्धेश भेंडाळे, नवी दिल्लीतल्या द्वारका इथला ऋषित गर्ग आणि गुजरातमधल्या अहमदाबादचा स्वरित जोशी या विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे.
स्पर्धेच्या देशनिहाय पदता

अमेरिकेत भारत, चीन, कझाकिस्तान, रशिया, दक्षिण कोरिया आणि तैवान हे देश संयुक्तपणे पहिल्या स्थानावर होते. मुंबईच्या होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र टाटा मूलभूत संशोधन संस्थेचे प्राध्यापक अन्वेष मुजुमदार आणि मुंबईच्या सेंट झेवियर्स महाविद्यालयाच्या डॉक्टर लीना जोशी यांनी भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं. या स्पर्धेत 85 देशांचे एकूण 381 विद्यार्थी सहभागी झाले होते.

0: इंग्लंड आणि भारताच्या महिला क्रिकेट संघात लॉर्ड्स इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या डावात भारताची एकूण आघाडी 400 धावांच्या पलीकडे गेली आहे. आज तिसऱ्या दिवशी भारतानं आपला दुसरा डाव कालच्या 154 धावांवरून पुढे सुरू केला. मात्र स्मृती मंधना आणि तिच्यानंतर आलेल्या जेमिमा तसंच हरमनप्रीत लवकर बाद झाल्या. यानंतर यास्तिका हिनं वैयक्तिक शतकासह दीप्ती शर्मासोबत अर्धशतकी भागीदारी करत भारताच्या डावाला आकार दिला. यास्तिका 113 धावा करून बाद झाली. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या दुसऱ्या डावात 7 बाद 303 धावा झाल्या होत्या. विम्बल्डन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीचा अंतिम सामना आज यानिक सिनर आणि अलेक्झांडर झ्वेरेव यांच्यात होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8:30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. महिला एकेरीत काल झालेल्या अंतिम सामन्यात 21 वर्षाच्या लिंडा नोस्कोवा हिनं कॅरोलायना मुकोवावर 6-2, 5-7, 6-3 अशी मात करत अजिंक्यपद पटकावलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ इथं आज तिसरी कुडाळ मान्सून मॅरेथॉन स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत 21 किलोमीटर अंतराच्या शर्यतीत पुरुष गटात बेळगाव इथल्या प्रथमेश करमरकर यानं तर महिला गटात बेळगावच्याच आरती शहा यांनी विजेतेपद पटकावलं. 16 किलोमीटर अंतराच्या शर्यतीत पुरुषांच्या गटात मुंबईच्या निलेश आर्डेकर यानं तर महिला गटात गडहिंग्लजच्या ममता पाटील यांनी पहिला क्रमांक पटकावला. 10 किलोमीटर अंतराच्या शर्यतीत पुरुषांच्या गटात कोल्हापूरचा तेजस सोनवणे तर महिला गटात धारवाडच्या विजयलक्ष्मी हे पहिले आलेत. या स्पर्धेतल्या सहभागींना प्रोत्साहन देण्यासाठी केनियाचा आंतरराष्ट्रीय धावपटू विल्सन केप्रॉप आणि जिल्हाधिकारी तृप्ती धोडमेसे उपस्थित होते. येमेनमध्ये जाणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी 2017 लागू केलेल्या अटींबाबतची अधिसूचना परराष्ट्र मंत्रालयानं मागे घेतली आहे. येमेनमधलं युद्ध आणि सशस्त्र संघर्षामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ही अधिसूचना जारी करण्यात आली होती. कर्नाटकमध्ये बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या 2 पाकिस्तानी नागरिकांना पोलिसांनी आज चिक्कबलापूर इथून अटक केली. या दोघांनी आपलं खरं नागरिकत्व लपवून अवैधरित्या शिधापत्रिका आणि मतदार ओळखपत्र मिळवलं होतं अशी माहिती पोलिसांनी दिली. हवामान. राज्यात मान्सूनची गती मंदावल्यानं अनेक भागांमध्ये पावसाची प्रतीक्षा कायम आहे. राज्यात येत्या काही दिवसांमध्ये पावसाचं प्रमाण तुलनेनं कमी राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. कोकण गोवा आणि घाटमाथ्यावरील काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल तर तुरळक ठिकाणी जोरदार सरी पडतील. मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल तर विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल आणि जोरदार वारे वाहतील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. रेल्वे फाटक मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी येत्या 3 वर्षांमध्ये 145 रेल्वे उड्डाणपूल बांधायची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. मोची कचरा डेपो दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 9 बचाव कार्य थांबलं. 56व्या भौतिक शास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताच्या 5 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक. मुंबईचा श्रेष्ठ सुरैया पुण्याचा कनिक जैन यांचा समावेश. आणि राज्यात मान्सूनची गती मंदावल्यानं अनेक भागांमध्ये पावसाची प्रतीक्षा कायम. येत्या काही दिवसांमध्ये पावसाचं प्रमाण कमी राहण्याचा अंदाज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: अरे वा, खूप दिवसांनी.
2: हो यार. अच्छा ऐक, दाढी करण्याचे किती होतील?
1: अहो तेच, 60 रुपये.
2: अरे यार, आता फक्त माझ्याकडे 30 रुपये कॅश आहेत.
1: हे बघा, 2 पद्धती आहे. पहिली, अर्धी दाढी करून घ्या.
2: आणि दुसरी?
1: अहो, डिजिटल पेमेंट करा UPI ने.
2: अरे वा यार, UPI ने तर वाचवलं.
1: एक काम करा, फेशियल पण करून घ्या, डिजिटल पेमेंट करून टाका.
3: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
4: प्रत्येक देवाणघेवाण आता सुलभ आहे.
5: ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.

0: श्रोते हो, होमिओपॅथी औषध कोणकोणत्या आजारात उपयुक्त ठरतात, या औषधांबरोबर कॉफी का घ्यायची नाही, होमिओपॅथी उपचार पद्धती समजून घेऊया डॉक्टर वैशाली भिडे यांच्याकडून।
1: जिभेच्या खाली ज्या नर्व्ज असतात, सेन्सरी नर्व्ज आपण ज्याला म्हणतो, तिकडनं औषधाचं पिकअप होतं, त्यामुळे तोंडामध्ये कुठलीही चव नाही, कुठलाही वास नाही। म्हणजे आता कसं होतं, आपण ब्रश करतो, मेंथॉल हेवी असते आपल्या टूथपेस्टमध्ये, त्याचा वास बराच काळ राहतो, तोही आम्हाला चालत नाही। म्हणून आम्ही रिकाम्या पोटी घ्यायला सांगतो की त्याच्यानंतर 15-20 मिनिटांनी ब्रश करा तुम्ही, जेणेकरून औषधाला ऍब्झॉर्प्शनला काही प्रॉब्लेम येणार नाही।
0: त्यापूर्वी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका आवश्यकता मंगळवारी 14 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात न्यूज ऑन AIR ऍप, वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर। वनिता मंडळ।

0: ऐकते हो अनेक उत्तमोत्तम भावगीतांनी मराठी रसिकांचं भावविश्व उजळणाऱ्या सुमन कल्याणपूर या नावाला हिंदी सिनेसंगीतातही एक वेगळं स्थान आहे. त्यांचं हे योगदान आणि त्याबरोबरच सुमनताईंच्या काही हृदय व्यक्तिगत आठवणी घेऊन येत आहेत सुसंवादिका मंगला खाडीलकर.
1: त्या असं म्हणायच्या की मी संगीतकाराची गायिका आहे. संगीतकाराला जसं माझ्याकडनं गाऊन घ्यायचंय तसं त्याने मला सांगावं आणि खटकलं कुठे तर मी सांगेन, किंवा मला ह्यापेक्षा थोडीशी वेगळी तान घेतली किंवा ही हरकत जर वेगळी घेतली तर तुम्हाला चालेल का असा प्रश्न मी विचारलाय.
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर विशेष अत्तर क्षणांचा दरवळ भाग दुसरा, सोमवार दिनांक 13 जुलै रोजी दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप सह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर. वनिता मंडळ. आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026. कालचं रेडिओवरचं नाटक ऐकलंस?
2: नाही रे, राहिलच बघ.
0: मग ऐकायचंय?
2: अरे पण होऊन गेलं ना, मग कसं काय?
0: अगं युट्यूबवर.
2: अरे वा, म्हणजे आता आकाशवाणी युट्यूबवर आले.
0: तर आकाशवाणीचे उत्तमोत्तम संग्राह्य कार्यक्रम आता कधीही कुठेही कितीदाही ऐकता येणं शक्य झालंय. नभोनाट्य, भाषणं, मुलाखती, मालिका, ललितबंध आणि आणखीही बरंच काही.
2: हा हा हा, हे बघ मी शोधलं कालचं नाटक आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलवर.
0: तेव्हा श्रोते हो, आपणही भेट द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आकाशवाणी मुंबई युट्यूब चॅनल.

0: श्रोतेहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: सव्वा 7 वाजतायत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम वृत्त विशेष.

श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 3 देशांचा दौरा आटोपून मायदेशी परतले आहेत. या दौऱ्यात इंडोनेशिया ऑस्ट्रेलियाला भेट देऊन ते न्यूझीलंडला गेले होते. कोणत्याही भारतीय प्रधानमंत्र्यांचा गेल्या 40 वर्षातला हा पहिलाच न्यूझीलंड दौरा होता. पंतप्रधानांचा हा दौरा इंडो पॅसिफिक अर्थात हिंद प्रशांत क्षेत्रातली राजनीती, सागरी सुरक्षा, क्षेत्रीय स्थैर्य आणि आर्थिक सहकार्य या दृष्टीनं महत्वाचा मानला जात आहे. सध्याच्या जागतिक राजकारणामध्ये भूराजकीय परिस्थितीला फार

0: महत्त्व आहे या पार्श्वभूमीवर भारतासाठी इंडोनेशियाचं महत्त्व काय आहे हे सांगत आहेत आंतरराष्ट्रीय परिस्थितीचे अभ्यासक प्राध्यापक अविनाश कोल्हे.
1: आंतरराष्ट्रीय राजकारणात एक महासत्ता म्हणून चीनचा उदय झाल्यापासून आशियाच्या राजकारणावर चीनची पकड अधिकाधिक घट होत आहे. याचा आणखी एक आयाम म्हणजे 90 साली सोव्हिएत युनियन या महासत्तेचा झालेले विघटन. त्यामुळे आता अमेरिका आणि चीन अशी जागतिक राजकारणाची स्पर्धा सुरू आहे. त्या स्पर्धेचा एक भाग म्हणून अमेरिका आशिया आणि पॅसिफिक भागामध्ये जपान, भारत, दक्षिण कोरिया वगैरे देशांच्या मदतीने चीनला शह देण्याचा प्रयत्नात होता. पण अलीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राजकारणात मूलभूत बदल करत चीनशी मैत्री करण्याचे ठरविले आहे. यामुळं आशियातील भारत, जपान, दक्षिण कोरिया वगैरे देशांना आपापल्या संरक्षण गरजांविषयी पुनर्विचार करणे भाग पडले. त्याचा आधी अंदाज माजी पंतप्रधान डॉक्टर नरसिंह राव यांना आला होता. म्हणून त्यांनी पूर्वेकडे चला अशी हाक देत ईस्ट पॉलिसी सुरू केली होती. आज मोदीजी त्याच धोरणाचा पुढचा भाग राबवत आहेत. ही अत्यंत आनंदाची बाब आहे. इंडोनेशिया दौऱ्यात त्यांनी केलेले 14 करार त्याच्या धावती जरी टाकली तरी याचं महत्व आपल्याला जाणवतं. आज जगामध्ये दुसरी महासत्ता म्हणून चीन जरी प्रस्थापित झालेला असला तरी या महासत्तेला सगळ्यात कमकुवत नाजूक बाब म्हणजे मलक्का ही समुद्रधुनी, ज्याच्यातून आजच्या चीनचा सुमारे 70% व्यापार समुद्र मार्गे वाहत असतो. त्याच्या पलीकडे भारत आता इंडोनेशियाच्या मदतीने सबंग या समुद्रधुनीवरती काम करत आहे, जी आपल्या अंदमान निकोबारच्या जवळ आहे. यामुळं चीनला शह देण्यात या समुद्रधुनीचा फार मोठा उपयोग होणार आहे. ही अतिशय महत्वाची बाब आहे, जी सामरिक दृष्ट्या आपल्याला त्याचं महत्व अधोरेखित केलं पाहिजे.
0: प्रधानमंत्री मोदी यांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात इंडोनेशिया बरोबर व्यापारी करार, व्यवस्थापकीय संस्थात्मक सहकार्य आणि भावनिक संबंध वृद्धी या 3 स्तरांवर प्रगती झाल्याचं दिसून येत आहे. इंडोनेशिया बरोबर झालेल्या व्यापारी करारामध्ये क्षेपणास्त्र करार, सागरी सुरक्षा, औषधं, शिक्षण, बाह्य अवकाश, संशोधन आणि नवोन्मेष, टेलिकम्युनिकेशन तसंच अन्न सुरक्षा यांचा समावेश आहे. या करारांचं महत्व जाणून घेऊया प्राध्यापक अविनाश कोल्हे यांच्याकडून.
1: आजच्या आंतरराष्ट्रीय व्यवहारात जिओपॉलिटिक्स पेक्षा थोडस जास्त महत्व जिओ इकॉनॉमिक्सला आहे. हा मुद्दा लक्षात घेतला म्हणजे मोदीजींनी केलेले 14 करार यांचं महत्व आपल्याला पटेल. या करारात खनिज, पोलाद, पुरवठा साखळ्या, अन्न सुरक्षा याच्या बरोबरच इंडोनेशियन मॅनेजमेंट बंगलोर यांची इंडोनेशियात शाखा काढण्याचे सुद्धा करार झालेला आहे. या कराराच्या बरोबरीने आणि माझ्या मते किंचित जास्त महत्वाचं म्हणजे भारताने इंडोनेशियाला ब्राह्मोस हे क्षेपणास्त्र पुरवठा करण्याचे मान्य केले आहे. हे अतिशय महत्वाचे पाऊल आहे. 2018 साली जेव्हा मोदीजी पंतप्रधान होते तेव्हा भारत आणि इंडोनेशिया यांच्यात स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप बदल करार झाला होता. आताच्या करारांमुळे 2018 साली केलेल्या कराराचा पुढचा टप्पा गाठला आहे असं आपल्याला सहज म्हणता येत. कारण आज भारत इंडोनेशियाला संरक्षण विषयक सामग्री पुरवठा करण्यास कटिबद्ध झालेला आहे. त्याला इंडो पॅसिफिक भागातील राजकारणाचा अतिशय महत्वाचा आयाम आहे, तो आधी समजून घेतला पाहिजे. म्हणजे मग या सहकार्याचं आणि ब्राह्मोस सारखे संरक्षण सामग्री पुरवठ्याचं सामरिक महत्व आपल्या लक्षात येईल.
0: देशाला संरक्षण क्षमतेत आत्मनिर्भर करण्याच्या योजनेला आता व्यावसायिक यश मिळत असल्याचं स्पष्ट झालं आहे. याआधी व्हिएतनाम आणि फिलिपिन्स नंतर आता इंडोनेशिया बरोबरही ब्रह्मोस आणि अस्त्र ही भारतीय क्षेपणास्त्र पुरवण्याचा करार होत आहे. भारतासारख्या मोठ्या लोकशाही राष्ट्रामधलं निवडणूक व्यवस्थापन आणि मतदान यंत्रांचा वापर याबाबत जगात औत्सुक्य आहे. भारतीय निवडणूक आयोगानं ऑस्ट्रेलिया, ब्राझील, चिली, फिजी, मेक्सिको आणि दक्षिण आफ्रिकेसह 28 देशांच्या निवडणूक व्यवस्थापन संस्था आणि 3 आंतरराष्ट्रीय संघटनांसोबत सहकार्य केलं आहे. याविषयी अधिक माहिती सांगत आहेत प्राध्यापक अविनाश कोल्हे.
1: या करारातील आणखी एक महत्वाचा भाग म्हणजे ईव्हीएम आणि निवडणुकांच्या संदर्भातील संस्थात्मक देवाणघेवाणीचा करार. 52 साली पहिली निवडणूक झाली आणि 2024 साली नंतरची लोकसभा निवडणूक झाली. गेली अनेक वर्ष भारतात सातत्याने सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. हे आशिया खंडाचा इतिहास बघितला तर किती महत्वाचे लक्षात येईल. एवढंच नव्हे तर निवडणुका घेण्याच्या संदर्भात भारतीय निवडणूक आयोगाने कालोचित बदल करत आणलेले आहेत. आणि गेली काही वर्ष आपण इलेक्ट्रॉनिक वेंडिंग मशीन वापरतो. हे सर्व ज्ञान, अनुभव, काम करण्याची पद्धत आता आपण इंडोनेशियाशी शेअर करणार आहोत. निवडणुका कशा घ्यायच्या, निवडणूक चिन्हाचा वाद कसा असतो, आचारसंहिता कधी लागू होते, हा सगळा जो ज्ञान आणि अनुभव निवडणूक आयोगाने गोळा केला.

0: आहे तो आता आपण इंडोनेशियन बरोबर वाटून घेणार आहोत. ही अतिशय दिलासा देणारी बाब आहे, त्याचं महत्व समजून घेतलं पाहिजे. जगातली सर्वात मोठी लोकशाही देश म्हणून भारताची ओळख आहे, ती विनाकारण नाही. ज्या वस्तुनिष्ठपणे आपल्याकडच्या निवडणुका होत असतात त्याचं जगातील पाश्चात्य राष्ट्रांना अतिशय कौतुक असतं. हा सर्व गोळा झालेला अनुभव, आपण मिळवलेलं कौशल्य आता आपण इंडोनेशियाशी कराराद्वारे वाटून घेणार आहोत. हा करार फक्त ईव्हीएम बद्दल नसून संस्थात्मक देवाणघेवाण या पातळीवर गेलेला आहे, याची सुद्धा आपण योग्य ती नोंद घेतली पाहिजे.
1: भारत आणि इंडोनेशिया यांच्यात अनेक समान सांस्कृतिक बंध आहेत. त्याला बळकटी देण्यासाठी इंडोनेशिया इथल्या प्रंबानन मंदिराच्या जीर्णोद्धाराचा करार झाला आहे. या कराराचं महत्व विशद करत आहेत प्राध्यापक कोल्हे.
0: आधुनिक काळातील आंतरराष्ट्रीय राजकारणात ट्रॅक टू पॉलिसी नावाचा प्रकार प्रस्थापित झाला आहे. यात सांस्कृतिक देवाणघेवाण, नृत्य, कला, क्रीडा वगैरेच्या मार्फत इतर देशांचे संबंध प्रस्थापित करणे, ते वाढवणे असं विपरीत असतं. या ट्रॅक्टिव्ह पॉलिसीमध्ये धार्मिक भावना या सुद्धा महत्वाचा स्थान बळगून आहे. इंडोनेशियामध्ये आज 9व्या शतकात बांधलेलं प्रंबानन मंदिर आता मोदींच्या दौऱ्यानंतर त्याचा जीर्णोद्धार इंडोनेशिया आणि भारत संयुक्तपणे करणार आहेत. इंडोनेशिया मुस्लिम बहुल देश आहे. 28 कोटींपैकी 24 कोटी मुस्लिम लोकसंख्या आहे, म्हणजे जवळजवळ 90% लोकसंख्या मुस्लिम आहे. भारत हिंदू बहुल देश आहे, इथे सुमारे 85% हिंदू आहेत. असं असून सुद्धा दोन देश सांस्कृतिक पातळीवर एकत्र येऊन एका हिंदू मंदिराचा जीर्णोद्धार करण्यास कटिबद्ध झाले आहेत. ही अतिशय आश्वासक गोष्ट आहे. त्याच्यातून आपल्याला हे लक्षात येईल की मोदी सरकार उपलब्ध मार्गाने इंडोनेशियाशी वेगवेगळ्या प्रकारे संबंध वृद्धिंगत करण्याच्या प्रयत्नात आहेत. आणखी एका वेगळ्या पातळीवर या संबंधांकडे बघितलं पाहिजे. अमेरिका आणि चीन यांची जर मैत्री घट्ट होत असेल तर या दोघांना वगळून आशिया इंडो पॅसिफिक भागातील देशांनी एकत्र येऊन आपल्या संबंधांची फेररचना केली पाहिजे असा हा नवीन मांडणी समोर येत आहे. यासाठी दक्षिण कोरिया, जपान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, भारत, इंडोनेशिया एकत्र येऊ बघतायत. म्हणूनच मोदीजी इंडोनेशियाच्या दौऱ्यानंतर ऑस्ट्रेलिया, त्यानंतर न्यूझीलंडला जाणार आहेत. यामागचं सामरिक महत्व समजून घेतलं पाहिजे. ते म्हणजे नवीन काळामध्ये नवीन जुळणी आणि त्यानुसार स्वतःचे हितसंबंध जपणे आणि वाढवणे.
1: इंडोनेशिया पाठोपाठ झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये देखील भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन देशांमध्ये नागरी अणुऊर्जा, ऊर्जा सुरक्षा, सागरी सुरक्षा आणि दुर्मिळ खनिज यासह विविध क्षेत्रात महत्वाचे करार झाले. या करारांविषयी माहिती देत आहेत ऑस्ट्रेलियामधल्या कर्जे मराठी या संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर प्रीतम घोगळे.
2: पंतप्रधान मोदी यांचा दौरा हा केवळ औपचारिक भेट किंवा भारतीय समुदायाला संबोधित करण्यापुरता मर्यादित नव्हता. या दौऱ्याचा मुख्य उद्देश होता भारत आणि ऑस्ट्रेलिया यातली तिसरी वार्षिक शिखर परिषद. पंतप्रधान मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानिझी यांनी मेलबर्नमध्ये दोन देशातील कॉम्प्रिहेन्सिव्ह स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप म्हणजेच व्यापक धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करण्यावर चर्चा केली. संरक्षण, व्यापार, ऊर्जा, शिक्षण, तंत्रज्ञान, सागरी सुरक्षा, क्रिटिकल मिनरल्स आणि इंडो पॅसिफिक क्षेत्रातील स्थैर्य ही या चर्चेची प्रमुख क्षेत्रे होती. भारत आणि ऑस्ट्रेलिया आता केवळ क्रिकेट आणि शिक्षणामुळे जोडलेले देश राहिलेले नाहीत. ते व्यापार, ऊर्जा, सुरक्षा, तंत्रज्ञान आणि प्रादेशिक स्थैर्य यामध्ये दीर्घकालीन धोरणात्मक भागीदार बनत आहेत. या दौऱ्याच्या संदर्भात 18 महत्वपूर्ण करार, घोषणा, सामंजस्य करार, प्रशासकीय व्यवस्था आणि सहकार्य उपक्रमांचा उल्लेख आहे. मात्र या गोष्टींमध्ये एक गोष्ट स्पष्ट करणे अतिशय आवश्यक आहे. या सर्व 18 बाबी म्हणजे समान स्वरूपाचे कायदेशीर करार नव्हते. त्यामध्ये काही औपचारिक करार होते, काही मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग होते. म्हणजेच काय तर सामंजस्य करार, काही संयुक्त निवेदने, रोडमॅप्स आणि भविष्यातील सहकार्याच्या घोषणा होत्या. त्यामध्ये प्रामुख्याने नागरी अणुऊर्जा आणि युरेनियम पुरवठा, संरक्षण आणि सागरी सुरक्षा, ऊर्जा सुरक्षा, क्रिटिकल मिनरल्स, सायबर सुरक्षा, क्रिटिकल टेक्नॉलॉजीज, अवकाश संशोधन, शिक्षण आणि कौशल्य विकास, व्यापार आणि गुंतवणूक, संस्कृती आणि क्रीडा सहकार्य या क्षेत्रांचा समावेश होता. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अणुऊर्जा सहकार्य करार पूर्वीपासून अस्तित्वात होता. या दौऱ्यात त्या अंतर्गत आवश्यक असलेली ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अरेंजमेंट म्हणजेच प्रशासकीय व्यवस्था ही अंतिम करून त्यावर स्वाक्षरी करण्यात आली. यामुळे ऑस्ट्रेलियातून भारताला दीर्घकालीन स्वरूपात युरेनियम निर्यात करण्याचा मार्ग खुला झाला आहे. आणि हे युरेनियम केवळ शांततापूर्ण नागरी अणुऊर्जा करारासाठी किंवा वापरासाठी आणि आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या सुरक्षा व्यवस्थांखाली वापरले जाणार आहे. ह्यामुळे भारताची ऊर्जा मागणी अतिशय वेगाने वाढत असलेली असली तरी त्यावर

0: पण कंट्रोल ठेवू शकतो. कोळसा, तेल आणि मग वायूवर संपूर्णपणे अवलंबून राहणे हे पर्यावरणीय आणि आर्थिकदृष्ट्या दीर्घकालीन उपाय नसणार आहे. त्यामुळेच अणुऊर्जा भारताला मोठ्या प्रमाणात स्थिर, कमी कार्बन आणि विश्वासार्ह वीज उपलब्ध करून देऊ शकते. त्यामुळे ऑस्ट्रेलियन युरेनियम भारताच्या स्वच्छ ऊर्जा ध्येयांना आणि ऊर्जा सुरक्षेला महत्वाचा आधार देऊ शकते. तर ऑस्ट्रेलियासाठी हा निर्णय फायदेशीर आहे, कारण त्यांच्या संसाधन क्षेत्राला भारतासारखी मोठी आणि दीर्घकालीन बाजारपेठ उपलब्ध होते. आता यातला पुढचा महत्वाचा करार म्हणजे ECTA. ECTA म्हणजे इंडिया ऑस्ट्रेलिया इकॉनॉमिक कोऑपरेशन अँड ट्रेड अग्रीमेंट. हा भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील आर्थिक सहकार्य आणि व्यापार करार आहे. तो साधारणतः 19 डिसेंबर 2022 पासून लागू झाला आणि या करारामुळे ऑस्ट्रेलियात येणाऱ्या भारतीय आयातीवरील बहुतांश शुल्क रद्द झाले. तसेच ऑस्ट्रेलियातनं भारतात जाणाऱ्या मोठ्या प्रमाणातील वस्तूंना शुल्कमुक्त किंवा कमी शुल्काचा प्रवेश मिळाला. आता ह्या दौऱ्यातला पुढचा करार म्हणजे CECA. आणि तो अंतिम झाला आहे का? तर त्याचं उत्तर आहे नाही. त्यावर अजूनही वाटाघाटी चालू आहेत. आता CECA म्हणजे काय? तर कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक कोऑपरेशन अग्रीमेंट, म्हणजेच व्यापक आर्थिक सहकार्य. हा ECTA पेक्षा थोडा व्यापक करार असेल, पण त्यावर अजूनही वाटाघाटी चालू आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही हिंदी आणि प्रशांत महासागराशी जोडलेले महत्वाचे लोकशाही देश आहेत. दोन्ही देशांना मुक्त जलवाहतूक, सुरक्षित व्यापार मार्ग, आंतरराष्ट्रीय कायद्याचे पालन आणि शांततापूर्ण प्रादेशिक व्यवस्था महत्वाची आहे. या दौऱ्यात सागरी माहितीची देवाणघेवाण, क्षमता विकास, संयुक्त प्रशिक्षण आणि समन्वय वाढवण्यावर भर देण्यात आला.
1: आपल्या प्रत्येक दौऱ्यात नरेंद्र मोदी तिथल्या भारतीयांशी संवाद साधतात. त्यांनी काय साध्य होतं आणि या दौऱ्याची फलश्रुती काय यावरही डॉक्टर प्रीतम घोगळे यांनी मत व्यक्त केलं.
0: मेलबर्न मीट्स मोदी हा ऑस्ट्रेलियातील भारतीय समुदायासाठी अत्यंत अभिमानाचा आणि भावनिक क्षण होता. विविध भाषा, प्रांत आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी असलेला भारतीय समुदाय एका मंचावर एकत्र आला. गर्जे मराठी ऑस्ट्रेलियाला या कार्यक्रमाचा वेलकमिंग पार्टनर म्हणून सहभागी होण्याचा सन्मान मिळाला. की हा केवळ एका राजकीय नेत्याचे स्वागत करण्याचा कार्यक्रम नव्हता, तर तो ऑस्ट्रेलियातील भारतीय समाजाची वाढती ताकद, एकजूट आणि योगदान यांचं प्रतीक होता. दौऱ्याचा संस्मरणीय समारोप मेलबर्न क्रिकेट ग्राउंड अर्थातच MCG इथे झाला. भारत आणि ऑस्ट्रेलियाने स्पोर्ट्स कोलॅबोरेशन रोडमॅपचे स्वागत केले. MCG हा केवळ क्रिकेटचं मैदान नाही, तर तो भारत आणि ऑस्ट्रेलियातला भावनिक दृष्ट्या जोडणाऱ्या नात्याचे प्रतीक आहे. या दोन्ही ताकदी जर एकत्र आल्या तर भारतासाठी आणि ऑस्ट्रेलियासाठी ती अतिशय खऱ्या अर्थाने विन विन सिच्युएशन ठरू शकते. क्रिटिकल मिनरल्समध्ये किती प्रकल्प उभे राहतात, CECAच्या वाटाघाटी कधी पूर्ण होतात, व्यापार किती वाढतो, विद्यार्थी आणि उद्योगांना प्रत्यक्ष किती संधी मिळतात, यावर या दौऱ्याचे दीर्घकालीन यश अवलंबून राहील. म्हणूनच मी या दौऱ्याचे वर्णन असे करेन, हा शेवट नव्हता तर ही सुरुवात होती. व्यापाराने समृद्धीचे नवे मार्ग खुले केले आहेत. ऊर्जा सहकार्याने भविष्य अधिक सुरक्षित केले आहे. शिक्षण आणि तंत्रज्ञानाने नवीन पिढीला जोडले आहे. आणि MCG वरील क्रिकेटच्या भावनेने भारत आणि ऑस्ट्रेलियाची मुले पुन्हा एकदा एकत्र आणली आहेत.
1: श्रोते हो, व्यापारी संबंधांबरोबरच प्रत्येक देशाशी एक भावनिक नातं जोडण्याचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा प्रयत्न असतो. ही प्रधानमंत्र्यांची जिव्हाळ्याची राजनीती वेगळी आहे हे निश्चित. श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आपण आम्हाला जरूर कळवा. वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण News on AIR वरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या YouTube वाहिनीवरही या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य निकिता लाड, लेखन आणि समन्वय नरेंद्र बेडेकर, निवेदन भक्ती सोनटक्के.

100° मेगाहर्ट्सवर हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. सायंकाळचे 7:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत लोकसंगीत. लोकसंगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरात संत एकनाथांची रचना. संगीत आहे राम फाटक यांचं.

श्रोतेहो, पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरातली संत एकनाथांची अभंगरचना आपण ऐकलीत. संगीत होतं राम फाटक यांचं. आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून आपण ऐकत आहात लोकसंगीताच्या कार्यक्रमात काही अभंग. आता ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरात संत तुकारामांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं.

लता मंगेशकर यांच्या स्वरात संत तुकारामांची अभंगरचना आपण ऐकलीत. संगीत होतं श्रीनिवास खळे यांचं. आता ऐकूया पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेली संत तुकारामांची रचना. संगीत आहे राम फाटक यांचं.

0: पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरातली संत तुकारामांची अभंगरचना आपण ऐकलीत. संगीत होतं राम फाटक यांचं. श्रोतेहो, याबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. लोकसंगीताच्या कार्यक्रमात काही अभंग आपण ऐकलेत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. आता रात्रीचे 8 वाजले आहेत, ऐकूया काही निवेदनं.
1: अस्थिरोग अर्थात हाडांचे विकार असले ना की कशातच लक्ष लागत नाही, पण वेळेत अत्याधुनिक उपचार घेतले तर मोठा धोका टळू शकतो.
2: इंडस्ट्रियल ऍक्सिडेंट, हँड इंजुरी, जॉईंट रिप्लेसमेंट, रोड ऍक्सिडेंट, संधिवात, सांधेदुखी, फ्रॅक्चर यासारख्या सर्व अस्थिरोगांवर आधुनिक पद्धतीने उपचारासाठी डॉक्टर अविनाश गाडेकर पूर्ण वेळ उपलब्ध.
1: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर.
3: दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
1: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथं अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला.
3: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.
4: पोलीस
5: मिस सीमा
4: हो बोलते,
5: लगेच पोलीस स्टेशनला या.

0: तारकपूर बस स्टँड मागे अहिल्यानगर,
1: ज्याची आपण सर्वजण अत्यंत उत्सुकतेने वाट पाहत होतात, तो जामगावकरांचा मॉन्सून सेल सुरू झाला आहे.
2: सर्व प्रकारच्या ब्रँडेड सिंथेटिक आणि कॉटन साड्या आधीच चॅलेंज रेट मध्ये मिळतात जामगावकरांकडे, आणि त्यावर आता 50% सूट. शिवाय सुटिंग, शर्टिंग तसेच जेंट्स रेडीमेड वरही 50% सूट.
1: जामगावकरां इतकाच सेल मध्ये खरेदीचा खरा आनंद कुठेच नाही मिळणार. जामगावकर गंज बाजार अहमदनगर.
3: काय झालं?
4: हालचालच करता येत नाहीये, सगळे सांधे दुखतायत, सकाळी सकाळी सगळं अंग आखडलंय, पाठ सुद्धा आखडली
3: आहे. अहो, आणि हे काय, हाताची आणि पायाची बोटही सुजली आहेत.
4: हो ना,
3: काही काळजी करू नका. चला बरं, आपण संधिवात तज्ञ डॉक्टर अदिती देशपांडेंना दाखवू.
4: कुठे भेटतील त्या?
3: नेक्स्ट जेन अर्थरायटिस अँड रुमॅटॉलॉजी क्लिनिक, कल्याणी नर्सिंग होम, पटांगण गल्ली, दिल्ली गेट, अहिल्यानगर. वेळ 11 to 2.
4: आणि फोन नंबर?
3: 93-72-99-29-36.
4: 93-72-99-36.
1: आई, आता तुझी कंबरदुखी दूर होणार, कारण पुण्यातील सुप्रसिद्ध मेंदू आणि मणके विकार तज्ञ डॉक्टर सचिन चेमटे पाटील आता उपलब्ध आहेत आपल्या अहिल्यानगर मध्ये प्रत्येक शुक्रवारी दुपारी 12 to 3.
5: संपर्क 70-286-88-891. मेंदू किंवा मणक्यांच्या उपचारांसाठी डॉक्टर सचिन पाटील.
6: प्लॅटफॉर्म नंबर 2 ऐसी चलने वाली सुपर फास्ट एक्सप्रेस के यात्रियों,
7: आई एम हियर.
8: ताई, तुला नाही झाला? मोबाईल चार्ज करायचा होता.
7: तुझं डोकं चार्ज कर.
8: असा पब्लिक पोर्ट ने फोन चार्ज केला तर पर्सनल डेटा होईल पब्लिक.
7: पाहिलंस
8: बाबा, थांबा मी पे करतो. नो सिग्नल, आता काय करशील? फ्री वायफाय आहे ना
7: बुद्धू, सुधर जरा.
8: पेमेंट साठी नो ओपन वायफाय, म्हणजे फ्रॉड ला करा बाय बाय. RBI सांगते,
9: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.
10: श्रुतेहो, हे निवेदन आहे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय अहिल्यानगर यांच्याकडून आलेलं. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय अहिल्यानगर अंतर्गत असलेल्या सर्व सैनिकी मुला मुलींचे वसतिगृह अहिल्यानगर, कोपरगाव, श्रीगोंदा, माजी सैनिक विश्रामगृह तसेच महासैनिक लॉन येथे करार पद्धतीने कंत्राटी स्वरूपात सहाय्यक वसतिगृह अधीक्षक, सहाय्यक व्यवस्थापक, चौकीदार, स्वयंपाकी, माळी कामगार, सफाई कामगार पद भरण्याबाबत पात्र असलेल्या उमेदवारांकडून दिनांक 15 जुलै 2026 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. रात्रीचे आठ वाजून 5 मिनिट होत आहेत. यानंतर ठीक 8:05 मिनिटांनी मुंबई केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या मराठी राष्ट्रीय बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. निरोगी जीवनासाठी योग पर्यावरणपूरक जीवनशैली आवश्यक असल्याचं लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांचं प्रतिपादन. 56व्या भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताच्या 5 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक. मुंबईचा श्रेष्ठ सुरेया, पुण्याचा कनिष्क जैन यांचा समावेश. ज्येष्ठ गायिका एस जानकी यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. विम्बल्डन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या विजेतेपदासाठी आज सिनर आणि झ्वेरेव यांच्यात लढत. आणि महिला क्रिकेटमध्ये इंग्लंड आणि भारत यांच्यातल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात भारताची एकूण आघाडी 450 धावांच्या वर. केंद्र आणि राज्य शासन नागरिकांच्या आरोग्यदायी जीवनासाठी विविध योजनांच्या माध्यमातून काम करत आहे. त्याचा लाभ नागरिकांना होत आहे. मात्र निरोगी जीवनासाठी योग पर्यावरणपूरक जीवनशैली आवश्यक आहे असं लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी म्हटलं आहे. ते आज नाशिकच्या अशोका हेल्थ सिटी आणि अशोका महिला आणि बाल रुग्णालयाचं लोकार्पण करताना बोलत होते. कोरोना काळात महाराष्ट्रात विकसित केलेली लस उपयोगात आली असं सांगत नवसंशोधन नवतंत्रज्ञान यांच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण केंद्र उभारली गेली पाहिजेत असं ते म्हणाले. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, राजस्थानचे ऊर्जा राज्यमंत्री हिरालाल नागर, खासदार राजाभाऊ वाजे, खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. कोलंबियामध्ये बुकारामांगा इथं 5 ते 12 जुलै दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या 56व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड 2026 भारताच्या 5 विद्यार्थ्यांनी सुवर्णपदकं पटकावली. मुंबईचा श्रेष्ठ सुरेया, पुण्याचा कनिष्क जैन, मध्य प्रदेशमधील इंदूर इथल्या रिद्धेश बेंडाळे, नवी दिल्लीतल्या द्वारका इथला रुषित गर्ग आणि गुजरातमधल्या अहमदाबाद इथला स्वरित जोशी या विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे.

स्पर्धेच्या देशनिहाय पदतालिकेत भारत, चीन, कझाकस्तान, रशिया, दक्षिण कोरिया आणि तैवान हे देश संयुक्तपणे पहिल्या स्थानावर होते. मुंबईच्या होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र, टाटा मूलभूत संशोधन संस्थेचे प्राध्यापक अन्वेष मुजुमदार आणि मुंबईच्या सेंट झेवियर्स महाविद्यालयाच्या डॉक्टर लीना जोशी यांनी भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं. या स्पर्धेत 85 देशांचे एकूण 381 विद्यार्थी सहभागी झाले होते. महाराष्ट्रात मान्सूनची गती मंदावल्यानं अनेक भागांमध्ये पावसाची प्रतीक्षा कायम आहे. राज्यात येत्या काही दिवसांमध्ये पावसाचं प्रमाण तुलनेनं कमी राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. कोकण, गोवा आणि घाट माथ्यावर काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल तर तुरळक ठिकाणी जोरदार सरी पडतील. मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल तर विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल आणि जोरदार वारे वाहतील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. रेल्वे फाटक मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी येत्या 3 वर्षात 145 रेल्वे उड्डाण पुलांचं बांधकाम केलं जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर इथं केली. वर्धमान नगर इथं रेल्वे क्रॉसिंगवर 4 पदरी रोड, ओव्हरब्रिज तसंच 484 कोटी रुपयांच्या 9 महत्वपूर्ण पायाभूत सुविधांचं लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. रेल्वे फाटकाअभावी दरवर्षी 21,000 लोकांचा मृत्यू होतो त्यामुळे या कामाला प्राधान्य दिलं आहे असं ते म्हणाले. या कार्यक्रमाला केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. महारेलच्या स्थापनेमुळे रेल्वेच्या पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना मिळाली आहे आणि मेट्रो प्रकल्पामुळे नागपूरचा गौरव वाढला आहे असं नितीन गडकरी यावेळी म्हणाले. नागपूर महापालिकेच्या महर्षी सुदर्शन वाल्मिकी वसाहत आणि प्रधानमंत्री आवास शहरी योजना 2 अंतर्गत स्वप्नपूर्ती सदनिका प्रकल्पांचं भूमिपूजनही आज गडकरी आणि फडणवीस यांच्या उपस्थितीत झालं. महानगराच्या वाढत्या गरजा आणि आव्हानं लक्षात घेता लवकरच लाड पागे समितीच्या शिफारसीनुसार सुमारे 500 जणांना नियुक्तीचे आदेश निर्गमित केले जात असल्याचं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. पिंपरी चिंचवडमध्ये मोशी कचरा डेपो इथं झालेल्या दुर्घटनेत 4th दिवशीच्या शोध मोहिमेत रात्री आढळून आलेल्या एका नागरिकाचाही मृत्यू झाला त्यामुळे या दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 9 झाली आहे. या दुर्घटनेतल्या सर्व नागरिकांचा शोध पूर्ण झाल्यानं बचाव कार्य थांबवण्यात आलं आहे. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबांना 40 लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे. यामध्ये पिंपरी चिंचवड पालिकेकडून 10 लाख, राज्य शासनाकडून 5 लाख आणि ठेकेदार कंपनीकडून 25 लाख रुपयांची मदत दिली जाणार असल्याचं महापौर रवी लांडगे यांनी सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या महिन्याच्या 26 तारखेला आकाशवाणीवरून मन की बात या कार्यक्रमाद्वारे देश विदेशातल्या जनतेशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 136वा भाग असेल. नागरिकांना या कार्यक्रमासाठी त्यांच्या संकल्पना आणि सूचना पाठवायच्या असल्या तर त्यांना 1800117800 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून अथवा नरेंद्र मोदी ॲपवर किंवा माय गव्ह या संकेतस्थळावर 24 जुलैपर्यंत त्या नोंदवता येतील. 1922 या क्रमांकावर कॉल केल्यानंतर नागरिकांना त्यांच्या मोबाईल वर SMS द्वारे आलेल्या लिंकवरही थेट प्रधानमंत्र्यांना त्यांच्या संकल्पना आणि सूचना पाठवता येणार आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR News Mumbai या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ज्येष्ठ गायिका एस जानकी यांच्या पार्थिवावर आज म्हैसूर इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. काल रात्री त्यांचं वार्धक्यानं निधन झालं. त्या 88 वर्षांच्या होत्या. दक्षिणेची कोकिळ अशी ओळख असलेल्या एस जानकी यांनी आपल्या 6 दशकांपेक्षा मोठ्या कारकिर्दीत बंगाली, पंजाबी, कन्नड, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि हिंदी यासह विविध भारतीय भाषांमध्ये जवळजवळ 48,000 गाणी गायली. त्यांनी अनेक पिढ्यांमधल्या चित्रपट अभिनेत्रींसाठी पार्श्वगायन केलं. एलई राजा, MS विश्वनाथन आणि AR रहमान यांच्यासारख्या दिग्गज संगीत दिग्दर्शकांबरोबर त्यांनी काम केलं. एस जानकी यांना 4 राष्ट्रीय पुरस्कार, 33 राज्य पुरस्कार आणि भारत सरकारच्या पद्मभूषण या पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी एस जानकी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. देशानं संगीत क्षेत्रातलं एक दिग्गज व्यक्तिमत्व गमावल्याची त्यांनी

आपल्या शोक संदेशात म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एस जानकी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या निधनानं संगीत विश्वाची अपरिमित हानी झाली असून त्यांचा स्वर येणाऱ्या अनेक पिढ्यांना मंत्रमुग्ध करत राहील असं त्यांनी आपल्या शोक संदेशात म्हटलं आहे. अमेरिकेचे सिनेट सदस्य आणि रिपब्लिकन पार्टीचे नेते लिंडसे ग्रॅहम यांचं अल्पशा आजारानं आज निधन झालं. ते 71 वर्षांचे होते. ग्रॅहम हे 4 वेळा सिनेटवर निवडून गेले होते. ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे खंदे समर्थक मानले जात. ट्रम्प यांच्या प्रशासनात ते परराष्ट्र धोरणातले एक प्रभावशाली व्यक्तिमत्व होते. अमेरिकेनं 2003 इराकवर केलेल्या हल्ल्याचे ते समर्थक होते. तर माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या कार्यकाळात झालेल्या इराणसोबत झालेल्या अणुकराराचा त्यांनी विरोध केला होता. विम्बल्डन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीचा अंतिम सामना आज यानिक सिनर आणि अलेक्झांडर झ्वेरेव यांच्यात होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार 8:30 सामन्याला सुरुवात होईल. महिला एकेरीत काल झालेल्या अंतिम सामन्यात 21 लिंडा नॉस्कोव हिनं कॅरोलाइना मुकोवावर 6-2, 5-7, 6-3 अशी मात करत अजिंक्यपद पटकावलं. हे तिच्या कारकिर्दीतलं पहिलं ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे. महिला क्रिकेटमध्ये लॉर्ड्स इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं इंग्लंड पुढं विजयासाठी 456 धावांचं आव्हान ठेवलं आहे. आज तिसऱ्या दिवशी भारतानं आपला दुसरा डाव कालच्या 1-154 धावांवरून पुढे सुरू केला. मात्र स्मृती मंधाना आणि तिच्यानंतर आलेल्या जेमिमा तसंच हरमनप्रीत लवकर बाद झाल्या. त्यानंतर यास्तिका हिनं वैयक्तिक शतकासह दीप्ती शर्मासोबत अर्धशतकी भागीदारी करत भारताच्या डावाला आकार दिला. यास्तिका 113 धावा करून बाद झाली. भारतानं 7-3 धावांवर डाव घोषित केला. त्यामुळे भारताची दुसऱ्या एकूण आघाडी 455 झाली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. निरोगी जीवनासाठी योग पर्यावरणपूरक जीवनशैली आवश्यक असल्याचं लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांचं प्रतिपादन. 56 भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताच्या 5 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक. मुंबईचा श्रेष्ठ सुरया, पुण्याचा कनिष्क जैन यांचा समावेश. ज्येष्ठ गायिका एस जानकी यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. विम्बल्डन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या विजेतेपदासाठी आज सिनर आणि झ्वेरेव यांच्यात लढत. आणि महिला क्रिकेटमध्ये इंग्लंड आणि भारत यांच्यातल्या कसोटी सामन्यात भारताचं इंग्लंडपुढे विजयासाठी 456 धावांचं आव्हान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

101.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं प्रसारण सभेत पुन्हा स्वागत आहे. रात्रीचे 8:15 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत छोट्या दोस्तांसाठीचा कार्यक्रम बालमेळा.

कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात क्षमा काळे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं.

क्षमा काळे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे गीत होतं मंगेश पाडगावकर यांचं, संगीत होतं श्रीनिवास खळे यांचं. आता ऐकूयात सुषमा श्रेष्ठ यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत, संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं.

सुषमा श्रेष्ठ यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं श्रीनिवास खळे यांचं. यानंतर ऐकूयात समूह स्वरातलं महावीर जोंधळे यांचं गीत. संगीत आहे विश्वनाथ ओक यांचं.

समूह स्वरातलं महावीर जोंधळे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं विश्वनाथ होक यांचं. यानंतर ऐकूया समूह स्वरातलं गीत आणि संगीत आहे शशिकला अभ्यंक यांचं.

समूह स्वरातलं हे गीत आपण ऐकलं. गीत आणि संगीत होतं शशिकला अभ्यंक यांचं. या बालगीताबरोबरच बालमेळा हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत.

आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. रात्रीचे 8:35 झाली आहेत. आनंद घेऊयात सुगम संगीताचा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात अवधूत गुप्ते यांनी गायलेलं चंद्रशेखर सानेकर यांचं गीत. संगीत आहे निलेश मोहरीर आणि अवधूत गुप्ते यांचं.

अवधूत गुप्ते यांनी गायलेलं हे गीत होतं चंद्रशेखर सानेकर यांचं. संगीतकार होते निलेश मोहरीर आणि अवधूत गुप्ते. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात संजीव चिमलगी यांचा स्वर. शब्दरचना आहे मिलिंद गुणाजी यांची आणि संगीत महेंद्र पेंढारकर यांचं.

संजीव चिमलगी यांच्या स्वरातलं हे गीत होतं मिलिंद गुणाजी यांचं. संगीतकार होते महेंद्र पेंढारकर. या गीताबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. यानंतर ठीक 9:15 दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं समाचार संध्या हे हिंदी बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करत आहोत.

100° एक मेगाहर्स आणि लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. रात्रीचे 9 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत हॅलो गीतबहार हा फोन इन कार्यक्रम. संकलन आणि निवेदन आहे दीपाली चुत्तर यांचं.

0: नमस्कार श्रोते हो, हॅलो गीतबहार कार्यक्रमात सर्व रसिक श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत. श्रोते हो, गप्पा आणि गाण्यांनी रंगणारा आपला हा बहारदार कार्यक्रम म्हणजे हॅलो गीतबहार. चला तर श्रोते हो, पाहूया कार्यक्रमात आज हा पहिला फोन कॉल कोणाचा आहे ते. हॅलो
1: हॅलो
0: हॅलो
1: जय हरिताई.
0: जय हरी, बोला, कोण बोलताय?
1: मी भाऊ शामनाथ बोलतो, पन्नागर केळगाव इथून.
0: बर, काय म्हणताय भाऊसाहेबजी?
1: पाऊस चांगला उडाला, आज तरी चांगला पाऊस येणार. आज बी
0: येणार आहे, आज पण चांगला पाऊस. बर,
1: हो हो, आणि पावसाचं पंढरपूरच्या वारीत जाल मजा वाजताई.
0: हो, वारीचे दिवस आहेत. हो, वारीतला आनंद वेगळा आहे, नाही का?
1: हो हो, वारीचा आनंद घ्यायचा, लुटायचा.
0: बर, आज काय

0: चक्रमत कुंद गाणं ऐकायचंय.
1: ये रेशमी जुलपे तेरी शरबती काली, ये गाणं ऐकायचं. खूप सुंदर गाणं आहे हे.
0: बरं ठीक आहे, ऐकूया तुमच्या.
1: आमचे काही मित्र नाव घ्या ना, आक्षय चंदन, ऋतुजय चंदन आणि आमचे मित्र सुरेख भाऊ कदम.
0: बरं.
1: आणि सुरेख आगरजे.
0: बरं बरं ठीक आहे. कार्यक्रमात
1: जय हरी.
0: जय हरी. कार्यक्रमात सहभागी झालात, धन्यवाद.

0: हॅलो.
1: हॅलो ताई.
0: हा बोला, नमस्कार. कार्यक्रमात स्वागत आहे.
1: नमस्कार नमस्कार नमस्कार. मी कुंडलवाडीतून गंगाधर सावंतकर बोलतो, जिल्हा नांदेड.
0: बर, बोला.
1: हा ताई, आपल्या आकाशवाणीचे मी नेहमीच श्रोता आहे आणि पूर्ण कार्यक्रम ऐकतो. तुमच्या एकदम दर्जेदार असतात कार्यक्रम आपले.
0: कोणते कार्यक्रम आवडतात तुम्हाला?
1: मला फोनिंग कार्यक्रम आवडतात ताई.
0: बर.
1: आणि पाऊस चालू काय ताई?
0: हो, पाऊस छान चालू आहे. वातावरण अगदी आल्हाददायक झालंय अहिल्यानगर मध्ये सुद्धा.
1: अरे वा वा, तुम्ही छान ताई. इकडे आता कालपासून थांबलेला आहे पाऊस.
0: बर बर.
1: मागे जाता 4-5 दिवस आता ऊन आवाळ आहे. होईल संध्याकाळी
0: होईल होईल. पावसाची प्रतीक्षा आहेच आपणा सर्वांना सुद्धा. होईल पाऊस तिकडे. आज कार्यक्रमात कोणतं गीत ऐकायचं आपल्याला?
1: निसर्ग राजा ऐकत सांगतो हे गाणं ऐकायचं ताई.
0: हो, अतिशय छान असं हे गीत आहे.
1: हा ताई,
0: झुंज या चित्रपटातलं हे गीत आहे ना?
1: हो हो ताई.
0: बोले,
1: काय मित्राचं नाव काय होतं?
0: हो, घ्या घ्या.
1: आमचे हॅलो आकाशवाणी ग्रुपचे तुकाराम जाधव, गौतमजी रागोले, संजय मुरंबेकर, भगवान खोतकर, तनुश्री सातारा आणि सुरेश जाधव पैठणचे, बाहुबळे फुलसुरे साहेब आणि राजू मिसाळ साहेब आणि फुट्ट तिवार यवतमाळचे यांनी काही रेकॉर्डिंग करून पाठवतात.
0: बरं बरं. म्हणजे आकाशवाणीच्या माध्यमातून हा तुमचा मित्र परिवार जोडला गेलाय.
1: हो ताई, आणि आपलं नातेवाईक पेक्षा रेडिओ परिवार लय मोठा आहे.
0: खरंय. धन्यवाद, आपण कार्यक्रमात सहभागी झालात.
1: धन्यवाद ताई.

0: हॅलो.
1: हॅलो हॅलो गीत बहार.
0: हा हॅलो गीत बहार प्रोग्राम.
1: अहिल्या नगरून कराचोला भरत बोलत आहे मॅडम मी.
0: हो बोला, कार्यक्रमात स्वागत आहे भरत जी.
1: मॅडम आषाढी एकादशी आषाढीच्या वायर वार या पंढरपूरला आपले वारकरी बंधू चाललेले आहे. दिंडी सगळीकडे दिंडीच आहे. आनंद होतो. पुन्हा महाराष्ट्र विठ्ठलमय झालेला आहे.
0: अगदी अगदी.
1: अच्छा, आणखीन असं पण आहे काही त्यात वाचण्यात आलेलं आहे की युरोपातून काही वारकरी पंढरीला प्रस्थान करीत आहे.
0: बरं,
1: असं पण ऐकण्यात आलेलं आहे. न्यूज आहे ती.
0: अच्छा,
1: स्वागत आहे त्यांचं पण.
0: आता
1: या सगळे आपले आहेत पण पर्यावरणाचं विशेष लक्ष देणे पण गरजेचं आहे.
0: अगदी बरोबर सांगितलं.
1: पर्यावरण, प्लास्टिक, आणखीन डिस्पोजेबल जे पेपर्स वगैरे आहेत, डिश वगैरे आहेत, त्यावर लक्ष देणं गरजेचं आहे.
0: बरोबर.
1: एक संदेश देऊ इच्छित आहे मी की प्रत्येक वारकऱ्यांनी स्वतःचं ताट आणि स्वतःचं ग्लास असलं तर आणखीन उत्तम होणार. त्यांचं भोजनाची व्यवस्था वगैरे व्यवस्थित आपल्या ताटातच घेणार, पाणी पण आपल्या ग्लास मध्येच घेणार.
0: बरोबर, त्यामुळे तो कचरा वाचेल. हे ना, जे पण
1: कचरा गोळा करण्याचा जो मेन पॉवर लागतो तो पण कमीच होणार मग.
0: बरोबर.
1: आणि तो कचरा ट्रान्सपोर्ट वाहतूक वगैरे करण्याचं पण तेवढं खर्च वगैरे वाटणार. कुठं टाकावं, काय टाकावं, तर स्वतः ताट आणि वाटी आणि एखादा ग्लास असला तर बरं राहणार. जे दानशूर लोक आहेत त्यांचा ते भोजनाची वगैरे व्यवस्था करतात ते त्यांना पण चांगलं वाटेल त्यांच्या ताटातच त्यांचं भोजन द्यायला.
0: बरं बरं, अतिशय छान अशी संदेश तुम्ही आकाशवाणीच्या माध्यमातून यावर्षी दिंडीला जाणाऱ्या सर्वच भाविकांसाठी वारकऱ्यांसाठी दिलात. आज कार्यक्रमात गीत कुठलं ऐकायचं आहे?
1: मॅडम गीत तर ऐकायचं आहे पण मी पण एक गीत तयार केलेलं आहे पंढरपूर वारीसाठी.
0: ऐकवा ऐकवा, आम्हाला ऐकवा.
1: ऐकतो सांगतो. यहाँ की दिंडी वा वा, यहाँ की पंढरी वा वा, वारकरी बंधू वा वा, चंद्रभागा वा वा, चंद्रभागा में स्नान वा वा, पंढरपूर का दर्शन वा वा, शासकीय पूजा वा वा, यहाँ का प्रसाद वा वा, महाराष्ट्र महाराष्ट्र जय जय घोष वा वा, राम हरि विठ्ठल वा वा.
0: क्या बात है, वा वा.
1: हम भी खुश रखते मैडम.
0: बहुत अच्छा,
1: आनंद होतो. म्हणजे
0: छान छान तुम्ही रचना केली.
1: बोललो तर एकदम मनाला एकदम प्रसन्न वाटत.
0: बरोबर,
1: ठीक आहे. आता मग त्याचप्रमाणे चलग सके पंढरीला चलाने विठ्ठल हा गाणं ऐकायचं.
0: बरं, कार्यक्रमात सहभागी झालात, धन्यवाद. ऐकूया तुमच्या आवडीचं हे गीत.

0: हाँ नमस्कार मॅडम.
1: नमस्कार. हॅलो गीत बहार कार्यक्रम, बोला
0: राजेंद्र माने बोलते, बेंबळे तालुका माढा जिल्हा सोलापूर मधून.
1: बोला.
0: 1 महिन्याच्या प्रत्यक्ष नंतर राज्यात दमदार पावसाला सुरुवात झाली आहे.
1: हो अगदी खरंय, आणि वातावरण त्यामुळे अगदी आल्हाददायक झालंय.
0: सोलापूरकडे कमी पण कोकण किनारपट्टी, मुंबई, ठाणे, पुणे भरपूर पाऊस चालू आहे.
1: बरोबर. अहिल्यानगर मध्ये अगदी छान पावसाच्या सरी बरसत आहेत, मस्त वातावरण.
0: सगळीकडे सर्वत्र पाऊस आलाय. आमच्या इकडे बी रिमझिमा पाऊस चालू आहे, दमदार अजून पाऊस झाला नाही.
1: बरं,
0: रिमझिम पाऊस चालू आहे. सोलापूर जिल्ह्याचं, पुणे जिल्ह्याचं आणि नगर जिल्ह्याचं वरदान असलेलं उजनी धरण धरणामध्ये दौंडेतून 1,45,000 क्युसेकचा विसर्ग येऊन मिसळत आहे. त्यामुळे उजनी धरण लवकरच प्लसमध्ये येऊन 100% भरेल अशी सर्व शेतकरी बांधवांना अपेक्षा आहे. 117 TMC उजनी धरण आहे. उजनी धरणाच्या पाण्यावर जवळपास 50 ते 60 साखर कारखान्यांना त्याचा फायदा होतो. उसाचा पुरवठा झाल्यामुळे पाऊस सर्वत्र चालू झाल्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना आशा पल्ली झालेली आहेत.
1: हो, शिला बळीराजा त्यामुळे नक्कीच सुखावला जाईल, है ना?
0: हो बरोबर आहे.
1: काय म्हणताय राजेंद्रजी, आणखीन कार्यक्रमात आज कोणतं गीत ऐकायचं आहे?
0: आज मॅडम महाराष्ट्राची दक्षिण काशी पंढरपूरची आषाढी वारी 25 जुलै 2024 रोजी आहे. संतांच्या पालख्या हळूहळू पंढरीच्या दिशेने निघालेली आहे.
1: हो हो.
0: त्यासाठी एक प्रल्हाद शिंदे यांच्या आवाजातील गीत ऐकायचं होतं.
1: हा कोणतं?
0: प्रल्हाद शिंदेने गायलेलं कुठले लावलं तरी चालेल मॅडम.
1: ठीक आहे, चालेल. ऐकूया तुमच्या आवडीचं हे गीत. कार्यक्रमात सहभागी झाला, धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम, धन्यवाद.

0: हॅलो
1: हॅलो नमस्कार
0: नमस्कार बोला. हॅलो गीत बहार कार्यक्रमात स्वागत आहे आपलं.
1: अहो गोविंदजी साहेब बोलतो, मांजरी तालुका राहुरी जिल्हा आर्यनगर.
0: बर बोला गोविंदजी.
1: पाऊस पाणी आहे का तुम्हाला?
0: हो आहे ना, चार पाच दिवसापासून छान पाऊस पडतोय अहिल्यानगर मध्ये.
1: अहो आम्हा सोडले पोहोचवलो हे पाऊस ना दोन चार दिवस पोहोचवलो नाही सर, एकड येत नाही, उलट होतो उलट सगळं आला का बंद परत आला दिवस चार पाच पाळ.
0: अच्छा अवघड झाप चालू आहे पावसाची.
1: हा बरं मग कपशी जाणार, कपशी आला कपशी केली ना.
0: बरं
1: हा कपशी उशी घाशी गिन्नी जाणार आहे काही. आणि काय कसं आपलं हॉटेल बी म्हणजे मी चार धंदा आहे सुटीमध्ये कार्यक्रम आहे आपलं हे वडापाव बेळ सेंटर शॉपिंग शॉप बाजार बी असतो आमचा उद्या बुधवारी बाजार असतो.
0: बरं
1: बाजार मध्ये दुकान असतं बेळ दुकान बाजार बेळ सेंटर बाजार मध्ये.
0: हा मग ते सगळे आजूबाजूच्या गावाची लोक तिथे येतात.
1: आमच्या गावाला 20-25 खेळ आहे, 20-25 खेळ मोठा बाजार असतो मंदिरचा.
0: बरं
1: 20-25 खेळ इकडून नेवाशा पासून सोनया पासून इकडे पार श्रीरामपूर पासून राहुरी पासून आखे लोक म्हणजे आसपास खेळ आहे सार लोक बाजार मोठा बाजार असतो म्हणजे.
0: आणि बाजाराच्या दिवशी मग जास्त तुम्हाला ग्राहकांची गर्दी असेल है ना?
1: हा ना फुलगर्दी असे बाजाराची फुलगर्दी चढवली सकाळपासून चाललो समजा 9 वाजला तर रात्री पार 8-9 वाजे तोवर फुलगर्दी गर्दी.
0: बरं मग ते हॉटेल पण दिवसभर चालू असताना तुम्ही रेडिओ ऐकता रेडिओवरची गाणी कार्यक्रम?
1: रेडिओ म्हणजे मी सकाळचा चालू केलं ना परवा वंदन भक्ती संगीत तिथून पुरुष झालं का
0: हा सगळे कार्यक्रम ऐकतो
1: राज्य पाड्याचे बरं रजनीगंध बरं रजनीगंधा.
0: वा वा ऐकून छान वाटलं.
1: हा रजनीगंध म्हणजे एकच नंबर जुने गाणी एकदम असे म्हणजे
0: हो जुन्या हिंदी
1: चित्रपट गीत कसं आपल्या आकाशवाणी आहे नगर केंद्र सर्व कार्यक्रम भारी असतात म्हणजे सारे पैसे आपल्याच केंद्राचे जास्त गाणी म्हणजे कार्यक्रम भरपूर म्हणजे.
0: बरोबर
1: बाकी केंद्र एवढे गाणी नसते बरं का आपल्या केंद्र भरपूर भरपूर कार्यक्रम म्हणजे.
0: बरोबर श्रोते उत्साही आहेत म्हणून आम्हालाही कार्यक्रम करायला छान वाटतं नाही का.
1: आणि कोणता कार्यक्रम असू म्हणजे आपली आवड असू आपकी पसंत असू संगीत कार्यक्रम असू सर्व कार्यक्रम घ्या म्हणजे.
0: बरोबर असंच ऐकत राहा आकाशवाणीच्या अहिल्या नगर केंद्राचे कार्यक्रम. आज कार्यक्रमात कुठलं गीत ऐकायचं आहे?
1: चित्रपट आहे बघा कप तप चुप रोंगी हा चित्रपट असा गाणं बरं का कप तप चुक रोंगी गीत गायलंय मोहम्मद आजी गीत गायलंय असं मितवा फुल न जाना असं गीत येतं एक सुंदर गीत म्हणजे असं आहे गाणं ते असं.
0: बरं बरं चालेल.
1: दोन नाव घ्यायचे समजा रणजित कुमार नामदेव थोरात प्रकाश दादा जे नांगडकर असं सर्व मित्र गीत ऐकणार.
0: बरं बरं ऐकूया तुमच्या आवडीचं हे गीत. कार्यक्रमात सहभागी झाला धन्यवाद.
1: धन्यवाद.

0: हेलो।
1: हेलो,
0: हाँ नमस्कार।
1: नमस्कार। बोला, कौन बोलता है? अपन
0: पाटील
1: बोला।
0: आणि आम्ही आज शनिवारीला पंढरपूरला चाललो बघा।
1: बरं,
0: आणि तिथे तुम्हाला मी कॉल केला, समजा गीत बार करतात।
1: बरं, वारीत जाता जाता तुम्ही आठवण केली आकाशवाणीची।
0: हो, आणि आमचे गावातून सह्यांची चेंबर आमची दिल्ली आहे, बाईवारी पंढरपूर।
1: बरं,
0: आणि त्या अनुषंगाने एक गाणं ऐकायचं, जाता पंढरीशी तुकवाटे जीवा, या मग ऐकायचंय।
1: बरं, विठ्ठलाला आमचाही नमस्कार सांगा, कार्यक्रमात सहभागी झालात, धन्यवाद।

श्रोतो, हॅलो गीतबहार कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे, तेव्हा कार्यक्रमात आता इथेच थांबणार आहोत. आजच्या कार्यक्रमासाठी तंत्रसहाय्य होतं महेंद्र रोहोकले यांचं. नमस्कार.

आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. रात्रीचे 10 वाजले आहेत. ऐकूया जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात कोहिनूर चित्रपटातलं शकील बदायोनी यांचं गीत. स्वर आहे मोहम्मद रफी यांचा आणि संगीतकार नौशाद.

0: सोने चांदी आणि हिऱ्यांसाठी स्वतंत्र दालने असलेलं
1: सरा बाजार आणि सावेडी अहिल्यानगर।
2: श्रोतेहो कार्यक्रमात आता ऐकूयात दिल ही तो है चित्रपटातलं मन्नाडे यांनी गायलेलं साहिर लुधियानवी यांचं गीत। संगीत आहे रोशन यांचं।

0: श्रोते हो, मन्नाडे यांनी गायलेलं साहिर लुधियानवी यांचं हे गीत होतं दिल ही तो हे चित्रपटातलं. संगीतकार होते रोशन.
1: अहो अहो कंडक्टर थांबा, आमचे हे खालीच राहिलेत.
2: आलो आलो आलो.
1: अहो कुठे होता हो तुम्ही आणि हे काय आणलंय पिशव्या भरभरून?
2: अगं अहिल्यानगरचा सुप्रसिद्ध रामप्रसाद चिवडा आता 6 महिने येणं होणार आहे का आपलं अहिल्यानगरला?
1: चोखंदळ ग्राहकांची एकच पसंत रामप्रसाद चिवडा.
3: रुचकर आणि स्वादिष्ट सेवेची अविरत परंपरा रामप्रसाद चिवडा, चितळी रोड अहिल्यानगर.
0: श्रोते हो, रजनीगंधा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून 100.1 MHz आणि लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे शराबी चित्रपटातलं राजेंद्र कृष्ण यांचं. स्वर आहे मोहम्मद रफी यांचा आणि संगीत मदन मोहन यांचं.

शराबी चित्रपटातलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत गायलं होतं मोहम्मद रफी यांनी. संगीतकार होते मदन मोहन. यानंतर ऐकूया येसुदास यांच्या स्वरात सावन को आने दो चित्रपटातलं इंदिवर यांचं गीत. संगीत आहे राजकमल यांचं.

सावन को आने दो चित्रपटातल्या इंदिवर यांच्या गीताला स्वर होता येसुदास यांचा, संगीत होतं राजकमल यांचं. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz. कार्यक्रमात आता ऐकूया एक मुठ्ठी आसमा चित्रपटातलं मदन मोहन यांनी संगीत दिलेलं इंदिवर यांचं गीत. गायक आहेत किशोर कुमार.

रजनीगंधा चित्रपटासाठी हा स्वर होता मुकेश यांचा. गीतकार होते योगेश आणि संगीतकार सलील चौधरी. या गीताबरोबरच रजनीगंधा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. रात्रीचे 10:30 वाजले आहेत. आता प्रसारित करत आहोत शास्त्रीय संगीत. शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज ऐकूयात पंडित विश्वमोहन भट यांनी गिटारवर वाजवलेला राग बागेश्री आणि हंसध्वनी.